जयवंत पंदीरकर यांचं गीत आपण ऐकलं, सुरेश वाडकर यांनी गायलं होतं, संगीतकार सुनील जोशी, आणि भावधारा कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकला. संगीतकार आणि गायिका विदुषी किशोरी आमोणकर याबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरून. काही क्षणातच अस्मिता वाहिनीचं प्रसारण सुरू होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला AIR मराठी आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही ऐकता येतील.

नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आज आहे शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 29 ज्येष्ठ, शके 1948, दिनांक 19 जून इसवी सन 2026. पहाटेचे 5:56 होत आहेत. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचं आजचं पहिलं प्रसारण आता सुरू होत आहे. या प्रातकालीन प्रसारणाचा आरंभ मंगलध्वनीने होत आहे. राग ललितपंचम.

0: पण
1: सुमित्रा सामंत यांनी गायलेला संत जनाबाईंचा अभंग आपण ऐकला. मंगलप्रभात भक्तिसंगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: समूहस्वरातलं हे गीत होतं आनंदराव टेकाडे यांचं, संगीत कानू घोष, आणि याबरोबरच मंगलप्रभात कार्यक्रम आता संपला. 6:30 वाजलेत, ऐकूया कार्यक्रम जगूया आनंदी.
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: गुरु आपल्या शिष्याला म्हणाले की आता आश्रमातलं तुझं शिक्षण संपलं, आता प्रत्यक्ष जगाचा अनुभव घेण्यासाठी आपण आश्रमाच्या बाहेर जाऊ. दोघं बाहेर पडले. एका गावात काही लोकांनी त्यांचं स्वागत केलं, त्यांना फुलं वाहिली, त्यांना फळं दिली. ते सगळं बघितल्यावर गुरु म्हणाले की आम्ही संन्यासी माणसं, आम्ही कसलाच संग्रह करत नाही, जवळ काही बाळगत नाही. तुम्ही जे आम्हाला प्रेमाने दिलं ते तुम्ही परत घ्या, तुमच्याकडेच ठेवा. पुढच्या गावात गेले. तिथल्या गावकऱ्यांना यांचं येणं आवडलं नाही. त्यांनी अपशब्दांचा मारा केला, कठोर शब्द वापरले. त्यावर गुरु म्हणाले की बघा, आम्ही संन्यासी माणसं, आम्ही जवळ काही ठेवत नाही. आधीच्या गावात गेलो तो, तिथे आम्हाला त्यांनी फुलं दिली, फळं दिली, ती आम्ही त्यांना परत दिली. आता हे जे काही तुम्ही मला अपशब्द दिलेत, कठोर शब्दांचा मारा केलात, तेही मी माझ्याजवळ ठेवणार नाही, ते तुमचं तुम्हाला परत घ्या. असं म्हणून ते दोघं पुढे निघाले. त्या शिष्याने विचारलं, गुरुजी आपण त्या लोकांना क्षमा केलीत का? त्याच्यावर गुरुजी म्हणाले नाही. शिष्याला आश्चर्य वाटलं, तो जागेवरच थांबला. तुम्हाला म्हणजे तुम्ही त्यांना क्षमा केली नाहीत? गुरुजी म्हणाले नाही. अरे मी त्यांच्यावर रागावलोच नाही, तर मी त्यांना कुठून क्षमा करणार? त्यांनी दिलेल्या गोष्टींचा आपण स्वीकार केला नाही, मग तो अपशब्दांचा मारा असो की फुलं फळं असोत, आपण ते सोडून दिलं. व्यावहारिक जगाचा, आश्रमाच्या बाहेरच्या जगाचा हा तुला मिळालेला आजचा पहिला धडा. आनंदी जगण्यासाठी बऱ्याच वेळा धरून ठेवण्यापेक्षा सोडून देणं हे जास्त महत्त्वाचं असतं.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: सहवाज 29 मिनिटं झाली आहेत। आता हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि कार्यक्रमांची रूपरेषा। काल मुंबई शहर आणि परिसरात आकाश काहीसं ढगाळ राहिलं। कालचं कमाल तापमान कुलाबा वेधशाळेत नोंदवण्यात आलं 36 अंश सेल्सिअस, सांताक्रूज 35। किमान तापमानाची नोंद कुलाबा 30, सांताक्रूज 29 अंश सेल्सिअस। हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज वेधशाळेत नोंदवण्यात आली 76%। येत्या 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि परिसरात आकाश काहीसं ढगाळ असेल, वातावरण

कारण दमट आणि उष्ण राहील. कमाल तापमान 36, किमान तापमान 29 अंश सेल्सिअस या आसपास राहील. मच्छीमार बांधवांकरता इशारा. हा इशारा किनाऱ्यापासून 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरासाठी आहे. आगामी 24 तासांमध्ये वायव्य अरबी समुद्र, उत्तर

0: हा वेग ताशी 65 किलोमीटर पर्यंत वाढेल अशी शक्यता आहे. मच्छीमार बांधवांनी या भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. आणि आता रूपरेषा. कृषीवाणी सकाळी 6:40 शेतमालाची भौगोलिक नावाने प्रसिद्धी याबद्दलची माहिती. हाच कार्यक्रम दुपारी 2 आपल्याला पुन्हा ऐकता येईल. सकाळी 7:15 आणि पुन्हा दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा, योगासन, नियम आणि काळजी. माहिती देतील योग शिक्षक अविनाश कुमावत. परिसर सकाळी 6:50 पावसाळा आणि पर्यावरणीय बदल भाग 3, सहभाग जितेंद्र जोशी यांचा. पुनःप्रसारण दुपारी 2:10. सकाळी 7:00 ऐसी अक्षरे रसिके, साहित्य वेध या मालेत बाबू बिरादार यांच्या अधिवार या कादंबरीचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेध हाच कार्यक्रम दुपारी 1:55 आपल्याला पुन्हा ऐकता येईल. 2 प्रायोजित कार्यक्रम आज प्रसारित होतील. सकाळी 7:25 दिलखोलास, सकाळी 7:55 रक्तगाथा. अज्ञात मुंबई नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन सकाळी 9:00. आज आपण ऐकणार आहोत भाग 40. सकाळी 10:20 गांधीवंदना. सकाळी 11:05 सहज संवाद सादर करते दिनेश आडावदकर. वनिता मंडळ दुपारी 12:00. यात सुरुवातीला महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम, योग शिक्षिका सुशीला बन्सवाल यांची मुलाखत. त्यानंतर आजची रेसिपी पनीर भुर्जी रोल आणि आठवणीतलं गाव हळदा, लेखिका मैथिली भोकरे. बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी नागपूर केंद्रावरून दुपारी 1:40 प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, भारत सरकारच्या श्रम मंत्रालयाच्या वतीने विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत आयोजित रोजगार मेळा 2026 या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत विज्ञान भवन नवी दिल्ली इथे होणाऱ्या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून संध्याकाळी 5:10 करण्यात येईल. अस्मिता वाहिनीवर आम्ही सहक्षेपित करू. स्वस्थ भारत कार्यक्रम संध्याकाळी 6:30 गर्भवती महिलांसाठी योग, डॉक्टर चारुलता रोजेकर देशमुख यांची मुलाखत. वृत्तविशेष 7:15. 7:30 माझा आवार माझं शिवार राज्यस्तरीय कृषी प्रसारण. पावसाळ्यात पशुधनाचं आरोग्य व्यवस्थापन, डॉक्टर संजय मंडकमाले यांची मुलाखत. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. अस्मिता वाहिनीवर सहक्षेपित केले जातील. शास्त्रीय संगीत सकाळी 10:30 रफिक अहमद यांचं सारंगी वादन राग नटभैरव. प्रतिमा टिळक यांचं गायन राग नंद रात्री 10:30. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली. 6:40 झाली आहेत. आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठी कृषीवाणी. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड, पालघर तीनही जिल्ह्यात काही ठिकाणी येत्या 24 ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस पडेल अशी शक्यता आहे. हवामानाचा अंदाज आपण ऐकला. आता ऐकूया शेतमालाची भौगोलिक नावाने प्रसिद्धी याबद्दलची माहिती.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतमाल नैसर्गिक उत्पादनं किंवा उत्पादित केलेल्या पदार्थांशी, एखाद्या गावाशी, भागाशी किंवा देशाशी त्याचं नाव जोडलं जातं. याला ओळख पटवून देणारी खूण अगर भौगोलिक संकेत असं म्हणतात. या विशिष्ट ठिकाणात किंवा देशामध्ये या मालाचा पूर्वनिश्चित दर्जा, नाव लौकिक किंवा त्याची वैशिष्ट्य ही अनिवार्यपणे त्यांच्या भौगोलिक ठिकाणाशी जोडली गेलेली असतात. जिथं त्या वस्तूचं उत्पादन होतं तिथल्या उत्पादन प्रक्रिया झालेल्या वस्तूला ती वस्तू ओळखण्यासाठी त्या ठिकाणचं नाव दिलं जातं. उदाहरण द्यायचं तर पुरंदरची अंजीर, गुंटूरची मिरची, सिरोही गहू, केसर आंबा, अल्फान्सो आंबा, बासमती तांदूळ, राजापुरी हळद, डुंगरपूर आलं, तेलीचेरी काळी मिरी अशा बऱ्याच कृषी उत्पादनांना स्थानिक ठिकाणाची नावं आहेत.

0: आणि त्या नावाने ती उत्पादनं विकली जातात. स्थानिक नावाचा प्रचार झाल्यानं ग्राहक त्या त्या वस्तू विकत घेणं पसंत करतात. परंतु या स्थानिक नावानं ओळखल्या जाणाऱ्या वस्तू पेटंट किंवा नोंदणीकृत होणं अतिशय गरजेचं असतं, कारण त्यांना कायदेशीर अधिकृत संरक्षण मिळणं अगदी गरजेचं आहे. उत्पादकाचं या वस्तू निर्माण करण्याचं साधन काही व्यावसायिकांकडून हिरावून घेतल्यानं त्यांच्या रोजगारीचं होणारं नुकसान, उत्पादनाची गुणवत्ता ढासळू शकते. म्हणून अशा वस्तूंना भौगोलिक नावानं कायद्यानं संरक्षण देणं महत्त्वाचं आहे. काही वस्तूंची नोंदणी झालेली आहे. ग्रीन वेलदोडे, धारवाडी पेढा, केरळचा नावरा तांदूळ, मैसुरी पान, अलेप्पी वेलदोडे, हिमसागर आंबा, फजली आंबे, निलगिरी चहा, आसामी चहा, नागा मिरची, बानोली नारळ, अशा अनेक वस्तूंची कायद्यानं नोंद करण्यात आली आहे. ठराविक ठिकाणी उत्पादित केलेल्या उत्पादनाची काही खास वैशिष्ट्य समानतेनं असतात. हे खास गुण उत्पादन ठिकाणावर अवलंबून असतात. त्यांच्यातला दुवा प्रस्थापित झालेला असतो, म्हणजेच दार्जिलिंगचा चहा, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. अशा या भौगोलिक नावानं प्रसिद्ध पावलेल्या वस्तूंना कायद्यानं संरक्षण मिळालं तर अनधिकृत व्यावसायिकांकडून होणाऱ्या गैरवापराला प्रतिबंध बसेल, निर्माता आणि ग्राहक यांच्या हिताचं रक्षण होईल, भौगोलिक संकेताच्या चुकीच्या माहितीपासून ग्राहकाचं संरक्षण होईल, भौगोलिक नाव प्राप्त झालेल्या वस्तूंच्या निर्मितीला प्रोत्साहन मिळेल, मूळ उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल, तसंच या वस्तूंचं पदार्थांचे अधिकार अधिकृतरित्या प्राप्त होतील. भौगोलिक संकेत नोंदणी आणि संरक्षण कायदा 2002 साली करण्यात आला आणि त्याची अंमलबजावणी 2003 पासून करण्यात आली आहे. या कायद्यानुसार वस्तूचा वैयक्तिक उत्पादक, संघटना, प्राधिकरण किंवा संस्था नोंदणीसाठी अर्ज करू शकतात. ही नोंदणी फक्त भौगोलिक संकेताच्या संदर्भातच असली पाहिजे. नोंदणीसाठी ठराविक विहित नमुना अर्ज, त्यातील माहिती भरून शुल्कासहित रजिस्टर ऑफ जिओग्राफिकल इंडिकेशन चेन्नई यांच्याकडे पाठवावी लागते. या कार्यालयाकडून योग्य प्रकारची तपासणी करून निर्मात्याच्या नावानं त्या वस्तूची उत्पादनाची शासन दप्तरी नोंद केली जाते.
1: कृषीवाणी या कार्यक्रमात आताच आपण शेतमालाची भौगोलिक नावाने प्रसिद्धी याबद्दलची माहिती ऐकली. वाचन केलं सुवर्णा कुलकर्णी यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हाच कार्यक्रम दुपारी 2 वाजता आपल्याला पुन्हा ऐकता येईल.
2: माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत, सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
1: सकाळचे 7:15 यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: आकाशवाणी जळगाव केंद्रनिर्मित आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात आज योगासन नियम आणि घ्यायची काळजी ही माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत.
1: श्रोते हो नमस्कार. आज आपण योगासने आणि प्राणायाम करताना पाळावयाचे नियम आणि घ्यावयाची काळजी बघणार आहोत. योगासने आणि प्राणायाम हे एकमेकांना पूरक असून योगासनांचा अभ्यास झाल्यानंतर प्राणायामांचा अभ्यास करावा. योगासने प्राणायामाकरिता पहाटेची ब्रह्ममुहूर्ताची वेळ सर्वश्रेष्ठ मानली जाते. सकाळी 4 ते 6 यावेळी करण्याचा आपण प्रयत्न करावा. योगासन प्राणायाम ही एक साधना असून ती नित्य करणे आवश्यक आहे. वेळ मिळाला म्हणून आज एकदाच करून घेऊ हे चुकीचे आहे. ब्रह्ममुहूर्त याकरिता यावेळी आपल्याला शुद्ध हवा ओझोन वायू मिळत असतो, गोंगाट नसतो, आपल्या मनात कोणत्याही प्रकारचे विचार जे आपल्याला ताण वाढवतात असे नसतात, मन प्रसन्न असते. शौच मुखमार्जनानंतर आसने प्राणायाम करावीत. स्नानानंतर योगासने करता आली तर अधिक चांगले, कारण स्नानानंतर शरीर

0: हलके प्रसन्न बनते, त्यामुळे आसनांचा अभ्यास सुलभतेने करता येतो. आसन प्राणायाम झाल्यानंतर लगेच स्नान करू नये, अर्ध्या तासानंतर स्नान करू शकतात. संध्याकाळीही आपण आसन प्राणायाम करू शकतात, मात्र दुपारच्या जेवणानंतर 5 ते 6 तासांचा कालावधी गेलेला असावा आणि यावेळेस ही शौचास जाऊन आले पाहिजे, पोट रिकामे असले पाहिजे. योगासने करण्याची जागा सपाट, स्वच्छ आणि शांत असायला हवी. हवेशीर जागी सतरंजी अथवा मॅट टाकून त्यावर आसने करावीत. पंखा अतिशय जोराने अथवा AC चालू करून आसन प्राणायाम करू नये. योगासने करताना आपला पोशाख ऋतुमानानुसार थोडे सैल असा असावा. महिलांकरता पंजाबी ड्रेस अथवा स्लॅक्स असा अनुकूल असावा. अति व्यायाम केल्यानंतर अथवा जागरण झालेले असल्यास अथवा ताप असताना अथवा शरीर रोग जर्जर असताना आसने करू नये. स्त्रियांनी गर्भधारणा झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आसने करावी, प्राणायाम करण्यास हरकत नाही. स्त्रियांनी मासिक पाळी असताना शक्यतो आसने करू नये. योगासने प्राणायाम करताना बसण्याच्या स्थिती हे पाठीचा कणा आपला नेहमी ताठ असायच हवा. योगासने प्राणायाम करण्याआधी ओंकारचा कमीत कमी 3 वेळा नाद करावा अथवा आपल्या धर्मानुसार प्रार्थना करावी. योगासने आसन सुरू करण्यापूर्वी काही शरीराच्या सूक्ष्म हालचाली कराव्यात. योगासन प्राणायाम करताना बोलू नये, आपले चित्त श्वासावरच केंद्रित करावे. एकाग्रतेने योगासने केली तर शारीरिक मानसिक लाभ मिळतो. आपल्याला मानवेल आपल्या शरीराला आवश्यक अशीच योगासने करावीत. समोरचा करतो आहे म्हणून आपल्यालाही त्याच्यासारखे करायला हवे असे करू नये. पोटाचे गंभीर विकार अथवा कमरेचे विकार असताना डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच शरीराला आवश्यक अशी आसने करावीत. योगासनांचा अभ्यास हळूहळू वाढवला पाहिजे आणि त्यात स्थिरता सुखकारकता यायला हवी. शरीराला हिसके देऊन बळजबरीने आसने करू नये. योगासने झाल्यानंतर थोडा वेळ शवासन करावे, त्यामुळे थकवा नाहीसा होतो. नंतर प्राणायाम करण्यास सुरुवात करावी. प्राणायाम हे दुधारी शस्त्र असून शास्त्रोक्त पद्धत आहे, म्हणून त्याचा अभ्यास काळजीपूर्वक सुरुवातीला तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली करावा.
1: योगासन नियम आणि घ्यावयाची काळजी ही माहिती आपण ऐकलीत. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत, कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.

0: लस टोचणीचा उपाय करा, रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा. उद्याच्या समाजाचं रक्षण, आजच्या बाळाचं सुसंवर्धन. गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास.
1: परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, परिसरातील स्वच्छतेवरही पावसाचा सकारात्मक परिणाम होतो. हवा स्वच्छ होते, धूळ कमी होते आणि झाडे हिरवाईने भरून उठतात. यामुळे श्वसनासंबंधीचे आजार होण्याची शक्यता कमी होते आणि आपला मूडही चांगला राहतो. पावसाळ्यानंतर वातावरणातील बदलांमुळे शेतकरीही पिकांच्या वाढीबद्दल आश्वासीन होतो. पण लक्षात घ्यायला हवे की पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचण्याची समस्या देखील निर्माण होते. ड्रेनेज पुरेसं नसल्याने रस्ते बंद होऊ शकतात आणि कचरा वाहून रस्त्यावर साचल्यास प्रदूषण वाढू शकतं. म्हणूनच पावसाळ्यानंतर परिसर अधिक स्वच्छ आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. पाऊस पडल्यानंतर होणारे प्रदूषण टाळण्यासाठी सोपी काळजी घ्या. रस्ते, नाले आणि पाणी साठवलेल्या ठिकाणी कचरा टाकायचा नाही. प्लास्टिक बंदिस्त ठिकाणी साचू द्यायचं नाही. ड्रेनेज पॉइंट्स, ढिगदार कचरा आणि पाण्याच्या वाहिन्या इत्यादींचे नियमन नियमितपणे करायला हवे. पाण्याचा प्रवाह रोखणारी अडथळे काढायला हवीत. विहिरी, तळे, वाळवण्या आणि तलावांच्या कडेला फेकलेला कचरा साफ करायला हवा. सेंद्रिय कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करायला हवे. प्लास्टिकचा पुनर्वापर करायला हवा किंवा प्लास्टिकची योग्य ती विल्हेवाट लावायला हवी. स्थानिक स्वच्छता मोहिमेत आपण सर्वांनीच सहभागी व्हायला पाहिजे. सोबत इतरांनाही जागरूक केले पाहिजे. अशा पद्धतीने पावसानंतर होणारे प्रदूषण कमी करता येईल. एकत्रितपणे विचार करता पावसानंतरचा परिसर नवचैतन्याने परिपूर्ण असतो. सर्वत्र हिरवळ आणि ताजेपणा पसरलेला दिसतो. हवेतली निर्मळता, झाडांचा ताजेपणा, पाखरांची मधुर गाणी आणि प्रवाहमय नद्यांची सूर हे सर्व मिळून आपल्याला निसर्गाच्या नव्या जीवनाचे अनुभव देतात. या बदलांना आपण संवेदनशीलतेने बघितले तर प्रत्येक पावसानंतरचा दिवस आनंददायी आणि आशेने भरलेला अनुभव ठरतो. मुसळधार पाऊस अनेकदा जीवनात दुष्परिणाम घडवतो. रस्ते व नाले भरून वाहू लागतात. वाहतूक विस्कळीत होते. पाण्याचा जोरदार प्रवाह खालच्या भागात धडकतो आणि घरे, रुग्णालय, शॉपिंग कॉम्प्लेक्स, कार्यालय आणि लहान मोठ्या उद्योगांपर्यंत पुराचे पाणी पोहोचते. परिणामी लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते. अनेक वेळा निष्पाप लोक आणि प्राणीही या विनाशकारी पावसाळ्याला बळी पडतात. काही भागात ढिगारे कोसळल्याने किंवा पुरात वाहून गेल्याने अनेक जीव मृत्युमुखी पडतात. या पुरामुळे केवळ थेट नुकसान तर होतेच पण संक्रमणाचा धोकाही वाढतो. पाण्याच्या जोरावर सांडपाणी आणि पाईपलाईनचे नुकसान होते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यात मलजन्य घटक मिसळतात. त्यातून लेप्टोस्पायरोसिस, गॅस्ट्रोएन्टेरायटिस, आमांश, अतिसार, कावीळ, डोळ्यांचा दाह आणि इतर जलजन्य आजार पसरतात. घन कचऱ्याचे प्रमाण वाढते. घरगुती खराब झालेले पदार्थ, जैववैद्यकीय कचरा, औद्योगिक कचरा आणि बाजारातील कचरा सर्वत्र पसरतो. मृत प्राणी आणि मानवी अवशेषातून रोगजनक पदार्थ जलस्रोतात मिसळल्यास नव्या रोगजंतू निर्माण होतात. अशा परिस्थितीत परिसराची स्वच्छता राखणे आणि संक्रमणाचा प्रसार रोखणे अत्यंत गरजेचे आहे. याबद्दल अधिक माहिती उद्याच्या भागात जाणून घेऊया. नमस्कार
0: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:55 होत आहेत. संस्कृतमधून बातमीपत्र थोड्याच वेळात प्रसारित होईल. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेद या मालेत ऐकूया बाबू बिरादार यांच्या अधिवास या कादंबरीचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
1: एक दीर्घ पल्ला असलेली कादंबरी. कथानक म्हटलं तर सरळ आणि म्हटलं तर तितकंच गूढ आणि चक्रव्यूहात अडकवणारं. निवेदन तृतीय पुरुषी स्वरूपात आहे, मात्र येथे प्रत्येक व्यक्तिरेखा स्वतःचं मनोगत व्यक्त करते. इतकंच नव्हे तर आजूबाजूला असलेली झाडी, नदी, बैल, कुत्रा, मांजर, विहीर, घर, बुरुज, वाडा हे देखील इथे स्वगत स्वरूपात व्यक्त होताना दिसतात. कादंबरीचं लेखन प्रमाण भाषेत आहे, मात्र संवाद हे मराठवाड्यातील धाराशिव, देगलूर, नांदेड या प्रादेशिक भाषेतील आहेत. निवेदकाने एखादी कथा आपल्यासमोर बसून सांगावी असा आब या लेखनाचा नाही. कथानक प्रत्येक परिच्छेदात पुढे झेप घेत जाते, त्यामुळे पारंपरिक पद्धतीने वाचनाची सवय असलेल्या वाचकांची वाचक म्हणून मोठीच दमछाक होते. या कादंबरीत असलेल्या प्रमुख व्यक्तिरेखा त्यातली एक आहे सुंदरा. सुंदरा विवाहानंतर घोड्यावर बसून नवऱ्याच्या गावी निघते, इथून कथानकाला सुरुवात होते. तिचे दोन विवाह झालेले आहेत, मात्र संसार सुख म्हणून जे काय बाईच्या वाट्याला यायला हवं तसं फारसं येत नाही. संसारातला फारच थोडा काळ तिच्या वाट्याला येतो. पहिला नवरा लवकरच मृत्यू पावतो, दुसरा नवरा वाहत्या पाण्यात बुडून मृत्यू पावतो. दुसऱ्या विवाहातून आपादापासून एक मुलगी अपत्य म्हणून तिला आहे, तिचं नाव मन्या. सुंदराला मिळालेली दोन्ही विवाहस्थळे तशी भरल्या घराची होती. गावात मान असलेली पाटीलकी त्यांच्याकडे होती. सुंदरा मुलीला घेऊन बापाच्या गावी येते. बापाचा संसार सुरळीत व्हावा म्हणून कष्ट उपसते. मुलीचं म्हणजेच मन्याचं लग्न जयंत पाटलाशी होतं. सुंदरा तिच्या गावी येऊन मुलीचा संसार सुरळीत व्हावा म्हणून प्रयत्न करते. जयवंत पाटील हा गावचा पाटील आहे, परंतु कर्जबाजारी आणि संपूर्ण शेतजमीन गहाण ठेवलेल्या, स्वतः कर्तृत्ववान नाही. सुंदरा जयंत पाटलाच्या कर्जमुक्त करते, गहाण जमिनी सोडवते आणि मुलीचा संसार व्यवस्थित लावून देते. जयंत पाटील फारच थोडा काळ जिवंत राहतो. एक मुलगा आणि एक मुलगी बायकोच्या पदरा सोडून गूढरित्या विहिरीत मृत्यू पावतो. सुंदरा त्याच्या जागी गावची पाटलीन म्हणून वावरू लागते. गावाच्या सुखदुःखात सहभागी होते. गावातून होणारा विरोध आणि सहकार्य यातून मात करून आणि शेवटी मृत्यूला सामोरे जाते. रामचंद्र पाटील हा सुंदराच्या दुसऱ्या नवऱ्याचा भाऊ, गावचा पाटील. त्याचं स्वतंत्र कथानक इथं जोडलेलं आहे. त्याची महालनबाई ही रूपवान राजकन्या बायको, ती या वाड्यात कशी आली याविषयीची स्वतंत्र आख्यायिका गूढ स्वरूपात आहे. मात्र एक दिवस रामचंद्र पाटलाचा खून होतो. तो खून महालनबाई आणि वाड्यात पाणी भरणारा नोकर मिळून करतात. अमृतराव रामचंद्र पाटलाचा सावत्र भाऊ, तो पैसे भरून खुनाच्या आरोपातून महालनबाईला सोडवतो आणि रामचंद्र पाटलाच्या संपूर्ण पाटलकीचा महालनबाईचा मालक होतो. सुंदरा येथून मुलीला घेऊन बाहेर पडते. मुख्य कथानक, उपकथानक, गावगाडा, हवेली, वाडा, असणारं रहस्यमय गूढ, पक्ष्यांच्या आवाजांचे संकेत, प्राण्यांचे वागण्याचे संकेत, गाववाटा, निसर्ग यांची केलेली वर्णनं, या सगळ्यांचा एक मोठा कोलाज या कादंबरीत अनुभवाला येतो. यात गूढता आणि रहस्यमयता यांचा समावेश आहेच, परंतु सगळ्या पार्श्वभूमीवर सुंदराचे व्यक्तिमत्व अनेकांगांनी ठसठशीतपणे साकारलेलं आहे. त्यामुळे एक विस्तृत असा पट उभा राहतो आणि तो संपूर्ण अतिशय बांधीव स्वरूपात खिळवून ठेवणारा आहे. एका स्त्रीची हिंमत, धीटपणा, दूरदर्शीपणा, सहकार्याची भूमिका, शिक्षणासाठीची ओढ, जे आपल्या वाट्याला आलंय ते आपल्या मुलीच्या वाट्याला व तिच्या मुलांच्या वाट्याला येऊ नये, यासाठी दाखवलेला खंबीरपणा, कधी हतबलता, या सगळ्यातून एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्या समोर उभं राहतं.
0: श्रोते हो, साहित्य वेद या मालेत आताच आपण ऐकला बाबू बिरादार यांच्या अधिवास या कादंबरीचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: उत्तम आरोग्यासाठी निरोगी रक्त महत्त्वाचं. रक्ताचं चक्र जाणून घेऊया डॉक्टर प्रितेश जुनागडे यांच्याकडून. लोटस हॉस्पिटल प्रस्तुत रक्तगाथा या कार्यक्रमात दर शुक्रवारी सकाळी 7:55.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका.
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
1: अंजली अनिल जक्कनवार
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
3: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत.

0: आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात, वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं, असं मला वाटतं.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणी पुणे केंद्र. सकाळचे 7:07 झाली आहेत. थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.

0: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे. रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
1: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
2: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी। परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका। विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा।

आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत जगासाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 99% मतदान. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपूरमध्ये अॅल्युमिनियम एक्सक्लुजन प्रेसची पायाभरणी करणार. गडचिरोलीतल्या 6 लोह खनिज खाणी राज्य खनिज महामंडळाला देण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पक्षादेश जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आता सविस्तर बातम्या. भारत जगासाठी एक विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल फ्रान्समध्ये पॅरिस इथं भारतीय समुदायाला संबोधित करत होते. एकेकाळी दोन देशांमधले संबंध केवळ व्यापारावर आधारित असायचे, परंतु आज व्यापाराबरोबरच विश्वासही तितकाच महत्वाचा ठरत असल्याचं मोदी म्हणाले. भारत आज नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून भावी पिढ्यांसाठी संधी निर्माण करत आहे. देशात गेल्या 12 वर्षात अनेक क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाले आहेत असंही त्यांनी सांगितलं. फ्रान्स दौऱ्यात पंतप्रधान नीस इथं झालेल्या भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमात G7 देशांच्या परिषदेमध्ये तसंच विवाटेक शिखर परिषदेमध्येही सहभागी झाले. फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसमवेत त्यांनी उच्चस्तरीय बैठकाही घेतल्या. दरम्यान फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी काल 99% मतदान झालं. यामध्ये नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीचाही समावेश आहे. पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, अहिल्यानगर आणि वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नागपूरमध्ये काल मतदान झालं. एकंदर 7,047 मतदारांपैकी 6,978 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. राज्यातल्या विधान परिषदेच्या 6 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. उर्वरित 11 जागांवर महायुतीला मोठा विजय मिळेल असा विश्वास मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी काल नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपूरमधल्या अंबाझरी इथल्या यंत्र इंडिया लिमिटेडच्या आयुध कारखान्यात 10,000 टन क्षमतेच्या अॅल्युमिनियम एक्सक्लुजन प्रेसची पायाभरणी करणार आहेत. देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एक्सक्लुजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते. संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं अॅल्युमिनियम एक्सक्लुजन बनवण्याची क्षमता या प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्या होणार आहे. या कार्यक्रमानंतर अमित शहा यांची कोल्हापूर इथं जाहीर सभाही होणार आहे. इचलकरंजी इथंही सहकारी बँकेच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल आढावा बैठक घेतली. परीक्षा प्रक्रियेत नीतीमूल्य, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेची सर्वोच्च मानकं राखण्याची सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी केली. ही फेरपरीक्षा मुक्त आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजनांची तयारी झाली असल्याची सुनिश्चिती करावी, सर्व स्तरांवर योग्य समन्वय राखावा अशा सूचनाही प्रधान यांनी दिल्या आहेत. गडचिरोलीमधल्या 6 लोह खनिज खाणी केंद्र सरकारनं राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे. राज्यातल्या खनिकर्म आणि ऊर्जा निर्मिती संदर्भात जी किशन रेड्डी यांच्यासमवेत काल बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. गडचिरोलीमध्ये दर्जेदार लोहखनिजामुळे भविष्यात देशातलं महत्वाचं औद्योगिक आणि पोलाद उत्पादन केंद्र म्हणून गडचिरोली विकसित होईल आणि यामधून 3 लाख कोटींची गुंतवणूक येईल तसंच लाखो रोजगार संधीही निर्माण होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल पक्षादेश जारी करत बोलावलेल्या बैठकीला 9 पैकी 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे हे उपस्थित होते, तर नागेश अष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दीना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे हे खासदार बैठकीला अनुपस्थित राहिले. या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांच्या कथित पक्षांतराच्या निषेधार्थ वाशिम शहरात काल उबाठा शिवसेना पक्षानं आंदोलन केलं. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं देशातली सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना अन्न सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. अन्न तयार करणं, त्यावरचं पॅकिंग आणि साठवणूक या सर्वांसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व उपकरणांचा तसंच अन्नाच्या संपर्कात येणाऱ्या पृष्ठभागाचा दर्जा फूड ग्रेड आणि गंजरोधक असणं आवश्यक असल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. अशा उपकरणांची नियमित स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि देखभाल करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे. आशय सांस्कृतिकच्या वतीनं आणि पुल परिवाराच्या सहयोगानं आयोजित यंदाचा पुल स्मृती महोत्सव येत्या 24 आणि 25 जून रोजी पुण्यामध्ये होणार आहे. कथ्थक नृत्यांगना पंडिता शमा भाटे यांना यंदाचा पुल स्मृती सन्मान प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती महोत्सवाच्या आयोजकांनी निवेदनाद्वारे दिली आहे. हा महोत्सव पुण्यातल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या सभागृहात दोनही दिवस संध्याकाळी 5 ते 8 या दरम्यान होणार आहे. चंद्रपूर इथल्या अत्याधुनिक आणि भव्य अशा जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर भवनाचं लोकार्पण अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते काल झालं. सोहळ्याला चंद्रपूरचे पालकमंत्री अशोक उईके, जीएसटीचे सहआयुक्त विनोद गवई यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. चंद्रपूरच्या विकासाचा वेग कायम राखत जिल्ह्याला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेण्याचा आमचा संकल्प आहे असं जयस्वाल यांनी यावेळी सांगितलं. कृषी विभाग, उमेद अभियान आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्तपणे आयोजित केलेल्या फार्मर कप 2026 या उपक्रमाअंतर्गत धुळे जिल्ह्यात नुकताच दशपर्णी अर्क महोत्सव झाला. या महोत्सवात जिल्ह्यातल्या शेतकरी गटांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत 33,600 लिटर दशपर्णी अर्काची निर्मिती केली असं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप यांनी सांगितलं. या उपक्रमामुळे नैसर्गिक शेतीबाबत जागरुकता वाढायला तसंच सेंद्रिय आणि शाश्वत कृषी पद्धतींचा अवलंब करायला प्रोत्साहन मिळालं असं जगताप म्हणाले. तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात यावर्षी जलसंकट निर्माण झालं आहे. लघु प्रकल्पांमध्ये केवळ 13% तर मध्यम प्रकल्पांमध्ये 20% जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांचीही चिंता वाढली आहे. नामवंत मल्ल किसनराव मोहोळ यांचं काल रात्री पुण्यामध्ये निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे ते वडील होत. आज सकाळी 10 वाजता पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हवामान. राज्याच्या सर्वच विभागात तुरळक ठिकाणी आज सोसाट्याचा वारा आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. भारत जगासाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 99% मतदान. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपूरमध्ये अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी करणार. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी राज्य खनिज महामंडळाला देण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पक्षादेश जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:23 झाली आहेत. दिनविशेष. नोबेल पारितोषिक विजेत्या आंग सान स्यू की म्यानमारच्या लोकशाहीवादी नेत्या यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 19 जून 1945. ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कदम यांचं निधन झालं 19 जून 2000 या दिवशी. 19 जून 1998 प्रवास वर्णनकार कथाकार विनोदी लेखक रमेश मंत्री यांचं निधन झालं. नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक विल्यम गोल्डिंग हे जग सोडून गेले. तारीख होती 19 जून 1993. आपण ऐकत होतो दिनविशेष.

7:25 होत आहेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मी वृषाली पाटील आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. मागील भागात आपण खरीप हंगामाची तयारी, शेतीची मशागत, बियाण्यांची निवड आणि बदलत्या हवामानात पिकांचं नियोजन कसं करावं याविषयी अत्यंत महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली. खरीप हंगामात पिकांची लागवड, शासनाच्या योजना आणि या अनुषंगानं आवश्यक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: सर, खरीप हंगामात सोयाबीन, भात, मका, भुईमूग यासारख्या पिकांची लागवड करताना कोणत्या महत्वाच्या बाबी लक्षात ठेवायला पाहिजेत किंवा कोणती खबरदारी शेतकऱ्यांनी घ्यायला हवी?
2: ही पिकं जी आहेत प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्याबरोबर देश राज्यामध्ये देखील पिकवली जातात. आणि ह्याच्या पार्श्वभूमीवरती विचार केला तर सर्वच पिकांची उत्पादकता आहे ही जी अपेक्षित, म्हणजे ज्याला आपण विद्यापीठानं जी पोटेन्शियल यील्ड म्हणतो, तर जी क्षमता आहे त्या पिकांची, त्या पिकाच्या उत्पादन क्षमता जी निश्चित केलेली आहे संशोधन संस्थांनी किंवा विद्यापीठाने, तर त्यापेक्षा 50% कमी उत्पादकता प्रत्यक्ष शेतावरती आपल्याला दिसून येते. याचं मुख्य कारण आहे की विद्यापीठाने सुचवलेलं तंत्रज्ञान आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी शेतामध्ये वापरलेलं तंत्रज्ञान ह्यामध्ये काही प्रमाणात तफावत दिसून येते. कोणतंही पीक असेल तर यामध्ये प्रामुख्याने एक 5-6 घटक आहेत, ह्याचं जर आपण काटेकोरपणे पालन केलं तर निश्चितपणे सर्वच पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी आपल्याला निश्चित मदत होऊ शकते. ह्यामध्ये सर्वात महत्वाचं की मागास सांगितलं त्याप्रमाणे की आपल्याला पिकाच्या गरजेनुरूप जे काही मशागत आहे त्यामध्ये विशेषतः बेबी पाणी सरीवन पद्धतीचा अवलंब करणं, भाताच्या बाबतीत यासाठी तंत्रज्ञानाचा आपण वापर करू शकतो. त्याचबरोबर जे काही आपलं जमीन आहे किंवा हवामान आहे, स्थानिक हवामान आहे, त्याचबरोबर पाण्याची उपलब्धता, ह्या अनुषंगानं आपल्याला जे काही वाण आहे ती निवडल्या आणि विद्यापीठात शिफारस, त्या 3-4 गोष्टीचा विचार करूनच आपण वाणाची निवड केली पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की हे जे वाण आहे त्यांची जी रोपांची अपेक्षित संख्या आहे, म्हणजे 2 रोपातील अंतर असू दे किंवा 2 रोपांच्या ओळीतील अंतर आहे, हे जर मेंटेन केलं तरच अपेक्षित रोपांची संख्या जी आहे मेंटेन होते. जर जादा रोपं झाली तरी उत्पादनामध्ये दाटीवाटी झाल्यामुळं पिकांची वाढ अपेक्षेप्रमाणे होत नाही आणि उत्पादन घटू शकतं. त्याचबरोबर रोपांची संख्या कमी झाली तरी देखील उत्पादन घटू शकतं. तर त्यामुळे रोपांची संख्या पुरेशी राहण्यासाठी जे काही रोपांचं अंतर आहे 2 रोपातील आणि 2 ओळीतील त्यापर मेंटेन करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, जे काही बियाणं आपण घेतो, समजा घरातील बियाणं असेल तर त्याची उगवण क्षमता आपण तपासून त्याप्रमाणे वापर केला पाहिजे. त्याचबरोबर जे काही बियाणं आहे त्यामध्ये 2 प्रकारच्या प्रामुख्याने बीज प्रक्रिया आपण करणं अपेक्षित आहे. तर यामध्ये सुरुवातीला रासायनिक बीज प्रक्रिया की जी पिकाच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये कीड आणि रोगापासून आपल्या पिकांचं संरक्षण करू शकेल आणि म्हणजे मोठ्या प्रमाणात जे सुरुवातीपासून जे फवारणीचा जो खर्च आहे तो वाचू शकेल आणि पिकाला सुरुवातीपासूनच एक चांगल्या प्रकारचं निकोप वाढ होण्यासाठी मदत होऊ शकेल. त्याचबरोबर दुसरी बीज प्रक्रिया आहे ती जैविक बीज प्रक्रिया. आज जे काही जागतिक युद्धजन्य परिस्थिती आहे त्यामुळे काही अंशी जे काही रासायनिक खत असू दे किंवा अन्नधान्याचे असू दे वेगळ्या प्रकारचे पुरवठा साखळे विस्कळीत झालेले आहे आणि अशा पद्धतीनं आपण देशामध्ये साधारण 80% रासायनिक खतं ही आपण इम्पोर्ट करतो, विशेषतः युरिया, DAP सारखी खतं. तर त्यामुळं काही अंशी अशा युद्धाची परिस्थितीचा परिणाम रासायनिक खताच्या उपलब्धतेवरती होण्याची शक्यता आहे असं शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. तर यासाठी जी काही उपलब्ध खतं आहेत तर ते आपण पुरेशी खतं आणि कार्यक्षम पद्धतीने वापरणं आवश्यक आहे. कार्यक्षम खत वापरण्याचा एक सगळ्यात मूलभूत गोष्ट आहे की आपण जे रासायनिक खतं शेतात पिकाला घातलो ते आहे तशी खतं पीक घेत नाही, तर त्याला आपण जीवाणू खतांच्या माध्यमातून ते उपलब्ध करून दिले जातात. तर ही जीवाणू खतं उपलब्धता वाढवण्यासाठी जीवाणूंची संख्या जमिनीमध्ये वाढणं आवश्यक आहे. तर यासाठी आपल्याला जीवाणूंची बीज प्रक्रिया जी आहे, जर पहिलं मागे सांगितलं रासायनिक खतांची बीज प्रक्रिया आणि 2 नंबरची जीवाणू खतांची बीज प्रक्रिया. तर यामध्ये एकदल जर धान्य असतील, पीक एकदल पिकं असतील तर त्यामध्ये आपण अझोटोबॅक्टर असू दे, त्याचबरोबर रायझोबियम अझोटोबॅक्टरच्या माध्यमातून नंतर स्थिरीकरण होतं आणि PSV-च्या माध्यमातून जसं की स्फुरद विरघळणारे जीव जंतू आहे त्याच्या माध्यमातून स्फुरद विरघळण्याची प्रक्रिया गतीने होते आणि यामध्ये आपण 20-25% रासायनिक खताची बचत करू शकतो आणि उत्पादकताही वाढते. त्याचबरोबर जर द्विदलवर्गीय पिकं असतील तर त्यामध्ये आपण रायझोबियम हे जीवाणू खत नंतर स्थिरीकरणासाठी वापरतो आणि स्फुरद विरघळणारे जीवाणूंची पण बीज प्रक्रिया करतो. तर या दोन्ही बीज प्रक्रिया आता प्रत्येक शेतकऱ्याने अवश्य करणं आवश्यक आहे, जेणेकरून रासायनिक खतांची जी काही थोडीफार कमतरता जाणवणार आहे तर ती जाणवलेली कमतरता अशा प्रकारच्या जीवजंतूच्या माध्यमातून जीवाणू खतांच्या माध्यमातून सहजपणे आपण कमी करण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी मदत होऊ शकते. म्हणजे उत्पादकता पण स्थिर राहील आणि रासायनिक खताचा कमी जरी वापर झाला पण ती कार्यक्षम वापर झाल्यामुळं निश्चितपणे उत्पादकता स्थिर ठेवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी मदत होऊ शकेल. पुरवठा साखळीच्या माध्यमातून रासायनिक खतावरच्या उपलब्धतेबाबत थोडीशी विपरीत परिणाम होण्याची शक्यता शासनानं वर्तवलेली आहे आणि त्या अनुषंगाने शासन मोठ्या प्रमाणात म्हणजे किमती स्थिर ठेवून देशांतर्गत रासायनिक खताच्या किमती स्थिर ठेवून मोठ्या प्रमाणात अनुदान देत असतं. साधारणपणे 2.5 लाख कोटी रुपये रासायनिक खतासाठी अनुदानावरती खर्च केले जातात. पण रासायनिक खतांची कार्यक्षमता जर एकूण शेतकरी जे प्रत्यक्ष वापरतो याचा जर विचार केला तर ती कार्यक्षमता साधारण 50 ते 60% आसपासच आहे. म्हणजे इतक्या 1 लाख कोटी रुपयेचा खर्च करून देखील अनुदान देऊन देखील आपल्याला फार मोठ्या प्रमाणात त्याचा वापर प्रत्यक्ष शेतपिकाला होताना दिसत नाही. तर यासाठी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की जीवाणू खताबरोबर पिकांचा कार्यक्षम खतांचा वापर हा देखील फार महत्वाचा भाग आहे. तर हे करताना आपल्याला

0: माती परीक्षणाद्वारेच खतांची मात्रा ठरवणं आवश्यक आहे. जे काय मात्रा ठरवतो तर ते आपण जमिनीच्या जो काही सामू आहे त्या अनुषंगानं खतांची निवड केली पाहिजे. आणि निवड केलेली जी खतं आहेत ती पिकांना विभागून जे काय हा विद्यापीठाने शिफारस केलेली आहे, लागणीच्या कालावधी असू दे, 1 महिन्यानं असू दे किंवा 2 महिन्यानं असू दे, तर ती विभागून दिली पाहिजेत. आणि खत देताना ही खतं फेकून न देता मुळाच्या सान्निध्यात पेरून दिली तर अशा प्रकारे दिलेल्या खतांचा आणि त्याचबरोबर काही सेंद्रिय खतांचा आणि जीवाणू खतांचा वापर झाला तर निश्चितपणे दिलेला प्रत्येक दाणा आणि खर्च केलेला प्रत्येक रुपया या पिकाच्या उत्पादनामध्ये परिवर्तन होऊन आपला जो काही खर्च आहे तो सार्थक लागू शकतो.
1: हो सर, निश्चितच. सर, खरीप हंगामाच्या अनुषंगानं शेतीतून चांगलं उत्पादन घेण्याच्या दृष्टीनं शेतकरी बांधवांना आपण कोणता संदेश द्याल?
0: शेतीमध्ये 2 भाग आहेत. एक तर शेतकरी जो काही शेतमाल उत्पादन करतो त्या उत्पादन करण्याच्या प्रक्रियेमध्ये ज्या निविष्ट शेतकरी खरेदी करतो त्यासाठी तो ग्राहक आहे. आणि त्याचबरोबर शेतीमध्ये जे काय शेतमाल उत्पादन होतो त्याच्या विक्री प्रक्रियेमध्ये तो विक्रेता आहे. त्यासाठी म्हणजे जे काय शेतमाल उत्पादन होतं त्याच्यासाठी तो विक्रेता आहे. आणि जो काही शेतमाल उत्पादन करतो त्यासाठी लागणारे निविष्ट असू देत, अवजार असू देत, बियाणं खतं कीटकनाशक असू देत, या प्रत्येक गोष्टीसाठी तो ग्राहक आहे. आता एकतर राज्यातला 80% शेतकरी अल्पभूधारक आहे आणि अल्पभूधारक शेतकरी आपापल्या शेतीमध्ये ज्यावेळी काम करतो त्यासाठी लागणाऱ्या निविष्ट खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रात जाऊ दे किंवा कुठल्या ठिकाणी जाऊ दे तर ह्यामध्ये शेतकऱ्याची पत अपेक्षित तेवढी राहत नाही, मानसन्मान मिळत नाही आणि तुटपुन मर्यादित गोष्टीसाठी क्षेत्रावरती जो काम करणार असल्यामुळं म्हणजे त्या मजुराचा टंचाई एक त्याचबरोबर तंत्रज्ञान मिळवण्यासाठी देखील अडचण येते. त्याचबरोबर जो काही उत्पादन खर्च आहे बियाणं असू दे, खतावर असू दे, कीटकनाशक असू दे किंवा अन्य गोष्टीच्या बाबतीत असू दे तर तो एक पडलेला असतो. त्यामुळं थोडंसं शेतकऱ्यांचं उत्पादकताही घटते आणि जो काही प्रत्येक गोष्ट खरेदी करतो त्यामध्ये उत्पादकता जास्त किंमत मोजावी लागते आणि विक्री करताना तो थेट मोठ्या चांगल्या बाजारपेठेत संपर्क साधू शकत नाही ना थांबू शकत, त्यामुळे त्यांना जो मिळेल त्या बाजारामध्ये दरामध्ये त्याला विक्री करणं भाग पडतं. अशावेळी सगळ्यात चांगलं उत्तर आहे तर ते गट शेती. त्यामध्ये आपण गट शेती आणि शासनाने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की शासनानं यावर्षी पाणी फाउंडेशनच्या बरोबर उमेद पाणी फाउंडेशन आणि शासनाचा कृषी विभाग यांनी एकत्र येऊन संयुक्त पद्धतीनं राज्यात मोठ्या प्रमाणात पाणी गट शेतीला प्रोत्साहन देण्याचं फार मोठं काम सुरू केलेलं आहे. आणि ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये किमान 2 ते 3 सहाय्यक कृषी अधिकारी जे आमचे आहेत तर हे प्रत्येक समर्पित पद्धतीनं आगामी 4 महिन्यासाठी गट शेतीवरती काम करणार आहेत. त्यामध्ये गट संघटन करणं, त्यामध्ये शेतकऱ्यांना पिकांचे जे काही तंत्रज्ञान आहेत तर SOP म्हणून आपण त्याला तर ते आपण SOP निश्चित करणं आणि ते पुढं भविष्यात पूर्ण हंगामामध्ये वापरण्यासाठी त्यांना मदत करणं, त्याच्या संपर्कात राहणं आणि सातत्याने भेट देऊन त्यांना तंत्रज्ञान वापरण्यासाठी भाग पाडणं हेच नाही तर यामध्ये आता सध्या मजूर टंचाईचा प्रश्न आहे तर दुसरा कोण मदत करेल अशी अपेक्षा नाही. तर यामध्ये गटातील लोक एकमेकाला मदत करतात आणि पूर्ण त्यांचाही एकमेकाचा जे काही अपुरेपणा होता मजुरांच्यामुळे शेती करण्यामध्ये जे काही मनोधैर्य कमी होत होतं किंवा वेळेत काम होत नसल्यामुळे नुकसानही होत होतं किंवा एखादं निविष्ट खरेदी करताना किरकोळ खरेदी करत असल्या कारणानं शेतकऱ्यांना त्या पद्धतीचं जे काही मानसन्मान मिळत नव्हता तो प्रत्येक टप्प्यामध्ये त्यांना कारण गटानं खरेदी होते त्यामुळे शेतकऱ्यांना 1 एकरच्या 15-20 एकरची खरेदी करतो त्यामुळे त्यांना एक सन्मानानं वागणूक मिळते. त्याचबरोबर कमी खर्चात निविष्ट उपलब्ध होतात, गावात उपलब्ध होतात, वाहतुकीचा खर्च करावा लागत नाही. त्याचबरोबर जे काही शेतमाल तयार होतो तो विक्री व्यवस्थेमध्ये देखील त्यांचा फार मोठा एक दबदबा तयार होत आहे कारण 15-20 एकरची ज्यावेळी शेतमाल विक्री होते त्यावेळी थेट कंपन्या किंवा थेट प्रोसेसर देखील त्यांच्या संपर्कात येतात. त्यामुळे मध्यस्थांची साखळी जे काही एक नवीन एक पुरवठा साखळी तयार होत आहे की ज्यामध्ये कमीत कमी मध्यस्थ असतील आणि शेतकऱ्याला त्यामध्ये नफाही मिळेल. गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार मोठा आत्मविश्वास तयार होत आहे आणि उत्पादन खर्च वाढून जे काही एकूणच जगण्यासाठी सूत्र असू दे किंवा शेती करण्याचा व्यावसायिक शेती करण्यासाठी एक जो महत्त्वाचा भविष्यातला जो वेध आहे तो ह्या माध्यमातून साध्य होऊ शकतो. वाढलेलं प्रत्येक निविष्ट खरेदी करता शेतकरी हा जो काही प्रत्येक जे काही शेतीसाठी लागणारे निविष्ट आहेत ते खरेदी करताना ग्राहक आहे आणि शेतमाल जो विकतो शेतमाल पिकवतो त्यासाठी तो विक्रेता देखील आहे आणि दोन्हीमध्ये अल्पभूधारक असल्याकारणानं तो त्याची जी काही अपेक्षित क्षमता डिलिंग कॅपॅसिटी म्हणून आपण व्यवहार करताना जी काही हे लागते क्षमता असते ती मर्यादित असते त्यामुळे तो एकाकी असल्यामुळे फार मोठं पुढं जाऊ शकत नाही. अशावेळी गट शेती एक चांगलं उत्तर आहे. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून अत्यंत आणि कृषी विभाग आणि उमेद एकत्र येऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहेत.
1: हो, खरंय सर. श्रोते हो, खरीप हंगामाच्या अनुषंगानं अत्यंत उपयुक्त अशी माहिती कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट यांनी आपल्याला दिली. कृषी विभागाच्या तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घ्या. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. पिकांचं नियोजन योग्य प्रकारे करा. प्रमाणित बियाण्यांची निवड करा. माती परीक्षणाला प्राधान्य द्या. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर द्या आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन

0: उन्नती साध्य करा. हाच संदेश आपल्याला नामदेव परिटसरांनी आपल्याला दिला. सर धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: शेतकरी बांधवांनो, आपल्या कष्टाला ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर भरघोस उत्पादन होऊन आपल्या आर्थिक समृद्धीचा मार्ग निश्चितच खुला होईल. आपणा सर्वांना यंदाचा खरीप हंगाम यशाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ हीच सदिच्छा. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया एक नवा

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
1: अंजली अनिल जक्कनवार
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
3: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
4: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
0: अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत आता सुगम संगीत भावधारा.

0: गीतरचना शांता शेळके यांची होती आणि गायिका होत्या पद्मजा फेणाणी जोगळेकर. याबरोबरच श्रोते हो, भावधारा सुगम संगीत कार्यक्रम आता संपला. यानंतर भावगीतं आपण ऐकणार आहोत 8:40.
1: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी 12:00 कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून. माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल्निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत, सोबतच ऐका रसायनविरहित कीडा व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
0: हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे आणि आपण ऐकत आहोत अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. आता ऐकूया ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम रक्तगाथा.
2: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार पूर्णतः व्यक्तिगत आहे. रेडिओ चॅनल तज्ञांच्या विचारांशी संबंधित असतील असं नाही.
3: लोटस हॉस्पिटल प्रस्तुत रक्तगाथा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोटस हॉस्पिटल, विद्याविकास सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. नमस्कार श्रोते हो, रक्तगाथा या कार्यक्रमात मी सुप्रिया देवघरे पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करते. आपण जे खातो त्याचं रक्त तयार होतं ही अतिशय साधी गोष्ट आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मग रोज आपण जेवतो, अगदी 4 वेळा जरी खात असू तरी रक्त कमी का होतं? तर त्यातील लोह, B12 याविषयी आपण बोललो. आता रक्त कमी होण्याची आणखीनही काही कारण जाणून घेऊया. अर्थातच लोटस हॉस्पिटलचे संचालक, 75 पेक्षा अधिक बोन मॅरो ट्रान्सप्लांट यशस्वीरित्या करणारे डॉक्टर प्रितेश जुनागडे यांच्याकडून. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार.
4: नमस्कार
3: डॉक्टर. रक्त कमी होण्याची आणखी काय कारण असू शकतात?
4: मागच्या भागात आपण B12 लोहाबद्दल हे सगळं बोललो आहोत, पण रक्त कमी व्हायला हे दोनच घटक कारणीभूत नाही बरं का? तर शरीरातील प्रत्येक आजारामध्ये रक्त हे कमी होऊ शकतं. उदाहरण द्यायचं झालं, किडनी या आजारामध्ये रक्त हे नेहमीच कमी होत असतं. मी बोलल्याप्रमाणे नॉर्मल प्रमाण रक्ताचं स्त्रियांमध्ये 12-14 आणि पुरुषांमध्ये 14-16 आहे. तर आपलं रक्त जर 6-7 झालं आणि तुम्हाला लघवीचा त्रास व्हायला लागला किंवा तुम्हाला चालताना दम लागायला लागला, असे पेशंट आमच्याकडे आल्यावर आम्ही किडनीची टेस्ट ही नेहमी करत असतो. त्यातले 10-12% लोकांना किडनीचा आजार हे निदान रक्ताच्या चाचणीवरनं होतं आणि मग आम्ही त्यांना किडनी विकार तज्ज्ञाकडे पाठवतो. तर किडनीचा आजार एक आहे प्रमुख ज्याच्यात रक्त कमी होतं. दुसरं म्हणजे संधिवाद हे आजार असतात, त्यात पण आपलं रक्त हे कमी होत असतं. कारण की रक्त हे आपण जे तयार करतो त्यात बऱ्याच वेळा अशा अडथळे येतात. नंतर काही औषधं घेतल्यामुळे रक्त कमी होऊ शकतं, पण जर त्यात किमोथेरपी हे इतर कॅन्सरसाठी घेणारं जे औषध आहे ते घेतल्यानंतर पण रक्त हे आपलं कमी होऊ शकतं. तसंच आपले स्नायूंचे काही आजार आहेत की ज्या स्नायूंसाठी रक्ताची गरज जास्त भासते, अशा आजारांमध्ये पण रक्त कमी होतं. आणि बऱ्याच वेळा आपल्याला आहार मी जो सांगितलाय तेच 70% लोकांमध्ये प्रमुख कारण आहे.
3: अधिक माहिती किंवा डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटसाठी लोटस हॉस्पिटलचा OPD नंबर आहे 77740-73485, 777-407-3485.
4: रक्त कमी हे इतर आजारांमध्ये झाल्यामुळे जेव्हा पेशंट आमच्याकडे येतात, जेव्हा त्यांचं हिमोग्लोबिन कमी असतं, तेव्हा मला पूर्ण शरीराची जाण असणं गरजेचं आहे किंवा पूर्ण शरीरातील माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून मला बरेचसे प्रश्न त्यांना विचारावे लागतात. रक्ताच्याच सोडून सोनोग्राफी, एक्सरे, CT स्कॅन अशा चाचण्या कधी कधी कराव्या लागतात रक्त का कमी याचं कारण शोधायला. परवाच माझ्याकडे 54 वर्षाची स्त्री आली होती. रक्त त्यांचं 5.4 झालं होतं, जे बरंच कमी होतं. तर आधी त्यांना लोह दिलं होतं 1 महिना, त्यांनी ते बरे झाले नव्हते. की के नॉर्मल कारण असेल बघ, लोह कमी, आहार कमी झाला म्हणून. तर या पेशंटच्या पुढच्या चाचण्या आम्हाला कराव्या लागल्या. त्यात बोन मॅरो नावाची चाचणी पण आहे, त्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगेनच. पण या चाचणी केल्यानंतर आम्हाला कळलं की हा स्तनाचा कॅन्सर आहे की जो रक्तामध्ये येऊन बोन मॅरो जिथे तयार होतं आपलं रक्त तिथे तो आलाय. आणि तिथून तो आल्यामुळे रक्त तयार व्हायचं प्रमाण कमी झालं. म्हणजे या पेशंटला आला माझ्याकडे, पण डायग्नोसिस काय झालं, स्तनाचा कॅन्सर हाडामध्ये गेलेला, तो स्टेज 4 झालाय. त्यामुळे किती उशिरा कळला आपल्याला. म्हणजे रक्त कमी होणं हे अनेक आजारांमध्ये दिसू शकतं. आता याचा गैरसमज करू नये या एक्झाम्पलचा, की हे कारण म्हणजे सगळ्यांना होत नाही, हे 100 एकाला होत असेल. त्यामुळे आपण हे घाबरून न जाता रक्त कमी झाल्यावर किंवा तुम्हाला शारीरिक त्रास काय असेल तर लवकरात लवकर डॉक्टरकडे जाऊन त्याचं निदान करणं गरजेचं आहे. रक्ताची चाचणी ही अतिशय सोपी चाचणी आहे आणि ती महाग पण नाही आहे. साधारण 200 ते 250 रुपयात आपल्याला हिमोग्लोबिन किती कमी याचं प्रमाण कळून जात. त्यामुळे ही चाचणी सगळीकडे उपलब्ध आहे. जर तुम्हाला बरं वाटत नसेल तर तुमच्या फॅमिली फिजिशियनकडे जाऊन, डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही त्यांना सांगू शकतात किंवा तेच तुम्हाला सांगतील अशा चाचणी करायला. आणि ते केल्यानंतर लगेचच आपल्याला कळेल की तुमचं रक्त कमी आहे की नाही.
2: रक्त कमी होण्याची कारणं आपण जाणून घेतले. डॉक्टर, आजच्या कार्यक्रमात आपण दिलेल्या या माहितीबद्दल आपले मनापासून आभार.
4: धन्यवाद.
2: अधिक माहिती किंवा डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटसाठी लोटस हॉस्पिटलचा ओपीडी नंबर आहे 77740 73485, 777-407-3485. श्रोतेहो, रक्ताचे काही अनुवांशिकही आजार असतात का, ते कोणते आहेत याविषयी आपण डॉक्टरांकडनं जाणून घेणार आहोत. मात्र कार्यक्रमाची आजची वेळ इथं संपती आहे, तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात ह्याच दिवशी ह्याच वेळी. तोपर्यंत सुप्रिया देवघरेचा नमस्कार. लोटस हॉस्पिटल प्रस्तुत रक्तगाथा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोटस हॉस्पिटल, विद्या विकास सर्कल, गंगापूर रोड, नाशिक.
0: रक्तगाथा हा ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 8 आहेत आता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ऐकूया दिल्ली केंद्रावरून, 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30 आणि 20 सेकंद झाले. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना. प्रधानमंत्री विकसित भारत योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी आज पंतप्रधान वितरित करणार. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत पाकिस्ताननं जम्मू आणि काश्मीरबाबत केलेले आरोप भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळले. आणि इराणी बंदरं आणि सागरी भागात ये जा करणाऱ्या जहाजांवरील सागरी नाकेबंदी अमेरिकेकडून मागे. आता सविस्तर बातम्या. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. आगामी काळात भारत फ्रान्स मैत्री अधिक दृढ होईल. परस्पर सहकार्य आणि फलनिष्पत्तीच्या दृष्टीनं हा दौरा महत्वाचा ठरला असं पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. पॅरिस भेटीत काल पंतप्रधानांनी विवाटेक 2026 परिषदेला संबोधित केलं. तसंच पॅरिस इथल्या भारतीय समुदायालाही संबोधित केलं. भारत आणि नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं सांगून जागतिक नवोन्मेषकांना भारतासमवेत काम करण्याचं आणि सर्वांसाठी योगदान देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी विवाटेक परिषदेत केलं. तर भारत आज नवोन्मेष तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून भावी पिढ्यांसाठी संधी निर्माण करत आहे असं पंतप्रधान मोदी यांनी पॅरिस इथल्या भारतीय समुदायाला संबोधित करताना सांगितलं. अनिश्चितता आणि परिवर्तनाच्या काळात भारत फ्रान्स यांच्यातील भागीदारी ही विश्वास, स्थैर्य आणि सहकार्य यांचा सशक्त

आधारस्तंभ असल्याचं मोदी म्हणाले. पुढील वर्षी दोन्ही देश तृष्णा या उपग्रहाचं प्रक्षेपण करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींना हिंदीतून निरोप देणारी चित्रफीत प्रसिद्ध केली. त्यामध्ये प्रिय मित्र अशी सुरुवात करून मोदी यांचा हा दौरा फलदायी ठरल्याचं आणि पुढील वर्षी फेब्रुवारीत पुन्हा भेटण्यास उत्सुक असल्याचं संदेशात नमूद केलं आहे. दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी वितरित होणार आहे. याचा लाभ 15 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना होणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार मिळवून दिले गेले, त्यामध्ये 30% महिला आहेत असं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. ज्या तरुणांना पहिली सरकारी नोकरी मिळेल त्यांना 15,000 रुपयांपर्यंतचं प्रोत्साहनपर अनुदान 2 हप्त्यांमध्ये वितरित केलं जाणार आहे असंही मांडवीय यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता जारी करतील. देशभरातील जवळपास 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 18,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट जमा होणार आहे अशी माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिली आहे. हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथं होणाऱ्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते कृषी क्षेत्रातील महत्वाच्या उपक्रमांची सुरुवात होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मध्य प्रदेशमध्ये आंतरराष्ट्रीय सिकलसेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यानंतर ओडिशामध्ये त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे. प्रजापती ब्रह्मकुमारी संस्थेनं आयोजित केलेल्या आध्यात्मिक जागृतीद्वारे आदिवासी समाजाचं सक्षमीकरण या कार्यक्रमाला राष्ट्रपती काल उपस्थित राहिल्या. निसर्गाशी आणि आध्यात्मिक मूल्यांशी निगडीत जीवनशैली असलेल्या आदिवासी समुदायाचं सक्षमीकरण हे विकसित भारतासाठी महत्वाचं असल्याचं राष्ट्रपती यावेळी बोलताना म्हणाल्या. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तान आणि ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन न जम्मू आणि काश्मीरचा केलेला उल्लेख आणि त्याबाबत केलेले आरोप भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळून लावले आहेत. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेची 62वी परिषद काल झाली. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि सदैव राहील असं ठाम प्रतिपादन या परिषदेत भारतानं केलं. पाकिस्तान सातत्यानं दहशतवादाला खतपाणी घालत आहे. पाकिस्तानात अनेक अंतर्गत समस्या आहेत, त्याचबरोबर पाकव्याप्त काश्मीरमध्ये अशांतता वाढली आहे. या सगळ्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तान असले अपप्रचार करत आहे अशा शब्दात संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव अनुपमा सिंह यांनी पाकिस्तानला फटकारलं. इराणी बंदरं आणि किनारपट्टीच्या भागात ये जा करणाऱ्या जहाजांवर लावलेली सागरी नाकेबंदी अमेरिकेनं उठवली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार ही नाकेबंदी उठवल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं स्पष्ट केलं आहे. इराणशी जवळपास 4 महिन्यांपासून सुरु असलेला संघर्ष संपवण्यासाठी आणि या क्षेत्रातील तणाव कमी करण्यासाठी अध्यक्ष ट्रम्प यांनी एका महत्वपूर्ण सामंजस्य करारावर काल स्वाक्षरी केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घोषणा करण्यात आली आहे. नाकेबंदी उठवण्यात आली असली तरी कराराच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी अमेरिकेचं नौदल या भागात तैनात राहणार असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. दरम्यान इराण आणि अमेरिका यांच्यातला सामंजस्य करार एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. सशक्त इराणचा स्पष्ट संदेश यातून अधोरेखित होतो असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी म्हटलं आहे. दोन देशांमध्ये परस्पर आदर असेल तरच शांतता प्रस्थापित होऊ शकते असं पेझेशकियान यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आजपासून 3 दिवसांच्या लडाख दौऱ्यावर जात आहेत. हा त्यांचा पहिलाच अधिकृत लडाख दौरा आहे. या भेटीदरम्यान ते उद्या स्वमदत गटांशी संवाद साधणार आहेत. तसंच सीमेलगतच्या भागात व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या विकास कामांची पाहणी करणार आहेत. उपराष्ट्रपती लेहमध्ये 21 जून रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तच्या कार्यक्रमात देखील सहभागी होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांची दिल्लीत भेट घेतली. यासंदर्भात समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात उभय देशांमधील सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत विशेषतः दहशतवाद आणि अंमली पदार्थांच्या तस्करीला तोंड देणं यासंदर्भात दोन्ही नेत्यांदरम्यान सविस्तर चर्चा झाल्याचं नमूद केलं. शहा यांनी आपल्या संदेशात दोन्ही देशांदरम्यान जागतिक धोरणात्मक भागीदारी बळकट करून
या द्विपक्षीय संबंधांचा फायदा दोन्ही देशातील जनतेला मिळवून देण्यास दोन्ही देश कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे.

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी चार राज्यांसाठी तेलबिया आणि कडधान्य यांच्या किमान आधारभूत किमतीवर आधारित मोठ्या प्रमाणावरील खरेदीला मंजुरी दिली आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये ही खरेदी केली जाणार आहे. रविवारी होत असलेल्या नीट पुनर्परीक्षेच्या तयारीचा आढावा काल शिक्षण

आहेत. राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या महासंचालकांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय नियंत्रण कक्षाला अहवाल देण्यासाठी मंत्रालयाद्वारे नियुक्त केलेले अधिकारी विविध राज्यात तैनात केले जातील, असं प्रधान यावेळी म्हणाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नागपूरमध्ये अंबाझरी इथं यंत्र इंडिया लिमिटेडच्या आवारात 10,000 टन क्षमतेच्या अल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी ते उद्या होणार आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी ही महत्वाची राष्ट्रीय संपत्ती आहे. संरक्षण आणि अवकाश क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अल्युमिनियमचे साचेबद्ध भाग तयार करण्यासाठी देशाची क्षमता यामुळे वृद्धिंगत होणार आहे, असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत कालच्या सामन्यात भारतानं वर्चस्व गाजवलं. गतविजेत्या हाँगकाँग चीन संघाचा 3-1 असा पराभव करत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली. चीन ए आणि कोरिया यांच्यातील दुसऱ्या उपांत्य सामन्यातील विजेत्या संघाशी उद्या भारताची अंतिम सामन्यात गाठ पडेल. भारताचा पंकज अडवाणी आणि आदित्य मेहता यांनी उत्तम खेळ केला. न्यूझीलंडमध्ये होत असलेल्या एफआयएच महिला राष्ट्रीय करंडक हॉकी स्पर्धेत काल भारतानं उरुग्वेचा 3-2 असा पराभव केला. उरुग्वेच्या सुरुवातीच्या गोलनंतर भारतानं पुनरागमन करत बाजी मारली. भारताच्या दीपिकानं 2 तर दीपिका सोरेंगनं 1 गोल केला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या ब गटातल्या सामन्यात कॅनडानं काल रात्री कतारवर 6-0 अशी मात केली. कॅनडाच्या जोनाथन डेव्हिडनं 3 गोल केले. तत्पूर्वी अ गटामध्ये चेकिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. हवामान. महाराष्ट्रासह तेलंगण उत्तर प्रदेशात आजही उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच कोकण गोवा आणि ओडिशामध्ये उष्ण आणि दमट हवामान राहणार आहे, तर आसाम मेघालय सिक्कीममधील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित देशभरात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. फ्रान्स आणि स्लोवेकिया दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी आज पंतप्रधान वितरित करणार. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत पाकिस्ताननं जम्मू आणि काश्मीरबाबत केलेले आरोप भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळले. आणि इराणी बंदरं आणि सागरी भागात ये जा करणाऱ्या जहाजांवरील सागरी नाकेबंदी अमेरिकेकडून मागे. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

हे गीत दशरथ पुजारी यांनी गायलं होतं आणि गीतरचना होती मधुकर जोशी यांची. भावधारा सुगम संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोत्याहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वर ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. माझगाव हे नाव आलं कुठून याविषयीच्या गोष्टीचा पहिला भाग आज ऐकूया.
1: माझगाव दक्षिण मध्य मुंबईतलं एक महत्वाचं ठिकाण. एकेकाळी मुख्य मुंबई बेटाची उत्तर हद्द माझगावला लागूनच होती, मध्ये फक्त उमरखाडीचं पात्र. आता ह्या ठिकाणी डोंगरी भाग असला तरी त्या काळी तो माझगावचाच भाग होता. त्या काळात संपत्तीची निर्मिती ह्या भागात होत होती. त्यामागचं मोठं यंत्र होतं माझगावच्या पूर्व किनाऱ्यावर असलेली लहान मोठी बंदरं, मुंबईच्या भाषेत गोद्या. इथल्या वाडी बंदर, फ्रियर बंदर, लोकभाषेत फेर बंदर, प्रिन्सेस डॉक, व्हिक्टोरिया डॉक इत्यादी महत्वाच्या गोद्या अजूनही इथंच आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून नाना तऱ्हेचा कच्चा पक्का माल मुंबईत यायचा आणि मुंबईभर जायचा तो इथूनच. मुंबईतल्या गिरण्या कारखान्यांमधून तयार होणारा पक्का माल निर्यात व्हायचा तोही इथूनच. जगप्रसिद्ध माझगाव डॉकच्या नावातच माझगाव आहे. मुंबई शहराची औद्योगिक यंत्राची अजस्र चक्र

0: फिरायची ती या भागाच्या जीवावरच.
1: अनेक बड्या गिरण्या माझगावात होत्या. या गिरण्यांना लागणारा कोळसाही इथल्या बंदरावरच येत असे. गिरण्यांसाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचा पुरवठा तर कित्येक वर्ष इथला भाऊचा धक्का करीत असे. कोकणातून आलेल्या आद्य मुंबईकरांनी भाऊच्या धक्क्यावरूनच तर मुंबईत प्रवेश केला होता. याच चाकरमान्यांनी पुढे मुंबईच्या औद्योगिक क्षेत्रात जान आणली आणि मुंबईला देशाचं बड औद्योगिक केंद्र बनवलं.
0: सन 1982 साली गिरणी संपाचं निमित्त झालं आणि औद्योगिक नगरी ही मुंबईची ओळख हळूहळू अस्तंगत होऊ लागली. इथल्या बंदरावरची आवक जावक रोडावली, गिरण्या बंद होऊ लागल्या, तसं या भागाचं महत्वही कमी होऊ लागलं. आणि आता हा भाग लहान चाळी आणि गगनचुंबी इमारतींचा होऊ लागलाय. पण इतिहासात भेटणारं माझगाव मात्र खूप वेगळं आहे. माझगाव मला पहिल्यांदा भेटलं ते पोर्तुगीज आमदानीतल्या मुंबई शहराच्या इतिहासाचं वाचन करताना. सन 1533-34 मध्ये गुजरातचा सुलतान बहादूर शहा यानं मुंबईची 7 बेटं पोर्तुगीजांच्या ताब्यात दिली. त्यातलं एक बेट माझगावचं होतं. तेव्हापासून पुढच्या काळात मुंबईच्या इतिहासाचा अभ्यास करताना माझगाव वारंवार भेटत गेलं.
1: माझगावचं अस्तित्व फार जुनंय, पण ते दखलपात्र बेट नसावं. महिकावतीची बखर या पुस्तकात माहीमचा उल्लेख आहे, परळचा आहे, भायखळ्याचा आहे आणि वाळकेश्वराचाही आहे, मात्र माझगावचा नाही. त्यानंतर मुंबईवर असलेल्या मुसलमानी अंमलातही माझगावचा उल्लेख माझ्या वाचनात आलेला नाही. तो ठळकपणे येतो तो प्रथम पोर्तुगीजांच्या काळात. मुंबईच्या 7 बेटांपैकी एक असलेलं पोर्तुगीज छापाचं एक टुमदार गाव. समुद्रात पाय सोडून बसलेल्या छोटेखानी टेकड्या, खडकाळ समुद्र किनारा, आंबा, नारळ आणि विविध प्रकारची घनदाट झाडी आणि त्यात लपलेली नारळाच्या झापांनी शाकारलेली घरं, असं त्याचं नजरेसमोर येणारं चित्र होतं. मुंबईच्या इतर बेटांप्रमाणे माझगावचे मूळ रहिवासीही कोळीच. मुख्य धंदा मासेमारी, थोडीशी भात शेती, आंब्या नारळाची लागवड. माझगावचे आंबे फार प्रसिद्ध होते असं म्हणतात. असंही म्हणतात की एप्रिल मे आणि सप्टेंबर ऑक्टोबर अशी वर्षातून दोनदा फळं देणारी आंब्याची झाडं माझगावात होती. अजूनही काही टिकून असावीत.
0: पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या मुंबईच्या कुलाब्याची दोन बेटं वगळता पाचही बेटांवरची जमीन पोर्तुगीज राजानं पोर्तुगीज कुटुंबांना, चर्चना अथवा सैन्यात मर्दुमकी गाजवणाऱ्या अधिकाऱ्यांना भाडेपट्टीनं दिली होती. तसंच माझगावबाबतही झालं होतं. मात्र त्यात दोन फरक होते. मुंबईच्या इतर बेटांवरची जमीन अनेक जणांमध्ये विभागून भाड्यानं दिली होती, तर माझगावचं संपूर्ण बेटच सन 1547-48 मध्ये कॅप्टन अँटोनिओ पेसो या सैन्याधिकाऱ्याला भाड्यानं दिलेलं होतं. आणि दुसरा फरक म्हणजे इतर बेटांवरच्या जमिनीसारखी माझगाव बेटाची भाडेपट्टी वार्षिक किंवा ठराविक मुदतीची नव्हती, ती वंश परंपरागत मालकीनं दिलेली होती. वंश परंपरागत एखाद्याला भाड्यानं दिलं गेलेलं मुंबईतलं माझगाव हे एकमेव बेट.
1: अँटोनिओ पेसोनं या ठिकाणी आपल्या राहण्यासाठी मोठा वाडा बांधला आणि त्या वाड्याच्या आवारात स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या दैनिक पूजेसाठी लहानसं चॅपल बांधलं. सन 1548 पासूनच्या पुढच्या काळात माझगावात हळूहळू पोर्तुगीजांची संख्या वाढत गेली. ते राज्यकर्त्या समाजाचा हिस्सा होते, त्यामुळं या बेटावर त्यांचा वरचष्मा होता. पुन्हा ते धार्मिक ख्रिश्चन होते, त्यांची बेटावर हुकूमत चालत होती. माझगावातल्या त्या काळातल्या प्रजाजीवनाच्या सर्वच अंगांवर पोर्तुगीज प्रभाव वाढायला लागला. धर्मांतर घडली, धर्म बदलल्यामुळे इथल्या रहिवाशांना नवीन पोर्तुगीज पद्धतीची नावं आडनावं मिळाली. तिथल्या मूळ रहिवाशांच्या भाषेत, खाण्यात आणि पेहरावातही त्या अनुषंगानं बदल होणं साहजिकच होतं.
0: माझगावात ख्रिश्चनांची संख्या जशी वाढू लागली, तसं पेसोच्या आवारातलं चॅपल पूजेसाठी अपुरं पडू लागलं. म्हणून मग त्या ठिकाणी 1596 मध्ये चर्च बांधण्यात आलं। हे चॅपल आणि त्याच जागी बांधलेलं चर्च म्हणजे भायखळ्याच्या सेंट ग्लोरिया चर्चचं मूळ स्थान। 1911-12 दरम्यान सेंट ग्लोरिया चर्च स्थानांतरित झालं।
1: मूळच्या चॅपलची जागा 1910 मध्ये पोर्ट ट्रस्टनं ताब्यात घेतली आणि त्या जागेवर 1924 साली अँडरसन हाऊस नावाची पोर्ट ट्रस्ट अधिकाऱ्यांसाठी निवासी इमारत बांधण्यात आली। तिच्या सोबतीला सागर दर्शन, सागरिका आणि तृष्णा 1 आणि 2 अशा इमारती कालांतरानं बांधल्या गेल्या। अँटोनिओ पेसोच्या मूळ चॅपलमधला क्रॉस अँडरसन हाऊस पासून जवळच असलेल्या चर्च स्ट्रीट या रस्त्यावर 1926 साली हलवला गेला।
0: हा झाला माझगावचा त्रोटक इतिहास। मुंबईच्या इतर बेटांच्या तुलनेत माझगावचा इतिहास फार मोठा आहे। इतका मोठा की 1976 साली आणल्या गेलेल्या द बॉम्बे सिटी लँड रेव्हेन्यू ऍक्ट मध्ये माझगाव इस्टेट आणि तिची वंशपरंपरागत मालकी याच्यावर एक संपूर्ण प्रकरणच लिहिलेलं आहे। पण त्यात अधिक न जाता माझगाव हे नाव या बेटाला कसं मिळालं असावं याच्या शोधाकडे वळूया।
2: माझगाव हे नाव आलो कुठून याविषयीच्या गोष्टीचा हा होता पहिला भाग। उद्या ऐकूया या गोष्टीचा पुढचा भाग। अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर।

आपण ऐकत होतो अज्ञात मुंबई क्रमशः वाचन. आज आपण ऐकला भाग 40 आणि आता चित्रपट संगीत गीतबहार.

0: सुदेश भोसले, अनुपमा देशपांडे आणि श्रीकांत कुलकर्णी यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट अपराधी आणि संगीत होतं ऋषिराज यांचं.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
2: बसला अनोळख्यापासून बचाव करा.
3: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

0: पौर्णिमा दीक्षित यांनी गायलेलं सत्यमेव जयते या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रीकांत नरोले यांची गीतरचना, संगीत होतं राधाचंद्र यांचं.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
1: अंजली अनिल जक्कनवार
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
3: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही. आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.

सुदेश भोसले, विनय मांडके, ज्योत्स्ना हर्डीकर आणि अनुपमा देशपांडे यांनी गायलेलं फेकाफेकी चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. अनिल मोहिले यांचं संगीत होतं आणि गीतरचना प्रवीण दवणे. याबरोबरच गीतबहार चित्रपट संगीत कार्यक्रम आता संपला. यानंतर चित्रपट संगीत आपण ऐकणार आहोत सकाळी 10 वाजता.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 9:30 वाजलेत. भावधारा.

ही गीतरचना होती राजा बढे यांची, गायिका मोहिनी बर्डे आणि संगीत दिलं होतं प्रभाकर धाकडे यांनी. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: हवे.
1: कविवर्य सुरेश भट यांचं गीत आपण ऐकलं. गायक होते निलेश सावरकर. आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला.
2: मैं कैसे कैसे
3: श्रोते हो, शास्त्रीय संगीता

0: ची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.
1: श्रोतेहो, मैदानापासून पदकापर्यंत,
2: विजयापासून विक्रमापर्यंत,
1: प्रत्येक खेळ,
2: प्रत्येक खेळाडू
1: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
2: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
1: दर महिन्याच्या 2 आणि 4 बुधवारी संध्याकाळी 6:30 वाजता
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा क्रीडा विश्व.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 10 वाजलेत. चित्रपट संगीत गीतबहार.

संसार या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि वर्षा भोसले यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोतो, गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून कार्यक्रमात यानंतर ऐकूया

0: वैशाली सामंत आणि प्रदीप कदम यांनी गायलेलं मुरळी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोतो, गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. एक निवेदन ऐका. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी http://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. वेबसाईट पुन्हा एका http://awards.gov.in. आणि शेवटची तारीख आहे 31 जुलै. निवेदन संपलं.
1: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना।
1: गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया मामला पोरीचा। या चित्रपटातील अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत, संगीत आहे अशोक पत्की यांचं।

या गीताबरोबरच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे ठीक 10:20 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गांधी वंदना. या अंतर्गत असे होते गांधीजी यू आर राव लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन. वाचक स्वर आहे दिनेश अडावतकर यांचा.

बापू मुलांना नेहमीच मोठी पत्र लिहू शकत नसत आणि कित्येकदा मुलं त्याबद्दल बापूंवर रुसतही असत. एकदा एकानं बापूंना लिहिलं,

बापूजी, तुम्ही आम्हाला नेहमी गीतेबद्दल सांगत असता. त्या गीतेमध्ये अर्जुन फक्त एक प्रश्न विचारतो आणि भगवान कृष्ण त्याला उत्तरं देताना एक एक अध्याय सांगून जातात, पण तुम्ही मात्र आमच्या पानभर प्रश्नांना कधीकधी एकाच शब्दात किंवा एकाच वाक्यात उत्तरं देता. हे योग्य झालं का बापू? भगवान श्रीकृष्णाला फक्त एकच अर्जुन होता, पण इथे माझ्याभोवती अर्जुनांचा भला मोठा तांडा आहे आणि त्यातला प्रत्येक जण नाही म्हटलं तरी वस्तार आहे. तेव्हा माझ्याबद्दल सहानुभूती नको का दाखवायला? हे उत्तर वाचून मुलं खदखदून हसायला लागली. कोणतं मूल आपल्याला काय लिहितं याविषयी आणि त्या मुलांविषयी बापूंना फारच आस्था वाटायची. मुलांना लिहिलेल्या पत्रात ते कित्येकदा आपले अनुभवसुद्धा लिहित असत. उदाहरणार्थ, एकदा त्यांनी येरवड्याच्या तुरुंगातून एका मुलीला लिहिलं, मला पत्र लिहिण्याचा तुझा प्रयत्न फार चांगला आहे आणि तू पाठवलेलं हे भलं मोठं सांबर पण सुरेख आहे. त्याची शिंग किती छान आहेत. काय करू, रोज दूध काढण्यासाठी बकऱ्या माझ्यासमोर आणल्या जात असल्या तरी त्यांच्याशी खेळायला काही मला वेळ होत नाही, कारण त्या येतात तेव्हा मी कुठल्या ना कुठल्या उद्योगात असतो आणि ही कामं सोडून देऊन चालणार नाही. होय, तशी इथं थोडी फुलं आहेत, पण त्याबद्दल फारसं लिहिण्यासारखं नाही. इथली जमीन खडकाळ आहे आणि तुरुंगात बागा लावणं त्या लोकांना परवडण्यासारखं नाही. आणखी एकदा त्याच मुलीनं पाखरांची खेळताना तिनं कशी गंमत केली ते बापूंना कळवलं. बापूंनी तिला उत्तरात लिहिलं, तू पाखरांशी दोस्ती केली आहेस असं दिसतं. इथं आम्ही एका मांजरीशी आणि तिच्या पिलांशी मैत्री जोडली आहे. मी तिला ताई म्हणतो. आपल्या पिलांवर ती किती प्रेम करते ते पाहत बसण्यास सुद्धा मोठी गंमत असते. ती त्या पिलांना सर्व प्रकारच्या गोष्टी करायला शिकवते आणि तिची शिकवण्याची पद्धत आहे त्या गोष्टी स्वतः करून दाखवणं अशी. एका मुलीला तर बापूंनी अगदी बालिशपणे लिहिलं, मी की नाही तुझ्यासाठी आणि दुर्गीसाठी रंगीबेरंगी कागदांचे कपटे जमवलेत. आणखी एकाला पाठवलेल्या उत्तरात बापूंनी थोडं मनोरंजक आणि थोडं गंभीर असं त्यांच्या अलौकिक शैलीत लिहून कळवलं, तुझं गोड पत्र वाचून मला फार आनंद झाला. त्या पत्राबरोबर तू काढलेली मजेदार चित्रही मिळाली. मी तुम्हा सर्वांना मिळून एकच पत्र पाठवतोय याचा राग मानू नकोस. तुम्ही शरीरानं वेगवेगळे असलात तरी मनानं तुम्ही एकच आहात. तुमच्यासारखी मुलंच अखेरीस युद्ध थांबवू शकतील. याचा अर्थ तुम्ही इतर मुलामुलींशी कधीही भांडणार नाही, आपसातही तंटा करणार नाही असा होतो बरं का? तुम्ही छोट्या लढाया करत बसलात तर तुम्हाला मोठी युद्ध थांबवता यायची नाहीत. आपल्या मुलांबद्दल त्यांना लिहिणाऱ्या आई वडिलांना उत्तर देताना सुद्धा बापू तितकीच दक्षता आणि सौजन्य दाखवित. एका आईला त्यांनी लिहिलं होतं, मूल दूध पीत नसेल तर कसं होईल? तुम्हाला भूक लागेल तेव्हा नुसतं दूधच घेत जा, म्हणजे तुम्हाला ते आवडायला लागेल. दुसऱ्या एका आईला मुलांच्या खोडकरपणाचा वैताग आला होता. तिला बापूंनी लिहिलं, मुलं मूर्ख असतील तर त्यांचा तो मूर्खपणा रागानं नव्हे प्रेमानं दूर करा. खेळण्यांच्या बाबतीत सल्ला विचारणाऱ्या आणखी एका आईला त्यांनी लिहिलं, निरनिराळ्या वंशाच्या लोकांची माहिती देणाऱ्या बाहुल्या मुलांना देण्याची तुमची कल्पना फारच चांगली आहे. अनेक लहान मुलं भित्री असतात. लहानपणी बापूसुद्धा भित्रे होते. त्यांना अंधाराची आणि भूताखेताची भीती वाटायची. बहुतेक लहान मुलांना अशी भीती वाटतेच. एक दिवस त्यांची दाई रंभा हिनं रामनामाचं महात्म्य आणि रहस्य त्यांना सांगितलं. ती म्हणाली, हे बघ, जेव्हा जेव्हा तुला भीती वाटेल तेव्हा राम राम राम असं म्हणत जा, तुझी सगळी भीती नाहीशी होईल. बापूंनी तसं करून पाहिलं, ईश्वरावर भरोसा टाकला आणि मग खऱ्या किंवा काल्पनिक कोणत्याच भीतीनं त्यांना पुन्हा कधीच पछाडलं नाही.

गांधी वंदना आत्ता पण ऐकलं. असे होते गांधीजी यू आर राव लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकलं. वाचक स्वरता दिनेश आडावतकर यांचा हा कार्यक्रम आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतो, आज सकाळी 11:05 आपण ऐकू शकाल सहज संवाद आणि सादर करतील दिनेश आडावतकर. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 10:30:22 झाली आहेत. नादब्रह्म या अंतर्गत रफीक अहमद यांचं सारंगी वादन आपण ऐकणार आहात, राग नटभैरव. विलंबित गत एक तालात आहे आणि द्रुतगत 3 तालात आहे. यांना तबला साथ आहे पंडित राजेंद्र अंतरकर यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय वाद्यसंगीताच्या कार्यक्रमात रफीक अहमद यांनी सारंगीवर वाजवलेला राग नटभैरव.

0: नादब्रह्म या शास्त्रीय वाद्य संगीताच्या कार्यक्रमात रफीक अहमद यांनी सारंगीवर वाजवलेला राग नटभैरव आपण ऐकलात. यांना तबलासात होती पंडित राजेंद्र अंतरकर यांची. शास्त्रीय वाद्य संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.

0: सहज संवाद।
1: आणि आजचा सहज संवाद सादर करतील दिनेश आढावतकर। तर ऐकायला विसरू नका सकाळी 11:05 दुपारी 12 वाजेपर्यंत। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी।

0: सहज संवाद। श्रोत्यांनो, संवाद नेहमीच आपल्यामध्ये होत असतो, कारण हृदयाच्या तारा जुळल्या की संवाद होतो, आणि त्या तारा झंकारल्या की सहज संवाद होतो। आणि प्राध्यापक अरुण सबनीस यांच्यासारखे वक्ते आणि मार्गदर्शक आपल्यासमोर आपल्याशी गप्पा मारण्यासाठी जेव्हा उपस्थित असतात, तेव्हा हा सहज संवाद सुंदरही होऊन जातो। अरुणजी, आपलं मनपूर्वक स्वागत आहे।
1: धन्यवाद।
0: अवघे विश्वची माझे घर ही उक्ती तुमच्याकडे बघितल्यानंतर सार्थ वाटू लागते। याचं कारण, जगभरातल्या 100+ अधिक देशांना तुम्ही भेटी दिलेल्या आहेत आणि विश्वाच्या 7 खंडात तुम्ही संचार केलेला आहे। तेव्हा आजच्या सहज संवादमध्ये तुमच्या या सहज संचाराची आपण इत्यंभूत माहिती घेणार आहोत, त्या संदर्भात तुमचे अनुभव आम्हाला ऐकायचे आहेत। तर पर्यटनाची आवड तुम्हाला मुळात कशी आणि केव्हापासून निर्माण झाली?
1: खरं पाहता आमचं कुटुंब काही फार आर्थिक सुस्थितीतलं नव्हतं,
2: पण ही पर्यटनाची माझ्या जे बीज माझ्या मनात रोवलं गेलं त्याचा एक थोडासा भावनिक करणारा किस्सा माझा आहे।
0: बर,
2: मी ज्या काळात जन्मलो आणि वाढलो त्या काळात आजच्यासारखी मुलांची वडिलांशी जवळीक नव्हती। त्या काळात वडील हे बहुतेक ज्यांचा धाक वाटावा, ज्यांचं मुलांशी थोडासा दुरावा असावा आणि आई मुलांना जवळ असावी, अशा टाईपचं सगळं कुटुंब व्यवस्था होती। त्यामुळे वडिलांचा जबरदस्त धाक आम्हाला होता आणि वडिलांशी त्यांनी विचारलेल्या प्रश्नापलीकडे जाऊन बोलणं हे जवळपास अशक्यच होतं। अशा परिस्थितीमध्ये मी वयाच्या 24व्या वर्षी नाशिकला माझे वडील त्यावेळेला होते आणि ते सरकारी नोकरीत होते आणि त्यांच्या कपाटाला हात लावू द्यायचा हात लावायचा नाही अशा प्रकारची स्ट्रिक्ट वॉर्निंग आम्हाला असायची
0: आणि त्या काळात वडीलधाऱ्या मंडळींचं ऐकलं जायचं
2: आणि ते ऐकायलाच लागायचं। त्यामुळे एकदा असं झालं की मी सुट्टीमध्ये, मे महिन्याची सुट्टी होती, मी कॉलेजमध्ये नुकताच एम ए झालेलो होतो आणि मोकळा होतो, त्यामुळे मी नाशिकला वडिलांकडे गेलो आणि तिथे कसा कोण जाणे, पण मला माझं कुतूहल राहू देईना आणि त्यांच्या कपाटाला मी हात लावला आणि कपाट उघडलं आणि चाळत होतो आणि त्याच्यामध्ये मला पॉम्पेई या इटलीमधलं नेपल्सच्या जवळचं ज्वालामुखीमुळे उद्ध्वस्त झालेल्या अशा शहराचं एक पिक्चर पोस्टकार्डचं पुस्तक सापडलं।
0: बर,
2: मला इतकं आश्चर्य वाटलं की माझ्या वडिलांनी कुठेही इंटरनॅशनल प्रवास केलेला नाही, आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही, तरी त्यांच्याकडे हे पुस्तक आलं कुठून असं मी चाळत

0: होतो तेवढ्यात मला लक्षात नाही आणि वडील जिन्याच्या पायऱ्या चढत चढत माझ्या मागे येऊन केव्हा उभे राहिले ते मी बघितलंच नाही. आणि अनयुजुअल म्हणजे कदाचित मी मोठा झाल्यामुळे असेल, पण त्यांनी साध्या आवाजात मला विचारलं, काय बघतो आहेस तू? आयुष्यात 24 वर्षात माझ्याशी वडिलांनी साध्या आवाजात उच्चारलेलं ते पहिलं आणि शेवटचं वाक्य होतं.
1: काय सांगतोय?
0: कारण संवाद घरीच नाही. त्यांनी प्रश्न विचारायचे, आम्ही उत्तर द्यायचे. पण त्यावेळेला त्यांनी हे विचारल्यानंतर मी गडबडून गेलो आणि म्हटलं, हे पुस्तक तुमच्याकडे कुठून आलं? असं दाखवलं मी त्यांना. तर ते एकच वाक्य बोलले, मला पण प्रवासाची खूप आवड होती पण माझ्या परिस्थितीमुळे मला जमलं नाही. ते गाणं आहे ना, लई अवघड हाय गडे अरे उमगाया बापर, तसं मला वडील प्रथम कळले 24व्या वर्षी की अरे हा माणूस सबंध आयुष्य याचं होरपळून गेला उन्हामध्ये, ज्यांनी भावांचं केलं बहिणींचं केलं पण स्वतःची हौस कधीही याला याच्या परिस्थितीमुळे भागवता आली नाही. ह्यांना आपण काहीतरी दाखवलं पाहिजे जग, असं कुठेतरी माझ्या अंतःकरणात त्यावेळेला एक ठिणगी पेटली आणि माझ्या मनोमन मी असा निर्धार केला की यांना काहीतरी मी फिरवीन, त्यांना कुठे जायचं असेल तिथे घेऊन जाईन. पण दुर्दैवाने याच्यानंतर एक महिन्यातच त्यांचं दुर्दैवी निधन झालं. अरे आणि मग मला अगदी मी फार व्यथित झालो त्यांच्या की त्यांचं स्वप्न आपण पूर्ण करू शकलो नाही. मग मी असं ठरवलं की माझ्या डोळ्यांनी मी त्यांना जग दाखवीन.
1: क्या बात आहे.
0: आणि तिथून माझी सुरुवात झाली.
1: म्हणजे त्यांना दाखवणं जमलं नाही पण तुमच्या डोळ्यांनी एका अर्थाने त्यांनी जग बघितलं आणि 102 देशांची तुम्ही सफर केलीत. पण त्या अगोदर आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल, श्रोतेहो प्राध्यापक अरुणजी निवृत्त प्राध्यापक आहेत आणि सिडकोमध्ये अधिकारी म्हणून ते निवृत्त झाले, पर्यटनाची विलक्षण आवड आणि विशेष म्हणजे प्रत्येक त्यांच्या यात्रेचा वृत्तांत त्यांनी डायरीमध्ये लिहून ठेवलेल्या अशा अनेक डायऱ्या त्यांच्या संग्रही आहेत, कदाचित त्यातून आपल्याला काही पुस्तकं आगामी काळात मिळू शकतील. अँटार्क्टिकावरती एक छान पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. तर ही पर्यटनाची आवड कशी निर्माण झाली आणि केव्हा निर्माण झाली हे तुम्ही सांगितलं, तर त्यानंतर मग कसं हे सगळं साध्य केलं, किती यात्रा केल्या तुम्ही आणि किती देशांना भेटी दिल्यात?
0: आज तागायत पाहिलं तर मी 140 वेगवेगळे प्रवास केले. मी कालच सगळ्या माझ्या प्रवासांचे अनुक्रमांक लिहून किती प्रवास झाले याचा जरा शोध घेतला माझ्याशीच, तेव्हा कळलं की 140 प्रवास मी 41 वर्षाच्या काळात, म्हणजे 1985 माझं जे भ्रमण सुरू झालं ते 2026 म्हणजे आता हे 26 चालू आहे, या 41 वर्षामध्ये एकूण माझे 140 प्रवास झालेले आहेत. साधारण 3-3.5 प्रवास दर वर्षाला या हिशोबाने असं झालं आहे.
1: आणि सुरुवातीला मी जो उल्लेख केला तर थोडीशी तुमची पार्श्वभूमी पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मूळचे नाशिकचे मला वाटतं.
0: हा माझा जन्म तसा पुण्यातला, 39 साली मी पुण्यात जन्मलो. मग 5-6 वर्षाचा असताना वडिलांना बेळगावला, त्यावेळेला मुंबई इलाखा होता, म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक गुजरात असं वेगळं नव्हतं, एक मुंबई प्रॉव्हिन्स म्हणून होता इलाखा. आणि या मुंबई इलाख्यामध्ये कुठेही बदली होऊ शकत होती आणि ते सरकारी नोकर असल्यामुळे त्यांची बदली पुण्याहून बेळगावला झाली. आणि मग आम्ही बेळगावला, माझं लहानपण सगळं बेळगावला गेलं, म्हणजे 6 वर्षाचं असल्यापासून ते 8वीपर्यंत, पहिलीपासून 8वीपर्यंत मी बेळगावला होतो. आणि तिथून मग आमचं बडोद्याला ट्रान्सफर झाली, एकदम गुजरातमध्ये गेलो, तिथे 1-2 वर्षं काढली आणि मग तिथून मुंबईला यावं लागलं कारण वडिलांची गुजरातमध्ये वलसाडला ट्रान्सफर झाली आणि मराठी शाळा तिथे नव्हती, यामुळे आम्ही मुंबईत भावाकडे आलो, मोठ्या भावाकडे. आणि मग माझं पुढचं सगळं वास्तव्य शिक्षण सगळं मुंबईला झालं.
1: पण मग नाशिकशी संबंध कसा आला?
0: नाशिकला ते नोकरीच्या रिटायरमेंटच्या वेळेला वडील नाशिकला, म्हणजे गुजरातमधनं नाशिकला त्यांची ट्रान्सफर झाली आणि ते नाशिकला होते. मग तिथे वाडा घेतला, एक जुना विकत घेतला आणि ते तिथे स्थायिक झाले आणि आई वडील तिथे असायचे आणि माझा मोठा भाऊ मुंबईत असायचा, त्याच्याबरोबर मी असायचो, दुसरा भाऊ डॉक्टर झाला. असे सगळे वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही विखुरले गेलो, पण नाशिकचा आमचा त्यामुळे संबंध राहिला वडिलांच्या घरामुळे.
1: आणि बडोद्याचा तुम्ही उल्लेख केला, म्हणजे तुम्हाला गुजराती भाषा पण येत असणार.
0: हो, बडोद्याला माझ्या, खरं मी राहत होतो रावपुरा नावाच्या भागामध्ये, जिथे बहुतेक सगळे दांडिया बाजार आणि रावपुरा या दोन भागातच, तिथे त्यांना दक्षिणी लोक म्हणतात, म्हणजे मराठी लोकांना तिकडे संज्ञा दक्षिणी लोक असं असायची आणि दक्षिणी लोकांचं जास्त वास्तव्य रावपुरा आणि दांडिया बाजार भागात होतं आणि आम्ही रावपुऱ्यात राहत होतो. तरीसुद्धा काही थोडीशी मुलं आमच्या शेजारपाजारची गुजराती होती, त्यामुळे त्यांच्या संपर्कात आल्यामुळे लहानपणी आपण भाषा लवकर शिकतो, तसं त्यांच्याकडून माझ्या त्या गुजराती भाषेचा थोडासा अभ्यास त्यांच्याशी बोलण्यातनं आला. लेखी फारसं काही संबंध आला नाही, पण बोलणं जमायला लागलं आणि माझा आकाशवाणीतला पहिला कार्यक्रम पण मी गुजरातीतनं केला आणि तो त्यावेळेला मी 8वीत असताना, म्हणजे वयाचा 13व्या वर्षी, लहान मुलांचा गुजराती कार्य, एक लहान मुलांचा कार्यक्रम असायचा बडोदा केंद्रावर, तिथे रंगरंग वादळिया असं नावाचं त्या कार्यक्रमाचं नाव होतं आणि त्याच्यामध्ये मी आकाशवाणीच्या एका कार्यक्रमात 4 रुपये घेऊन मानधन काम केलं होतं.
1: आज एक छान योग जुळून आलेला आहे की वयाच्या 12व्या वर्षी पहिल्यांदा तुम्ही,
0: आणि आता एकदम 88व्या वर्षी,
1: 88व्या वर्षी पुन्हा आकाशवाणीमध्ये तुम्ही.
0: मजा मजा आहे.
1: आणि आणखीन एक योग म्हणजे आकाशवाणीचं पण आता नुकतंच 99व्या वर्षात पूर्ण करून शताब्दीमध्ये पदार्पण. 23 जुलै हा आकाशवाणीचा वर्धापन दिन आहे. तर हा एक छान योग तुमच्या मुलाखतीच्या निमित्ताने श्रोत्यांसाठी जुळून आलेला असं मी म्हणेन. आणखीन एक योगाची आपण वाट बघतोय, ते म्हणजे पावसाची, कधी एकदा येईल असं झालेलं आहे.
0: खरे खरे.
1: त्या पावसाची आळवणी या गाण्यातून आपण करूया आणि मग पुढे जाऊया.
0: जरूर.

0: श्रोतेहो, कार्यक्रम आपण ऐकत आहात सहज संवाद, आणि आपल्यासोबत सहज संवाद करतायत अरुण सबनीस.
1: सहसंवाद.
0: अरुणजी, आपलं पुन्हा एकदा स्वागत सहसंवाद मध्ये.
2: धन्यवाद.
0: युरोप, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया, इतकंच काय अँटार्क्टिका सुद्धा तुम्ही पाहिलात. अशा अनेक खंडांमधल्या अनेक देशांपैकी कुठला देश तुम्हाला विशेष लक्षात राहिला आणि का?
2: सगळ्यात म्हणजे वेगळा अविस्मरणीय अनुभव देणारा पहिल्या नंबरचा खंड म्हणजे अंटार्क्टिका. त्याच्यावर मी पुस्तकही लिहिलं आहे, पण ते तो अनुभव जो होता ना, तो अविस्मरणीय या अर्थाने होता की आजही अब्जावधी वर्ष पृथ्वीच्या निर्माणानंतर अब्जावधी वर्ष उलटून गेली असूनही तो एक पृथ्वीवरचा असा भूभाग आहे की जो बराचसा पृथ्वीच्या उत्पत्ती वेळेच्या वेळेला जसा असेल तसा आहे. त्यामुळे तिथे गेल्यानंतर जणू काही टाईम मशीननी आपण खूप अब्जावधी वर्षे मागं गेल्यासारखं आपल्याला वाटतं. आणि ती एक अशी जागा आहे की जिथे तुम्हाला अतिशय उदात्त अशा प्रकारची भावना मनामध्ये येते निसर्गाविषयीची. निसर्गाचा प्रचंड मनमोहक आविष्कार तुम्हाला पाहायचा असेल तर तो आजही तुम्हाला अंटार्क्टिकात बघायला मिळतो. तिथे झाडी नाही आहे, हिरवाई नाही आहे, काही नाही आहे, पण तिथे जे कडे आहेत, रॉक्स आपण म्हणतो, असे मोठमोठे कडे आहेत, मोठमोठे डोंगर आहेत, त्यांच्यावरती प्रचंड बर्फ पडलेला आहे, बर्फाने झाकलेले अर्धवट उघडे, अर्धवट झाकलेले, जे काही पाणी आहे ते अत्यंत पवित्र शुभ्र निळसार पाणी दिसतं, त्याच्यात हिमखंड तरंगत आहेत, सील, पेंग्विन्स हजारोच्या संख्येनी किनाऱ्यावर पहुडलेले आहेत, चालतायत, हे सगळं दृश्य तुम्हाला इतकं भारावून टाकतं की असं तुमच्या मनात काही वाईट विचार येऊ शकत नाही.

0: इतकं तुम्हाला तुमचं मन उत्थान पावतं किंवा त्याचं
1: नितळ
0: उद्दीपन जे होतं ते इतक्या भव्य आणि दिव्य प्रकाराने होतं की एन्नोबलिंग ज्याला म्हणतात असं ते अप्रतिम भरून येतं मन.
1: क्या बात आहे.
0: ते तसं झालं आणि तो जो आविष्कार आत्तापर्यंतच्या एवढ्या प्रवासात कुठेही झाला नाही तसा तो झाला म्हणून मी अंटार्क्टिकाला पहिलं स्थान देईन.
1: आणि त्या मानाने तुम्ही तो प्रवास उशिरा केलात.
0: उशिरा मी 75 मी त्या वेळेला. आणि दुसरी त्या प्रवासाची आठवण म्हणजे संबंध 15 दिवसाचा तो एकूण प्रवास त्याच्यात मी ब्रेड आणि लोणी ह्याच्या पलीकडे शाकाहारी दुसरं कारण मी शाकाहारी आहे आणि ज्या बोटीने आम्ही गेलो त्या बोटीवर मी एक सोडलो तर बाकी 85 लोकांची ती बोट होती आणि 84 नॉनव्हेज खाणारे होते आणि मी फक्त एकटा शाकाहारी होतो. तो फिलिपिनो कुक होता. तो म्हणायचा सॉरी आय कॅनॉट गिव्ह यू एनिथिंग असं तो काहीतरी गोबड्याच्या फक्त ब्रेड आणि बटर सकाळी दुपारी ब्रेकफास्टला नाश्त्याला तेच. ह्याच्यावर मी 15 दिवस काढले.
1: क्या बात आहे. विलक्षण आहे. म्हणजे ही जी ओढ आहे प्रवासाची किंवा नॉनवेज ठिकाणं बघण्याची तहानभूक हरपून अक्षरशः त्या पर्यटनाचा आनंद घेणं हा भाग त्याच्यामध्ये दिसतो.
0: खरं आहे.
1: आता पर्यटनासाठी वेळ आणि पैसा जो लागतो म्हणजे हे सगळं तुम्ही वर्णन जे केलं ते ऐकताना खूप छान वाटलं पण शेवटी पर्यटनासाठी वेळ आणि
0: पैसा दोन्ही लागतो.
1: तर त्याचं नियोजन कशा प्रकारे तुम्ही केलं.
0: मी 95 रिटायर झालो सिडकोतन. जी काही रक्कम मिळाली प्लस अगोदरपासूनही थोडंसं मी नियमित स्वरूपात आमच्या वडिलांचं एक वाक्य होतं की स्पेंड वेन यू मस्ट अँड सेव्ह व्हेरेवर यू कॅन हे त्यांनी मला संस्कार रूपाने दिलं आहे. त्यामुळे मी नोकरीत असतानासुद्धा दर महिन्याला सगळी जी काही आवश्यक खर्चाची पाकिटं तयार करायचो की हे वाणी सामानासाठी हे अमक्यासाठी हे तमक्यासाठी आणि शेवटी उरलेले जे असायचे ते बँकेत घालाय असं. या पद्धतीने आयुष्यभर मी केलं असल्यामुळे माझी तशी पुंजी साठत होती आणि प्लस जेव्हा रिटायर झालो तेव्हा एक रकमी रक्कम आली मग ती मी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवली आणि असं ठरवलं की त्याचा जो डिव्हिडंड येईल म्युच्युअल फंडांचा त्या डिव्हिडंडमधनं प्रवास करायचा. असं कालबद्ध समयबद्ध नियोजन केल्यामुळेच हे शक्य झालं.
1: पण तुम्ही जेव्हा नोकरीला होता तेव्हा सुद्धा तुम्ही पर्यटन
0: केलं. नोकरीला होतो त्या काळामध्ये सगळं मी भारतातलं पर्यटन केलं आणि मला ते LFC का काय म्हणतात ना लीव ट्रॅव्हल लीव हेअर कन्सेशन लीव ट्रॅव्हल कन्सेशन आमच्या सिडकोत सुद्धाची सुव्यवस्था होती
1: LTC.
0: त्यामुळे मी त्याचा ॲडव्हान्टेज घेऊन प्रवास करायचो आणि वेळेच्या नियोजनाबद्दल म्हणाल ना तर वर्षाच्या सुरुवातीला नवं कॅलेंडर मी डिसेंबरच्याच महिन्यात केव्हा तरी शेवटी शेवटी आणायचो. त्याच्यावर माझ्या सगळ्या सुट्ट्या लिहून ठेवायचो म्हणजे वर्षाला ज्या रजा असायच्या त्या केव्हा घ्यायच्या आणि त्या जोडून कशा घेता येतील. म्हणजे सुट्ट्या जर 3 दिवसाच्या आल्या तर त्याला एखादी कॅज्युअल जोडून 4 किंवा 5 दिवसाची कशी करायची ती 1 किंवा 2 दिवसाची सुट्टी वाढवायची कशी आणि त्या 5 दिवसात काय करता येईल. मी नियोजनाशी संबंधित असलेल्या संस्थेमध्येच काम करत असल्यामुळे मी ॲडव्हान्समध्ये कॅलेंडरवर लिहून ठेवायचो की या 5 दिवसाच्या सुट्टीत आपण काय करू शकू. इंदोर उज्जैन देवास मांडू अमुक अमुक चला ते लिहून ठेवायचं तिथे आणि मग त्याच्याबरोबर 3 महिन्याआधी 2 महिन्याआधी रिझर्वेशनचे जे काही मिनिमम असतं ते रिझर्वेशनचं पण लिहून ठेवायचं की या महिन्याचं रिझर्वेशन करायचं. असं सगळं कॅलेंडरवर माझ्या लिहिलेलं असायचं
1: संपूर्ण वर्षाचं.
0: हो संपूर्ण वर्षाचं. याला नियोजनबद्धता म्हणतात. ती आमच्या वडिलांनीच मला संस्कार रूपाने दिलेली होती. अत्यंत व्यवस्थित प्लॅनिंग त्यांचंही असायचं आणि मी सुद्धा त्यांच्याकडनं ते शिकलो आणि त्यामुळे वेळेचं नियोजन करायचं आणि हे करायचं. या पद्धतीने मी सगळे प्रवास आपल्याला परवडतील अशा पद्धतीने कारण ते रिझर्वेशन करायचं म्हणजे मग

0: वेळेला माझ्या मित्रांचा ग्रुप आम्ही जमवायचो, दोन तीन मित्र होते जे माझ्यासारखेच आवड असलेले होते. मग कोणाकोणाचे कोणतरी नातेवाईक असायचे, कोणीतरी ओळखीचं असायचं, त्याच्या ओळखीने तिथे राहायची स्वस्तातली किंवा बरी परवडेल अशी सोय, असं सगळं करायचं, हे सगळं करायचं.
1: आणि तुम्ही आता सिडकोचा उल्लेख केला, सिडकोमध्ये तुम्ही अधिकारी म्हणून निवृत्त झालात, पण तुम्ही काही काळ प्राध्यापकी पण केली, तर हे कसं काय?
0: ॲक्च्युली काय झालं, 24व्या वर्षी मी म्हटलं की मे महिन्यात मी नाशिकला गेलो आणि तिथे दुर्दैवाने त्या सुटीत, मे महिन्याच्या सुटीत माझे वडील वारले अचानक. ही वॉज ओनली 55, 50-55 वर्षाचे ते होते. त्यांची रिटायरमेंट पण व्हायची होती, निवृत्ती व्हायची होती, आणि अचानक हा धक्का बसला. मग आईच्या जवळ त्या वाड्यामध्ये राहायला दुसरं कोणीच नव्हतं. माझे बाकीचे भाऊ नोकरी किंवा व्यवसायात गुंतलेले होते, त्यामुळे आईजवळ कोण असणार. मग सगळ्या भावांनी मला आग्रह केला की तूच तिथे राहा. आणि माझं नशीब इतकं चांगलं की जुलैमध्ये अचानक लोकल पेपरमध्ये प्राध्यापकाचं एक मानसशास्त्राचा प्राध्यापक पाहिजे, तर्कशास्त्र मानसशास्त्र शिकवणारा अशी जाहिरात आली. त्याला अर्ज केला आणि HPT कॉलेज नाशिकमध्ये प्राध्यापक म्हणून लागलो. आणि मग तेव्हापासून ती प्राध्यापकी सुरू झाली. तसा बऱ्यापैकी हुशार विद्यार्थी असल्यामुळे मला आणि बोलण्याची आवड असल्याने, आवाजही खणखणीत असल्याने, 150 मुलांच्या वर्गामध्ये शेवटच्या बाकापर्यंत ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात 3-3-4-4 तास लेक्चर घ्यायची सवय झाली.
1: आणि पुढे तुम्ही डोंबिवली कॉलेजला
0: प्राचार्य झालो.
1: कसं काय?
0: HPT कॉलेजमधनं SNDT असं एक 8-10 वर्ष इतर कॉलेजेसमध्ये प्राध्यापक झालो. आणि मग मी सिडकोतच होतो तेव्हा आमचे एक चेअरमन होते, जे डोंबिवलीचा कॉलेज चालवणाऱ्या मंडळामध्ये चेअरमन होते आणि ते त्याच वेळेला सिडकोचेही चेअरमन होते. त्यांनी समहाऊ त्यांना माझा बायोडेटा कळला की मी तर्कशास्त्र मानसशास्त्र विषय शिकवलेला आहे, नंतर मी 10 वर्षे प्राध्यापकी केलेली आहे, ते सगळं प्राचार्य होण्याच्या पात्रतेमध्ये बसत होतं. त्यामुळे त्यांनी मला एक दिवशी अचानक बोलवलं ऑफिसमध्येच असताना, मला भेटायला या. मला वाटलं काहीतरी कामासंबंधी, सिडकोच्या कामासंबंधी बोलवलं असेल, पण त्यांनी मला बोलवलं आणि सांगितलं की तुम्हाला प्राचार्य म्हणून प्रतिनियुक्तीवर म्हणजे डेप्युटेशनवर येता येईल का, हे तुमची मानसिक तयारी आहे का? म्हटलं कुठे? डोंबिवलीला. म्हणाले आमचं कॉलेज आहे तिथे, तुम्ही डोंबिवलीला
1: प्राचार्य.
0: हां, पेंढारकर कॉलेज
1: नव्यानेच तेव्हा सुरू झालेलं होतं,
0: म्हणजे मीच फाउंडर प्रिन्सिपॉल होतो त्याचा, पहिलाच मी. आणि मला ते म्हणाले की तुम्ही तिथे रुजू व्हाल का? म्हटलं पण ते MD विचारावं लागेल सिडकोच्या. ते म्हणले मी विचारतो, तुम्ही काळजी करू नका. म्हणजे त्यांनी MD विचारलं, गळ घातली म्हणजे की यांना मी नेतो, 2-3 वर्ष ते मला द्या. त्याप्रमाणे मग मी प्राचार्य झालो आणि त्या कॉलेजची सगळी व्यवस्था माझ्यावर त्यांनी सोपवली. खरं मला प्राचार्यपदाचा अनुभव नव्हता, पण तिथे गेल्यावर मला तो सगळा अनुभव प्रत्यक्ष घेता आला, ते त्यांच्यामुळे.
1: म्हणजे प्राध्यापक, त्यानंतर सिडकोमध्ये अधिकारी,
0: प्राचार्य
1: आणि विश्वाची भ्रमंती करणारे पर्यटक, वेगवेगळे पैलू तुमच्या व्यक्तिमत्वाचे या निमित्ताने उलगडले जात आहेत. अरुणजी, यासाठी जे काही नियोजन तुम्ही मगाशी उल्लेख केलात, तर तुम्ही प्रवासाला सुरुवात केली त्या काळात आजच्यासारखी साधनं इतकी विकसित झालेली नव्हती, विशेषतः सध्या ऑनलाईन पद्धतीने आपण जी सगळी माहिती आपल्याला उपलब्ध आहे तशी नव्हती. मग तुम्ही ही सगळी माहिती कशी गोळा करायचा?
0: त्या काळामध्ये खरंच हे कठीण होतं खूपच, पण सुदैवाने मी ज्या वेळेला पर्यटनाला सुरुवात केली त्याच्या आसपासच माझा मुलगा पायलट झाला होता आणि चांगल्यापैकी कमवत होता. आणि त्याला मी जेव्हा सांगितलं की मला हे आधीचं सगळं आता माहिती कशी गोळा करायची, कुठल्या स्थळी जायचं, तर तर त्यांनी

0: मला एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाचे 8 खंड भेट म्हणून दिले वाढदिवसाला.
1: अच्छा.
0: आणि ते 8 खंड मग मी माझा माहितीचा खजिनाच माझ्या हाती लागला. त्याच्यामध्ये प्रत्येक स्थळाची माहिती असायची, ती मी मराठीत टिपून घ्यायचो. आणि कुठे काय बघण्याजोगं आहे, अंतर किती आहेत, कसं जायचं, या संबंधीचा सगळा त्याच्यामध्ये गायडन्स असायचा, सगळी माहिती मिळायची. आणि त्याच्या आधारे मग मी सगळे नियोजन करायचो प्रवासाचं, की बुवा अमुक एक बघायचं आहे तर त्याला इतके दिवस लागतील. हे ते वाचल्यावर लक्ष द्यायचं की इतकी ठिकाणं आहेत, ती कव्हर करायची तर किती वेळ लागेल, तर साधारण इतका वेळ लागेल, असं करून ॲडव्हान्समध्ये मी सगळं आधीच डायरीमध्ये लिहून ठेवायचो. आणि मग त्याप्रमाणे सगळी रेल्वेला एक गाईड हे एजंट गाठून त्याच्यामार्फत तिकीटं बुक करणं हे सगळं करायचो. त्यामुळे सगळं जमत गेलं. आणि त्यावेळेला काय होतं, आजच्यासारखी पर्यटकांची जबरदस्त जी काही गर्दी सगळीकडे आहे ना, ती नव्हती. कारण हेच नियोजनबद्ध करणारी माणसं फार थोडी असतात. त्यामुळे मुलांच्या शाळांच्या सुट्ट्या किंवा दिवाळीची सुट्टी या काळातच सगळीकडे गर्दी असायची. एरवी मध्यंतरी कुठल्याही काळात गर्दी नसायची. आणि ज्या काळात मी जे वावरलो त्या काळामध्ये अशा कॅलेंडरवर माझ्या लिहिलेल्या ज्या पद्धतीने असायच्या सुट्ट्यांचे दिवस वगैरे, त्याप्रमाणे सुट्ट्या सोडून म्हणजे गर्दीचा वेळ सोडून मी जात असल्यामुळे सगळं रिझर्वेशन किंवा या सगळ्या गोष्टी आरक्षण करणं हे ते सगळं सोपं व्हायचं.
1: पण इतकं काटेकोर नियोजन करून सुद्धा अचानक एखादी अडचण उद्भवली असं कधी झालं का, आणि मग त्यातून तुम्ही कसा मार्ग काढायचा?
0: खरं म्हणजे अतिशय सरप्राइझिंग गोष्ट अशी की इतक्या प्रवासामध्ये मला आत्तापर्यंत फार मोठी अडचण अशी कधीच आली नाही.
1: वा.
0: म्हणजे मी 140 प्रवास केले 41 वर्षामध्ये, पण मला असं एकदाही आठवत नाही की बा माझं सामान राहिलं. की ह्याचं कारण माझी एक सवयच अशी होती किंवा कुठे सामान विसरलो, कपडे विसरलो, अमुक झालं तमुक झालं असं कधी फारसं घडलंच नाही. ते सुदैव म्हणा किंवा माझ्या नियोजनाचं कौशल्य म्हणा किंवा काय असेल ते, पण त्यामुळे मला असा मोठा पर्यटनामध्ये काही अडचणीचा प्रसंग आला किंवा असं काहीच झालं नाही. कारण मी इव्हन हे बघून जायचो की पावसाळी हवा आहे का, तर टेम्परेचर्स काय आहे ते पण मी डायरीत लिहून ठेवायचो. आता तर सगळं मोबाईलवर उपलब्धच आहे, पण मी सांगतो कुठल्या अजूनही कुठल्या प्रवासाला मी निघणार असेन तर ज्या ठिकाणी मी जाणार आहे त्या दिवशी, ज्या दिवशी मी तिथे असणार आहे त्या दिवशी तिथली हवा काय आहे हे मी डायरीत लिहून ठेवलेलं असतं.
1: वा.
0: म्हणजे 35 डिग्री असणार आहे तर ऊन असणार आहे, मग टोपी पाहिजे, उन्हापासून प्रोटेक्शन पाहिजे, छत पाऊस असणार आहे तर मग छत्री पाहिजे, आणि त्याप्रमाणे सामान भरलं पाहिजे. म्हणजे प्रवासाची बॅग भरण्यापूर्वी माझं हे सगळं नियोजनबद्ध असायचं, त्यामुळे मला कधीही अशी अडचण आली नाही.
1: आता तुम्ही टोपीचा उल्लेख केला, तुमच्याकडे टोप्यांचा पण संग्रह आहे देश विदेशात.
0: प्रत्येक ठिकाणी मी जायचो तिथे, म्हणजे आता ह्या आंतरराष्ट्रीय प्रवासामध्ये जास्त वेगवेगळ्या देशांमध्ये काही काही त्यांच्या खास टोप्या असतात त्या प्रदेशाच्या हे करणाऱ्या, त्यांचं वैशिष्ट्यपूर्ण असं काहीतरी असतं. तर मी तिथे तिथे जिथे जिथे गेलो तिथे अशा वेगळ्या टोप्या पाहिल्या की मी त्या घेऊन यायचो, येतो अजूनही. तर 30-35 टोप्यांचा संग्रह आहे माझ्याकडे आणि प्रत्येक टोपीचं काहीतरी वैशिष्ट्य आहे.
1: वा. म्हणजे नियोजनामुळे तुम्हाला कुणाला टोपी घालता आली नाही, पण तुम्ही स्वतः खरेदी अनेक टोप्या केल्या.
0: नाही, टोपी घालण्याचा मुळात उद्देश कधीच नव्हता, त्यामुळे कोणाला टोप्या घालायचा प्रसंग आला नाही. पण टोप्या स्वतःला घालून घ्यायचा मात्र मला त्याची आवड निर्माण झाली आणि त्या वापरतो मी. नुसत्या ठेवून दिल्या नाही.
1: आणखीन मला एक विचारायचं आहे की वेगवेगळ्या भाषा किंवा तिथली वेगवेगळी भोजन पद्धती आपण म्हणूया पदार्थ, तुम्ही स्वतः शाकाहारी आहात पूर्णपणे, किंवा शिष्टाचार असतात, तर या सगळ्याचा ताळमेळ तुम्ही पर्यटनामध्ये कसा घातलात? म्हणजे भारतीय शिष्टाचार, भारतीय भाषा, जेवण, सवयी, शिष्टाचार आणि

0: देशामध्ये गेल्यानंतर या सगळ्यामध्ये होणारा बदल?
1: हे खरं फार इंटरेस्टिंग आहे, खूपच म्हणजे तुमचे जर कुतूहल जागृत असेल ना, सगळ्या पर्यटनातलं सगळ्यात मोठं काय आहे माहिती का, तुमच्या मनामध्ये कुतूहल पाहिजे प्रचंड, आणि ते कायम जागृत ठेवलं पाहिजे तुम्ही,
0: तुमच्यातलं मूल कायम,
1: हां मूल चांगलं तुमचं जागृत.

0: पेपर असायचा तो शाई पडली की असं ठेवलं की लगेच तो सगळं शोषून घेतो. तशी तुमची मनोवृत्ती पाहिजे, सगळं शोषून घेता आलं पाहिजे तुम्हाला. तुमचे डोळे त्याकरता उघडे असले पाहिजेत की सगळं आजूबाजूला जे चाललं आहे त्यातलं जे काही वेगळेपण आहे, आगळेपण आहे, सौंदर्य आहे, ते शोषून घेता आलं पाहिजे. ती शोषून घेण्याची वृत्ती असेल ना तर मजा येते. आता तुम्ही ह्या खाद्य संस्कृतीविषयीचं विचारलं, उदाहरणार्थ आता जपानमध्ये आपण गेलो की जपानमध्ये आपल्याला बघा, इथे आपण कुठे बाहेरच्या एखाद्या उपाहारगृहात गेलो तर क्वांटिटी किती येणार आहे याचा आपल्याला काही अंदाज नसतो.
1: बरोबर.
0: म्हणजे समजा तुम्ही शिरा मागवलात किंवा उपमा मागवलात, तो उपमा किती येईल, म्हणजे केवढी मूग येणार मोठी, किती एका माणसाला तो पुरेल का, दोन माणसांना एकत्र मिळून खाता येईल, असा अंदाज बांधता येत नाही. पण जपानमध्ये याच्यावर त्यांनी फार सुरेख असं सोल्युशन काढलंय. प्रत्येक उपाहारगृहाच्या बाहेर असे काचेचे शोकेस असते. त्या शोकेसमध्ये त्या उपाहारगृहामध्ये मिळणाऱ्या पदार्थांचं प्लास्टिक मॉडेल केलेलं असतं. तो रंग जो असतो मूळ पदार्थाचा तसाच रंग त्या प्लास्टिक मॉडेलमध्ये त्या पदार्थाचा असतो. त्याची क्वांटिटी जी तुमच्या समोर येणार आहे तशीच क्वांटिटी, एवढीच क्वांटिटी त्या डिशमध्ये दाखवलेली असते. त्याची किंमत काय आहे ती तिथे मेनू कार्डावर जी असेल ती इथे लिहिलेली असते. त्यामुळे तुम्ही बाहेर उभं राहून फक्त आणि त्याच्यावरती नंबर असतो 1, 2, 3, म्हणजे हा नंबर 1 पदार्थ मला आवडेल तो खायला आणि आता दोघांना मिळून खाता येईल, तो आकार पाहून तुम्ही ठरवू शकता. आणि मग 1 असं तुम्ही फक्त लिहून घ्यायचं कागदावर, तिथे कागद असतात, कागदावर लिहून घेतलं, आत गेलं त्याला 1 नंबर नुसता दाखवला, काही बोलायची आवश्यकता नाही, 1 नंबर तो येऊन पदार्थ देणार तुम्हाला. मग तुम्ही दोघे असाल तर तो दोघांमध्ये शेअर करा. असं ही एक वेगळी पाहिली. तसंच टर्कीमध्ये, तुर्कस्तानमध्ये गेलो, तिथे वेगळ्याच प्रकारची ऑर्डर घेण्याची पद्धत, म्हणजे तो येतो अशी गाडी घेऊन येतो आणि असेच प्लास्टिकच्या पदार्थांचं प्लास्टिकचं हे केलेलं असं दाखवतो सगळ्या लोकांना, असं असं करून, आणि मग त्याचं वर्णन करतो, हा अमुक अमुक मासा आहे, त्याचं तिखट आहे, तवीला अमुक आहे, तमुक आहे, तमुक आहे. आणि तो येऊन टेबलावर विचारतो, तुम्ही हात वर करा, किती जणांना पाहिजे. मग लोक हात वर करतात टेबलांवर बसलेले. मग तो फक्त हातांची संख्या मोजतो, 25 जणांना हा पदार्थ हवा आहे. मग जातो, असे दुसरे पदार्थ पण दाखवतो एकाच वेळेला, एवढे सगळे पदार्थ दाखवून मग आज जातो. आल्यावर भरा हा पदार्थ किती जणांना हवा आहे, मग याच्या हात वर केलेले हात वर करतात, मग तो पटापटा त्या बिटली फेकून देतो, एक डिश फेकतो. असं प्रत्येक ठिकाणी वेगळं असतं. चायनामध्ये गेलं तर तिथले थोडं साप पण खातात. मग तिथे असा एक हौद असतो बाहेर हॉटेलच्या, तुम्ही जाताना आज शिरतानाच तिथे एक मनुष्य बसलेला असतो. तुम्हाला समजा साप खायचा असेल तर बोट दाखवायचं की हा साप पाहिजे मला,
1: बापरे.
0: मग तिथे ते तरंगतच असतात त्या पाण्यामध्ये साप, तो असा पटकन गाळणी घालतो आत, त्याच्यात तो साप घेतो आणि आत तिकडे तिथे काउंटरला बसलेला असतो त्याच्याकडे फेकतो, तो उचवळ हात धरतो सापाला, आत जाऊन कटकट करून तुमच्याकडे आणून डिश.
1: अशा परिस्थितीत तुम्ही काय केलं, तुम्ही तर
0: आम्ही नुसतं पाहिलं, आम्ही काही हे खाऊ शकत नव्हतो काही नाही. पण असे प्रसंग येतात. ऑस्ट्रेलियामध्ये मी गेलो होतो तेव्हा बोटीवरती आमचा क्रूज चालला होता आणि एक हिरवा साप घातलेली बरणी आणि हिरव्या रंगाचं पेय त्यात तो तरंगत होता आणि ती माझ्याजवळ आली, मला म्हणाली, वुड यू लाईक टू ड्रिंक, हे स्नेक्सचं काहीतरी ड्रिंक आहे.
1: बापरे.
0: तर मी तर घाबरलो होतो, म्हटलं हे काय आपल्याला नाही,
1: म्हटलं मी पण घाबरलो,
0: आम्ही नमस्कार केला. माझ्या शेजारी एक ऑस्ट्रेलियन उभा होता, ऑस्ट्रेलियन मनुष्य, त्याची माझी नुकतीच ओळख झाली होती. त्यांनी ग्लासभर घेतला तिच्याकडनं आणि त्यांनी जो ओठाला लावला तर त्याचं तोंड असं झालं की त्याला त्यांनी इतकं विचित्र तोंड केलं की हे त्याचे आता एवढे पैसे दिले तर तो प्यायला पाहिजे पण ते पिवत नाही अशी एक

0: हसते, तर इतकं वाकडं तिकडं तोंड करून मला एवढं प्रचंड हसू फुटलं, पण त्याच्यासमोर हसणं कसं म्हणून मी जरा तोंड दुसरीकडे वळवून हसलो.
1: अशा अनेक गमती जमती प्रवासामध्ये अनुभवायला मिळतात. पण मला एक सांगा की म्हणजे भारतीय संस्कृतीच्या परिप्रेक्ष्यामध्ये जगभरातल्या वेगवेगळ्या संस्कृतींकडे तुम्ही जेव्हा बघता तेव्हा काय वाटतं?
0: काय या संस्कृतींचं वैशिष्ट्य जे आहे ना ते आपण चुपता आलं पाहिजे आपल्याला. आता उदाहरणार्थ उझबेकिस्तानमध्ये मी होतो आणि आम्ही एक गार्डन क्रॉस करत होतो, आम्ही सहप्रवासी येण्याचे सगळे, आणि समोरून एक मुलींचा समूह, तरुण मुलींचा समूह असा येत होता, चांगल्या ड्रेस घातलेल्या, तिथल्या लोकल ड्रेस उझबेकिस्तानचा घातलेल्या, आणि उझबेकिस्तानच्या सगळ्या सौंदर्यवतीच आहेत, तरुणी ज्या असतात त्या अगदी दिसायला गोऱ्या पान छान अशा दिसायला सुंदर, त्या समोरनं येत होत्या. आणि आम्ही आपापसात, माझ्याबरोबर जे कोणी होते त्यांच्याशी मी हिंदीत बोलत होतो. समोरनं येणारी ती तरुणी एकदम थांबली, आप हिंदी में बात कर रहे हो? हां म्हटलं. आप इंडिया से हो? हां. इतकी खुश झाली, तिने लगेच तिच्या गळ्यातला स्कार्फ काढून माझ्या गळ्यात घातला.
1: हो हो.
0: तर म्हटलं ये क्या, असं मी तिला विचारलं. मग ती म्हणाली बहुत मैं दिल्ली यूनिवर्सिटी में आके मैंने हिंदी में पढ़ाई की और वहां से मैंने पोस्ट ग्रेजुएशन किया, लेकिन आज तक वापस आने के बाद आज तक मेरे मुझे हिंदी सुनाई नहीं थी कभी. आपने पहली बार मुझे उस भाषा का जिसमें मैंने पढ़ाई की उसका आपने परिचय दिया, मुझे बहुत खुशी हुई. और हमारे यहाँ हमारे संस्कृति में जब कोई बहुत आनंददायक घटना होती है तो हम हमारे पास जो भी सबसे कीमती है वो दूसरे को देते हैं.
1: क्या बात है, वाह.
0: तिनी माझ्या गळ्यात तो स्कार्फ टाकला सिल्कचा,
1: जो अतिशय किमती असतो,
0: जो अतिशय किमती होता. दुसऱ्या मुलीनी असंच एका दुसऱ्या माणसाला काहीतरी विचारलं आणि तिच्याजवळ चांदीचा ग्लास होता, तो दिला. हे संस्कृतीतलं वेगळेपण असतं की ही देण्याची संस्कृती, म्हणजे आपल्याला आनंद झाल्यानंतर तो आनंद ज्यांनी दिला त्याला काहीतरी देण्याची संस्कृती ही किती वेगळी आहे, किती आनंददायक आहे.
1: खूपच छान.
0: हा एक असा प्रसंग.
1: श्रोतेव, आपणही अरुणजींना प्रश्न विचारू शकता. 45 15 41 29 45 15 41 30 हे आहेत आपले दूरध्वनी क्रमांक.

0: ते देखील आपने
1: बसला अनोळख्या पासून बचाव करा.
2: RBI सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा.
3: अनेक गमतीशीर प्रसंग असतील, आणखी एखादा प्रसंग तुम्हाला सांगता येईल का असा लक्षात राहिलेला?
4: हो, जॉर्डन मध्ये आम्ही गेलो होतो, मित्र होतो आणि संध्याकाळची वेळ होती. आमच्यातल्या एका मित्राला रोजच्या जेवणामध्ये दही लागायचं आणि ते दही काही जॉर्डनसारख्या देशामध्ये हॉटेलमध्ये उपलब्ध होईल, आमच्या जिथे राहत होतो तिथे उपलब्ध होईल असं त्याला वाटलं नाही. म्हणून तो म्हणाला, चल समोरच एक स्टोअर दिसतं आहे तिथे जाऊन आपण दही घेऊया. मग आम्ही त्या स्टोअरमध्ये आत गेलो आणि बघितलं तर सगळं अरेबिक भाषेत लिहिलेलं होतं, त्यामुळे आम्हाला काही उमस पडेना की काय कुठे दही शोधायचं. मोठं स्टोअर होतं, डिपार्टमेंटल स्टोअरसारखं, सगळीकडे शोधलं. तेवढ्यात मग आम्ही शोधाशोध करतोय म्हटल्याबरोबर एक स्त्री तिथली लोकल अशी आली मागणं आणि तिने विचारलं, हिंदीमध्ये विचारलं, आप क्या ढूंढ रहे हैं? तर आम्ही सांगितलं की असं असं ह्यांना दही पाहिजे, आप यही जरी ठहरिए मैं ला के देती हूँ. तिकडे हॉटेल ज्या डिपार्टमेंटल स्टोअरची काही सेवक नव्हती, पण तिने ते आणलं आणि आमच्या हातात दिलं. मग आम्ही ते पिशवीत टाकलं आणि सगळं काउंटरपाशी आलो बाकीच्या काही वस्तू घेऊन वगैरे. तर काउंटरवर ते दही त्यांनी वेगळं काढलं आणि बाकीच्यांची किंमत आम्हाला लावली आणि पैसे घेतले. तर म्हटलं, वो हमने ही खरीदा है. हां, लेकिन इसके पैसे आ चुके है. म्हटलं, कैसे? वो एक औरत दे के गई है. म्हणजे ज्या स्त्रीची आमची काहीही ओळख नाही तिने आम्हाला त्या दह्याचे पैसे देऊ केले.
3: अच्छा.
4: आणि बाहेर आलो आणि तिथे फलाफलचा एक स्टॉल होता, फलाफल नावाचा तिथे अरेबिक ह्याच्यामध्ये एक पदार्थ असतो स्नॅक्ससारखा खाण्याचा. तर तिथं तो स्टॉलवर सगळी गर्दी होती आणि तो फलाफल बनवून देत होता. तर त्याने आम्हाला विचारलं, त्यांच्या त्या फलाफल स्टॉलवाल्याच्या एका माणसाने, की काय पाहिजे तुम्हाला? तर आम्ही त्याला सांगितलं की आम्हाला एक व्हेजिटेरियन फलाफल पाहिजे. म्हणजे हिंदीत सांगायचा प्रयत्न केला, आम्हाला वाटलं त्याला की इंग्लिशमध्ये सांगितलं, हिंदीमध्ये सांगितलं, पण त्याला काही ते समजेना. पण तीच बाई जी मगाशी आत होती ती तिथे कुठतरी त्या क्राऊडमध्ये होती, तिने त्याला ओरडून सांगितलं की यांना असं असं पाहिजे. म्हणजे तिच्या भाषेत, त्या जॉर्डनियन भाषेत सांगितलं. मग त्याने आम्हाला चार पाच काय आम्ही जण होतो त्या सगळ्यांना त्यांनी एक एक ते दिलं. पुन्हा तिने परस्पर पैसे दिले आणि ती क्राऊडमध्ये निघून पण गेली. म्हणजे इतकं ज्याला आपण म्हणतो की आतिथ्य आणि नामानिराळं राहून कोणाला न सांगता केलेलं आतिथ्य,
3: निरपेक्षपणे
4: असा आहे एक अनुभव. आणि तसंच रशियामध्ये एकदा झालं. रशियामध्ये आम्ही त्या फिनलंडवरनं क्रूजने आलो आणि कस्टमचा स्टॉप होता, कारण प्रथम आत शिरल्यावर बसमधनं आम्ही उतरलो. तर ते म्हणाले, कस्टमला वेळ लागेल. आमचा मार्गदर्शक गाईड जो होता तो म्हणाला, जरा पुढे जाऊन तिथे एक कॉफी शॉप आहे, तुम्ही पाहिजे कॉफी विफी घ्या, तोपर्यंत हे कस्टमचं काम उरकूया. मग मी असाच रेंगाळत रेंगाळत, चहाची वेळ झालेलीच होती, म्हटलं बघूया कॉफी पिऊया आज. म्हणून तिथे गेलो. एक निळ्या डोळ्याची अतिशय सुंदर दिसणारी काउंटर पलीकडे तरुणी होती आणि मी एकटाच त्या कॉफी शॉपमध्ये. मग तिने विचारलं असं खाणाखुणाच्या लँग्वेजमध्ये, त्या तरुणीने विचारलं काय पाहिजे. तर मी खिशातनं डॉलर्स काढले, त्यावेळेला माझ्याकडे डॉलर्स का युरो होते. आणि ती म्हणाली, नो युरो. मग मी खिसे असे उलटे करून दाखवले, नो रुबल. माझ्याजवळ रशियाचं चलन नाही असं सांगितलं. मग ती म्हटलं, ओ सॉरी, नो कॉफी.
3: अच्छा, मिळू शकणार नाही,
4: कारण रुबल नाहीत तुमच्याकडे. मग मी आपला अबाऊट टर्न केला आणि दरवाजाकडे जात होतो. तेवढ्यात तिला काय वाटलं कुणाष्टोक, हे काम काम काम काम या या या केलं. मग गेलो पुन्हा मी, मग तिने मला कॉफी दिली आणि मी विचार करतो की ही आता पैसे माझ्याकडनं घेत नाही आहे, मग कशी काय कॉफी देते. तिने स्वतःच्या खिशामधून ॲपरनच्या स्वतः रुबल्स काढले आणि त्या टिलर बॉक्स असतो त्याच्यात टाकले. अशी मधाळ कॉफी मी कधीही पाहिली नाही, घेतली नाही. तिचं मधाळ हास्य पाहून इतकं

0: तृप्त झालो मी की एका परदेशी प्रवाशाला आपणहून आपण कॉफी पाजली याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर आणि माझ्याही चेहऱ्यावर होतं.
1: क्या बात आहे. मला सांगा अरुणजी, या सगळ्या प्रवासामध्ये विश्व पर्यटनामध्ये तुमच्या कुटुंबियांचा तुम्हाला जो काय नेहमी सपोर्ट मिळतो, त्यांचं जे सहकार्य असतं, त्याबद्दल थोडं जाणून घ्यायला आवडेल.
0: माझ्या पत्नीला एवढी पर्यटनाची हौस नव्हती, तरीसुद्धा जवळपास 50 देश ती माझ्याबरोबर आली.
1: बरं.
0: म्हणजे केवळ माझी काळजी घेण्यासाठी किंवा व्यवस्थित सगळीकडे त्यांना सगळं मिळतं आहे की नाही बघावं या दृष्टीने ती आली. फारशी पर्यटनात तिला उत्सुकता नव्हती, पण माझी काळजी घेणं हा तिचा एक मुख्य उद्देश असायचा. पण सगळं पाहिलं पण तिने, असं 50% वेळेला ती स्वतः आली. 50% वेळा ती न आल्यामुळे माझे 50 जास्त देश झाले. कारण दोघांचा खर्च त्याऐवजी एकाचाच खर्च मला करावा लागायचा. तेव्हा एका दृष्टीने तिचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन माझ्या सगळ्या प्रवासात आहे की तिने न येण्याने काटकसर झाली, ज्यामुळे मला आणखीन 50 देश करता आले.
1: मुख्य म्हणजे त्यांनी जेव्हा तुमचं सगळं नियोजन बघितलं असेल आणि मग काळजी करण्याचं काही कारण नाही हे जेव्हा त्यांची खात्री पटली तेव्हा त्यांनी हा निर्णय नक्की.
0: खरे खरे खरे तसंही असेल.
1: आणि आज तुमच्या त्या पुस्तकामुळे, जे अँटार्क्टिकावरती तुम्ही पुस्तक लिहिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही पण एक सेलिब्रिटी झालेला आहात. म्हणजे अनेक श्रोत्यांनी अशी विचारणा केली की सुप्रिया पिळगावकर यांच्या कन्या का, म्हणजे असं.
0: सुप्रिया पिळगावकर माझी कन्या आहे, श्रिया पिळगावकर माझी नात आहे, आणि या दोघी अभिनयाच्या क्षेत्रात आहेतच. माझे जावई सचिन पिळगावकर हे सुद्धा निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता,
1: आपल्या श्रोत्यांचे लाडके अभिनेते,
0: आणि गायक, या सगळ्या अंगांनी सिनेसृष्टीशी गेले जवळजवळ 62 वर्ष ते निगडीत आहेत. एकही वर्ष असं नाही की त्यांनी सिनेक्षेत्रात काहीतरी नवीन काही काम केलं नाही, असं चालू आहे.
1: आणि तुमचा मुलगा आणि सून यांचाही नेहमी तुम्हाला पाठिंबा असतो तुमच्या सगळ्या.
0: आणि त्याचा थोडासा मला फायदाही असा झाला की मुलगा पायलट असल्यामुळे, वैमानिक असल्यामुळे, आणि त्याला त्यांच्या नोकरीच्या अटींप्रमाणे काही ठिकाणी आम्हाला नेणं शक्य असल्यामुळे त्याच्या वैमानिक असण्याचाही माझ्या आर्थिक नियोजनात मला फायदा झाला. कारण तो मला विमानाने इकडे तिकडे जाण्यासाठी सहाय्य करू शकत होता किंवा तिकीट काढून देऊ शकत होता.
1: प्रवास अधिक सुखकर
0: झाला त्यामुळे
1: आणि सोपा झाला, सहज झाला.
0: बरोबर बरोबर.
1: आता फक्त जाता जाता आम्हाला एक सांगा की पर्यटनामुळे तुम्हाला नेमकं काय मिळालं किंवा पर्यटन आपल्याला काय देतं, काय सांगता येईल तुम्हाला?
0: पर्यटन आपल्याला बऱ्याच गोष्टी देतं. एक म्हणजे तुमचं मन आणि दृष्टी अत्यंत विशाल आणि व्यापक पर्यटन करतं, समजून घेणं ही जी क्रिया आहे, दुसऱ्या गोष्टीचं, दुसऱ्या संस्कृतीचं, दुसऱ्या माणसांचं म्हणणं समजून घेणं, याच्यासाठी तुमचं मन संकुचित असून चालत नाही. ते व्यापक असायला लागतं, अकॉमोडेटिव्ह असायला लागतं, दुसऱ्याला आपल्या याच्यात समावेश करून घेणारे सर्वसमावेशक अशी वृत्ती व्हायला लागते. आणि ती पर्यटन तुम्हाला ती वृत्ती शिकवते. तसंच पर्यटनामुळे तुमचं मनही लवचिक बनतं आणि शरीरही लवचिक बनतं. वेगवेगळ्या फिटनेसची जी तुमची एक हे आहे, वेगवेगळ्या वातावरणात, वेगवेगळ्या समाजात, वेगवेगळ्या ठिकाणी, त्या त्या ठिकाणच्या याच्याप्रमाणे, आवश्यकतेप्रमाणे स्वतःला त्या साच्यात कसं घालता येईल हे जर तुम्हाला चांगलं रमायला हवं असेल तर तुम्ही पर्यटनाचा त्याचा उपयोग होतो
1: नक्कीच. आणि आज श्रोत्याने साक्षात अनुभवलं असेल की 88 वर्षाचा एक तरुण आज स्वतः स्टुडिओमध्ये चालत आले यातच काय ते आलं.
0: खरं
1: अरुणजी, खूप खूप प्रश्न आहेत मनामध्ये, श्रोत्यांच्याही असतील. पुन्हा कधीतरी आपण नक्की भेटूया आश्वासनासह श्रोत्यांना. आज इथेच थांबूया. धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद.

सहज संवाद। सहज संवाद आपण ऐकत होता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून। दुपारचे 12 वाजले आहेत। महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ।

नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, एक सुप्रसिद्ध विचारवंत म्हणतात की हसण्याला तपश्चर्या लागते, हे समजतं ते अश्रूंची किंमत कळल्यावर. ताणतणावात दुःखात हसणं ज्याला कायम ठेवता येतं त्याचं जीवन यशस्वी समजा. कपाळावर आठ्या घालायला 80 स्नायूंची हालचाल करावी लागते आणि हसण्यासाठी मात्र फक्त 30 स्नायूंचीच हालचाल करावी लागते. म्हणून सतत हसतमुख राहा आणि आनंदी राहा.

0: मैत्रिणींनो, डाळिंबी या चित्रपटातील आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. मैत्रिणींनो, आता ऐकूया कार्यक्रम महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम याविषयी प्राध्यापिका सुशीला बनसवाल यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. नमस्कार रसिक मैत्रिणींनो, मैत्रिणींनो, 21 जून या जागतिक योग दिनानिमित्त आज आपण चर्चा करणार आहोत महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम या विषयावर. आणि या विषयावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील योग शिक्षिका प्राध्यापिका सुशीला बनसवाल, आणि त्या आपल्याला याविषयी सविस्तर माहिती देणार आहेत. चला तर आपण त्यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम याविषयी. सुशीला बनसवाल, तुमचं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार, धन्यवाद.
0: आपला हा महिलांसाठी असा कार्यक्रम आहे, तर महिलांनी योग साधारणपणे केव्हापासून सुरू करावं, तुम्ही काय सांगाल?
1: महिलांनी योग सुरू करण्यासाठी 7 ते 8 वर्ष हा उपयुक्त काल मानता येईल, कारण त्यापूर्वी योग साधना सुरू केल्यास जी हाडांची नैसर्गिक वाढ आहे तिच्यावर परिणाम होऊ शकतो. तर 7 ते 8 वर्ष हा कालावधी उपयुक्त आहे असं बहुतेक सर्वजणच मानतात.
0: स्त्रियांच्या आरोग्यासाठी योग आणि प्राणायाम किती महत्वाचा आहे बरं?
1: स्त्रियांचं आरोग्य जेव्हा आपण बघायला जातो तर केवळ शारीरिक स्तरावरच विचार करून चालणार नाही, कारण स्त्रियांना जर बघितलं तर त्यांच्यामध्ये पुरुषांच्या तुलनेत जे हार्मोनल बदल आहेत ते बरेच होत असतात. आणि या हार्मोनल बदलांमुळे जर आपण बघितलं तर वयात येण्याचा कालावधी, त्यानंतर जर बघितलं तर पुन्हा लग्न आणि त्यानंतर गर्भारपण, प्रसूती पूर्वी प्रसूतीनंतरचा कालावधी आहे, मुलांच्या संगोपनामध्ये आणि आणखीही वाढत्या वयामध्ये बघितलं तर मग प्री मेनोपॉझल सिम्प्टोम, मेनोपॉज कालावधी आणि त्याच्या पश्चातचा कालावधी, म्हणजे एकंदरीतच जर आयुष्य बघितलं तर सुरुवातीच्या टप्प्यापासून 10-11 वर्षापासून ते वृद्ध अवस्थेपर्यंत कित्येक हार्मोनल बदल होत असतात. आणि या बदलांमुळे केवळ शारीरिक स्तरावरच नाही तर मानसिक स्तरावर देखील खूप सारे बदल होत असतात. आणि त्यामुळे स्त्रियांच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जर आपण बघितलं तर योग साधना ही मदत करू शकते जास्त आरोग्यवान, जास्त ऊर्जावान आणि त्याचबरोबर जास्त प्रोडक्टिव्ह राहण्यासाठी.
0: अगदी अगदी. तर मग नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यात हे कोणते कोणते बदल दिसून येतात महिलांमध्ये?
1: नियमित आरोग्य आपल्याला स्वस्थ ठेवायचं असेल तर नियमित योगाभ्यासही हवा. म्हणजेच जर आपल्याला शारीरिक स्तर, मानसिक स्तर, भावनिक स्तर या सर्व स्तरावर उत्तम आरोग्य हवं असेल तर आपल्याला योग हा आसनांच्या द्वारे मजबूती प्रदान करतो, शरीराला स्थिर ठेवण्याची आपल्याला सवय होते. आणि जेव्हा आपण आसनांमध्ये शरीराला स्थिर करू लागतो तर मन देखील कुठेतरी स्थिर होऊ लागतं. जेव्हा शरीर आणि मन स्थिर होणार तर तेव्हा आपल्याला विचारांवर देखील मनन करता येतं की विचार कधी कोणते निर्माण होतात. आणि जर महिलांच्या बाबतीत बघितलं तर मल्टीटास्किंगही खूप साऱ्या जणींना करावंच लागतं, म्हणजे घर आणि काही कार्यक्षेत्र असेल तिथल्या जबाबदाऱ्या सांभाळा. आणि ह्या मल्टीटास्किंगमुळे बऱ्याचदा ताण वगैरे पण हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे असंच त्या कॅरी करत असतात. पण हा ताण काढता येणं शक्य आहे जेव्हा त्या प्राणायाम आणि प्राणायामाच्या पुढे जाऊन ध्यानामध्ये जातात. तर एकंदरीतच बघितलं तर योग प्राणायाम हा आरोग्य रेग्युलर केला तर उत्तमच राहील.
0: अगदी अगदी, खूप छान. कारण सातत्य हे हवंच असतं प्रत्येक गोष्टीमध्ये. पण एखादीने विचार केला की मला आता योग साधना सुरू करायची आहे, तर त्या स्त्रीने कोणती काळजी घ्यावी?
1: बघा, योग सुरू करण्यासाठी सुरुवातीलाच इतरांशी स्पर्धा न करता, म्हणजेच त्या इतका वेळ करतात आणि मलाही ते करायचंय, किंवा योग वर्ग आपण जॉईन केलेला असेल तर तिथं आधीपासून जे साधक कार्य करत आहे तर त्यांची आसनाची अंतिम स्थिती आहे त्यापर्यंत अट्टहासाने मला पोचायचं हा जर आग्रह केला तर त्यांना फायद्याऐवजी दुष्परिणाम आणि दुखापती होऊ शकतात. तर सुरुवातीचा जो काळ आहे त्या काळात त्यांनी एक साधारण बिगिनर लेवलची आसनं आणि मग नंतर टप्प्याटप्प्याने वाढत थोडी इंटरमिजिएट आणि मग कठीण आसनं या प्रकारे करता येईल. आणि त्यामध्ये देखील कालावधी सुरुवातीलाच 1 तास जर शक्य नसेल तर थोडासा 1/2 तास देऊन आणि मग बाकीचा वेळ याच्यात शिथिलीकरण आणि इतर अभ्यास जसे की प्राणायाम ध्यान करता येतील.
0: अगदी अगदी छान. म्हण मग योग आणि व्यायाम यामध्ये काही फरक आहे का?
1: निश्चितच, जर व्यायाम आपण बघितलं तर बरेच जण व्यायाम हे शारीरिक आरोग्यासाठी करतात आणि व्यायामाच्या विविध पद्धतींमध्ये आपण बघितलं तर आपली हृदय गती बरीच वाढते, आपली श्वास गती वाढते, कित्येक वेळा व्यक्ती घामाघूम देखील होतो. म्हणजे हे सगळे शारीरिक सिम्प्टोम्स आपल्याला व्यायामाच्या बरोबर दिसून येतील. पण त्याचऐवजी जर तुम्ही योग साधना करत असाल आणि तितकाच वेळ, तर त्यावेळेस आपल्याला आपली हृदय गती किंवा श्वास गती वाढलेली दिसणार नाही आणि घामाघूम होणं हा प्रकार देखील योगासनांमध्ये नाही. आणि त्यामुळेच आपण कॅलरी तर काही प्रमाणात बर्न करतो पण त्या तुलनेत आपण ऊर्जावान जास्त होत असतो. तर ज्यावेळेस आपल्याला शारीरिक कॅलरीज बर्न आउट करायच्या तर त्यावेळेस व्यक्ती व्यायाम प्रिफर करू शकतो. पण त्यालाही पर्याय आज आहे. आज पॉवर योगा वगैरे प्रकार आहेत ज्याच्यामध्ये व्यक्ती आणखी जास्त कार्य करून स्वतःच्या ऊर्जेला युटिलाइज करू शकतो. तर व्यायाम शारीरिक स्तरावर तुम्हाला जास्त फायदे देणार आणि योग बघितलं तर शारीरिक प्लस मानसिक प्लस भावनिक सर्व स्तरावर आपल्याला बेनिफिट देईल.
0: अगदी.
1: जसं खाणं आपलं रुटीन आहे, झोपणं आपलं रुटीन आहे, शारीरिक स्वच्छता आपलं रुटीन आहे, त्याचप्रकारे योग हा देखील आपल्या दिनचर्येचा अविभाज्य भाग ठरू शकतो. कारण तो शरीरातील आपले सगळे सांधे स्नायू यांना लवचिकता देतो आणि त्या ठिकाणी रक्तपुरवठा सुरळीत करतो. म्हणजे शारीरिक आरोग्य. आणि जेव्हा शारीरिक आरोग्य आपलं ठीकठाक राहील तर मन देखील स्थिर होण्याकडे आपला पुढचा जो प्रवास आहे तो निश्चित होऊ शकतो.
0: अगदी. तुम्ही खूप छान सांगितलं की योग हा एक जीवनशैलीचा एक भाग आहे, सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत करतो. आणि मॅडम, दैनंदिन जीवनात किती वेळ योगाभ्यासासाठी द्यावा बरं?
1: मॅम, याबद्दल आपण असं म्हणजे सांगू शकतो की सर्वसाधारणपणे एक तासापर्यंत व्यक्ती वेळ देऊ शकतो. त्यापेक्षा देखील अधिक ज्यांना वेळ असेल तर ते निश्चितच देऊ शकतात. योग म्हणजे केवळ आसनच नाही हे ह्या ठिकाणी आपल्याला क्लिअर करायला हवं. कारण आसनांसाठी इतका वेळ काढणं हे प्रत्येकाला शक्य नाही. पण त्याच्या पुढचा जो भाग आसनांच्या नंतर प्राणायाम त्यानंतर ध्यान, तर ह्यासाठी सर्व मिळून आपण एकत्रित एक तास द्यायला हरकत नाही.
0: अगदी. आणखीन एक महत्वाचा प्रश्न, महिलांसाठीच आपला कार्यक्रम आहे आणि महिलांच्या अनेक समस्या असतात, त्याच्यापैकी आणखीन एक आपल्या जीवनातील एक भाग म्हणजे मासिक पाळी. तर मासिक पाळी दरम्यान महिला योगासनं प्राणायाम करू शकतात का?
1: निश्चितच. मासिक पाळी म्हटलं तर त्यामध्ये आपल्याला फक्त काही काळजी घ्यावी लागते. जसं की पोटावर खूप जास्त दाब पडेल, ताण पडेल किंवा पीळ पडेल, अशा प्रकारची ज्यांना आपण ॲडव्हान्स काही आसनं म्हणू ती टाळून बाकीची ज्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे जसं सूक्ष्म हालचाली ज्याला सूक्ष्म योग देखील म्हणतात ते करू शकतो. सर्वसाधारण जे स्ट्रेचेस आहेत नॉर्मल ते देखील सहजतेनं करता येतात. काही क्रिया जशा की कपालभाती असतील ज्याच्यामुळे खूप जास्त आपल्या पोटावर आणि पचन संस्था त्याचबरोबर आपल्या रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीमवर देखील थोडा ताण पडू शकतो, तर त्या आपल्याला टाळायला हव्या. बाकीचे जे आसनं आहेत ते निश्चितच करता येतात.
0: बरं, या दिवसांदरम्यान ज्या शारीरिक वेदना होतात, पोटदुखी म्हणा किंवा कंबरदुखी पायदुखी वगैरे होतात, तर आसनामुळे याच्यामध्ये फायदा होऊ शकतो?
1: निश्चितच. पण त्यावेळेस आपल्याला त्याची पूर्वतयारी करणं अपेक्षित आहे. म्हणजे जसं मला मासिक पिरियडमध्ये किंवा त्या कालावधीमध्ये त्रास होत असेल आणि त्यावेळेसच मी आसनं करायला किंवा आणखी काही योगिक क्रिया जसं प्राणायाम मेडिटेशन करायला गेले तर तत्क्षण किंवा तात्कालिक लगेच फायदे दिसणार नाही. हां, पण आपण जेव्हा निरंतरतेनं सातत्यानं करतो ज्याच्यामध्ये जसं सेतुबंधासन आहे किंवा पेल्विक फ्लोअरवर प्रेशर येणारी काही आसनं आहेत गॉडेस पोज वगैरे सारख्या, तर ह्या सगळ्या क्रिया आपण रेग्युलर करत गेल्या तर महिने दोन महिने पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला कमी त्रासदायक पाळीचा अनुभव निश्चितच येईल.
0: अगदी अगदी. मग पीसीओडी पीसीओएस असलेल्या महिलांसाठी कोणती आसनं फायदेशीर असतात?
1: पीसीओडी पीसीओएस ह्या समस्या आज आपण बऱ्याच जणींमध्ये निश्चितच बघत आहोत आणि ही एक रोग किंवा व्याधी नसून ह्याला आपण म्हणू शकतो जीवनशैलीशी निगडीत एक विकार मानता येईल. ज्याच्यामध्ये की आपला आहार जो आहे तो आहार बदललेला आहे. आहार तर बदललेलाच आहे, त्या आहाराच्या वेळाही बदललेल्या आहेत. म्हणजे निसर्ग नियमांनुसार ज्यावेळेस सूर्य किंवा जठराग्नी प्रदीप्त आहे त्यावेळेस भोजन न करता खूप उशिरानं जेवण, उशिरा झोपणं आणि पूर्ण जीवनशैलीच अनियमित आहे तर त्यामुळं ह्या समस्या उद्भवतात आणि त्यामध्ये आपल्याला योग फक्त आसन प्राणायाम यापुरताच मर्यादित न ठेवता जीवनशैलीच योगी कशी करता येईल ती जर केली तर ह्या समस्यांमध्ये योग आणि योगापेक्षा आपण म्हणू की योगिक जीवनशैली जास्त उपयुक्त
0: ठरते. आपल्या जीवन पूर्ण योगमय होऊन गेलं तर निश्चितच आपल्या पुढच्या वाटचालीसाठी हे नक्कीच फायदेशीर ठरेल. एका विशिष्ट वयामध्ये किंवा महिलांच्या जीवनात प्रत्येक टप्प्यांमध्ये हार्मोनल्स बदल होत असतात आणि कधी कधी हार्मोनल असंतुलित पण होत असतात. तर मग असं हार्मोनल असंतुलन कमी करण्यासाठी प्राणायाम हे किती महत्वपूर्ण ठरतात?
1: हार्मोनल असंतुलन जर असेल तर त्यामध्ये प्राणायाम आणि त्यातल्या त्यात जसे नाडीशोधन भ्रामरी किंवा उज्जायी यासारख्या क्रिया ज्या आहेत त्या खूप उपयुक्त ठरतात. जसं भ्रामरी हा प्राणायाम जर आपण बघितला तर तो आपल्या मेंदूच्या मधला भाग हायपोथॅलॅमस आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेली आपली मास्टर ग्लँड, त्या ठिकाणी दोन ग्रंथी महत्वाचे असतात, पिट्युटरी आणि पिनियल ग्लँड. तर जेव्हा भ्रामरी हा प्राणायाम आपण करतो तर जी स्पंदनं येतात ती या भागावर जे रक्त पुरवठा आणि सर्क्युलेशन आहे ते वाढवतात आणि त्यामुळं आपली मास्टर ग्लँड आहे तिचं सिक्रिशन उत्तम होतं आणि मास्टर ग्लँड कडून जे हार्मोन सिक्रीट होऊन बाकीच्या ग्रंथींपर्यंत येतात तर त्यामुळे त्या ग्रंथी देखील संतुलित व्हायला मदत होत असते. जसं उज्जायी आहे जिथं थायरॉइड पॅराथायरॉइड या ग्रंथी कंठ या क्षेत्रात तर त्या देखील खूप उपयुक्त. तर भ्रामरी असो उज्जायी असो आणि सर्व संतुलनासाठी जर बघितलं तर जे प्राचीन ग्रंथांमध्ये योगाच्या वर्णन केलेलं आहे ते नाडीशोधन, तर हे सर्व प्राणायाम अत्यंत उपयुक्त आहेत.
0: अगदी. एरवी तर महिला आपल्या जीवनामध्ये योग अंगीकारतात आणि योगासनं योगाभ्यास करू शकतात, पण गर्भधारणा झाल्यानंतर योग करू शकतात का? आणि जर करू शकत असतील तर त्यांच्यासाठी कोणती उपयुक्त आसनं आणि प्राणायाम आहेत?
1: जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर जसं आपण योग करू शकतो हे ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे की बालक असो की वृद्ध असो, जे निरोगी असो किंवा आजारी, तर गर्भावस्था देखील हा एक टप्पाच आहे आणि ह्या टप्प्यामध्ये प्रत्येक 3 महिन्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आसन क्रिया ज्या आहेत त्या करण्यासाठी सांगितलेल्या आहेत आणि म्हणूनच पहिल्या टप्प्यातील जे आहेत ते दुसऱ्या तिसऱ्या त्याच्यामध्ये काही मॉडिफाईड असतील. जसा जसा हा गर्भावस्थेचा कालावधी शेवटच्या टप्प्यापर्यंत जातो तर तशी ही आसनं आणि प्राणायाम क्रिया बदलतात. त्यातल्या त्यात नाडीशोधन सारखा प्राणायाम हा नेहमी आपण करू शकतो. भ्रामरी सारखा आहे तो देखील आपल्याला सर्व संतुलनासाठी म्हणजे आपल्या शरीरातील नाड्यांच्या संतुलनासाठी नाडीशोधन पण करताच येणार आहे. बालासन सारखा आसन जे आहे ते आपण अगदी शेवटपर्यंत, भद्रासन जे आहे ते 9व्या महिन्यापर्यंत आपल्याला करताच येणार आहे. सुरुवातीचा टप्पा जसं पहिले 3 महिने तर त्यावेळेस कॅटकाऊ पोस किंवा त्याच्यामध्ये कोबरा पोस वगैरे पण उपयुक्त आपण मानू शकतो आणि मग नंतर जसं जसं कालावधी वाढत जातील तसे जसे त्रिकोणासन असतील, वॉरियर असतील तर त्याच्यामधले काही मॉडिफाईड हे निश्चितच करता येतात.
0: अगदी. आणि आता जे तुम्ही आता प्राणायाम आणि योगासनं सांगितली तर हे कुठल्या तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करावीत की मनाने पण करू शकतात?
1: नाही, निश्चितच मनानं ही आसनं आणि प्राणायाम क्रिया करू नये. कारण एक आसन किंवा प्राणायाम चुकीचं केलं तर त्याचे जितके दुष्परिणाम होतात ते इररिव्हर्सिबल असतात. म्हणजे जसं कम्प्युटर आज आपण वापरतो, काही डिलीट केलं की अनडू करतो, पण आरोग्याच्या बाबतीत जे काही नुकसान होतात तर त्यांना आपल्याला रिव्हर्स करता येणं काही वेळी शक्य होत नाही. आणि गर्भावस्था ही अत्यंत आपण जर बघितली तर खूप संवेदनशील अशी स्थिती आहे आणि त्यामुळे तज्ज्ञ एक्सपर्ट आहे ज्यांनी अशा महिलांना मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्यासोबतच आपण हे केलेलं उत्तम राहील. त्यांच्याकडून आपण शिकून घेतलं आणि घरी त्याचा सराव थोडा केला त्या दिवशी तर निश्चित चालू शकतं, पण स्वतःहून हे करणं सुरक्षित निश्चितच नाही.
0: मग प्रसूतीनंतर योग सुरू करण्यासाठीची योग्य वेळ कोणती असते?
1: प्रसूतीनंतर जसं आपण बघितलं नॉर्मल डिलिव्हरी असेल तर त्यावेळेस हातापायाच्या सूक्ष्म हालचाली आपल्याला लवकरात लवकर करायला काहीच हरकत नाही, कारण त्यावेळेस आपल्या दैनंदिन हालचाली किंवा बाकीच्या क्रिया थांबलेल्या नाही आहे. आपण स्नानादी करतो, जेवण खाणं पिणं करतो, थोडंसं वॉकिंग करतो, बाळाचा सांभाळ येतो करतो, त्याच्यात शारीरिक हालचाली आपल्या थांबलेल्या नाहीतच आहे. त्यामुळं हातापायाच्या काही सूक्ष्म हालचाली ज्या आहेत मानेच्या आहेत त्या निश्चितच करायला हरकत नाही.

0: त्याच्यानंतर मात्र आपल्याला मग टप्प्याटप्प्यानं जसं बाळाची ग्रोथ होत जाईल आणि आपलंही आरोग्य उत्तम होत जाईल, 2-3 महिन्यानंतर आपण आणखी पुढची जी आसनं आहे ती देखील सहजपणे आणि सुरक्षितपणे करू शकतो.
1: प्रसूती झाल्यानंतर शरीरामध्ये खूप बदल झालेले असतात, वजन वगैरे वाढलेलं असतं, आणखी थोडा स्थूल पण आलेला असतो, तर योगा आणि प्राणायाम केल्यानंतर त्या स्त्रीचं शरीर पूर्ववत होऊ शकतं का?
0: शरीरामध्ये जसं गर्भावस्थेमध्ये काही बदल होतात, हार्मोनल बदल होतात, आपण पूर्वावस्था म्हणतो तर ते बाह्य अपिअरन्सच्या दृष्टीनं बऱ्याच वेळी गृहित धरत असणार की वाढलेलं वजन आहे ते कमी झालं, शेपमध्ये आलो तर आपण पूर्ववत झालो. आतील जे हार्मोनल बदल आहेत जे गर्भावस्थेमध्ये होते, बाळाला आपण पाजतो त्यासाठी आपल्या काही शारीरिक स्थिती बदललेल्या असतात, तर त्या पूर्ववत व्हायला काही जास्त काळ लागू शकतो. पण निश्चितच आपण बाह्य अपिअरन्स म्हटलं तर ते आपलं पूर्ववत निश्चितच होऊ शकतं.
1: छान. आणखीन एक सर्वात महत्वाचं जे आपल्या जीवनामध्ये एका गोष्टीने थैमान घातलं आहे ती म्हणजे तणाव, चिंता, नैराश्य, हे प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी आलेलं असतं, प्रत्येक जण त्याला सामोरं गेलेलंच असतं. कधी कधी म्हटलं जातं की हा जीवनाचा एक भाग आहे की काय, तर मग असंच तणाव, चिंता आणि नैराश्य कमी करण्यासाठी योगा आणि प्राणायाम हे मदत करू शकतं.
0: निश्चितच, कारण आज ताणतणाव हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि त्याचं कारण आहे आज आपण मल्टिपल ऍक्टिव्हिटीज करतो, आपल्या जबाबदाऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज खूप वाढलेल्या आहेत, आणि त्यातल्या त्यात ज्या वर्किंग वुमेन असतील किंवा घरही सांभाळणाऱ्या दोघांच्याही जबाबदाऱ्या कमी झालेल्या नाहीयेत आणि त्यामुळं निश्चितच दैनंदिन कामकाजामध्ये ताण हा येतोच. आणि हा ताण निवारण करण्यासाठी काही ना काही आपल्याला फिजिकल ऍक्टिव्हिटी करण्यासाठी आपण जेव्हा सुरुवात करतो तर काही जणी त्यामध्ये योगाची काही आसनं ही सुरुवातीला करायला सुरुवात करतात. आता ही आसनांची प्रॅक्टिस जी आहे तर ती आपल्याला शरीर स्तरावर थोडंसं स्थिर खंबीर बसायला मदत करते. म्हणजे बाकीचे गेम खेळत असताना किंवा व्यायाम करत असताना जितक्या सातत्यानं हालचाली होतात तितक्या आपण आसन करताना करत नाही, आणि त्यामुळेच जेव्हा एकदा शरीर स्थिर बसणं सुरू होतं तर मनही देखील आपल्याला स्थिर करणं शक्य होतं. कारण मन पळून पळून किती पळणार, जसं मनात विचार आला काही करायचं आहे आणि विचार आला आणि ताबडतोब आपण शारीरिक हालचाली करून ॲक्शनमध्ये आलो तर शरीर पण ॲक्शनमध्येच असणार आहे. आणि त्यामुळं आपल्याला आसनं जेव्हा करतो तर शारीरिक स्थिरता ती मानसिक स्थिरतेकडे नेणारी असते. का? तर आसनाचा होल्डिंग कालावधी जसं आपण 1 मिनिट 1 मिनिट 2 मिनिट 3 मिनिटं आणि मग नंतर आपण प्राणायाम अभ्यास करतो तर कोणत्या ध्यानासनात बसतो, प्रत्यक्ष ध्यानाचाच अभ्यास करतो तर 5-7-10-15 मिनिटं शरीर जेव्हा स्थिर झालेलं आहे तेव्हा मनाला कळतं की माझ्यामध्ये कितीही विचार आले आणि कितीही करण्याचे प्लॅनिंग झाले तरी शरीरानं साथ दिली नाही तर मी काहीच करू शकणार नाही, आणि मनालाही मग आपण नियंत्रित करण्याकडे जातो. दुसरा हा फायदा होतो की आसनांमध्ये, आसनांच्या नंतर प्राणायाम आणि ध्यान या सगळ्या अभ्यासामुळे आपल्या शरीरातील जे स्ट्रेस हार्मोन आहेत त्यांचं प्रमाण जे आहे सिक्रेशनचं कमी कमी होत जातं. आणि व्यक्तीला जेव्हा प्राणायाम करतो तर जी ऊर्जावानता किंवा ध्यान करतो त्यामध्ये येणारा आनंद, तर त्याच्यामुळे जे फील गुड हार्मोन आहेत डोपामाइन म्हणू शकतो किंवा असे ते जास्त सिक्रीट होतात. तर निश्चितच ताणतणाव आणि ह्या सर्व जे त्याच्याशी निगडीत मग पुढे एन्झायटी असेल, डिप्रेशन असेल, आणखी गंभीर समस्या पण, तर त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी योग हा खूप उपयुक्त आहे.
1: छान. आणखीन एक व्याधी जी सर्वसाधारणपणे जडलेली आढळते आणि म्हणतात की ही व्याधी सरणापर्यंत आपली सोबत करते, ती म्हणजे मधुमेह. आणि मधुमेह हा प्रत्येक घरामध्ये शिरलेला आहे आणि प्रत्येक घरामध्ये एक ने एक व्यक्ती मधुमेही आहेच. तर मधुमेह असलेल्या महिलांसाठी कोणते योगासनं आणि प्राणायाम उपयोगी ठरू शकतात?
0: मधुमेह होण्याची कित्येक कारणं असू शकतात आणि या कित्येक कारणांमध्ये एक मुख्य कारण जर बघितलं तर त्याच्यामध्ये मानसिक ताण हा एक प्रामुख्यानं आढळणारा घटक आपण बघू शकतो. मागेच आपण जसं ताणतणावासाठी योग बघितलं तर त्या ठिकाणी आपण बघितलं की नियमित केलेली योगासनं, प्राणायाम आणि ध्यानक्रिया ह्या मानसिक ताणाचं प्रमाण कमी करतात, कारण त्याच्यामध्ये स्ट्रेस हार्मोन हे कमी होणार आहेत. तर मधुमेह या ठिकाणी जर बघितलं तर पॅनक्रियाज ग्रंथीचं फंक्शनिंग सुधारणं हा एक दृष्टिकोन समोर ठेवून आपण आसनांचा विचार केला तर पोटावर दाब, ताण आणि पीळ येतील अशी सर्वच आसनं ज्याच्यामध्ये योग मुद्रासन आहे, त्याचबरोबर वक्रासन आहे, अर्धमत्स्येंद्रासन आहे, समोर वाकली जाणारी ज्याच्या

0: मध्ये जानुशिरासन आहे, पश्चिमोत्तानासन आहे, पोटावर झोपून जी आपण आसनं करतो ज्याच्यामध्ये मकरासन आहे किंवा धनुरासन आहे, त्याचबरोबर मंडुकासन आहे किंवा कोबरा पोज बघितले, तर हे सगळे पोटावर धड जेव्हा आपण वर उचलतो तर ताण देखील आणि खाली बॉडी टेकलेली आहे त्यामुळे दाब देखील निर्माण करतात. तर अशी सर्वच आसनं जी पोटावर दाबताण पीळ निर्माण करतील ती मधुमेहासाठी उपयुक्त आहेत. आणि प्राणायामाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर नाडी शोधन अत्यंत उपयुक्त ठरेल, कारण नाडी शोधनाला हठग्रंथांमध्ये सर्वोत्तम प्राणायाम मानलेला आहे आणि त्यामुळं व्यक्तीचा ताण कमी होत उत्तम स्थिती हार्मोन सिक्रिशनसाठी निर्माण होते. आणि जेव्हा सर्वच हार्मोन संतुलित प्रमाणात निर्माण होतील तर निश्चितच मधुमेहासाठी आपल्याला एक पूरक की कसं हील होणार ती स्थिती शरीरात प्राणायामच्या आधारे देता येणार आहे. आणि ध्यानाच्याही आपल्याला विविध क्रिया ज्या आहेत ज्याच्यामध्ये ब्रीद अवेअरनेस, श्वासावर जागृतीचं ध्यान, योग निद्रा आहे, ती देखील तणाव रिलीज करून मदत करू शकते. तर मधुमेहामध्ये ह्या सगळ्याच क्रिया उपयुक्त आहेत.
1: बरं, मग मधुमेहांची जी औषधं असतात ती त्यांना घ्यावीच लागतात रोज दैनंदिन आपल्या जीवनामध्ये, तर मग औषधं योगा आणि प्राणायाम केल्यामुळे कमी होऊ शकतात?
0: निश्चितच. कित्येक उदाहरण मी योग थेरपी योग उपचारही देते आणि याच्यामध्ये प्री डायबेटिक किंवा डायबेटीस सुरू झालेली व्यक्ती ज्यांनी योगिक जीवनशैली अंगीकारलेली आहे आणि सातत्यानं ते त्यांचं खानपान म्हणजे डाएट आहे त्याच्यावरही नियंत्रण ठेवतात आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या योगिक क्रिया जसं आसनं, प्राणायाम, ध्यान, धारणा हे करतात, तर त्यांची औषधं कमी झालेली आहे आणि कित्येक जणांची औषधं सुटलेली देखील आहेत. तर आपल्या मनानं कोणत्याही ठिकाणी औषधं न थांबवता औषधांबरोबर आपण ह्या सगळ्या योगिक क्रिया करायच्या आणि नियमित तपासणीमध्ये आपल्याला आपले जे एक्सपर्ट आहेत, तज्ज्ञ आहेत, त्यांच्याकडून जसे औषधाचे डोस कमी होतील त्याप्रकारे औषधं कमी किंवा बदलून मग ती वेळी थांबवता देखील येतील.
1: छान. आणखीन महिलांच्या जीवनामध्ये येणारा एक टप्पा म्हणजे रजोनिवृत्ती. तर मग रजोनिवृत्तीच्या काळामध्ये शारीरिक मानसिक बदल होत असतात, अशा बदलांमध्ये योगाचा काय फायदा होतो?
0: रजोनिवृत्तीचा काळ हा सर्वसाधारण आपण बघितला तर पूर्वी 85 पुढे येत होता आणि आज हे बऱ्याच जणींमध्ये खूप लवकर म्हणजे लेट एक मिडल 40 किंवा 85 खूप पूर्वी येत आहे. कारण ह्याच्यामध्ये जर कारणीभूत घटक बघितले तर त्याच्यामध्ये आजची जी जीवनशैली धावपळीची आहे ती निश्चितच एक मोठा घटक आहे. तर या ठिकाणी रजोनिवृत्ती काळामध्ये आपल्याला आपल्या वयानुसारच पाळी येत आहे हे पण बघणं आणि ती पूर्वी येत असेल तर काही हार्मोनल असंतुलन आहे का ते बघत त्या अनुरूप आपल्याला वेगवेगळ्या योगिक क्रिया ज्या आहेत त्या करता येतील. आणि त्यामध्ये देखील आपल्याला आसनं, आसनांच्या द्वारे शरीर स्थिरता जी प्राप्त केलेली आहे त्यात जास्ती कालावधी आपल्याला प्राणायामसाठी देणं आणि प्राणायामानंतर आपल्याला शिथिलीकरण योगनिद्रा ज्या ठिकाणी आपण पॉझिटिव्ह अफर्मेशन्स देणार, कारण ह्या ठिकाणी ताण निवृत्ती हा एक महत्वाचा भाग आहे जो प्राणायाम, शिथिलीकरणाच्या विविध क्रिया ज्याच्यात रिलॅक्सिंग पोजेसमध्ये आपण करतो आणि ध्यान हे खूप उपयुक्त ठरतं.
1: खूपच छान. या वर्षीची आपल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम आहे योगा फॉर हेल्दी एजिंग, म्हणजे निरोगी वृद्धत्वासाठी योग. तर यामध्ये प्रत्येकाला चिरतरुण राहावंसं वाटतं, चांगलं दिसणं हा महिलांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो, तर यासाठी योग आणि प्राणायाम कसं मदत करतं? बरं,
0: सर्वसाधारण आपण बघितलं की आपल्याला एक तरुणाईपर्यंत म्हटलं तर शरीरातील ज्या नवनिर्मिती क्रिया आहेत ह्या खूप वेगवान असतात आणि जसंच आपण 50 किंवा 60 घरामध्ये जातो तर त्यावेळेस काय होतं तर शरीरातील जी पेशींची नवनिर्मिती आहे ज्या जुन्या मृत पेशींना रिप्लेस करत असतात ती निर्मिती थोडी थोडी कमी कमी होत जाते आणि त्यामुळं एजिंग आहे ते पटकन दिसू लागतं. पण ज्यावेळेस आपण योगिक क्रिया करतो आणि योगिक क्रिया म्हणजे जी दिनचर्या आहे, जीवनशैली आहे, तिचा अवलंब करतो, म्हणजेच कसं की आपल्या बायोलॉजिकल क्लॉक म्हणू किंवा जे जैविक घड्याळ आहे त्यानुसार आपलं उठणं, झोपणं, आहार असेल आणि आहार पण कसा स्थानिक असायला पाहिजे, म्हणजे आपण जर इथे आपल्या मराठवाडा त्यातल्या त्यात बघितलं तर उष्ण अशा प्रदेशात राहतो आणि इतर प्रदेशातील खूप सारे सुके मेवे किंवा फ्रूट आणून आम्ही खूप पौष्टिक खातो हे म्हटलं तर आपल्या शरीरामध्ये खूप चांगली निर्मिती होईल असं नाही. तर योगातील शुद्धी क्रिया या ठिकाणी खूप उपयुक्त ठरतील. कारण तुम्ही बाहेरचं कितीही पोषण टाकता पण ते पचवायला

0: आणि त्याच्यातून निर्मिती करायला तुमचं शरीर तयार तर असायला पाहिजे. आणि हटग्रंथांमध्ये षटकर्मांचा उल्लेख येतो. षट म्हणजे सहा, तर सहा शुद्धी क्रिया असतात ज्याची जशी आवश्यकता, म्हणजे ज्याचं वात पित्त किंवा कफ असंतुलन असेल. आपण बघितलं तर जीवनाचा कालावधी बालपणी वेगळं तत्व प्रभावी असतं, तरुणपणी बघितलं तर पित्त प्रधानता असते, म्हातारपणी बघितलं तर वात प्रधानता असणार आहे. तर आपल्याला ह्या त्रिदोष संतुलन ह्यासाठी शुद्धीकर्म पण करून घेणं, आणि एकदा शुद्धीकर्म केलं तर मग तुम्ही जो काही आहार घेणार आणि क्रिया करणार आहात तर त्याच्यातून शरीरातील पेशींची नवनिर्मिती आहे ती वेगानं होऊ शकते, आणि निश्चितच एजिंग आहे त्याला आपण प्रलंबित करू शकतो.
1: अगदी अगदी, खूपच सुंदर. आणि आपल्या महिलांना या सगळ्या गोष्टीचा आनंद नक्कीच होईल. आणि जाता जाता मॅडम, महिलांसाठी तुम्ही काय संदेश द्याल?
0: महिलांच्या बाबतीत मी जर बघितलं तर खूप साऱ्या महिला एक्सक्युजेस देतात, म्हणतात की आम्ही दिवसभर खूप व्यस्त असतो, इतके बिझी आहे की आम्हाला घरची आणि नोकरी करणाऱ्या असल्या तर आम्हाला बाहेरची सगळी जबाबदारी घेताना आमच्या स्वतःच्यासाठी वेळच मिळत नाही. पण ह्याच्यात हे खूप महत्वाचं आहे की जर तुम्ही एका कुटुंबातील कर्तीधर्ती महिला आहात तर तुम्हाला इतरांची काळजी, इतरांचं जेवण खानपान आणि सगळ्या क्रिया वेळेवर व्हाव्यात यासाठी तुम्ही इतकी दिवस रात्र मेहनत करता. पण जे शरीर, जे मन, जे बुद्धी वापरून तुम्ही हे सगळं करणार आहात, करत आहात, तर त्याची जर काळजी घेतली नाही तर तुम्ही तितके चांगले घेऊ शकणार नाही. आणि त्यामुळेच स्वतःची काळजी घेणं शिका. आणि ही काळजी जी आहे ती आपल्याला शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक सर्व स्तरावर घ्यायची आहे. आणि त्यासाठी उपयुक्त तुम्हाला वाटत असेल की आम्ही वॉकिंगला जाऊ तर 5-10 मिनिटं का होईना वॉकिंगला जाऊन येऊ शकतात. तुम्हाला वाटत असेल मी एकाच वेळी एक तास नाही काढू शकत तर अर्धा तास काढा. तुम्हाला अर्धा तास काढता येणं शक्य नाही तर तुम्ही सकाळी 10 मिनिटं, दुपारी 10 मिनिटं, संध्याकाळी 10 मिनिटं करू शकतात. सकाळी जी आहेत जी उपाशीपोटी करायला पाहिजे अशा काही क्रिया जसं प्राणायाम आधी तुम्ही करून घ्या. दुपारी तुम्ही निवांत असाल त्यावेळेस एखादं ध्यान वगैरे तुम्ही करू शकता. संध्याकाळी दुपारचं जेवण होऊन 1-3-4 तास झाले त्यावेळेस तुम्ही काही आसनं करू शकतात. म्हणजे सकाळी खूपच व्यस्तता असेल तर असं अजिबात नाही की सकाळीच योगासनं करावी. हा, काही क्रिया असतात ज्या उपाशी पोटी करायला पाहिजे त्या सकाळी तुम्ही 10-15 मिनिटं काढून उरकून घेऊ शकतात. आणि बाकीच्या काही क्रिया ज्या आहेत त्या तुम्ही संध्याकाळी पण करू शकतात. तर एनी हाऊ स्वतःसाठी किमान अर्धा तास तरी काढा ही महिलांना माझी विनंती आहे. कारण मी प्रोफेशनल काम करत होते तर इतक्या आरोग्य समस्यांनी बाधित होते आणि जेव्हा योगाला सुरुवात केली तर आरोग्य कसं उत्तम होत गेलं हे कळलंच नाही. तर त्यामुळे सगळ्यांना विनंती असेल की मी स्वअनुभवातून जे आरोग्याचा अनुभव घेते ते आपणही घ्यावा आणि योग करत राहावं.
1: अगदी, तुम्ही इथे आलात आणि महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम या विषयावर इतकी भरभरून आणि उपयुक्त माहिती दिली यासाठी मी आकाशवाणीतर्फे आणि वनिता मंडळ विभागातर्फे तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम याविषयी प्राध्यापिका सुशीला बन्सवाल यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात.

मैत्रिणींनो, जगावेगळी प्रेमकहाणी या चित्रपटातील उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलात. मैत्रिणींनो, आता मुलांची शाळा सुरू झाली आहे तर आपल्याला प्रश्न पडलेला असतो की मुलांना डब्यात काय द्यायचं बरं. मग मुलांना भाजी पोळी असं वेगळं काही नको असतं, त्यांना एकच काहीतरी पदार्थ हवा असतो की जो पटकन आपण हातात घेतला आणि पटकन संपवला असा. तर असाच एक आजचा आपला पदार्थ आहे, आजची आपली रेसिपी आहे पनीर भुर्जी रोल. तर याचं साहित्य आहे पनीर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, हिरवी मिरची, हळद, लाल तिखट, गरम मसाला, चवीपुरतं मीठ, कोथिंबीर, टोमॅटो सॉस किंवा सोबत हिरवी चटणी. मग आता याची कृती कशी करायची, तर कढईत तेल गरम करून घ्यायचं, त्यात कांदा परतून घ्यायचा. कांदा गुलाबी झाल्यावर हिरवी मिरची, टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं. मग त्यात हळद, तिखट, गरम मसाला आणि मीठ घालायचं. किसलेला पनीर घालून 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून गॅस बंद करायचा आणि चपातीवर हिरवी चटणी किंवा सॉस लावायचा. त्यावर पनीर भुर्जी ठेवायची आणि घट्ट रोल करायचा. रोल अर्धा कापून डब्यात भरायचा. आणि यामध्ये बरं का मैत्रिणींनो, तुम्ही थोडं किसलेलं चीजही टाकू शकतात किंवा थोडीशी काकडी, कोबी किंवा गाजराचा किसही परतून त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो बरं. तर हा रोल 10 ते 15 मिनटात पटकन तयार होतो आणि डब्यासाठी अतिशय चविष्ट आणि पौष्टिक पर्यायही आहे.

नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत माझ्या आठवणीतलं गाव. असं म्हणतात, माणूस कितीही मोठा झाला, कितीही दूर गेला, कितीही आधुनिक जीवनाच्या प्रवाहात वाहत गेला, तरी त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यात कायमच जिवंत राहते ती त्याच्या गावची आठवण. कारण गाव म्हणजे केवळ काही घरांचा समूह नसतो, गाव म्हणजे संस्कारांचं विद्यापीठ, माणुसकीचं मंदिर आणि आठवणींचा अथांग सागर. आज मी तुम्हाला माझ्या आठवणीतल्या अशाच एका सुंदर गावाची सफर घडवणार आहे. ते गाव म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात वसलेलं माझं लाडकं गाव हळदा गाव. अजिंठा लेणीच्या कुशीत वसलेलं हे छोटस गाव जणू निसर्ग मातेने स्वतःच्या हिरव्यागार पदराखाली या गावाला प्रेमाने जपून ठेवलं आहे. सह्याद्रीच्या रांगांनी, डोंगर दऱ्यांनी आणि सुपीक शेतांनी वेढलेल्या या गावाकडे पाहिलं की मन प्रसन्न होतं.

छत्रपती संभाजीनगरहून अंदाजे 100 किलोमीटर अंतरावर हळदा हे गाव वसलेलं आहे. उत्तर दिशेने सिल्लोडकडे वाटचाल सुरू केली असता शहराची धावपळ मागे पडताच दोन्ही बाजूंनी पसरलेली हिरवीगार शेती आणि ग्रामीण जीवन यांचे सुंदर दर्शन

निसर्गाच्या सानिध्यातून वाटचाल करत मातीचा सुगंध आणि गावाकडच्या शांततेचा अनुभव घेत आपण हळदा गावात पोहोचतो. पहाटेच्या वेळी गावात एक वेगळीच जादू अनुभवायला मिळायची. पूर्व दिशेला उगवणाऱ्या सूर्याची लालिमा आकाशभर पसरलेली असायची. पक्ष्यांचा मंजूळ किलबिलाट, गोठ्यातला जनावरांचा आवाज आणि मंदिरातून येणारा घंटानाद यामुळे दिवसाची सुरुवात भक्तिमय आणि मंगलमय व्हायची. बालपणी आम्ही सर्व भावंड उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाकडे जायचो. गावातल्या वागरा नदीत मनसोक्त खेळायचो, नदीत बसायचो, आंघोळ करायचो, पोहण्याचा सरावही करायचो. खेळून झाल्यावर शेतातील म्हणजेच बखारीवरील घरी परत यायचो. घरी आल्या आल्या आजीच्या हातच्या चुलीवरच्या गरमागरम भाकऱ्या आणि त्याच्यासोबत स्वयंपाकघरात खुंटीला अडकवलेल्या शिंक्यातल्या लोण्याचा गोळा. लोण्याचा गोळा भाकरीवर टाकून खाण्याची मज्जाच काही न्यारी होती. दिवसभर गाव हुंदडून आल्यावर रात्री चंद्र चांदण्या बघत आणि सोबत आजीच्या गोष्टी ऐकत ओसरीवर कधी झोप लागायची कळायचंच नाही. मग सकाळ व्हायची ती थेट कोंबड्याच्या आरवण्यानेच, गायीच्या हंबरण्याने आणि उगवत्या सूर्याच्या किरणांनीच. अशा या गावाला धार्मिक त्याचबरोबर ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गावापासून अंदाजे 3 किलोमीटर अंतरावर वायव्य दिशेला स्थित असलेल्या इतिहासाची साक्ष देणारा वेताळवाडीचा हा किल्ला, वेताळवाडी किल्ला. डोंगर माथ्यावर विसावलेला हा किल्ला परिसराच्या वैभवशाली इतिहासाचा मुकसाक्षीदार म्हणून उभा आहे. किल्ला बघताच मन नकळत इतिहासाच्या पाऊल खुणा शोधू लागतं. वेताळवाडी किल्ला हा केवळ दगडांचा समूह नाही, तर तो आपल्या पूर्वजांच्या शौर्याचा, दूरदृष्टीचा आणि स्थापत्यकलेचा एक जिवंत पुरावा आहे. काळाच्या ओघात अनेक साम्राज्यांचे राज्य पाहणारा हा किल्ला आजही खंबीरपणे उभा आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी उभे राहिल्यावर नजरेस पडतात ते 3 भक्कम बुरुज. त्या बुरुजांची ठेवण आणि बांधकाम अशा पद्धतीने केलं आहे की कोणी शत्रू हल्ला करण्याच्या विचाराने किल्ल्यात शिरला असला तर तो बरोबर 3 बुरुजांच्या त्रिकोणात अडकला जाईल आणि पुढे हल्ला करण्याआधीच पकडलाही जाईल. थोडं पुढे गेल्यावर उतारावर वर चढण्यासाठी दगडी बांधकाम असलेल्या पायऱ्या नजरेस पडतात. पायऱ्या चढताना प्रत्येक पाऊल जणू इतिहासाच्या जवळ घेऊन जात आहे असं वाटतं. जसं जसं आपण वर चढत जातो तसं तसं किल्ल्याचे अवशेष आपल्याला त्या काळातील वैभवाची जाणीव करून देतात. प्राचीन तोफा, मजबूत बुरुज, प्रवेशद्वाराचे अवशेष, धान्याच्या खोल्या हे सर्व बघून त्या काळातील कुशल नियोजनाचं दर्शनच घडतं. काळाच्या ओघात किल्ल्याची तटबंदी काहीशी ढासळली आहे, तरी त्या भग्न दगडांमध्ये आजही शौर्याच्या आणि संघर्षाच्या कथा दडलेल्या आहेत. वेताळवाडीच्या किल्ल्याचा इतिहास शतकापूर्वीच काळात हरवून गेला. मात्र पुरातत्व विभागाच्या नोंदीनुसार वेताळवाडी किल्ला 12व्या शतकात उभारला गेला असावा. चालुक्य आणि यादवकालीन किल्ला कालांतराने निजामांच्या राज्यात सामील झाला. गावातील ज्येष्ठ मंडळी सांगतात की पूर्वी या किल्ल्याचा उपयोग परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी आणि गावचं संरक्षण करण्यासाठी केला जात असे. काही वर्षानंतर इंग्रजांचे जेव्हा राज्य आले त्या काळी या किल्ल्याचा उपयोग मुख्य बाजारपेठ म्हणून पण केला गेला.
इथल्या बाजारपेठातला माल

देश विदेशात निर्यात केला जात असे, त्यामुळे गावात धनसंपत्ती भरपूर प्रमाणात होती. बेताळवाडीच्या परिसरात एक अर्धवट राहिलेलं प्राचीन हेमाडपंथी मंदिर पाहायला मिळतं. काळ्या पाषाणावर कोरलेलं हे मंदिर आणि त्याचं बांधकाम आज अपूर्ण अवस्थेत असलं तरी त्यातील कलाकुसर आणि बांधणी पाहता त्या काळातील शिल्पकारांच्या अद्वितीय प्रतिमेची प्रचितीच येते. त्या मंदिराच्या लगतच एक खोल गुहा आहे. ज्येष्ठ मंडळी सांगतात की ही गुहा नसून हा पूर्वी एक भुयारी मार्ग होता जो थेट अजिंठा लेणीपर्यंत पोहोचवायचा. पण या मार्गाबद्दल फारशी माहिती नसल्याने तो भुयारी मार्ग दुर्लक्षित राहिला आणि काळाच्या ओघात त्या मार्गावर झाडे वेलींनी आपले घर केले. असा हा वेताळवाडीचा किल्ला. किल्ल्यावरून दूरवर पसरलेला निसर्ग निहाळताना या भागातील ऐतिहासिक घटनांची जाणीव मनाला स्पर्शून जाते. सूर्योदयाच्या वेळी किल्ल्यावरून दिसणारी सोनेरी किरणांनी उजळलेली धरती आणि संध्याकाळच्या वेळी क्षितिजावर पसरलेली केशरी छटा या दृश्यामुळे हा परिसर एखाद्या चित्रकाराच्या कॅनव्हसवरील जिवंत चित्रासारखा वाटतो.

सध्या वेतावाडीच्या किल्ल्याची पडझड झाली आहे. हा किल्ला दुर्लक्षित झाल्यामुळे किल्ल्याचे बरेच भाग जमीनदोस्त झाले आहेत. शिल्लक राहिलेले अवशेष आजही पराक्रमाची आणि स्वाभिमानाची साक्ष देतात बरं का. त्यांच्या भग्न भिंतीवर काळाने कितीही आघात केले असले तरी त्याचा इतिहास आजही अभिमानाने उभा आहे. हळदा गाव अजिंठा लेणीच्या कुशीत वसलेला असल्यामुळे या भूमीला निसर्गाचं जितकं वरदान लाभलं आहे तितकाच धार्मिक वारसाही आहे बरं का. किल्ल्यावरून वेताळवाडी गावात आल्यावर उत्तरेकडे जाणारी पायवाट पकडत सुमारे 2 ते 3 किलोमीटर अंतरावर वसलेलं आहे ते रुद्रेश्वर मंदिर आणि गुहा. पायवाट कच्ची आहे, डोंगराळ भागातून आहे. साधारण 45 मिनिटं पायी चालत गेल्यावर गुहेमध्ये स्थित रुद्रेश्वर मंदिर नजरेस पडतं. घनदाट जंगलाच्या कुशीत वसलेले हे मंदिर केवळ श्रद्धेचं केंद्र नसून निसर्गप्रेमी आणि ट्रेकरसाठीही आकर्षणाचं ठिकाण आहे. रुद्रेश्वर मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला पायवाटेने ट्रेक करावी लागते. हा प्रवास जितका रोमांचक आहे तितकाच निसर्ग सौंदर्याने नटलेलाही आहे. वाटेत उंच उंच वृक्ष, हिरव्यागार वनराई आणि पक्ष्यांचा मधुर किलबिलाट आपलं मन प्रसन्न करतो. या पायवाटेवरून चालताना अनेक ठिकाणी लहान मोठे ओढे आणि नदीचे प्रवाह पार करावे लागतात. स्वच्छ थंडगार पाण्यातून वाट काढताना एक वेगळाच आनंद अनुभवायला मिळतो.

प्रत्येक पाऊल आपल्याला निसर्गाच्या अधिक जवळ घेऊन जातं. काळ्या पाषाणावर कोरलेलं हे बांधकाम आज अपूर्ण अवस्थेत असलं तरी मंदिराची भव्यता बघून डोळे दिपून जातात.

हे मंदिर का अपूर्ण राहिलं याविषयी कोणतीही ठोस ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत, पण स्थानिक परंपरा आणि लोककथांमध्ये या संदर्भात अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. जेव्हा अजिंठा लेणी कोरली जात होती त्याचवेळी या मंदिराचीही निर्मिती होत होती, पण ती अर्धवटच राहिली. असं का झालं? बांधकाम अर्धवट का राहिलं? हा प्रश्न अनुत्तरितच राहिला. इतिहास जिथं मौन धारण करतो तिथं लोकपरंपरा त्या रिकाम्या जागा आपल्या कल्पनांनी भरून काढतात. याच ऐतिहासिक परिसरात हिरव्यागार वृक्षाच्या सानिध्यात आणि शांत वातावरणात वसलेलं आहे हे रुद्रेश्वर मंदिर. भगवान शंकराला समर्पित असलेलं हे मंदिर पंचक्रोशीत भाविकांसाठी श्रद्धेचं केंद्र आहे. मंदिर प्राचीन काळाशी निगडीत असल्यानं अभ्यासकांच्या मते याचा संबंध हेमाडपंथी स्थापत्यशैलीशी असू शकतो. रुद्रेश्वर मंदिराच्या अगदी शेजारी असलेला बाराही महिने अखंड वाहणारा धबधबा हे या ठिकाणाचं आणखीन एक विशेष आकर्षण आहे बरं का. पावसाळ्यात त्याचं रौद्र आणि भव्य रूप पाहण्यासारखं असतं, तर इतर ऋतूतही त्याची सतत वाहणारी जलधारा पर्यटकांना मंत्रमुग्ध करते. मराठवाड्यासारख्या प्रदेशात प्रखर उन्हाळा असताना सुद्धा ही जलधारा वाहते हे आश्चर्यकारक आहे. नेमकी ही जलधारा येते कुठून याचा शोध बऱ्याच अभ्यासकांनी घेतला, पण आजपर्यंत कोणालाही त्याबद्दल ठोस माहिती मिळालेली नाही. ही निसर्गाची किमया आहे असे स्थानिक लोक मानतात. खळखळणारा धबधबा आणि त्याच्या शेजारी गुहेतील शांतता याचे अद्भुत मिश्रण मनाला विलक्षण शांती देऊन जातं. लहानपणी या मंदिराच्या परिसरात जाताना मनात एक वेगळीच उत्सुकता असायची. वडीलधारी मंडळी सांगत असलेल्या कथा ऐकताना या दगडामध्ये दडलेला इतिहास अनुभवण्याचा प्रयत्न करायचो. संध्याकाळच्या मंद प्रकाशात या मंदिराच्या अपूर्ण राहिलेल्या अवशेषाला जणू पूर्ण होण्याची आस आहे असा आजही भास होतो. या ऐतिहासिक ठेव्याच्या सान्निध्यात वाढण्याचं भाग्य लाभणं ही अभिमानाची बाब आहे. हजारो वर्षाचा इतिहास, प्राचीन कला आणि भारतीय संस्कृतीशी अमूल्य परंपरा यांचा साक्षीदार असलेला हा परिसर आपल्याला समृद्ध वारशाची जाणीव करून देतो. गावातील मंदिरं, वडाची झाडं, पाणवठे, ओसरीवर गप्पा मारणारी ज्येष्ठ मंडळी, संध्याकाळी गुराढोरांसोबत घरी परत येणारा शेतकरी आणि चुलीवर बनणाऱ्या जेवणाचा दरवळ, या सगळ्या गोष्टी माझ्या आठवणीच्या कप्प्यात आजही तितक्याच जिवंत आहेत. हळदा हे फक्त हिरव्या शेतांनी सजलेलं गाव नाही, तर इतिहास, संस्कृती आणि परंपरेनं जतन केलेली एक परंपराच आहे.

अजिंठा लेणीच्या कुशीत विसावलेलं अर्धवट राहिलेल्या हेमाडपंथी मंदिराच्या गूढतेने भरलेलं आणि वेतावाडीच्या किल्ल्याच्या वैभवाने समृद्ध असलेलं कायमचं घर करून बसलं आहे हे माझ्या मनातलं माझं लाडकं गाव. आज काळ बदलत आहे. गावात पक्के रस्ते आले आहेत. आधुनिक तंत्रज्ञान पोचलं आहे. शिक्षण आणि विकासाच्या नवीन वाटा खुल्या झाल्या आहेत. पण या सर्व बदलांमध्येही हळदा गावाचं साधेपण, आपुलकी आणि माणुसकीचा झरा आजही तसाच अविरत वाहत आहे.

शहरातील धकाधकीच्या जीवनात कधी मन थकून जातं तेव्हा आठवणीच्या पावलांनी मी पुन्हा माझ्या गावात जाऊन पोचते. त्या मातीचा सुगंध, त्या रानावनातील वारा, त्या लोकांचं प्रेम आणि बालपणीच्या आठवणी पुन्हा मनाला नवीन संजीवनी देऊन जातात.

खरंच गाव म्हणजे फक्त भौगोलिक सीमा नाही, गाव म्हणजे भावना, संस्कृती आहे, आपुलकी आहे, आणि आयुष्यभर जपून ठेवावा असा अमूल्य ठेवा आहे. माझ्यासाठी हळदा हे फक्त एक गाव नाही तर माझी ओळख आहे, माझ्या अस्तित्वाचा पाया आहे, माझ्या बालपणीचा साक्षीदार आहे. आणि म्हणूनच आजही अभिमानाने म्हणावंसं वाटतं, हे गाव अजिंठा लेणीच्या कुशीत वसलेलं, हे गाव अजिंठा लेणीच्या कुशीत वसलेलं, निसर्गाच्या सान्निध्यात फुललेलं, माणुसकीच्या सुगंधाने दरवळलेलं, आठवणीतलं हे हळदा गाव माझ्या हृदयात वसलेलं, माझ्या हृदयात वसलेलं, माझ्या हृदयात वसलेलं.

मैत्रिणींनो, आत्ताच आपण आठवणीतलं गाव हा कार्यक्रम ऐकलात. लेखन आणि निवेदन होतं मैथिली भोकरे यांचं.

मैत्रिणींनो, अजिंठा या चित्रपटातील हंसिका अय्यर यांच्या स्वरातील ना धू महानूर यांचं गीत आपण ऐकलं. बरे तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण येथेच थांबूया. आता मी लीना पांडे तुमचा निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. यानंतर ठीक एक वाजता आपण ऐकू शकाल हिंदी समाचार. हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र आम्ही आकाश

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:05 आणि 30 सेकंद झालं आहे. प्रसारित करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया अगबाई अरेच्या या चित्रपटातील शाहीर साबळे आणि अजय गोगावले यांनी गायलेलं शाहीर साबळे यांचं गीत. संगीत आहे अजय अतुल यांचं.

0: मुंबई पुणे मुंबई 2 या चित्रपटातील बेला शेंडे आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत होतं संगीता बर्वे, विश्वजीत जोशी आणि श्रीरंग गोडबोले यांचं, आणि संगीत होतं अविनाश विश्वजीत यांचं. शोधो गीत बहार चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.

नटरंग या चित्रपटातील बेला शेंडे आणि सहकलाकारांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अजय अतुल यांचं. श्रोतो, गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अजय गोगावले आणि अतुल गोगावले यांनी गायलेलं अजय अतुल यांचं गीत. संगीत आहे अजय अतुल यांचंच आणि चित्रपट आहे सैराट.

या गीताबरोबरच गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोत्यांत ठीक 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी नागपूर केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. सुरुवातीला ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या.

राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकलसेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस यंत्राची संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते पायाभरणी. आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप सुरू. विकसित भारत 2047 या राष्ट्रीय उद्दिष्टापूर्वीच देश सिकलसेल अॅनिमिया या आजाराचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. त्या आज मध्य प्रदेशात ओंकारेश्वर इथं आंतरराष्ट्रीय सिकलसेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. आदिवासी समुदायामध्ये या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांचं आवाहनही राष्ट्रपतींनी यावेळी केलं. राष्ट्रीय सिकलसेल अॅनिमिया निर्मूलन मोहिमेअंतर्गत मध्य प्रदेश सरकारनं मिळवलेल्या यशाबद्दल राष्ट्रपतींनी त्यांचं कौतुक केलं. कार्यक्रमादरम्यान राष्ट्रपती मुर्मू यांनी राष्ट्रीय सिकलसेल अॅनिमिया निर्मूलन मोहीम 2047 अंतर्गत आयोजित एका विशेष प्रदर्शनाला भेट दिली. यानंतर त्या ओडिशातील रायरंगपूर इथं विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत. यात एम्स भुवनेश्वर आयोजित वैद्यकीय शिबिर, खाणकाम बाधित गावांसाठी नळानं पाणीपुरवठा करणारी योजना आणि एका विशेष सर्किट हाऊसचा समावेश आहे. दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात राष्ट्रपती मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 20 जून रोजी ओडिशात मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावाला भेट देतील. 21 जून रोजी राष्ट्रपती जबलपूर येथील आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यात सहभागी होतील आणि राणी दुर्गावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील. 22 जून रोजी त्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नवी दिल्लीत परतले आहेत. आगामी काळात भारत फ्रान्स मैत्री अधिक दृढ होईल, परस्पर सहकार्य आणि फलनिष्पत्तीच्या दृष्टीनं हा दौरा महत्वाचा ठरला असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. पॅरिस भेटीत काल प्रधानमंत्र्यांनी विवाटेक 2026 परिषदेला संबोधित केलं, तसंच पॅरिस इथल्या भारतीय समुदायालाही संबोधित केलं. भारत नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं सांगून जागतिक नवोन्मेषकांना भारतासमवेत काम करण्याचं आणि सर्वांसाठी योगदान देण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी विवाटेक परिषदेत केलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. देशभरात 200 ठिकाणी प्रामुख्यानं औद्योगिक आणि रोजगार केंद्र असलेल्या भागात हा कार्यक्रम होणार आहे. प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार क्षेत्रात आणलं गेलं असून त्यापैकी जवळपास 30% महिला असल्याचं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या सभागृहात या कार्यक्रमाच्या प्रसारणाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 23व्या हप्त्याचं वितरण उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथून करणार आहेत. या हप्त्यानंतर फेब्रुवारी 2019 सुरू झालेल्या पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना मिळालेल्या रकमेचा आकडा 4,46,00,000 टप्पा ओलांडेल. पश्चिम बंगालमध्ये शेतीसंबंधी अनेक योजनांचा आरंभही उद्या प्रधानमंत्री करणार आहेत. यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना, पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना यांचा समावेश आहे. डिजिटल कृषी अंतर्गत अॅग्रीस्टेक या योजनेचाही उद्या ते आरंभ करतील. पुरुलिया, दार्जिलिंग, अलीपूरद्वार आणि झारग्राम या जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा आरंभही मोदी करणार आहेत. या निमित्तानं देशभरात पीएम किसान उत्सव दिवस हा विशेष कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला देशभरातून 1 कोटी शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमात

उपस्थित राहतील असं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते आज नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी करण्यात आली. देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एक्सट्रुजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते. संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं अॅल्युमिनियम एक्सट्रुजन बनवण्याची क्षमता या प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं देण्यात यावेत, सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांच्या वतीनं हा संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळे मुंबईतल्या 27 बेस्ट डेपोमधून एकही बस बाहेर पडली नाही. या संपामुळे सकाळी आपापल्या कार्यालयांकडे निघालेल्या लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बेस्टच्या संपामुळे टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला. बेस्ट संपामुळे मुंबईच्या मेट्रो सेवांवरही मोठा ताण आल्याचं दिसून आलं. बेस्ट उपक्रमाच्या 2,766 बसेसपैकी केवळ 38 बसेस रस्त्यावर धावत असून 6 ठिकाणी कामगारांनी बसेसवर दगडफेक केल्यामुळे बसेसचं नुकसान झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेस्ट मालमत्तेचं नुकसान आणि वाहतुकीत व्यत्यय आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. नीट यूजी फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTN एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्ल्यू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. नीट यूजीची फेरपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 21 जूनच्या परीक्षेसाठी आपलं हॉल तिकीट याआधी डाउनलोड केलं आहे त्यांना पुन्हा ते डाउनलोड करण्याची गरज नसल्याचंही चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. 3 मे रोजीच्या परीक्षेसाठीचं डाउनलोड केलेलं हॉल तिकीट या परीक्षेला चालणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. मिझोरममध्ये मतदार याद्या सखोल पुनरीक्षणात सर्व राज्यांमध्ये आघाडी घेतली असून तब्बल 8,75,000 मतदारांच्या SRI डिजिटलायझेशनचं काम पूर्ण झालं आहे. याद्वारे 95% मतदारांचं पुनरीक्षण पूर्ण झालं आहे. मिझोरममधल्या 11 जिल्ह्यांमध्ये 100% मतदारांचं डिजिटलायझेशन पूर्ण झाल्याची माहिती राज्याचे संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे. मणिपूरमध्ये सुरक्षा दलाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राज्यात मोठी शोध मोहीम राबवण्यात आली असून या दरम्यान विविध भूमिगत संघटनांच्या 10 सदस्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या कारवाईत अपहरण झालेल्या एका व्यक्तीचीही सुटका करण्यात आली आहे. इन्फाळ पूर्व जिल्ह्यात जागोजागी हातबॉम्ब पेरणाऱ्या KCP या संघटनेच्या 4 सदस्यांनाही अटक करण्यात आली आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मेक्सिकोनं आज ग्वालहारा स्टेडियमवर दक्षिण कोरियाला 1-0 पराभूत करून बाद फेरीच्या 32 संघांच्या फेरीत पात्र ठरणारा पहिला देश बनण्याचा मान मिळवला. मेक्सिकोनं 50व्या मिनिटाला निर्णायक गोल केला. याआधी काल रात्री झालेल्या ब गटातील सामन्यात कॅनडानं कतारचा 6-0 पराभव केला तर अ गटात झेक प्रजासत्ताक आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 1-1 असा सामना बरोबरीत सुटला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकलसेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस यंत्राची संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते पायाभरणी आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप सुरू.
याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू.

0: या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याकरिता राज्य शासनाने एकंदर 14,58,90,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. बुलढाणा जिल्ह्यात 2,220 बाधित शेतकऱ्यांना 2,27,32,000 रुपये निधी मंजूर केला असल्याचं पाटील यांनी सांगितलं. जिल्ह्यातील 65 केंद्रप्रमुख शैक्षणिक पदांसाठी निवड प्रक्रिया सुरू आहे. उच्च शैक्षणिक पात्रता आणि उमेदवारीची अट पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर झाली असल्याने नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला असून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. लवकरच नियुक्तीचे आदेश निघणार आहेत. जिल्ह्यात निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार याद्या अधिक अचूक पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी निवडणूक विभागामार्फत विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 राबवण्यात येत असून या अंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO 30 जून ते 29 जुलै या कालावधीत घरोघरी भेट देऊन मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी करणार आहेत. या मोहिमेदरम्यान BLO मतदारांना अंशतः भरलेले गणनापत्र प्रत्येकी 2 प्रतींमध्ये वितरित करतील. पात्र मतदारांनी या गणनापत्रातील माहितीची पडताळणी करून आवश्यक दुरुस्त्या कराव्यात, दोन्ही प्रतींवर स्वाक्षरी करून अद्ययावत छायाचित्र जोडावे आणि ते संबंधित BLO जमा करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकंदर 2,288 BLO नियुक्त करण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून सुमारे 20,94,000 मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. राज्य शासनाने केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत जाचक अटी काढून टाकून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्याकडून बुलढाणा शहरात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला बहुसंख्य शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळाला. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात अन्न आणि औषध प्रशासनाच्या HDPO पथकाने मोठी कारवाई करत 50 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा वाहून नेणारा ट्रक पकडला. या प्रकरणी ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आला आहे. सर्व माल जप्त करून पंचनामा करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट तीव्र झाले आहे. मान्सूनचा पाऊस अद्याप दाखल न झाल्याने जिल्ह्यातील प्रमुख जलसाठ्यांमध्ये पाणीसाठा झपाट्याने घटत आहे. जिल्ह्यासाठी जीवनदायिनी असलेल्या गडक खडकपूर्णा पेंटाकळी निम्न ज्ञानगंगा या प्रकल्पात केवळ 23% जलसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. महाआयटी पोर्टलच्या तांत्रिक अडचणीमुळे दिनांक 16 जूनपर्यंत जिल्ह्यात 8,330 अर्ज प्रलंबित असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नियोजन विस्कळीत झाले आहे. शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेच्या काळात महाआयटी पोर्टलवरील तांत्रिक अडचणी आणि नव्या GPR प्रणालीतील त्रुटीमुळे जिल्ह्यातील नागरिक आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत असून अर्जदारांना वारंवार सेतू केंद्रावर फेऱ्या माराव्या लागत आहेत. पोर्टलची गती सुधारून अर्ज लवकर निकाली काढावेत अशी मागणी पालकांकडून होत आहे. परिवहन महामंडळाच्या प्रवासी उत्पन्नाला फटका देणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून जिल्ह्यातील सर्व प्रमुख ST बस स्थानकांच्या 200 मीटर परिसरात नो पार्किंग नियमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. पोलीस प्रशासन आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त पथकांकडून राबवण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेत आतापर्यंत 117 वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत जिल्हाभर विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. आरोग्य शिबिरांमध्ये एकंदर 1,602 गरोदर मातांची तपासणी करून त्यांना आवश्यक उपचार समुपदेशन आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. आत्ताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे. वाचक स्वर होता स्वाती सोनपेटकर यांचा.
1: बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकलं, सहक्षेपित केलं होतं नागपूर केंद्रावरून आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 1:45 आणि 12 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया राजीव पांडे यांची रचना सुधा देशपांडे यांच्या स्वरात.

0: बापूराव गोखले यांची रचना आपण ऐकलीत गजानन वाटवे यांच्या स्वरात. याबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल. श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व या विषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत. आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपारचे 1:55 आणि 4 सेकंद झाले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: तो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेद या मालेत ऐकूया बाबू बिरादार यांच्या अधिवास या कादंबरीचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेध.
1: एक दीर्घ पल्ला असलेली कादंबरी. कथानक म्हटलं तर सरळ आणि म्हटलं तर तितकंच गूढ आणि चक्रव्यूहात अडकवणारं. निवेदन तृतीय पुरुषी स्वरूपात आहे, मात्र येथे प्रत्येक व्यक्तिरेखा स्वतःचं मनोगत व्यक्त करते इतकंच नव्हे तर आजूबाजूला असलेली झाडी, नदी, बैल, कुत्रा, मांजर, विहीर, घर, बुरुज, वाडा हे देखील इथे स्वगत स्वरूपात व्यक्त होताना दिसतात. कादंबरीचं लेखन प्रमाण भाषेत आहे, मात्र संवाद हे मराठवाड्यातील धाराशिव, देगलूर, नांदेड या प्रादेशिक भाषेतील आहेत. निवेदकाने एखादी कथा आपल्यासमोर बसून सांगावी असा आब या लेखनाचा नाही. कथानक प्रत्येक परिच्छेदात पुढे झेप घेत जाते, त्यामुळे पारंपरिक पद्धतीने वाचनाची सवय असलेल्या वाचकांची वाचक म्हणून मोठीच दमछाक होते. या कादंबरीत असलेल्या प्रमुख व्यक्तिरेखा त्यातली एक आहे सुंदरा. सुंदरा विवाहानंतर घोड्यावर बसून नवऱ्याच्या गावी निघते, इथून कथानकाला सुरुवात होते. तिचे दोन विवाह झालेले आहेत, मात्र संसार सुख म्हणून जे काही बाईच्या वाट्याला यायला हवं तसं फारसं येत नाही. संसारातला फारच थोडा काळ तिच्या वाट्याला येतो. पहिला नवरा लवकरच मृत्यू पावतो, दुसरा नवरा वाहत्या पाण्यात बुडून मृत्यू पावतो. दुसऱ्या विवाहातून आपादापासून एक मुलगी अपत्य म्हणून तिला आहे, तिचं नाव मन्या. सुंदराला मिळाली दोन्ही विवाहस्थळे तशी भरल्या घराची होती. गावात मान असलेली पाटीलकी त्यांच्याकडे होती. सुंदरा मुलीला घेऊन बापाच्या गावी येते. बापाचा संसार सुरळीत व्हावा म्हणून कष्ट उपसते. मुलीचं म्हणजेच मन्याचं लग्न जयंत पाटलाशी होतं. सुंदरा तिच्या गावी येऊन मुलीचा संसार सुरळीत व्हावा म्हणून प्रयत्न करते. जयवंत पाटील हा गावचा पाटील आहे, परंतु कर्जबाजारी आणि संपूर्ण शेतजमीन गहाण ठेवलेल्या, स्वतः कर्तृत्ववान नाही. सुंदरा जयंत पाटलाच्या कर्जमुक्त करते, गहाण जमिनी सोडवते आणि मुलीचा संसार व्यवस्थित लावून देते. जयंत पाटील फारच थोडा काळ जिवंत राहतो. एक मुलगा आणि एक मुलगी बायकोच्या पदरा सोडून गूढरित्या विहिरीत मृत्यू पावतो. सुंदरा त्याच्या जागी गावची पाटलीन म्हणून वावरू लागते. गावाच्या सुखदुःखात सहभागी होते. गावातून होणारा विरोध आणि सहकार्य यातून मात करून आणि शेवटी मृत्यूला सामोरे जाते. रामचंद्र पाटील हा सुंदराच्या दुसऱ्या नवऱ्याचा भाऊ गावचा पाटील. त्याचं स्वतंत्र कथानक इथं जोडलेलं आहे. त्याची महालनबाई ही रूपवान राजकन्या बायको. ती या वाड्यात कशी आली याविषयीची स्वतंत्र आख्यायिका गूढ स्वरूपात आहे. मात्र एक दिवस रामचंद्र पाटलाचा खून होतो. तो खून महालनबाई आणि वाड्यात पाणी भरणारा नोकर मिळून काढतात. अमृतराव रामचंद्र पाटलाचा सावत्र भाऊ. तो पैसे भरून खुनाच्या आरोपातून महालनबाईला सोडवतो आणि रामचंद्र पाटलाच्या संपूर्ण पाटलकीचा महालनबाईचा मालक होतो. सुंदरा येथून मुलीला घेऊन बाहेर पडते. मुख्य कथानक, उपकथानक, गावगाडा, हवेली, वाडा, असणारं रहस्यमय गूढ, पक्ष्यांच्या आवाजांचे संकेत, प्राण्यांचे वागण्याचे संकेत, गाववाटा, निसर्ग यांची केलेली वर्णनं, या सगळ्यांचा एक मोठा कोलाज या कादंबरीत अनुभवाला येतो. यात गूढता आणि रहस्यमयता यांचा समावेश आहेच, परंतु सगळ्या पार्श्वभूमीवर सुंदराचे व्यक्तिमत्व अनेकांगानी ठसठशीतपणे साकारलेलं आहे. त्यामुळे एक विस्तृत असा पट उभा राहतो आणि तो संपूर्ण अतिशय बांधीव स्वरूपात खिळवून ठेवणारा आहे. एका स्त्रीची हिंमत, धीटपणा, दूरदर्शीपणा, सहकार्याची भूमिका, शिक्षणासाठीची ओढ, जे आपल्या वाट्याला आलंय ते आपल्या मुलीच्या वाट्याला व तिच्या मुलांच्या वाट्याला येऊ नये, यासाठी दाखवलेला खंबीरपणा, कधी हतबलता, या सगळ्यातून एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यासमोर उभं राहतं.
0: श्रोते हो, साहित्य वेद या मालेत आताच आपण ऐकला बाबू बिरादार यांच्या अधिवास या कादंबरीचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून दुपारचे 2:30 झाले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. तत्पूर्वी ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी येत्या 24 तासासाठी हवामानाचा अंदाज. आकाश स्वच्छ राहील, तसंच मध्ये मध्ये ढगाळलेलं राहील आणि अधूनमधून पावसाच्या सरी येतील. हवामानात मोठा फारसा बदल नाही. आता वळूयात आपल्या कार्यक्रमाकडे. आज आपल्या कृषीवाणी या कार्यक्रमात शेतमालाची भौगोलिक नावाने प्रसिद्धी याविषयी माहिती आपण ऐकणार आहात. वाचक स्वर आहे सुवर्णा कुलकर्णी यांचा.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतमाल नैसर्गिक उत्पादनं किंवा उत्पादित केलेल्या पदार्थांशी, एखाद्या गावाशी, भागाशी किंवा देशाशी त्याचं नाव जोडलं जातं. याला ओळख पटवून देणारी खूण अगर भौगोलिक संकेत असं म्हणतात. या विशिष्ट ठिकाणात किंवा देशामध्ये या मालाचा पूर्वनिश्चित दर्जा, नावलौकिक किंवा त्याची वैशिष्ट्य ही अनिवार्यपणे त्यांच्या भौगोलिक ठिकाणाशी जोडली गेलेली असतात. जिथं त्या वस्तूचं उत्पादन होतं तिथल्या उत्पादन प्रक्रिया झालेल्या वस्तूला ती वस्तू ओळखण्यासाठी त्या ठिकाणचं नाव दिलं जातं. उदाहरण द्यायचं तर पुरंदरची अंजीर, गुंटूरची मिरची, सिरोही गहू, केसर आंबा, अल्फान्सो आंबा, बासमती तांदूळ, राजापुरी हळद, डुंगरपूर आलं, तेलीचेरी काळी मिरी, अशा बऱ्याच कृषी उत्पादनांना स्थानिक ठिकाणाची नावं आहेत आणि त्या नावांनी ती उत्पादनं विकली जातात. स्थानिक नावाचा प्रचार झाल्यानं ग्राहक त्या वस्तू विकत घेणं पसंत करतात. परंतु या स्थानिक नावानं ओळखल्या जाणाऱ्या वस्तू पेटंट किंवा नोंदणीकृत होणं अतिशय गरजेचं असतं, कारण त्यांना कायदेशीर अधिकृत संरक्षण मिळणं अगदी गरजेचं आहे. उत्पादकाचं या वस्तू निर्माण करण्याचं साधन काही व्यावसायिकांकडून हिरावून घेतल्यानं त्यांच्या रोजगारीचं होणारं नुकसान, उत्पादनाची गुणवत्ता ढासळू शकते. म्हणून अशा वस्तूंना भौगोलिक नावानं कायद्यानं संरक्षण देणं महत्त्वाचं आहे. काही वस्तूंची नोंदणी झालेली आहे. ग्रीन वेलदोडे, धारवाडी पेढा, केरळचा नावरा तांदूळ, मैसुरी पान, अलेप्पी वेलदोडे, हिमसागर आंबा, फजली आंबे, निलगिरी चहा, आसामी चहा, नागा मिरची, बानोली नारळ, अशा अनेक वस्तूंची कायद्यानं नोंद करण्यात आली आहे. ठराविक ठिकाणी उत्पादित केलेल्या उत्पादनाची काही खास वैशिष्ट्य समानतेनं असतात. हे खास गुण उत्पादन ठिकाणावर अवलंबून असतात. त्यांच्यातला दुवा प्रस्थापित झालेला असतो, म्हणजेच दार्जिलिंगचा चहा, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. अशा या भौगोलिक नावानं प्रसिद्ध पावलेल्या वस्तूंना कायद्यानं संरक्षण मिळालं तर अनधिकृत व्यावसायिकांकडून होणाऱ्या गैरवापराला प्रतिबंध बसेल, निर्माता आणि ग्राहक यांच्या हिताचं रक्षण होईल, भौगोलिक संकेताच्या चुकीच्या माहितीपासून ग्राहकाचं संरक्षण होईल, भौगोलिक नाव प्राप्त झालेल्या वस्तूंच्या निर्मितीला प्रोत्साहन मिळेल, मूळ उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल, तसंच या वस्तूंचं पदार्थांचे अधिकार अधिकृतरित्या प्राप्त होतील. भौगोलिक संकेत नोंदणी आणि संरक्षण कायदा 2002 करण्यात आला आणि त्याची अंमलबजावणी 2003 करण्यात आली आहे. या कायद्यानुसार वस्तूचा वैयक्तिक उत्पादक, संघटना, प्राधिकरण किंवा संस्था नोंदणीसाठी अर्ज करू शकतात. ही नोंदणी फक्त भौगोलिक संकेताच्या संदर्भातच असली पाहिजे. नोंदणीसाठी ठराविक विहित नमुना अर्ज, त्यातील माहिती भरून शुल्कासहित रजिस्टर ऑफ जिओग्राफिकल इंडिकेशन चेन्नई यांच्याकडे पाठवावी लागते. या कार्यालयाकडून योग्य प्रकारची तपासणी करून निर्मात्याच्या नावानं त्या वस्तूची उत्पादनाची शासन दप्तरी नोंद केली जाते.
0: आताच आपण कृषीवाणी या कार्यक्रमात शेतमालाची भौगोलिक नावाने प्रसिद्धी याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा. हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. दुपारचे 2:05 होत आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी जळगाव केंद्रनिर्मित आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात आज योगासन नियम आणि घ्यायची काळजी ही माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत.
1: श्रोते हो नमस्कार. आज आपण योगासने आणि प्राणायाम करताना पाळावयाचे नियम आणि घ्यावयाची काळजी बघणार आहोत. योगासने आणि प्राणायाम हे एकमेकांना पूरक असून

0: योगासनांचा अभ्यास झाल्यानंतर प्राणायामांचा अभ्यास करावा. योगासने प्राणायामाकरिता पहाटेची ब्रह्ममुहूर्ताची वेळ सर्वश्रेष्ठ मानली जाते. सकाळी 4 ते 6 यावेळी करण्याचा आपण प्रयत्न करावा. योगासन प्राणायाम ही एक साधना असून ती नित्य करणे आवश्यक आहे. वेळ मिळाला म्हणून आज एकदाच करून घेऊ हे चुकीचे आहे. ब्रह्ममुहूर्त याकरिता यावेळी आपल्याला शुद्ध हवा ओझोन वायू मिळत असतो, गोंगाट नसतो, आपल्या मनात कोणत्याही प्रकारचे विचार जे आपल्याला ताण वाढवतात असे नसतात, मन प्रसन्न असते. शौच मुखमार्जनानंतर आसने प्राणायाम करावीत. स्नानानंतर योगासने करता आली तर अधिक चांगले, कारण स्नानानंतर शरीर हलके प्रसन्न बनते, त्यामुळे आसनांचा अभ्यास सुलभतेने करता येतो. आसन प्राणायाम झाल्यानंतर लगेच स्नान करू नये, अर्ध्या तासानंतर स्नान करू शकतात. संध्याकाळीही आपण आसन प्राणायाम करू शकतात, मात्र दुपारच्या जेवणानंतर 5 ते 6 तासांचा कालावधी गेलेला असावा आणि यावेळेस ही शौचास जाऊन आले पाहिजे, पोट रिकामे असले पाहिजे. योगासने करण्याची जागा सपाट, स्वच्छ आणि शांत असायला हवी. हवेशीर जागी सतरंजी अथवा मॅट टाकून त्यावर आसने करावीत. पंखा अतिशय जोराने अथवा AC चालू करून आसन प्राणायाम करू नये. योगासने करताना आपला पोशाख ऋतुमानानुसार थोडे सैल असा असावा. महिलांकरता पंजाबी ड्रेस अथवा स्लॅक्स असा अनुकूल असावा. अति व्यायाम केल्यानंतर अथवा जागरण झालेले असल्यास अथवा ताप असताना अथवा शरीर रोग जर्जर असताना आसने करू नये. स्त्रियांनी गर्भधारणा झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आसने करावी, प्राणायाम करण्यास हरकत नाही. स्त्रियांनी मासिक पाळी असताना शक्यतो आसने करू नये. योगासने प्राणायाम करताना बसण्याच्या स्थिती हे पाठीचा कणा आपला नेहमी ताट असायच हवा. योगासने प्राणायाम करण्याआधी ओंकारचा कमीत कमी 3 वेळा नाद करावा अथवा आपल्या धर्मानुसार प्रार्थना करावी. योगासने आसन सुरू करण्यापूर्वी काही शरीराच्या सूक्ष्म हालचाली कराव्यात. योगासन प्राणायाम करताना बोलू नये, आपले चित्त श्वासावरच केंद्रित करावे. एकाग्रतेने योगासने केली तर शारीरिक मानसिक लाभ मिळतो. आपल्याला मानवेल आपल्या शरीराला आवश्यक अशीच योगासने करावीत. समोरचा करतो आहे म्हणून आपल्यालाही त्याच्यासारखे करायला हवे असे करू नये. पोटाचे गंभीर विकार अथवा कमरेचे विकार असताना डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच शरीराला आवश्यक अशी आसने करावीत. योगासनांचा अभ्यास हळूहळू वाढवला पाहिजे आणि त्यात स्थिरता सुखकारकता यायला हवी. शरीराला हिसके देऊन बळजबरीने आसने करू नये. योगासने झाल्यानंतर थोडा वेळ शवासन करावे, त्यामुळे थकवा नाहीसा होतो. नंतर प्राणायाम करण्यास सुरुवात करावी. प्राणायाम हे दुधारी शस्त्र असून शास्त्रोक्त पद्धत आहे, म्हणून त्याचा अभ्यास काळजीपूर्वक सुरुवातीला तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली करावा.
1: योगासन नियम आणि घ्यावयाची काळजी ही माहिती आपण ऐकलीत. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत, कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपारचे ठीक 2:10 झाले आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर. परिसर.
2: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा

0: आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, परिसरातील स्वच्छतेवरही पावसाचा सकारात्मक परिणाम होतो. हवा स्वच्छ होते, धूळ कमी होते आणि झाडे हिरवाईने भरून उठतात. यामुळे श्वसनासंबंधीचे आजार होण्याची शक्यता कमी होते आणि आपला मूडही चांगला राहतो. पावसाळ्यानंतर वातावरणातील बदलांमुळे शेतकरीही पिकांच्या वाढीबद्दल आश्वासीन होतो. पण लक्षात घ्यायला हवे की पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचण्याची समस्या देखील निर्माण होते. ड्रेनेज पुरेसं नसल्याने रस्ते बंद होऊ शकतात आणि कचरा वाहून रस्त्यावर साचल्यास प्रदूषण वाढू शकतं. म्हणूनच पावसाळ्यानंतर परिसर अधिक स्वच्छ आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. पाऊस पडल्यानंतर होणारे प्रदूषण टाळण्यासाठी सोपी काळजी घ्या. रस्ते, नाले आणि पाणी साठवलेल्या ठिकाणी कचरा टाकायचा नाही. प्लास्टिक बंदिस्त ठिकाणी साचू द्यायचं नाही. ड्रेनेज पॉइंट्स, ढिगदार कचरा आणि पाण्याच्या वाहिन्या इत्यादींचे नियमन नियमितपणे करायला हवे. पाण्याचा प्रवाह रोखणारी अडथळे काढायला हवीत. विहिरी, तळे, वाळवण्या आणि तलावांच्या कडेला फेकलेला कचरा साफ करायला हवा. सेंद्रिय कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करायला हवे. प्लास्टिकचा पुनर्वापर करायला हवा किंवा प्लास्टिकची योग्य ती विल्हेवाट लावायला हवी. स्थानिक स्वच्छता मोहिमेत आपण सर्वांनीच सहभागी व्हायला पाहिजे. सोबत इतरांनाही जागरूक केले पाहिजे. अशा पद्धतीने पावसानंतर होणारे प्रदूषण कमी करता येईल. एकत्रितपणे विचार करता पावसानंतरचा परिसर नवचैतन्याने परिपूर्ण असतो. सर्वत्र हिरवळ आणि ताजेपणा पसरलेला दिसतो. हवेतली निर्मळता, झाडांचा ताजेपणा, पाखरांची मधुर गाणी आणि प्रवाहमय नद्यांचे सूर हे सर्व मिळून आपल्याला निसर्गाच्या नव्या जीवनाचे अनुभव देतात. या बदलांना आपण संवेदनशीलतेने बघितले तर प्रत्येक पावसानंतरचा दिवस आनंददायी आणि आशेने भरलेला अनुभव ठरतो. मुसळधार पाऊस अनेकदा जीवनात दुष्परिणाम घडवतो. रस्ते व नाले भरून वाहू लागतात. वाहतूक विस्कळीत होते. पाण्याचा जोरदार प्रवाह खालच्या भागात धडकतो आणि घरे, रुग्णालय, शॉपिंग कॉम्प्लेक्स, कार्यालय आणि लहान मोठ्या उद्योगांपर्यंत पुराचे पाणी पोहोचते. परिणामी लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते. अनेक वेळा निष्पाप लोक आणि प्राणीही या विनाशकारी पावसाळ्याला बळी पडतात. काही भागात ढिगारे कोसळल्याने किंवा पुरात वाहून गेल्याने अनेक जीव मृत्युमुखी पडतात. या पुरामुळे केवळ थेट नुकसान तर होतेच पण संक्रमणाचा धोकाही वाढतो. पाण्याच्या जोरावर सांडपाणी आणि पाईपलाईनचे नुकसान होते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यात मलजन्य घटक मिसळतात. त्यातून लेप्टोस्पायरोसिस, गॅस्ट्रोएन्टेरायटिस, आमांश, अतिसार, कावीळ, डोळ्यांचा दाह आणि इतर जलजन्य आजार पसरतात. घन कचऱ्याचे प्रमाण वाढते. घरगुती खराब झालेले पदार्थ, जैववैद्यकीय कचरा, औद्योगिक कचरा आणि बाजारातील कचरा सर्वत्र पसरतो. मृत प्राणी आणि मानवी अवशेषातून रोगजनक पदार्थ जलस्रोतात मिसळल्यास नव्या रोगजंतू निर्माण होतात. अशा परिस्थितीत परिसराची स्वच्छता राखणे आणि संक्रमणाचा प्रसार रोखणे अत्यंत गरजेचे आहे. याबद्दल अधिक माहिती उद्याच्या भागात जाणून घेऊया. नमस्कार.
0: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

जॉन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 आणि 35 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात अपर्णा अग्निहोत्री यांचं गायन आपण ऐकणार आहात. राग शुद्ध सारंग. विलंबित बंदिश एक तालात आहे आणि बंदिशीचे बोल आहेत माई रे मै का से काहू. द्रुतबंदिश 3 तालात आहे आणि बंदिशीचे बोल आहेत अब मोरी बात. यांना साथ संगत अशी आहे. तबला साथ आहे जयकुमार जयपूरवाले यांची. व्हायोलिनची साथ आहे शिरीष भालेराव यांची आणि हार्मोनियमची साथ आहे जयेंद्र जोहरापूरकर यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अपर्णा अग्निहोत्री यांनी गायलेला राग शुद्ध सारंग ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अपर्णा अग्निहोत्री यांचं गायन आपण ऐकलं. राग शुद्ध सारंग यांना साथ संगत अशी होती. तबला साथ होती जयकुमार जयपूरवाले यांची. व्हायोलिनची साथ होती शिरीष भालेराव यांची. आणि हार्मोनियमची साथ होती जयेंद्र जोहरापूरकर यांची. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकल सेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी. आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू. विकसित भारत 2047 या राष्ट्रीय उद्दिष्टापूर्वीच देश सिकल सेल अॅनिमिया या आजाराचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. ते आज मध्य प्रदेशात ओंकारेश्वर इथं आंतरराष्ट्रीय सिकल सेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.

0: आदिवासी समुदायांमध्ये या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांचं आवाहनही राष्ट्रपतींनी यावेळी केलं. यानंतर त्या ओडिशातील रायरंगपूर इथं विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत. त्यात एम्स भुवनेश्वर आयोजित वैद्यकीय शिबिर, खाणकाम बाधित गावांसाठी नळाने पाणी पुरवठा करणारी योजना आणि एका विशेष सर्किट हाऊसचा समावेश आहे. दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात राष्ट्रपती मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 20 जून रोजी ओडिशात मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावाला भेट देतील. 21 जून रोजी राष्ट्रपती जबलपूर येथील आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यात सहभागी होतील आणि राणी दुर्गावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील. 22 जून रोजी त्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. देशभरात 200 ठिकाणी प्रामुख्यानं औद्योगिक आणि रोजगार केंद्र असलेल्या भागात हा कार्यक्रम होणार आहे. प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार क्षेत्रात आणलं गेलं असून त्यापैकी जवळपास 30% महिला असल्याचं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या सभागृहात या कार्यक्रमाच्या प्रसारणाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याचं वितरण उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथून करणार आहेत. या हप्त्यानंतर 2019 सुरू झालेल्या पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना मिळालेल्या रकमेचा आकडा 4,46,00,000 टप्पा ओलांडेल. पश्चिम बंगालमध्ये शेतीसंबंधी अनेक योजनांचा प्रारंभही उद्या प्रधानमंत्री करणार आहेत. यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना, पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना यांचा समावेश आहे. डिजिटल कृषी अंतर्गत अॅग्रीस्टेक या योजनेचाही उद्या ते आरंभ करतील. पुरुलिया, दार्जिलिंग, अलीपूरद्वार आणि झारग्राम या जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा आरंभही मोदी करणार आहेत. या निमित्तानं देशभरात पीएम किसान उत्सव दिवस हा विशेष कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला देशभरातून 1 कोटी शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहतील असं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. देशाचं संरक्षण उत्पादन मागील वर्षात विक्रमी 1,78,000 कोटी रुपयांहून अधिक झालं तर देशांतर्गत उत्पादनामुळे संरक्षण क्षेत्रातील निर्यात 40,000 कोटी रुपयांवर पोहोचली असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते आज नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पात तयार होणारे सुटे भाग केवळ शस्त्रास्त्रांमध्येच नव्हे तर रेल्वे, इस्रो, डीआरडीओ यासारख्या संस्थांच्या यंत्रसामग्रीत देखील वापरले जातील असंही त्यांनी सांगितलं. ही कंपनी सध्या मिनी रत्न श्रेणीमध्ये असून लवकरच ही कंपनी महारत्नचा दर्जा मिळवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या महत्वाच्या प्रकल्पामुळे अॅल्युमिनियम एक्सट्रुजन घटकांच्या आयातीवरील देशाचं अवलंबित्व कमी होऊन आत्मनिर्भर भारत संकल्पनेअंतर्गत स्वदेशी उत्पादनाला पाठबळ मिळणार आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या प्रकल्पामुळे नागपूरसह विदर्भातल्या संरक्षण निर्मिती परिसंस्थेला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
1: हमारी जो सरकार की कंपनी आहे, हमारी जो पीएसयूज आहे, ये नई नई टेक्नॉलॉजीज डेव्हलप कर रही है, एक दूसरे के साथ कोलैबोरेट कर रही है, एक दूसरे को साथ में लेकर नई क्षमताएं तैयार कर रही है. मैं ऐसा मानता हूं कि ये भी नए भारत की तस्वीर आज हमारी रक्षा विभाग की पीएसयूज के माध्यम से हमको देखने को मिलती है, इसलिए उनको भी बहुत बहुत बधाई देता हूं.
0: राष्ट्रीय चाचणी केंद्राच्या सूक्ष्म जीवशास्त्रीय चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन आज मुंबईत केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झालं. या ठिकाणी बहुमजली निवासी संकुलाच्या प्रकल्पाचं भूमिपूजनही त्यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या अॅरिक सॅटेलाईट केंद्राचं आणि गाझियाबाद इथल्या राष्ट्रीय चाचणी केंद्रातल्या बूट चाचणी सुविधेचं दुरस्त पद्धतीनं त्यांनी उद्घाटन केलं. जागतिक परिस्थिती अस्थिर आणि जागतिक व्यवस्था कमकुवत झालेली असताना गुणवत्तेची खात्री देऊन भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यात या चाचणी सुविधा महत्वाची भूमिका बजावतील असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यावेळी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं देण्यात यावेत, सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांच्या वतीनं हा संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळे मुंबईतल्या 27 बेस्ट डेपोमधून एकही बस बाहेर पडली नाही. या संपामुळे सकाळी आपापल्या कार्यालयाकडे निघालेल्या लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बेस्टच्या संपामुळे टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला. बेस्ट संपामुळे मुंबईच्या मेट्रो सेवांवरही मोठा ताण आल्याचं दिसून आलं. बेस्ट उपक्रमाच्या 2,766 बसेसपैकी केवळ 38 बसेस रस्त्यावर धावत असून 6 ठिकाणी कामगारांनी बसेसवर दगडफेक केल्यामुळे बसेसचं नुकसान झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेस्ट मालमत्तेचं नुकसान आणि वाहतुकीत व्यत्यय आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. सलग 5 सत्रात तेजी नोंदवल्यानंतर देशातल्या शेअर बाजारात आज घसरण दिसून येत आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागात झालेल्या घसरणीमुळे शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे. सध्या सेन्सेक्स 700 अधिक अंकांनी घसरला असून 76,650 अंकांच्या आसपास व्यवहार सुरू आहेत. निफ्टी सुमारे 200 अंकांनी घसरला असून 24,000 आसपास व्यवहार सुरू आहेत. नीट यूजी फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTN एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातील सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्ल्यू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. नीट UGची फेरपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 21 जूनच्या परीक्षेसाठी आपलं हॉल तिकीट याआधी डाउनलोड केलं आहे त्यांना पुन्हा ते डाउनलोड करण्याची गरज नसल्याचं चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. 3 मे रोजीच्या परीक्षेसाठीचं डाउनलोड केलेलं हॉल तिकीट या परीक्षेला चालणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकल सेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 9 सेकंद झाले आहेत. अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेतील कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. पुन्हा आपली भेट अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेतील कार्यक्रमात म्हणजे सायंकाळी 4:58. या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील प्रसारण आपण ऐकत रहा. नमस्कार.

ए आर मराठी DTH उपग्रह वाहिनी ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तसंच आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 3:12:03 झाले आहेत. जाणून घेऊया आज सकाळी 8:30 नोंदीनुसार प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. मान्सूनची उत्तरेकडील सीमा 18° उत्तर 60° पूर्व 18° उत्तर 65° पूर्व 18° उत्तर 70° पूर्व हरणाई सोलापूर हैदराबाद भाद्राचलम कोरापूट फुलबाणी मधुर इथून जात आहे. रांची जामुई मुझफ्फूर आणि 28.3° उत्तर 83° पूर्व महाराष्ट्र तेलंगणा ओडिशा झारखंड आणि बिहार आणि काही भागांच्या आणखी काही भागांमध्ये नैऋत्य मान्सूनची पुढील प्रगतीसाठी वाटचाल सुरू आहे. छत्तीसगड 23 जून 2026 सुमारास दक्षिण कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र विदर्भ येथे एकाकी ठिकाणी पाऊस झाला. उत्तर कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील उष्णतेची स्थिती उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात वेगळ्या ठिकाणी झाली आहे. हवामान कोरडं होतं राज्यात सर्वत्र. शुक्रवारी राज्यातील कमाल तापमानात कोणताही मोठा बदल झालेला नाही. ते एम महाराष्ट्रापेक्षा सामान्यपेक्षा जास्त होतं. कोकण मराठवाडा विदर्भ येथे सामान्यपेक्षा जास्त होतं. 41° सेल्सिअस मालेगाव येथे नोंदवले गेलेले हे राज्यातील सर्वात जास्त कमाल तापमानाची नोंद आहे. 19 जूनला म्हणजेच आज येत्या 24 तासात पाऊस तसंच गडगडाट होण्याची शक्यता आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात. नैऋत्येकडनं ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. वादळात हा वेग 65 किलोमीटर प्रतितास वाढण्याची शक्यता आहे. तरी मच्छीमार बांधवांनी सोमलिया आणि काही भागात दक्षिण अरबी समुद्रात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. वादळी वाऱ्यांचा वेग कोकण कर्जत रायगड येथे 41 किलोमीटर प्रतितास, पालघर 31 किलोमीटर प्रतितास, मध्य महाराष्ट्र दौंड पुणे 52 किलोमीटर प्रतितास, धुळे 50 किलोमीटर प्रतितास, मराठवाडा नांदेड 54 किलोमीटर प्रतितास, बीड 37 किलोमीटर प्रतितास. येत्या 48 तासात उष्णते दमट वातावरणाची शक्यता आहे. तसंच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस संध्याकाळी आणि रात्री पडण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान 35° ते 29° आसपास राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे. पालघर ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी येत्या 24 तासासाठी हवामानाचा अंदाज. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे काही भागात. प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. प्रसारित करत आहोत कार्यक्रम माझा वार माझशी वार.

0: सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करते. आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 29 ज्येष्ठ शके 1948. दिनांक 19 जून 2026. सुरुवातीला पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी येत्या 24 तासासाठी हवामानाचा अंदाज. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामानात मोठा फारसा बदल संभवत नाही. आता वळूयात आपल्या कार्यक्रमाकडे. आज आपल्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात सुपर एलिमोनोचा मत्स्य व्यवसायावर होणारा परिणाम याविषयी आणि त्याचे नियोजन याविषयी डॉक्टर शशिकांत मेश्राम यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकूया.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, सध्या आपण बघतोय की पाऊस तर अजून आलेलाच नाहीये आणि पाऊस उशिरा येणार हे सगळं आपण ऐकतोय. अल निनोचा प्रभाव आहे त्याच्यामुळे पाऊस अजून उशिरा येणार, या सगळ्या बातम्या आपल्याला सतत कानावर पडत आहेत. पण या अल निनोचा जसा शेतीवर परिणाम तर होतोय, तसंच आपल्या मानवी जीवनावर परिणाम होतोय आणि तसाच परिणाम हा मत्स्य व्यवसाय आहे आणि मत्स्य संवर्धन आपण जे करत असतो त्याच्यावर सुद्धा दिसून येतोय. तर अल निनोचा मत्स्य व्यवसाय आणि मत्स्य संवर्धनावर होणारा जो परिणाम आहे आणि त्याचं नियोजन हे आपण कसं करायला हवं हा अतिशय महत्वपूर्ण असा विषय आज आपण चर्चेला घेतलेला आहे. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर शशिकांत मेश्राम सरांना. मेश्राम सर हे संशोधन अधिकारी म्हणून मत्स्य उपकेंद्र तारापूरवाला जीवशास्त्रीय संशोधन केंद्र पनवेल इथे कार्यरत आहेत. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: सर आपण बघतोय की हे सगळं आपण चर्चा खूप ऐकतोय, बातम्यांमध्ये सुद्धा सगळं हे बघतोय, पण हे अल निनो म्हणजे काय, नेमकं काय सांगाल?
2: अल निनो हा असा इफेक्ट आहे की म्हणजे ज्याच्यामुळे थोडक्यात आपण म्हणू की वातावरणाच्या बदलामुळे समुद्राचं तापमान वाढत आहे. प्रशांत महासागरामध्ये थोडक्यात सांगायचं म्हणजे समुद्राला ताप आलेला आहे आणि त्या ताप आला असल्यामुळे आपल्याला हे पर्जन्यमान किंवा जो पाऊस पडणार आहे ते सर्व वातावरणातले बदल आपल्याला अनुभवायला मिळतात आहेत. आणि ही अशी कंडिशन आज इलिनोची निर्माण झालेली आहे की गेल्या 70 वर्षात, आजच बातमी वाचली त्याच्यानुसार गेल्या 70 वर्षात अशा पद्धतीची परिस्थिती ही पहिल्यांदाच निर्माण झालेली आहे आणि याचा इफेक्ट हा पाऊस पडण्यावर होणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला या संदर्भात व्यवस्थित मॅनेजमेंट करण्याच्या हिशोबाने मत्स्य व्यवसाय किंवा मत्स्य संवर्धनाबाबत माहिती करून घेणे हे अतिशय गरजेचं झालेलं आहे.
1: बरोबर, नक्कीच. आता सर तुम्ही आता म्हणालात म्हणजे समुद्राला ताप आलाय असं आपण म्हणतो, पण मग समुद्राच्या पाण्यावर ह्याचा काय नेमका परिणाम होणार आहे?
2: आता समुद्राचं पाणी त्यामुळे काय झालंय, जे अपवेलिंगची मुवमेंट आहे, अपवेलिंगची मुवमेंट अशी असते की त्याच्यामुळे जे समुद्रात फायटोप्लँक्टन तयार होतं, वनस्पती प्लवंग, प्राणी प्लवंग हे माशांचं प्रमुख खाद्य आहे, त्यांना वाढीसाठी लागतं न्यूट्रियंट्स. हे न्यूट्रियंट्स कुठून येतात, अपवेलिंगच्या माध्यमातून. मग जर अपवेलिंगची मुवमेंट व्यवस्थित झाली नाही म्हणजेच काय, न्यूट्रियंट्स माशांच्या खाद्यांना मिळणार नाही, माशांचं खाद्य त्यामुळे व्यवस्थित तयार होणार नाही आणि जी माशांची पिल्लांना खाद्य पाहिजे ते खाद्य न मिळाल्यामुळे बऱ्याच माशांची मरतूक होईल आणि त्याच्यामुळे येणारं उत्पादन जे आहे ते फार कमी होईल असं त्याच्यामुळे होणार आहे.
1: अच्छा अच्छा. पण मग ह्या सगळ्याचा परिणाम माशांवर सुद्धा नक्कीच होत असेल नाही का, काय सांगाल तुम्ही?
2: होय, या याच्यामुळे परिणाम असा होणार आहे की माशांचं उत्पादन कमी येणार आहे. जसे की बांगडा, रिबन फिश ज्याला आपण बघा म्हणतो, ऑइल सार्डिन, बोंबील, या माशांचं 10-20% उत्पादन कमी येणार आहे. दुसरं गोष्ट शिफ्ट होणार आहे यांचं, म्हणजे आज ते समुद्राच्या किनाऱ्याजवळ आहेत पण ते उष्ण तापमानामुळे ते थोडं आत जाणार आहेत आणि आत गेल्यामुळे आपल्याला जे 10 फॅदमच्या जवळपास मासे मिळत होते ते न मिळता समुद्रात बोटींना ते मासे पकडण्यासाठी थोडं आतमध्ये जावं लागेल आणि त्याच्यामुळे जे लागणारं इंधन आहे ते थोडं जास्त प्रमाणात लागेल. म्हणजेच ती जी कॉस्ट आहे ती कॉस्ट वाढणार आहे हे या माध्यमातून आपल्याला निदर्शनास येत आहे.
1: बरोबर. सर याचा माशांचं जे उत्पादन आहे मिळणारं त्याच्यावर काय मोठा परिणाम होऊ शकतो?
2: उत्पादनामध्ये मुख्यतः सांगायचं म्हणजे आता याच्यातला जो महत्वाचे मासा म्हणजे ऑइल सार्डिन, बांगडा,
1: बर,
2: ह्यांचं

0: प्रमाण का कमी होणार आहे, कारण की ब्रीडिंग पिरियडमध्ये जे काही खाद्य तयार व्हायला पाहिजे ते खाद्य तयार न झाल्यामुळे ह्या माशांची पिल्लं ज्यावेळेस निर्माण होतात ते फायटोप्लँक्टन तयार होणार नाही, फायटोप्लँक्टनवर जगणारे झूप्लँक्टन तयार होणार नाही, आणि झूप्लँक्टन आणि फायटोप्लँक्टन हे नसल्यामुळे माशांची बऱ्याच प्रमाणात मरतूक होणार आहे, आणि ती मरतूक झाली तर आपलं नक्की त्याच्यातलं मिळणारं उत्पादन आहे ते कमी होणार आहे, असं या माध्यमातून आपल्याला लक्षात येत आहे.
1: पण म्हणजे सगळ्या माशांवर ह्याचा परिणाम होणार नाहीये.
0: जे शोरच्या जवळचे मासे आहेत म्हणजे सरफेसच्या जवळचे मासे आहेत, कारण की सरफेस टेम्परेचर वाढत आहे आणि ते सरफेस टेम्परेचर वाढल्यामुळे हे सर्व परिणाम आहेत. त्यामुळे जे पिलॅजिक फिशेस आहेत त्यांचं उत्पादन मोस्टली याच्यामध्ये कमी होणार आहे.
1: आता सर, जेव्हा आपण तलावामध्ये मत्स्य संवर्धन करतो तर मग हे मत्स्य संवर्धन करताना काय नेमकं नियोजन करणं गरजेचं आहे?
0: आपण बघतोय की समुद्रातली मासे उत्पादन हे कमी होणार आहे, त्यामुळे चांगलं उत्पादन माशांचं मिळण्यासाठी आपल्याला अजून काही नियोजन करण्याची गरज आहे. जसं की कोस्टल ऍक्वाकल्चर आपल्याला करता येऊ शकेल, मग ते कोस्टल ऍक्वाकल्चर करताना आपण थोडं विचार करण्याची गरज आहे की म्हणजे जे पिंजरे आहेत ते थोडं डिपोल भागामध्ये असणे गरजेचं आहे, नाही तर त्या तापमानामुळे आपले मासे मरतील.
1: अच्छा,
0: त्याच्यामुळे आपलं उत्पादन कमी होईल. तापमान ज्यावेळेस वाढतं तर ऍटोमॅटिक ऑक्सिजनचं प्रमाण हे कमी होतं, आणि ज्यावेळेस ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं ऍटोमॅटिक खाद्य कमी खातो मासा, आणि ते खाद्य कमी झाल्यामुळे उत्पादन कमी मिळते. हे असं लिंकअप आहे. त्याच्यामुळे आपल्याला मत्स्य संवर्धन करत असताना महत्वाचे घटक काही तपासणं पाण्याचे गरजेचं आहे. जसं की तापमान, आतापर्यंत तापमान किंवा जे IMD आहे म्हणजे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आपल्याला काही हवामानाचा अंदाज देत असतं, पण ते काही ठराविक जिल्हा पातळीवर किंवा तालुका पातळीवर असतं. पण आज बदल अशा प्रकारे लक्षात येत आहे की म्हणजे तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या एरियामध्ये पण बदल लक्षात येत आहेत, त्यामुळे कधी कधी ड्राऊट निर्माण होत आहे म्हणजे पावसाचा कालावधी खूप जास्त असणार आहे, किंवा काही जवळच्या ठिकाणी खूप जास्त पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे दोन्ही प्रकारे आपल्याला अलर्ट राहणं गरजेचं आहे. आपल्या इथे जर शक्य असेल तर काही वॉटर पॅरामीटर आपल्या तलावाची आता नोंद ठेवण्याची अतिशय गरज निर्माण झाली आहे. जसं की पाण्याचं तापमान, साधा थर्मामीटर 100 रुपयाला बाजारात मिळतो, त्या थर्मामीटरच्या माध्यमातून पाण्याचं रेकॉर्डिंग दर दिवशी करणं गरजेचं आहे. कारण की माशांच्या वाढीला लागतं 28 ते 30 डिग्री सेल्सिअस मॅक्झिमम टेम्परेचर, त्याच्या वर गेलं तर मग आपल्याला विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
1: अच्छा,
0: आणि म्हणून आपल्याला टेम्परेचर याचं रेकॉर्डिंग करणं गरजेचं आहे. दुसरं आपण सहज पॅरामीटर बघू शकतो तो पाण्यातला सामू, pH म्हणतो आपण, त्या pH ची नोंद घेतली तर आपल्याला काय पुढचं मॅनेजमेंट करता येईल याचा थोडा अंदाज घेता येईल. चुना लागत असेल तर चुना टाकता येईल, कारण की याच्यात ऍसिडिक पाणी होण्याची शक्यता आहे, तो ऍसिडिक पाणी कमी करायचं असेल तर आपल्याला चुनाची मात्रा द्यावी लागेल. त्याचप्रमाणे आपल्याला अमोनियाचं चेकिंग करणं गरजेचं आहे, कारण की ज्यावेळेस टेम्परेचर वाढतं त्यावेळेस आपण खाद्य नेहमीच्या पद्धतीने टाकून चालणार नाही, कारण की आज आपण पारंपरिक पद्धतीने रेग्युलरली माशाला आपल्या वजनाच्या 4 ते 5% खाद्य देत होतो, दिवसातनं 2 वेळा खाद्य देत होतो. पण आता आपल्याला वेगळ्या पद्धतीने थिंक करून आपले मासे वाचवायचे आहेत, आणि त्याच्यामुळे ह्या स्पेशल काळजी घेणं आपल्याला गरजेचं झालेलं आहे. त्यामुळे हे 3 तापमान अतिशय काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. तलावाजवळ जे काही केजेस असतील त्याच्याजवळ परमनंट तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर लावूनच ठेवा, आणि थर्मामीटरचं तापमान 30-31 वर गेलं तर आपल्याला काही नियोजन करणं गरजेचं आहे.
1: बरोबर सर, आता आपण हे बघितलं की तलावातलं नियोजन आपण कसं करायला हवं, पण या सगळ्या गोष्टींसाठी नेमकी काळजी काय घ्यायला हवी?
0: काळजी म्हणजे आता आपण बघितलं जर टेम्परेचर तलावामध्ये वाढत असेल तर आपल्याला नियोजनाच्या दृष्टिकोनातनं त्या तलावावर छोटस एक ग्रीन शेड नेट कापडचं आच्छादन उभं करणं गरजेचं आहे.
1: बरं,
0: जे साधारण 50% ग्रीन शेड नेट तुम्हाला बाजारात मिळतं, साधारण 1-10 गुंठ्याच्या तलावाला 1.5 ते 2000 रुपयाचा खर्च येतो.
1: बरोबर,
0: पण त्याचं नियोजन करणं आज गरजेचं आहे, त्यामुळे थोडं तापमान तलावाचं कमी करता येऊ शकेल. दुसरं आपण बघतो की पर्जन्यमान कमी होणार आहे, म्हणजे आहे तो तलावातलं पाणी आपल्याला व्यवस्थित वापरणं गरजेचं आहे. कुठे पाझर होत असेल तर ते थांबवलं पाहिजे. जर पॉलिथिन लाइनिंगचा तलाव तुम्हाला करता आला तर पॉलिथिन लाइनिंगचा तलाव करा, त्याचप्रमाणे गाळ तलावातला काढता आला तर तो काढा, कारण की गाळ जर असेल तर तापमान पाण्याचं अजून वाढणार आहे, त्याच्यामुळे आजपर्यंत आपण तापमान घेतलं नाही, पण आता

0: आपल्याला स्पेशल तापमानाची नोंद करणं गरजेचं आहे आणि म्हणून अशा पद्धतीचा थोडा थंडावा निर्माण होईल असं वातावरण तयार करायचं आहे आपल्या तलावामध्ये. प्लस जे काही पाणी मिळेल आता या पावसाळ्यामध्ये ते योग्य पद्धतीने आपल्याला वापरलं गेलं पाहिजे. प्लस याच्यामध्ये खाद्याचंही नियोजन थोडं वेगळ्या पद्धतीने करावं लागणार आहे आता.
1: अच्छा,
0: आता आपण कसं रेग्युलरली दिवसातनं दोनदा खाद्य देत होतो एका वेळेस, पण ते आता दोनदा न देता तीनदा द्यायचं आहे. कारण की आपण एकाच वेळेस जर खाद्य टाकलं तर अमोनिया होऊन मासे मरण्याची शक्यता आहे.
1: अच्छा,
0: आणि म्हणून आपल्याला एक विशेष काळजी गरजेचं आहे. जर पाण्यात अमोनिया तयार झाला आणि पीएच त्याचा ऍसिडिक झाला तर अर्ध्या तासात मासे मरून जाते.
1: अच्छा,
0: एवढं त्याचा इफेक्ट असतो आणि तापत्या उन्हात तर खूपच असतो. आणि म्हणून आपल्याला हे स्पेशल काळजी घेण्याची गरज आहे. जर तुम्हाला पाणी बदलायची सोय असेल तर पाणी बदलायचं आहे 20% आणि तेही सकाळच्या वेळेस 5 ते 7 दरम्यानच तुम्ही पाणी बदलायचं आहे आणि ते 20%. त्याच्यापेक्षा जास्त पाणी बदलाल तरी सुद्धा मासे मरण्याची शक्यता आहे. तुम्ही जर उन्हाच्या वेळेस जर पाणी बदललं त्यातही अचानक टेम्परेचर चेंज झाल्यामुळे मासे मरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी चेंज करतानाही सकाळी 5 ते 7 या दरम्यानच चेंज करा.
1: अच्छा,
0: प्लस आजपर्यंत आपण कधी आपल्या तलावात एरेटर वापरले नाही, पण आज एरेटर वापरण्याची गरज निर्माण झाली आहे. मी स्वतः आमच्या फील्डवरच्या पॉन्डमध्ये अनुभवलेला आहे की माझे काही मासे एरेटर न लावल्यामुळे थोडी मरतूक झालेली आहे, पण ज्या दिवशी मी दुसऱ्या दिवशी लगेच एरेटर सुरू केला माझे मासे सर्व सेटल झाले आणि ते मासे आता व्यवस्थित आहेत. तर तशा पद्धतीचा अनुभव आमच्या फील्डवर सुद्धा येत आहे. प्लस वेगवेगळ्या संवर्धन सिस्टीममध्ये वेगवेगळं टेम्परेचर नोंद केली जात आहे. म्हणजे बायोफ्लॉक टाक्या माझे जर आउटडोअर कंडिशनला आहे तर तिथे आजचं टेम्परेचर 38.4 वगैरे अशा पद्धतीचं जात आहे, पण ते इनडोअर कंडिशनमध्ये 34 वगैरे असं टेम्परेचर जात आहे दुपारच्या वेळेस 12 ते 2 दरम्यान. त्यामुळे 12 ते 3 दरम्यानचं टेम्परेचर आपल्याला नोंद करून जे बदल आहेत ते अनुभवायचे आहेत आणि तशा पद्धतीने आपण नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे टेम्परेचर घेताना दोन टायमिंगचे घ्या, सकाळी 6 आणि दुपारी जे घ्यायचं आहे टेम्परेचर ते 12 ते 2 दरम्यानचं, म्हणजे मॅक्झिमम टेम्परेचर आपल्याला मिळणं अपेक्षित आहे आणि त्याच्यानुसार आपण हे सर्व नियोजन करायचं आहे. तरच आपण आपल्या संवर्धन तलावातील मासे वाचवू शकू, अन्यथा तापमानातल्या बदलामुळे ते मासे मरतात आणि आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. कारण की आपल्याला दरवर्षीची सवय माहिती आहे, पाऊस पडेल आणि नंतर मग डायरेक्ट मासे काढायला जाऊ आणि बघतो तर काय मग असे मासे अचानक मरायला सुरुवात होतात. मासे वर येतात ऑक्सिजनसाठी आणि ते ऑक्सिजनसाठी वर येत असल्यामुळे अचानक मरतूक सुरू होते.
1: सर, आता परिणाम म्हणून काही रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो का?
0: होय, फार चांगला प्रश्न विचारला. कारण की रोग म्हटलं की मग उपाय आले हे आलं, त्याच्यापेक्षा आपल्याला आज पूर्वतयारी करावी लागेल काय ते बघणं महत्वाचं आहे. जेणेकरून रोग आल्यानंतर त्याच्या उपाययोजना करायची वाट न बघता आपण रोगच येऊ नये म्हणून याची काळजी
1: खबरदारी
0: घ्यायला. याच्यामध्ये मुख्यतः काही बॅक्टेरियायुक्त सूक्ष्मजीवाणूमुळे काही रोग येण्याची शक्यता असते, मोस्टली एरोमोनास. त्यामुळे अशा वेळेस काय करायचं आहे, आता आपण रेग्युलरली स्टॉकिंग जे आहे म्हणजे माशांची स्टॉकिंग ते 20 ते 25% कमी करायची आहे.
1: अच्छा,
0: आतापर्यंत आपण कसं करत होतो, एका गुंठ्यामध्ये 1000 मासे टाकत होतो, पण आता माशांची संख्या आपल्याला साधारण 20 ते 25% कमी करायची आहे. म्हणजेच काय, आपल्याला 700 ते 800 मासेस टाकायचे आहेत. कमी मासेस स्टॉकिंग करून कमी पाण्यामध्ये आपल्याला चांगलं उत्पादन घ्यायचं आहे, ही पहिली काळजी घेणं गरजेचं. दुसरी काळजी काय घ्यायची आहे, कुठल्या पद्धतीचे मासे आपल्याला संवर्धन करायचे आहेत. जे वाढणारे मासे आहेत कमी कालावधीत, असं समजून चाला की मार्च एप्रिल पर्यंत आपल्या तलावात पाणीच नाही राहणार आहे, मग पाणीच नसेल तर आपला मासा मरेल. त्याच्यामुळे आपल्याला नियोजन हे करण्याची गरज आहे की म्हणजे मोठा साईजचा मासा टाकणे, म्हणजे फिंगरलिंग साईजचा मासा आपल्या तलावात टाकला गेला पाहिजे, जेणेकरून तो पुढच्या 6 वाढला पाहिजे. वाढून आपण तो मार्केटिंग करू शकू, नाहीतर दरवर्षी आतापर्यंत आपण कसं करतो, साधारण मार्च एप्रिल नंतरच आपण मासे काढतो पूर्ण वाढलेले आणि त्यांना जवळपास 8-9 कालावधी मिळतो. पण कदाचित पाऊस नाही पडला तर आपल्याला हे नियोजन करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे आपण 25% मासे हे कमी केले पाहिजे. याच्यामध्ये जेवढे काही मासे राहतील त्यांना वाढीला चालना दिली पाहिजे. प्लस खाद्याचं नियोजन केलं पाहिजे, खाद्य आपण हाय प्रोटीनचं न टाकता थोडं लो प्रोटीनचं खाद्य देणं गरजेचं आहे अशा वेळेस, आणि त्यांची खाद्य देण्याची वेळा आपण पूर्वी दोन टाईम देत होतो, आता ते तीन टाईम द्यायचं. दुपारच्या वेळेस खाद्य अजिबात देऊ नका, दुपारच्या वेळेस खाद्य

0: दिलं आणि टेम्परेचर वाढलेलं असेल तर ऑक्सिजनचं प्रमाण कमी होईल, आणि ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं तर मासा खाद्य खाणार नाही, मासा खाद्य नाही खाल्लं तर तो कुजेल खाली जाऊन, आणि त्या तलावातल्या पाण्याचं अमोनिया वाढेल, तो अमोनिया वाढल्यामुळे अर्ध्या तासातसुद्धा मासे मरू शकतात.
1: अच्छा,
0: त्यामुळे ही अतिशय महत्वाची आहे आणि ही काळजी घेणं फार गरजेचं आहे.
1: नक्कीच सर, आता आपण ही एवढी सगळी चर्चा केली परंतु तरीसुद्धा काही म्हणजे शेतकऱ्यांना समस्या उद्भवली, कुठे त्यांनी संपर्क साधायला हवाय?
0: आता मला सांगायला आनंद वाटतो की म्हणजे या नॉर्थ कोकणमध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत मत्स्य उपकेंद्र, तारापूरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र पनवेल येथे आहे, आणि हे ठाणे रायगड येथील लोकांना अतिशय उपयोगाचं आहे. जवळच्या या संशोधन केंद्रावर तुम्ही आलात तर आम्ही तिथे उपलब्ध आहेत. ट्रेनिंगच्या माध्यमातून किंवा फोनवरही तुम्ही चर्चा केली तरी आम्ही या माध्यमातून तुम्हाला माहिती देऊ शकू आणि आपल्याला काय उपाययोजना केली पाहिजे हे आम्ही तुम्हाला सांगू शकू. त्यामुळे यावेळेस थोडं विशेष काळजी घेणं गरजेचं आहे, कारण की पहिल्यांदाच असा
1: समस्येला
0: आपण तोंड देतो आहोत. यापूर्वी आपण कधी याच्यावर विचार सुद्धा केला नाही, आणि त्याच्यामुळे आपल्याला विशेष काळजी घेऊन आपले मासे वाचवायचे आहेत, वाढवायचे आहेत, आणि त्यातून आपल्याला प्रॉफिट मिळवायचं आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे अशा संकटाचा धीराने आपल्याला तोंड द्यायचं आहे.
1: नक्कीच नक्कीच सर. आता तुम्ही जर सांगितलं की आमच्याशी तुम्ही संपर्क साधा तर त्यासाठी काही फोन नंबर तर तो दिला तर बरं होईल.
0: यासाठी माझा जो संपर्क क्रमांक आहे मी सांगतो आहे, कृपया आपण लिहून घ्या, 9834086 75. पुन्हा सांगतो, 9834086 75. डॉक्टर शशिकांत मेश्राम. तुम्ही कधीही संपर्क करा आणि या एलनिनोशी रिलेटेड काही प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये तर त्याचं मॅनेजमेंट मत्स्य संवर्धनादरम्यान कसं करायचं या संबंधितली माहिती मी देऊ शकेन.
1: नक्कीच सर. एकंदरीतच अलनिनोचा जो प्रभाव आहे तर त्याचा परिणाम बघता मत्स्य व्यावसायिकांनी किंवा शेतकऱ्यांनी खरंच खूप काळजीपूर्वक या परिस्थितीचा अभ्यास करून मत्स्य संवर्धन करणं गरजेचं आहे. तुम्ही सगळ्या ज्या गोष्टी सांगितल्या तर त्याचा विचारपूर्वक जर त्यांनी आपला व्यवसाय पुढे नेला तर नक्कीच त्यांना उत्पादन चांगलं मिळेल आणि आर्थिक स्रोत सुद्धा त्यांचा टिकून राहील असं आपण म्हणू शकतो. सर, आज आपण इथे आलात आणि याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन सर्व शेतकरी बांधवांना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.

माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात सुपर एल लिनोचा मत्स्य व्यवसायावर होणारा परिणाम आणि योजना याविषयी डॉक्टर शशिकांत मेश्राम यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण ऐकला ते आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनीवरून.

आपण ऐकत आहात एअर मराठी डीटीएच उपग्रहवाहिनीचे प्रसारण. दुपारचे 3:35 आणि 47 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत कामगारांसाठी कार्यक्रम कामगार सभा.

0: कामगार बंधुभगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत शारीरिक आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी योग याविषयी डॉक्टर सोनल कुलकर्णी यांची मुलाखत. नमस्कार कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, योग ही एक प्राचीन पद्धत आहे ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. कामाच्या ठिकाणी तणाव कमी करण्यासाठी आणि शारीरिक आजार टाळण्यासाठी योग अत्यंत फायदेशीर आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना वेगवेगळ्या शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यातून मुक्त होण्यासाठी योगाची कशी मदत होते हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे डॉक्टर सोनल कुलकर्णी यांना. डॉक्टर सोनल कुलकर्णी या होमिओपॅथी तज्ज्ञ, आहार तज्ज्ञ, योग शिक्षिका तसंच मुद्रा चिकित्सक म्हणून गेल्या 20 वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर इथं कार्यरत आहेत. डॉक्टर सोनल कुलकर्णी, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार स्मिता.
0: डॉक्टर सोनल, सध्या औद्योगिक क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे, पण त्याच्यामधून जो काही त्यांना ताणतणाव आहे किंवा शारीरिक व्याधींना सामोरं जावं लागतं आहे, ह्या सगळ्यासाठी योग त्यांना कसा मदत करू शकतो? बरं,
1: ज्या वेळेस औद्योगिक क्षेत्राचं विस्तृतीकरण चालू आहे त्याचबरोबर त्याच्यातले आव्हानं दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यात जर आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जर पाहिलं तर रोज सकाळी उठून जी आपली धावपळ असते आणि दिवसभर कामाचा तणाव असतो आणि बऱ्याच जणांचा झोप होत नाही किंवा हे सगळे तणाव असतात, तर की योग हा तुमचा फक्त सोबती नाही तर योग हा एक संजीवन म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच काम करू शकतं. जिथे आपण आजारांना केवळ बरं करण्यासाठी नाही तर आजारांना लांबच ठेवण्याचं आपण काम करू शकतो.
0: डॉक्टर, पण त्याचप्रमाणे इतर क्षेत्रात जसं काही बांधकाम क्षेत्र आहे, शेतीच्या याच्यात काम करणारे लोक आहेत, ह्या शारीरिक श्रम करणाऱ्या व्यक्तींना योग आणि प्राणायाम किती उपयुक्त ठरू शकतो? बरं,
1: प्रत्येक क्षेत्रामध्ये योगाचं महत्व आहे. जसं की आता बांधकाम असो, शेती व्यवसाय असो किंवा इतरही ज्याच्यामध्ये शारीरिक श्रम भरपूर आहेत तिथे नक्कीच योग हा आपल्याला मदत करू शकतो. कारण ज्यावेळेस आपण योग योग्य पद्धतीने निवडतो त्यावेळेस जो स्नायूंवरती येणारा रोजचा तणाव आहे, शारीरिक थकवा आपण ज्याला म्हणतो, त्याचबरोबर दिवसभर काम केल्यानंतर येणारा मानसिक थकवा आहे, या सर्वांना परतवून लावणारा जर कोणी एक सुंदर सोबती असेल तर योग आणि त्यांची आसनं आहेत. प्राणायाम पण श्वसनाचे जे आपण व्यायाम आहेत, पण नक्कीच प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांना शारीरिक श्रम आणि मानसिक श्रमही भरपूर आहे तिथे योग आणि प्राणायाम नक्कीच मदत करू शकतो स्मिता.
0: तर मग ह्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या दैनंदिन जीवनशैलीचा त्यांच्या सांधे, स्नायू आणि श्वसन संस्थेवर कसा परिणाम होत असतो?
1: योग इतकं प्राचीन शास्त्र आहे हे. जसं महर्षी पतंजलीनी प्रत्येक अबालवृद्ध सर्वांसाठी खूप सुंदर गोष्टी सांगितलेल्या आहेत. ज्यावेळेस कामाचा तणाव आहे तर त्याची आपल्याला सुरुवातीला लक्षणं आपल्या शरीरावरती दिसायला लागतात. जसं सकाळी झोपेत न उठल्यानंतर उठण्याची इच्छा न होणं, त्यानंतर शरीर आखडतं, त्यानंतर आपल्या शरीराची स्नायूंची क्षमता हळूहळू मंदावत जाते आणि कालांतराने त्याचं रूपांतर कुठल्या तरी व्याधीमध्ये होतं. तर ह्यांची जे लक्षणं आहेत आपण सुरुवातीलाच जर का ओळखली हा सगळ्यात मेन महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून आम्ही सांगतो की सकाळी तुम्ही योग आसनं जर केली, त्यानंतर जर का काही ताण क्षमता वाढवणारे स्नायूंचे व्यायाम जर केले, फुफ्फुसांचे क्षमता वाढवणारे जर का काही प्राणायाम केले, तर नक्कीच तुमचा जो दिवस आहे तो एक ऊर्जा देणारा तुमचा दिवस पूर्ण जाऊ शकतो स्मिता.
0: डॉक्टर, आता काही क्षेत्रांमध्ये असं असतं की त्या व्यक्तींना बराच वेळ उभं राहावं लागतं किंवा जड वजन उचलावी लागतात, यामुळे होणाऱ्या हाडांचं जे दुखणं असतं तर ते कमी करण्यासाठी मग कोणती आसनं उपयुक्त ठरू शकतात? बरं,
1: सर्वात आधी तर उभं राहण्यामुळे तुमच्या स्नायूंवरती ताण पडणार आहे, मणक्यांवरती ताण पडणार आहे, त्याच्यानंतर पायांवरती दीर्घकाळ उभं राहिल्यानंतर सूज येणं आणि त्यानंतर व्हेरिकोज वेन्स नावाचा जो एक प्रकार आहे त्या सगळ्या तणावाचं रूपांतर ह्या सगळ्या व्याधींमध्ये होत असतं. तर त्यासाठी जर सकाळी तुम्ही कामावरती जाण्यापूर्वी ताडासन आहे, त्याच्यानंतर मार्जरी आसन आहे, त्याच्यानंतर उष्ट्रासन आहे, ज्याच्यामध्ये तुमचं शरीर पूर्णपणे रिलॅक्स होतं, 12 सूर्यनमस्कार तुम्ही नक्की करा. 12 सूर्यनमस्कार आणि त्याच्याबरोबर त्याची मंत्र, सूर्यनामावली बरोबर म्हटलेले सूर्यनमस्कार, तेव्हा फक्त शरीराचे स्नायू नाही आपले मनही ऊर्जावान होते. मंत्रोच्चारांनी आपल्या फुफ्फुसांची क्षमता सुद्धा वाढते आणि एकंदरीत त्याचा आपल्याला फायदा दिवसभरासाठी होतो. मग तुम्ही दिवसभर दीर्घकाळ जरी उभं राहिलात तरी तुम्हाला तणाव कमी प्रमाणात जाणवतो. खूप जास्ती वजन उचलल्यामुळे त्याचं रूपांतर कंबरदुखीमध्ये होतं, पण योग हा फक्त तुमच्या मॅटवरती न करता

0: त्यांना सामोरं जावंच लागणार नाही. आणि वजन उचलल्यामुळे जे काही स्नायूंना तुमच्या हानी होते ती हानी आपण टाळू शकतो. स्मिता,
1: डॉक्टर, आता तुम्ही कंबरदुखीबद्दल बोललात, तर मग कंबरदुखी आणि मणक्याच्या तक्रारींसाठी मग कोणती योगासनं उपयुक्त आहेत बरं?
0: कंबरदुखीसाठी सगळ्यात प्रामुख्याने तर ताडासन तर आहेच आहे, त्याच्यानंतर आपण कटीचक्रासनाचा एक प्रामुख्याने उल्लेख इथे करतो, कारण आपला जो मणक्यांचा भाग आहे त्याला संपूर्ण आपण पीळ देण्याचं काम करत असतो. कटीचक्रासनामध्ये तुमची मान, पाठ, कंबर आणि पाय हे सर्वच त्याच्यामध्ये पूर्णपणे रिलॅक्स होत असतात. दुसरं, मर्कटासनाचा एक संच असतो, तो मर्कटासनाचा संच करू शकता. त्याच्यानंतर सेतुबंध आसन, तुम्ही प्रामुख्याने ह्याला अजिबात टाळू नका. जर तुम्हाला कंबरदुखी आहे तर सेतुबंधासन हे तुमच्यासाठी एक खरोखर वरदान आहे. स्मिता,
1: डॉक्टर सोनल, आपण बघतो की कामगारांना सततच्या कामाच्या ताणामुळे खांदे, मान, मनगट यावर ताण येत असतो, तर हा ताण कमी करण्यासाठी कोणते सोपे योगाभ्यास आहेत की जे ते करू शकतील?
0: योग सुरुवात करण्याच्या आधीही एक सूक्ष्म व्यायाम नावाचा एक प्रकार असतो, महिलांनी तर हा नक्कीच करावा. कारण ज्यावेळेस आपला जो ताण शरीरामध्ये साठत आहे तो वात ह्या स्वरूपात साठत असतो स्मिता, तर त्याचं निर्मूलन करण्यासाठी सूक्ष्म व्यायाम, जसे छोटे छोटे सांधे आहेत आपले, जसे की बोटं आहेत, मनगट आहे, मान आहे, खांदे आहेत, पायांची बोटं आहेत, पायांची जी काही स्नायू आणि पायांची जी काही सांधे आहेत, त्यांच्या मंद हालचाली जर आपण केल्या तर त्यांचा तणाव पूर्ण कमी होतो आणि नक्कीच आपल्याला एक ऊर्जा तिथे बघायला मिळते. त्यामुळे तिथलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतो. नेहमी सबब दिली जाते की आमच्याकडे वेळ नाही आहे. प्रामुख्याने महिला वर्ग असो किंवा कामगार बंधू असतील, त्यांची मुख्य सबब ही असते की माझ्याकडे वेळ नसतो. योगसूत्र लिहिताना सगळ्यात आधी अथ योग अनुशासनम, म्हणजे अनुशासन. जर तुमच्या लाईफमध्ये तुम्ही थोडंसं डिसिप्लिन आणलं तर कुठलीही गोष्ट मला नाही वाटत असाध्य आहे. तुम्ही जर 7 ते 8 मिनिटं सोपे व्यायाम करण्यासाठी जर काढू शकलात तर तुमच्या शरीरामध्ये रोग कुठलाही बळावणार नाही, याचं मी नक्की शाश्वती देऊ शकते. सूक्ष्म व्यायामांना विस्तृत करायचं झालं तर मानेच्या ज्या हालचाली आहेत त्या योग्य पद्धतीने श्वासांच्या सोबत करणं आवश्यक आहे. त्यानंतर खांद्यांना गोलाकार पद्धतीने फिरवणे, मनगट जे आहे गोलाकार सरळ आणि उलट पद्धतीने फिरवणे, त्यानंतर पायांची जी काही सांधे आहेत त्यांच्या हालचाली आहेत, बोटांच्या हालचाली आहेत, सोबत जर का आपण कटीचक्रासन असे जे सोप्या पद्धती जर का आपण केल्या तर नक्कीच तणाव मुक्त आपण होऊ शकतो आणि तुमचे अखडणार नाही स्नायू. जर का तुम्ही रेग्युलर पद्धतीने जर का आपण गोलाकार आणि सोप्या पद्धतीने जर तुम्ही स्नायूंना मूवमेंट केली तर तुम्ही तिथे अखडणार नाही.
1: डॉक्टर, औद्योगिक क्षेत्र म्हटलं की त्याच्यामध्ये धूळ आहे, धूर आहे किंवा या रासायनिक पदार्थांचा एक वास आहे, तर ह्या सगळ्यांना, ह्या कामगारांना सामोरं जावं लागतं, तर त्यातून त्यांना ज्या काही व्याधी उत्पन्न होतात तर त्यासाठी कोणते प्राणायाम म्हणा किंवा कोणते योगासनं उपयुक्त ठरू शकतील?
0: ज्यावेळेस ह्या धुळींचे कण, रासायनिक जे काही पदार्थ आहेत नाका आणि तोंडाद्वारे आपण घेत असतो शरीरामध्ये, ते श्वासनलिकेद्वारे आपल्या फुफ्फुसांमध्ये साठत असतात. काही कालांतरानंतर त्यांचं जे काही परिवर्तन आहे, फुफ्फुसांचे आजार आहेत, त्याची सुरुवात छोट्या छोट्या आजारांपासून होते. जसं की तुम्हाला रोगप्रतिकारशक्ती सुरुवातीला कमी जाणवेल, रोगप्रतिकारशक्ती कमी आहे असं आपण जर दुर्लक्ष केलं त्याच्याकडे, वेळेवरती त्याचा प्रबंध नाही केला, तर त्याचं परिमार्जन न्यूमोनिया, लंग कॅन्सर, दमा, श्वास लागणे, हृदयविकार, वजन वाढणे, परत त्याच्यानंतर मनावरती. हठयोगामध्ये एक सुंदर श्लोक आहे, जेव्हाही श्वासांचा प्रश्न येतो त्यावेळेस हठयोगामध्ये सांगितलेलं आहे की चले वाते चले चित्तम निश्चले निश्चलम भवेत. म्हणजे तुमचा श्वास आणि तुमचं मन हे इतकं जोडलेलं आहे, जेवढा तुमचा श्वास दीर्घ तेवढं तुमचं मन शांत असतं. आणि त्या पद्धतीने उलट आहे, जर तुमचा श्वासच नीट नाहीये तर तुमच्या मनामध्ये तणाव, अँझायटी, डिप्रेशन, झोप न लागणे, म्हणजे हा धूर हा जो परिणाम आहे हा फक्त शारीरिक न राहता हा मानसिक पातळीवरती पण आपल्याला बघायला मिळतो. यावरती उपाय आहेत जिथे श्वसनाची गती आपली कमी करता येईल, असं दीर्घश्वसन जे तुम्ही मोकळ्या हवेत करणं आवश्यक आहे. सकाळी ज्यावेळेस तुम्ही उठता त्यावेळेस तुमचे प्रातविधी झाल्यानंतर तुम्ही मोकळ्या हवेमध्ये हे प्राणायाम करणं आवश्यक असतं. त्यामध्ये दीर्घश्वसन आहे, अनुलोम विलोम, कपालभाती, त्याचप्रमाणे लंग रिहॅबिलिटेशन एक्सरसाइजेस म्हणतो त्याला, छाती जिथे प्रसरण पावते आहे ती प्रसरण पावल्या नाही.

0: तुमच्या फुफ्फुसांवरती पण त्याचा परिणाम होतो. तो सकारात परिणाम कसा होतो, तुमची छाती प्रसरण पावणारे जे काही आसनं आहेत, जसं उदाहरण घ्यायचं झालं तर उष्ट्रासन आहे, भुजंगासन आहे, ह्या आसनांमुळे काय होतं, आपल्या ज्या फुफ्फुसांना आहे भरपूर प्रसरण पावण्याची एक तिथे संधी मिळते, त्यामुळे ते ऑक्सिजन इनहेलेशन भरपूर करतात, प्राणवायू भरपूर प्रमाणात येतो आणि त्याचा परिणाम असा होतो की मन शांत होतं. त्याच्यानंतर आपलं कार्बनचं जे काही उत्सर्जन आहे ते वेगाने, गॅशियस एक्सचेंज ज्याला म्हणतात, ते वेगाने होतं. जो काही इम्प्युअर तिथला वायू आहे तो वेगाने शरीराबाहेर जातो, म्हणजे आपल्या फुफ्फुसांची शुद्धी तिथे होत असते. फक्त कार्बन डायऑक्साइड नाही, जी धूळ आणि जी रसायनं तुमच्या फुफ्फुसांमध्ये साठली जात आहेत दिवसेंदिवस, त्याचं सुद्धा आपण उत्सर्जन तिथे करू शकतो.
1: मग की ज्यांना दम लागतोय किंवा श्वास घेण्याला त्रास होतोय, तर अशा व्यक्तींनी योग करताना मग काय काळजी घेणं गरजेचं आहे? बरं,
0: मला इथे काय करावं ह्यापेक्षा काय करू नये हे नमूद करणं जास्त आवश्यक वाटतं स्मिता. कारण बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की योग करायचा आहे तो खूप तीव्र गतीने करायचा आहे, खूप सारी आसनं करायची आहेत, खूप साऱ्या फास्ट एक्सरसाइजेस करायच्या आहेत. असं न करता तुम्हाला दम लागण्याचा त्रास होतो आहे किंवा इतरही श्वासांचे विकार आहेत, तर तुम्ही सगळ्यात आधी ज्या फास्ट केल्या जाणाऱ्या एक्सरसाइजेस आहेत, योगासनं करतो किंवा जलद गतीने जी काही व्यायामाचे प्रकार आहेत, ती टाळणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्यानंतर तुम्ही ह्या सगळ्या प्रकारांकडे एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून हळूवार पद्धतीने, थोडासा तुम्हाला कालावधी लागला त्याच्यात तरी हरकत नाही, आपण पाहिलं की फुफ्फुसांची प्रसरण होण्याची क्षमता वाढवण्याची ज्या काही व्यायाम पद्धती आहेत किंवा ज्या काही सूर्यनमस्कार आहे जसं की, त्यानंतर बरेच काही आपण त्याच्यामध्ये योगासनही करू शकतो, प्राणायामही करू शकतो. पण ह्या सगळ्यांपेक्षाही जलद गतीने तुम्ही काही गोष्टी न करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे स्मिता. त्यामध्ये एका प्रमाणापर्यंत कपालभाती हे करू शकतात. ज्यांना खूप जास्ती श्वास लागतो त्या व्यक्तींनी कधीही भस्त्रिका किंवा असे जे प्राणायाम आहेत जिथे तुमची अत्याधिक ऊर्जा पणाला लागलेली असते, ते प्राणायामांचे प्रकार टाळणं खूप आवश्यक असतं. तुम्ही सावकाश करणं हेच खूप आवश्यक आहेत.
1: डॉक्टर, कामगारांना फक्त शारीरिकच त्रास असतो असं नाही, तर त्यासोबतच त्यांना आर्थिक म्हणा किंवा कौटुंबिक ताण देखील बऱ्याच प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. मग अशा वेळी या ताणाचा मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो बरं, आणि यामध्ये योगाची कशी मदत होते? मग
0: भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, योग कर्मसु कौशलम. ज्या वेळेस आपण काम करतोय, काम करत असताना तुम्ही अत्याधिक तणावपूर्व न करणं हे सगळ्यात आधी खूप महत्वाचं आहे. काम करता असताना तुम्ही त्याचा आनंद घेणं, त्या कामाला सुद्धा तुम्ही सकारात्मक दृष्टीने आणि एन्जॉय करून करणं आपण जे म्हणतो. पण ह्या सगळ्यांमध्ये जसं की आपल्या मनावरती परिणाम होतोय, अनिद्रा आहे किंवा अँझायटी आहे, असं जर का चिडचिडेपणा आहे, काम करत असताना तुम्ही शांत राहणं, सकारात्मक राहणं हे तर आवश्यक आहेच आहे. त्याशिवाय जो काही परिणाम आपल्याला त्या तणावाने झालेला आहे तो आपण टाळू शकतो. त्याचं संपूर्ण निर्मूलन करत असताना ध्यान पद्धती मी इथे विशेष करून अधोरेखित करेल. मानसिक तणाव जर असेल, श्वसनाचे जे काही व्यायाम आहेत, प्राणायाम आहेत, त्याबरोबर ध्यानाचा जर का अवलंब केला, ध्यानामध्ये सुरुवातीला तुम्ही शांतपणे बसणे, तुमचे जे काही मोबाईल किंवा जे काही स्क्रीन आहेत त्या सगळ्या तुम्ही जर टाळून सकाळी तुम्ही ताज्या हवेमध्ये एक 10 मिनिटं फक्त ध्यानाचा सराव केला, किंवा तुम्ही झोपण्यापूर्वी जर हा सराव केला, तर मानसिक तणाव जो काही आपल्या शरीरावरती मनावरती आला आहे किंवा त्याचं व्याधीत रूपांतर झालं आहे, तर त्यात सुद्धा फरक जाणवतो स्मिता. ते मला पूर्वी खूप जास्त दमा आणि सर्दीचा स्वतःला खूप जास्त त्रास होता, बरीच औषधं उपचार करूनही त्यात फरक पडत नव्हता. मी रेग्युलर योगा प्राणायाम सुद्धा करत होते, पण मला ह्याच्यामध्ये आमूलाग्र बदल जर जाणवला तर तो केवळ ध्यानामुळे जाणवला. योग ही एक त्रिसूत्री आहे, त्याच्यामध्ये आसन, ध्यान आणि प्राणायाम हे तीनही अंग त्याच्यामध्ये अविभाज्य आहेत स्मिता. जेव्हा मनाचा प्रश्न येतोय तेव्हा ध्यान पद्धती स्वीकारत असताना एक आसन तुम्ही निवडावं. तुम्ही जर का खाली बसू शकत नाही, बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की ध्यान हे फक्त खाली बसून किंवा पद्मासनात केलं जातं, असं काहीही नाही. जे काही तुम्हाला कम्फर्टेबल असेल असं आसन घ्यावं आणि त्याच्यावरती 10 मिनिटं बसून पाठीचा कणा सरळ ठेवून श्वासांवरती लक्ष केंद्रित करावं. श्वासांवरती लक्ष केंद्रित करत असताना हळूहळू आपल्याला असं लक्षात येतं की आपलं मन शांत होतंय, मनामध्ये विचार येत आहेत, पण हरकत नाहीये, तुम्ही त्याला हळूहळू टाळू शकतो. आणि आपल्याला असं लक्षात येतं

0: की हळूहळू आपली एकाग्रता वाढायला लागते स्मिता. त्याचं रूपांतर असं होतं की आपल्याला झोप शांत लागते. आणि हा थेंबे थेंबे तळे साचे असा प्रकार आहे. पहिल्याच दिवशी जर कोणी म्हणाले की मला जर ध्यान व्हायला पाहिजे तर असं होणार नाही. नियमित सरावानी हे साध्य होत. कमीत कमी आठवड्यातनं 5 दिवस आपण ध्यान केलं पाहिजे आणि किमान 10 मिनिटं ध्यान केलं पाहिजे. ओम उच्चारण हे अतिशय सुंदर ध्यान पद्धती आहे. भ्रामरी तुम्ही जर का केलं, आता रिसेंट खूप रिसर्चेस आहेत स्मिता ज्याच्यामध्ये सांगितलंय की एक भ्रामरी जरी केलं तर आपलं अल्फा स्टेट ऑफ माइंड म्हणजे जे ब्रेन वेव्स आहेत त्यामध्ये एवढे तरंग अनुभवायला मिळतात, म्हणजे मन शांत करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो स्मिता.
1: डॉक्टर, अतिश्रम करणारे व्यक्ती आहेत तर त्यांना दिवसभराच्या श्रमानंतर शरीराला आणि मनाला आराम देण्यासाठी तर संध्याकाळच्या वेळेला किंवा झोपेच्या आधी अशी शांततेने करण्यासारखी आसनं काय आहेत?
0: मी त्याला बेड टाईम रुटीन म्हणत असते, बेड टाईम रिच्युअल म्हणत असते. म्हणजे जसं की आपण दिवसभराच्या थकव्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी एक 10 मिनिटाचं रुटीन आपण जर का सेट केलं तर त्यामध्ये काही आसनं आपण करू शकतो. म्हणजे ध्यानाला बसण्यापूर्वी जर तुम्ही ही आसनं केली आणि ध्यान केलं तर अतिशय सुंदर तुम्हाला झोप लागू शकते. त्या आसनांमध्ये प्रामुख्याने मला असं वाटतं की ताडासन नक्की करायला पाहिजे, ज्याच्याने संपूर्ण शरीरावरचा ताण कमी होतो स्मिता. वृक्षासन हे एक आसन असं आहे जे नक्कीच प्रत्येकाने करायला पाहिजे. आणि 100% तुम्ही सेतुबांधासन करून जर झोपलात, सेतुबांधासन म्हणजे आपण जमिनीवरती सरळ झोपून कमरेचा भाग आपण उचलत असतो, ही 3 आसनं केली आणि 5 ते 10 मिनिटं ध्यान केलं, पलंगावरती बसून न करणं हे लक्षात ठेवणं जरुरी आहे. कारण ज्यावेळेस आपण जमिनीवरती बसून किंवा चेअरवरती बसून करतो त्यावेळेस आपलं मन थोडंसं जागृत असतं आणि जागृत अवस्थेत मध्येच ध्यान करणं आवश्यक असतं. तर हे 10 मिनिटाचं रुटीन करून खूप जास्त फायदा होऊ शकतो. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही जेव्हा उठाल तर तुम्ही म्हणाल नक्कीच अरे मला आज कमी तणाव जाणवतंय, सकाळी उठल्यानंतरही फ्रेश वाटते. सकाळचा जो काही योग अभ्यास आहे त्याच्यापासून जर सुरुवात केली तर दिवसभर तुमचा ताणतणाव कमी होईल. योगासनं जर केले तर झोपही शांत लागेल स्मिता. काही निवडक प्राणायाम आपण रात्रीच्या आपल्या रुटीनमध्ये इन्क्लूड करू शकतो. प्रामुख्याने तिथे दीर्घश्वसन, त्याच्यानंतर पूरक, रेचक आणि कुंभक ही प्राणायामाचा जो प्रकार आहे तो आपण निश्चित करावा. अनुलोम विलोम हा प्रकार इथे करू शकतो. टाळण्यासारखे जर प्राणायाम म्हटलं तर रात्रीच्या जेवणानंतर तुम्ही कपालभाती, भस्त्रिका, बंध आणि पोटांची स्नायू जिथे कामाला लागतात असे कुठलेही प्राणायाम रात्री न करणंच योग्य ठरतं.
1: डॉक्टर, आता मधल्या वेळेत की जेव्हा त्यांना ब्रेक असतो त्या पिरियडमध्ये त्यांनी काही करता येतील अशी काही आसनं आहेत का बरं की ज्याच्यामुळे त्यांना मानसिक आणि शारीरिक ताण कमी होण्यास मदत होईल?
0: ज्यावेळेस हा बसण्याचा आपल्या कामाचा प्रकार आहे तर त्यावेळेस आपण डेस्क योगा म्हणतो आपण त्याला. तुम्ही बसल्या बसल्या सांध्यांच्या हालचाली करू शकता हळूवार पद्धतीने, गोलाकार पद्धतीने, जसं की पायांच्या हालचाली करू शकता. काही वेळा उभं राहूनही तुम्ही ताण क्षमता वाढवणारे व्यायाम प्रकार आहेत, योगासनं आहेत, ते करू शकता. त्याच्यामध्ये उभं राहून आम्ही मार्जरासन प्रकार सांगतो ज्याच्यामध्ये तुमचं जे काही खांदे आहेत त्यांना आपण प्रसरण पावण्यासाठी मदत करत असतो. त्यामुळे खांद्यांवरती पाठीवरती आलेला तणाव, त्याच्यानंतर आपला श्वासही थोडासा अनियमित झालेला असतो तो श्वासही त्याच्याने नियमित होतो. हे जर छोटे छोटे आपण आसनं केली उभं राहून मार्जरासनामध्ये तुम्ही फक्त एवढं करू शकता सुरुवातीला की उभं राहायचं आहे सरळ समस्थितीमध्ये आणि हाताची घडी घालायची आहे मागच्या बाजूनी. फक्त एवढं केल्याने आपले खांदे प्रसरण पावतात आणि जो तणाव आलेला आहे पूर्ण तो नीट होतो आणि तुमचा श्वासही सुरळीत चालायला लागतो. तर हा प्रकार तर प्रत्येक जण करू शकतं. आपल्या पायाच्या पिंढऱ्यांना आम्ही सांगत असतो की हे तुमचं दुसरं हार्ट आहे, आपलं रक्ताभिसरण व्यवस्थित ठेवण्यासाठी त्यांचं खूप मोठं योगदान असतं. तर पायांच्या ज्या पिंढऱ्या आहेत त्यांना आकुंचन पावणं आणि प्रसरण पावणं ह्याला आम्ही सोलियस पुशअप असं म्हणतो. सोलियस पुशअपचा फायदा तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण सुद्धा रेग्युलेट करतं आणि नक्कीच तुमचं रक्ताभिसरणही व्यवस्थित करतं. दिवसभराचा तुमचा जो काही ऑक्सिजनचा पुरवठा आहे तो सुरळीत होतो, श्वास तुमचा व्यवस्थित होतो. एक वेळ आपण फिक्स करू शकतो जसं जेवणानंतर 1 ते 1.5 तासानंतर हे पिंढऱ्यांचे जर व्यायाम आपण केले, पिंढऱ्यांना फक्त तुम्ही टाचा उचलून त्यांना आकुंचन आणि प्रसरण पावण्याचा जर प्रकार केला त्याचा परिणाम म्हणजे ओव्हरऑल बॉडीमध्ये मिळेल. आणि शिवाय आपण बाकीचे मानेचे खांद्यांचे जे सूक्ष्म व्यायाम आहेत तेही आपण इथे करू शकतो. आपण जे काही आतापर्यंत सर्व व्यायाम प्रकार, योगासनं आणि श्वसनाचे व्यायाम पाहिले हे सगळ्यांसाठीच उपयुक्त आहेत. पण खास करून महिला वर्गासाठी जसं की लॉंग सिटिंग आवर्समुळे कमरेचा भाग जो आहे तो आखडून जातो, पोटाचे स्नायू स्थूल आणि सैल पडायला लागतात हळूहळू, त्याचा परिणाम असा होतो की पोट सुटायला लागतं, तर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी सेतुबंधासन केल्याशिवाय झोपू नये.

0: सकाळ आणि संध्याकाळ हे नक्की करावं, तर त्यांचे हॉर्मोनल बॅलन्सही व्यवस्थित राहणार आहे, त्यांची कंबर आणि पोट ह्याचा सुद्धा तणाव कमी होणार आहे, आणि पोटाचे स्नायू जे सैल पडत चाललेले आहेत ते सुद्धा पडणार नाहीत. दुसरं तर भद्रासन आपण ज्याला म्हणतो, भद्रासन म्हणजे बटरफ्लाय, खाली बसून तुम्ही दोन्ही पायांची तळवे जोडून सरळ बसणे थोडा वेळ, हा सकाळ संध्याकाळ तुम्ही प्रकार करू शकता. त्यामुळे नक्कीच तुमच्या पोटाकडे रक्तप्रवाह वाढतो आणि महिलांना नक्कीच फायदा होतो त्याच्यामध्ये. गर्भवती महिलांनी मार्गदर्शनाखालीच केला पाहिजे असं सांगेल मी स्मिता.
1: डॉक्टर, आज तुम्ही एक आहार तज्ज्ञ म्हणून देखील काम करता, तर ह्या सगळ्यांसाठी योग्य आहार कसा राहील त्याबद्दल काय सांगाल?
0: आपल्याला ऊर्जा देणारा आहार घेणं खूप आवश्यक आहे. जो धावपळ करणारा वर्ग आहे ना, त्यांचा जेवणाचा वेळ 5 मिनिटाचा असतो, म्हणजे ते खूप फास्ट जेवतात आणि न चावता गिळणे असा एक प्रकार होतो. त्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स पण खूप आपल्या शरीरामध्ये वाढत जातोय, तो जो की कारणीभूत आहे बऱ्याचशा आजारांना स्मिता. तर मी प्रामुख्याने इथे सांगेल की तुम्ही जेवा, कमी जेवा पण शांतपणे जेवा. त्याच्यानंतर पोषक आहारामध्ये जर का सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये पालेभाज्या असणं, फळं असणं, डाळी, कडधान्य, ड्रायफ्रुट्स आहेत, कार्बोहायड्रेट्स असणं हे सर्वच आवश्यक आहे. एकच प्रकारचा आहार न घेता तुम्ही संतुलित आहार घेणं खूपच आवश्यक आहे. अथ योग अनुशासनम हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. रोज योग नक्की अंगीकारावा. प्राणायाम आणि ध्यान हे नियमित करावं. पोषक आहार घेणं, एक रुटीन छान सेट करणं हे खूप आवश्यक आहे. कामगार बंधू आणि भगिनी ते जर का स्वस्थ राहिले तर त्यांचा एक योगदान आपल्या समाजामध्ये खूप मोठं आहे. त्यांनी स्वतः स्वस्थ राहणं हे तर आपला देश, आपला राष्ट्र हे स्वस्थ होण्यास मदत होईल, आणि नक्कीच तो होईल जर का तुम्ही योग अंगीकारला.
1: डॉक्टर सोनल, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या कामगार बंधू भगिनींना त्यांचा ताणतणाव म्हणा किंवा शारीरिक मानसिक व्याधी ज्या काही आहेत, योग मार्गाने ते कसं दूर ठेवू शकतील हे सोप्या भाषेत समजावून सांगितलं, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.
1: शारीरिक आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी योग याविषयी डॉक्टर सोनल कुलकर्णी यांची मुलाखत आताच आपण ऐकलीत. बरे तर श्रोते हो, कामगार सभा या कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

कामगारांसाठी कार्यक्रम कामगार सभा आपण ऐकल्यात ए आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर ह्या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 4 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया दुर्गा म्हणतात मला या चित्रपटातील उर्मिला धनगर यांनी गायलेलं सांजली हृदयांचं गीत. संगीत आहे प्रवीण कुंवर यांचं.

0: गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
1: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
0: श्रोते, कार्यक्रमात यानंतर ऐकूया आई शब्द या चित्रपटातील साधना सरगम यांनी गायलेलं सौमित्र यांचं गीत. संगीत आहे अशोक पत्की यांचं.

0: मितवा या चित्रपटातील शंकर महादेवन आणि जान्हवी प्रभू अरोरा यांनी गायलेलं मंदार चोळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं शंकर एहसान लॉ यांचं. श्रोतो, गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
1: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.

बाई पण भारी देवा या चित्रपटातील साईप्रसाद निंबाळकर यांनी गायलेलं वलय मालगुंडे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं साई पियुष यांचं. श्रोतो गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. कार्यक्रमात यानंतर ऐकूया बेला शेंडे आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं डेबू या चित्रपटातील अनंत खेळकर यांचं गीत. संगीत आहे अशोक पत्की यांचं.

0: या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. सायंकाळचे 4:30 वाजलेत. मालिका विशेष अंतर्गत कार्यक्रमात मालिका
1: जाणूनी घेऊ भासकवी. महाकवी भासाच्या नाट्यकृतींचा परिचय करून देणाऱ्या कार्यक्रम मालिकेचा दुसरा भाग आज ऐकूया. विषय आहे भासाची रामकथेवर आधारित नाटकं. लेखन डॉक्टर श्रीनंद बापट. निवेदन मानसी मागीकर आणि रवींद्र खरे. संगीत विनायक लिमये आणि सादरकर्त्या नीलिमा.

0: काय हो महाराज, गेला आठवडाभर बघतीये अगदी भासमय झालेला दिसतोयस. पाहावं तेव्हा पुस्तकांमध्येच बुडवलेला असतोस.
1: खरं सांगू तशीच स्थिती झाली आहे माझी. ते फार विलक्षण असला पाहिजे बरं का हा माणूस. जस जसं वाचत जावं ना तस तसे त्याचे वेगवेगळे पैलू दिसायला लागतात. लोकांना अगदी परिचित असणाऱ्या कथांची मांडणी पूर्णपणे निराळ्या पद्धतीनं केली त्यांनी.
0: हे खरंय, पण ही काही केवळ भासाचीच करामत नाहीये बरं का.
1: म्हणजे काय?
0: अरे तीच रामकथा किंवा कृष्णकथा विविध प्रकारांनी मांडण्याचं पुरेपूर स्वातंत्र्य घेत आलेत आपले प्राचीन लेखक.
1: नुसतं असं सांगू नको, उदाहरण दे.
0: बर, आता हे बघ, राम हा पुरुषोत्तम सर्व गुणसंपन्न, मग तो कोणत्याही प्रकारे हिंसा कसा करणार? अहिंसा धर्म पाळणारा असला पाहिजे ना तो. म्हणून काही रामायणांमध्ये रावणाचा वध राम नव्हे तर लक्ष्मण करतो असं दाखवलंय.
1: लक्ष्मण? फारच विलक्षण आहे बाबा हे.
0: अरे इतकंच काय, महाभारताच्या काही आवृत्त्यांमध्ये द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगात कृष्णाचा काहीच सहभाग दाखवलेला नाहीये. तर द्रौपदी तिच्या पातिव्रत्याच्या जोरावर आपल्या अंगावरचं वस्त्र ढळू देत नाही असं दाखवलंय.
1: हे विशेष आहे खरं, पण त्यामुळे सीतेचं हरण करणारा रावण आणि द्रौपदीची वस्त्र ओढणारा दुःशासन हे काही निर्दोष ठरत नाहीत काय? भासाचं वैशिष्ट्य हे आहे की त्यांनी खलनायक समजल्या जाणाऱ्या पात्रांमधला चांगुलपणा दाखवलाय. थोडक्यात त्याचे खलनायक आणि नायक अगदी काळ्या पांढऱ्या रंगानं नव्हे तर मधल्या छटांनी रंगवलेले आहेत.
0: करेक्ट, खरंय तू म्हणतोयस ते. मला वाटतं या दृष्टीने आपण एक एक नाटक पाहिलं पाहिजे. रामाच्या कथेवर आधारलेली अशी भासाची दोन नाटक आहेत, प्रतिमा आणि अभिषेक.
1: थांब थांब थांब, तू रामाच्या कथेवर आधारलेली असं का म्हणतेस? सरळ सरळ रामायणावर आधारलेली नाटकं असं का नाही म्हणालीस?
0: आला वाटतं बारकावा तुझ्या लक्षात.
1: मग
0: अरे रामायण हा रामकथा सांगणारा वाल्मिकी ऋषींच्या परंपरेतला ग्रंथ आहे. पण रामाची कथा आपापल्या आवडीप्रमाणे निरनिराळ्या प्रकारे मांडणारे इतर साहित्यही तयार होत होत. आणि भासाच्या काळापर्यंत रामायण या ग्रंथाची रचना निश्चितच पूर्ण झालेली नव्हती. म्हणून व्यापक दृष्टीने रामकथा असं म्हणणंच योग्य ठरतं.
1: अच्छा अच्छा, म्हणून भासानंही रामाची कथा मांडताना स्वातंत्र्य घेतलंय असं तुला म्हणायचंय?
0: बरोबर, त्यामुळेच इतर गप्पा बाजूला ठेवून भासानी त्याच्या दोन नाटकांमध्ये मांडलेली रामकथा आपण आधी पाहूया.
1: चालेल, प्रतिमा आणि अभिषेक ही दोन नाटकं रामकथेचे वेगवेगळे अंश वेगवेगळ्या दृष्टीने मांडतात. दशरथानं केलेल्या रामाच्या राज्याभिषेकाच्या संकल्पापासून प्रतिमा नाटक सुरू होतं आणि रामाच्या राज्याभिषेकापर्यंत जाऊन थांबतं. तर अभिषेक हे नाटक सीताहरणानंतर रामाच्या सुग्रीवाशी झालेल्या भेटीनी सुरू होतं आणि रामाच्या राज्याभिषेकापाशी थांबतं. या दोनही नाटकांची नावं अगदी अन्वर्थक अशीच आहेत. रामाचा वनवास आणि दशरथाचा पुत्रवियोगानं झालेला मृत्यू या दोन्ही घटना भरताला दशरथाचा पुतळा पाहिल्यावर समजतात, म्हणून नाटकाचं नाव प्रतिमा ठेवलेलं असावं.
0: रामाची कथा सविस्तर मांडण्याच्या दृष्टीने भासानी 7 अंकांची आखणी केली. अयोध्या, अयोध्येच्या सीमेवरचं देवकुल, दंडकारण्य, लंका आणि पुन्हा दंडकारण्य असा या नाटकाचा भौगोलिक विस्तार आहे. नव्या पद्धतीने कथेची मांडणी करणाऱ्या प्रतिमा नाटकाची सुरुवात होते ती एका अतिशय लक्षवेधक नांदिनी.
1: बरं,

0: प्रतिमा नाटकातल्या सगळ्या महत्वाच्या पात्रांची नावं सांगणाऱ्या या नांदीमध्ये रामाची स्तुती केली आहे. सीता भव म्हणजे सीतेला आनंद देणारा, चांगल्या मंत्रानं म्हणजे सल्ल्यानी आनंदित होणारा, सुंदर गळा लाभलेला, लक्ष्मण ज्याच्याबरोबर सतत आहे असा, रावणाचा शत्रू बिभीषणाचा आत्मा असणारा तो राम, जन्मोजन्मी तुमचं रक्षण करो अशी प्रार्थना केलेली आहे.
1: आणि त्यानंतर घाईघाईनी राजवाड्यात जाणाऱ्या द्वारपालिकेचा निर्देश करून सूत्रधार आणि नटी निघून जातात. द्वारपालिका येते आणि रामाला राज्याभिषेक करण्याची आज्ञा दशरथाने दिली असल्याचं सांगते. त्यावर त्याची सगळी तयारी झाली आहे असं कंचुकी म्हणतो.
0: इकडे सीतेच्या महालात वेगळीच गंमत चालली आहे. अवदातिका नावाची सीतेची दासी दुसऱ्या एका दासीची गंमत करण्यासाठी म्हणून तिच्या ताब्यात असलेली वल्कल उचलून आणते आणि सीतेला दाखवते. सीता रागावते, अगं पण कुतूहलापोटी ती वल्कल धारण करते.
1: सीतेनं अशी वल्कल धारण करणं म्हणजे या नाटकातलं पहिलं पताका स्थान आहे बरं का.
0: पताका स्थानक ही काय वानगडे?
1: अरे पुढे भोगाव्या लागणाऱ्या वनवासाच्या वेळी सीतेला वल्कल नेसावी लागणार होती ना. जसा उंच लावलेला झेंडा म्हणजे पताका लांबवरून दिसते, तशा या प्रसंगाने पुढच्या घटना सुचवल्या जातात म्हणून हे पताका स्थानक.
0: हा म्हणजे ते पताका लावलेल्या देवळांप्रमाणे असणाऱ्या नाटकांनी भासाने मोठी कीर्ती मिळवली असं बाणभट्टानं म्हणलंय. ते अशा पताका स्थानांविषयीच आहे होय.
1: अशा पताका स्थानांबद्दलच आहे ते. सीता वल्कल नेसते आणि तेवढ्यात राज्याभिषेक रामालाच होणार असल्याची बातमी येते आणि पाठोपाठ मंगल वाद्य वाजायला लागतात.
0: पण थोड्याच वेळात वाद्य बंद होतात. एक दासी येऊन सांगते की रामाला राज्याभिषेक झाल्यावर दशरथ महाराज वनात जाणार आहेत. ते ऐकून मात्र सीतेला दुःख होतं.
1: तेवढ्यात राम तिथे येतो आणि कैकेयीनी मंथरेच्या सांगण्यावरून मागितलेला वर आणि त्यामुळे रामाला घडणारा वनवास याविषयी सांगतो. इथून पुढे पहिला अंक संपेपर्यंत संवाद बरेच असले तरी त्यातल्या घटना मात्र रामायण माहीत असणाऱ्या व्यक्तीला नव्या नाहीत.
0: बरोबर.
1: राम वनवासाला जायला सिद्ध होतो. सीताही त्याच्या बरोबर जायला निघते. दशरथाला मात्र या घटनांमुळे धक्का बसतो आणि तो मूर्छित पडतो. त्यावर लक्ष्मण काही खडे बोल सुनावतो. तेव्हा राम त्याला थांबवतो. दासीनी नाट्यशाळेतून गंमत म्हणून उचलून आणलेली जुनी वल्कल तिथेच ठेवून आणि नवी वल्कल नेसून राम आणि त्याच्या पाठोपाठ सीता आणि लक्ष्मण हे हट्टाने वनवासाला निघून जातात.
0: प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारं दुःख भासानं दुसऱ्या अंकात दाखवलंय. राम सीता आणि लक्ष्मण यांना अयोध्येच्या सीमेवर सोडून मंत्री सुमंत्र परत येतो आणि दशरथाच्या दुःखाला पारावार राहत नाही. मरणासन्न अवस्थेत त्याला दिलीप, रघु आणि अज या पितरांचं दर्शन होतं आणि स्वर्गस्थ पितरांनो आलोच मी तुमच्याकडे असं म्हणून तो मरण पावतो.
1: वस्तुत एखाद्या पात्राचा मृत्यू रंगमंचावर न दाखवता त्याचा वृत्तांत सांगावा किंवा सुचवावा असा भरताच्या नाट्यशास्त्राचा संकेत आहे.
0: बरोबर.
1: पण भासानी असा कोणताही संकेत मानलेला नाही. त्यामुळे इतर काही नाटकांमध्ये रंगमंचावर युद्ध दाखवायलाही तो कचरत नाही.
0: नाट्यशास्त्रकार भरतमुनी हा भासानंतर होऊन गेला असला पाहिजे असं जे म्हणलं जातं ना ते यामुळेच. पण भासानं रंगमंचावर जे काही दाखवलंय ते वस्तुस्थितीच्या जास्त जवळ जाणार आहे असंच आधुनिक काळात आपल्याला म्हणता येईल.
1: हो. तिसरा अंक सुरू होतो तो एक सैनिक आणि रंगारी यांच्या हलक्या फुलक्या संवादानी. दुसऱ्या अंकातल्या दुःखाच्या सावटावर हा उताराच आहे. देवकुल म्हणजे देऊळ रंगवण्याचं आणि सजवण्याचं काम संपवून रंगारी नुकताच निवांत बसलाय आणि तेवढ्यात देवळातल्या मूर्ती पाहायला दशरथाच्या राण्या आणि राजपरिवारातले लोक येणार आहेत म्हणून शिपाई रंगाऱ्याला हटकतो.
0: देवळाला व्यवस्थित रंगसफेती झालीये आणि सगळी आवराआवर झालीय हे रंगारी दाखवून देतो. तेवढ्यात दशरथाचा पुत्र भरत तिथे उतरतो. अयोध्येत प्रवेश करण्याचा मुहूर्त थोडा पुढे असल्याने तो तिथे थांबतो आणि त्याला हे देऊळ दिसतं. तिथली सगळी सजावट पाहून तो कुतूहलानं आतमध्ये शिरतो.
1: देवळातल्या मूर्तीनं तो नमस्कार करणार तेवढ्यात तिथला देऊळकरी येतो आणि त्या मूर्ती देवांच्या नव्हेत तर माणसांच्या आहेत असं सांगतो. त्यातल्या पहिल्या तीन मूर्ती दिलीप, रघु आणि अजय यांच्या आहेत आणि त्यांच्यानंतर चौथी प्रतिमा तिथे आहे हे समजल्यावर भरत सरकतो आणि या चौथ्या मूर्तीची चौकशी आडून पण जरा निराळ्या पद्धतीने करतो.
0: तेव्हा त्याला समजतं की कैकेयीच्या हट्टामुळे राम वनवासाला गेलाय आणि दशरथाचा मृत्यू ओढवलाय. भरत मूर्छित होतो आणि देऊळकर्याला त्याची ओळख पटते. तो विचारतो, आपण कैकेयीचे पुत्र भरत तर नव्हेत? त्यावर भरत ठामपणे सांगतो

0: त्याची मांडणी त्या मनाने सर्धोपट स्वरूपाची आहे. पण भासाच्या प्रतिभेने पुन्हा उंची गाठली ती 5व्या आणि 6व्या अंकात. दंडकारण्यात राहणारा राम दशरथाच्या श्राद्धाला काय अर्पण करावं अशा चिंतेत असताना रावण स्वतःच तपस्व्याच्या वेशात तिथे प्रकट होतो आणि त्याला पर्वतांवर राहणाऱ्या सुवर्ण मृगांविषयी सांगतो. तो सुवर्ण मृग आणायला जातो तेव्हा सीतेकडून पाहुणचार घेणारा रावण तिला पळवून नेतो असा विलक्षण प्रसंग भासाने रंगवलाय.
1: जटायू पक्षी रावणावर हल्ला करून सीतेला सोडवण्याचा प्रयत्न करतो पण रावणाच्या प्रहारानं तो मरून पडतो आणि हा सगळा प्रकार पाहत असलेले दोन ऋषिकुमार सीतेला रावणानं पळवून नेलंय हे रामाला सांगायला जातात. असा पूर्णपणे मानवी स्वरूपाचा भाग या कथेत त्यानं गुंफलाय.
0: पण हा सीता हरणाचा प्रसंग घडत असताना लक्ष्मण तिथे दाखवलेला नाही, तसंच तो कुठेतरी बाहेर गेलेला आहे असंही दाखवलेलं नाहीये. ही गोष्ट थोडीशी आश्चर्यकारक वाटते नाही?
1: हो ना. पण पुढे 6व्या अंकातल्या पुढच्या प्रवेशात भासानं आणखीन एक निराळी गोष्ट केली आहे. भरताच्या सांगण्यावरून रामाची माहिती मिळवायला जनस्थानात गेलेला सुमंत्र परत येतो आणि वालीचा वध आणि सुग्रीवाचं राज्यारोहण याविषयी सांगताना चुकून रामावर गुदरलेल्या प्रसंगाबद्दल बोलून जातो.
0: मुळातूनच ऐकण्यासारखा आहे तो संवाद.

0: सुग्रीवो भ्रंशितो राज्याद् भ्रात्रा ज्येष्ठेन वालिना हृतदारो वसनशैले तुल्य दुःखेन मोक्षितः।
1: तात, कथं तुल्य दुःखेन नाम?
0: हन्त, सर्वं उक्तमेव मया।
2: तुल्य दुःखेन या सुमंत्राच्या एका शब्दानं सुग्रीव आणि राम हे समदुखी आहेत हे भरत ओळखतो आणि सगळी हकीकत सुमंत्राकडनं काढून घेतो।
3: रामावर गुदरलेल्या संकटामुळे उद्विग्न झालेला भरत कैकईकडे येतो आणि तिला तो सगळी हकीकत सांगून दोन खोचक प्रश्न विचारतो।
0: स्वतःचे राज्य सोडोनी वनवासी तुझ्यामुळे, पत्नी पळविली त्याची तुला आता मिळो सुख। काय हे सद्गुणी ऐशा इक्ष्वाकुंशा पतिव्रता, सुना पळविल्या जाती सुन तू लाभल्यावरी।
3: त्यावर कैकेयी स्वतः गप्प राहून सुमंत्राला उत्तर द्यायला सांगते।
2: दशरथाला मिळालेल्या शापाची हकीकत सुमंत्र भरताला सांगतो। कैकेयीनं रामाला वनवासात पाठवलं नसतं तर कदाचित दशरथाप्रमाणे तोही जिवंत राहिला नसता। रामाला 14 दिवसच वनवासात पाठवण्याची मागणी कैकेयीला मुळात करायची होती, पण तेवढ्याही दुःखानं भान न राहून तिच्या तोंडून 14 वर्ष असे शब्द बाहेर पडले। हे सगळं लक्षात आल्यावर भरत कैकेयीची क्षमा मागतो आणि ती देखील मोठ्या मनानं त्याला क्षमा करते। पुढे रामानं रावणाला मारून सीतेला सोडवली आणि तो आता जनस्थानात येतोय ही हकीकत 7व्या म्हणजे शेवटच्या अंकात विष्कंभकात येते। पाठोपाठच राम, सीता आणि लक्ष्मण प्रवेश करतात आणि जनस्थानातल्या जुन्या आठवणींमध्ये रंगून जातात। तेवढ्यात तिथे भरत आणि कौसल्या, सुमित्रा, कैकेयी हे सगळे जण येतात। ज्या जनस्थानात पूर्वी झालेल्या भरत भेटीच्या वेळी रामानं 14 वर्षांचा वनवास पूर्ण होईपर्यंत राज्य स्वीकारायला नकार दिला होता, त्याच ठिकाणी त्याचा राज्याभिषेक होतो आणि तोही कैकेयीच्या आज्ञेनं। आणि अशा प्रकारे एक मोठं औचित्य साधून हे नाटक एका सुखांतिकेच्या रूपात संपतं।
3: हो, आणि हा सगळा गोड शेवट करताना सीतेच्या अग्निदिव्याच्या कटू प्रसंगाला भासानी फाटा दिलाय, हे महत्वाचं बर का?
2: अगदी खरं, अगदी खरं बोललीस तू।
3: प्रतिमा नाटक आणि मूळ रामायण यात नेमके काय काय मूलभूत फरक आहेत हे आता आपण डॉक्टर सुचेता परांजपे यांच्याकडून जाणून घेऊया।
4: आदी कवी म्हणून ज्यांचा गौरव झाला त्या वाल्मिकींच्या सिद्ध हस्त लेखणीतून उतरलेलं आर्ष महाकाव्य म्हणजे रामायण। रामकथा पहिल्यांदा संपूर्णपणे शब्दबद्ध झाली ती वाल्मिकी रामायण। या रामायणाच्या सुद्धा स्थलकालानुरूप अनेको निरनिराळ्या कथा आणि आवृत्त्या आल्या, पण अभ्यासक या नात्याने आपण बडोद्याच्या ओरिएंटल इन्स्टिट्यूटनी अथक परिश्रमपूर्वक काढलेली संहिताच तेवढी प्रमाणभूत मानतो। म्हणजे मूळ रामायण आणि भासाचं प्रतिमा नाटक यांची तुलना करताना या बडोदा आवृत्तीचाच केवळ विचार करतो आपण। खूपदा काय होतं,

मूळ संहिता आपण वाचत नाही आणि मग कुठल्या तरी कादंबरीवरून, कधी एखाद्या सांप्रदायिक रामकथा परंपरेवरून, तर कधी चक्क सांगोवांगी ऐकलेल्या गोष्टींवरून आपण स्वतःची अशी काही ठाम मतं बनवून टाकतो. पण भासासारखा समर्थ नाटककार, ज्याला कालिदासानंही लावून मुजरा केला, तो जेव्हा मूळ रामायणापेक्षा वेगळं, निराळं, नवं असं काहीतरी दाखवू बघतो, तेव्हा त्यामागे मात्र एक निश्चित भूमिका असते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की वाल्मिकींनी काव्य रचलं तर भासांनी नाटक लिहिलं. दोन अगदी भिन्न प्रकृतीच्या कलाकृती आहेत ह्या. काव्य हे निव्वळ श्राव्य, उलट नाटक अर्थातच प्राधान्याने दृश्य आणि श्राव्य देखील. विशेषत भासाची सगळीच नाटकं ही प्रयोगक्षमच होती प्राधान्याने. जर नाटकात नाट्य नसेल तर ते गतप्राणच होईल. मग मूळ संहितेला बगल देणं, नवीन प्रयोजनं हुडकणं, व्यक्तिरेखांचं वेगळं चित्रण करणं, अशा अभिनव कल्पना भास वापरायला लागतो. उदाहरणार्थ या प्रतिमा नाटकातच मूळ रामायणात दशरथाच्या मृत्यूची चाहूल भरताला तो मामाच्या घरी असतानाच लागलेली दाखवली आहे. त्याला अशुभ स्वप्न पडतात, अशुभ शकुन होतात आणि म्हणून तो अस्वस्थ होतो. त्यात अयोध्येत प्रवेश केल्यावर तर त्याला जवळजवळ लक्षातच येतं की काहीतरी अघटित घडलंय. आणि मग कैकेयी मातेच्या महाली गेल्यावर कैकेयी स्वतःच त्याला दशरथः परलोकम गतः असं स्पष्ट सांगते. आणि त्याचं कारण म्हणून राम, सीता, लक्ष्मण यांना मी वनवासात धाडलं हेही सांगते. सात रात्री प्रवास करून आलेल्या त्या युवकाला त्या क्षणी दुःख शोकापेक्षा रागच जास्त आला तर त्यात नवल काय? त्याची प्रतिक्रिया दुःखावेगापेक्षा मनातला संताप, मनातली कैकेयीबद्दलची चीड व्यक्त करणारीच आहे. आता हे सगळं नाटकात कसं चालावं, भासाला कसं रुचावं? मग त्यानं कथावस्तू बदलून टाकली. काय तर म्हणे अयोध्याच्या सीमेबाहेर एका देवकुलात भरत थांबतो आणि स्वर्गस्थ इक्ष्वाकू राजांच्या पंक्तीत दशरथाची ही प्रतिमा म्हणजे मूर्ती बघतो. किती नाट्यमय प्रसंग, कशी धक्कादायक घटना आहे ही. शिवाय अनपेक्षितपणे पितृवियोगाची बातमी कळल्यावर भरताची एकमात्र प्रतिक्रिया म्हणजे दुःख, शोक आणि विलाप आहे. भासाला आत्ता त्याच भावना फक्त अधोरेखित करायच्या आहेत. प्रतिमा पाहून दशरथाच्या मृत्यूची वार्ता समजणं ही या नाटकातली सर्वात महत्त्वाची घटना. नाटकाचं नावच मुळी त्यावरून आलं. आणि ही 52 कशी कल्पना भासाची आणि फक्त भासाचीच. त्याची कारणंही बघा. एक तर रंगमंचावर प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा नाट्यमय प्रसंग सादर करणं आणि भरत खरं तर कैकेयीचीही व्यक्तिरेखा नव्या कुंचल्यांनी रंगवणं. बऱ्याच इतर छोट्या छोट्या गोष्टी भास मूळ रामायणापेक्षा इथे वेगळ्या करताना दिसतो. त्यावेळी त्याच्यातला रामभक्त जसा जाणवतो तसाच रंगकर्मी नाटककारही जास्त सरसपणे जाणवतो. एक उदाहरण द्यायचं झालं तर वाल्मिकींचा राम कैकेयीनी काय केलं आणि काय काय मागितलं हे ऐकल्यावर लक्ष्मणाला चिडून म्हणतो, क्षुद्रकर्मा ही कैकेयी द्वेषाद अन्याय्य माचरेत. अरे लक्ष्मणा, मत्सरापोटी असं अन्याय करणारी आणि अन्याय वागणारी ही कैकेयी क्षुद्रकर्मा म्हणजे फारच हीनपणे वागतीये. एकूण आपल्याही रामाबद्दलच्या कल्पनांना तडा जावा असं हे विधान वाल्मिकींनी केलंय. पण भासाचा राम मात्र स्वतः तर कैकेयीच्या कृत्याचं समर्थन करतोच, वर कांचुकियाला खडसावतो की माझ्या आईबद्दल असं वाईट साईट बोललेलं मी ऐकून घेणार नाही, न मातुफ परिवादम श्रोतुम इच्छामी. आणखी एक उल्लेख मात्र आवश्यक आहे प्रतिमा नाटकाच्या संदर्भात. सीता हरणाच्या वेळचा प्रसंग आहे हा. मूळ रामायणात आणि मग त्याची री ओढून इतरत्र ही सगळीकडे हवाचं मृगतो मला राघवा म्हणणारी सीता आणि तिचा हट्ट पुरवण्यासाठी बाहेर पडलेला राम दाखवला गेलाय. भासाला हे अर्थात आवडलं नाही. सीता आणि असा हट्ट करेन, शक्यच नाही, तो तिचा स्वभावच नाही. मग रामाला कसं बाहेर काढायचं? बरं, जनसामान्यांच्या मनात तर तो कांचनमृग घट्ट जाऊन बसलाय. काय करता येईल? काय करावं भासाने? साक्षात रावणच ब्राह्मण वेशात राम आणि सीतेकडे येतो. राम तिथे उपस्थित आहे. बोलण्यात बोलणं निघून येऊ घातलेल्या दशरथाच्या श्राद्धासाठी कांचन पार्श्वमृगच सगळ्यात उत्तम, तो आण
असं रावण म्हणतो सीता नव्हे. वडिलांच्या श्राद्धपक्षासाठी कांचनमृग आणायला जाताना सीतेला रामानी एकटं आश्रमात ठेवलं तर त्यात वाईट काहीच नाही. उलट त्याचं पितृप्रेम, पुत्र म्हणून कर्तव्य ही भावना तर दिसतेच. शिवाय सीतेनी हट्ट करून रामाला आश्रमाबाहेर धाडलं हा दोषही तिला लागला नाही. लोकांच्या मनातला कांचनमृगही शिल्लक राहिलाच. भास असे जेव्हा मूळ संहितेत बदल करतो, सुधारणा करतो, व्यक्तींचे स्वभाव विशेष उलटे पुलटे करतो, तेव्हा त्यामागे त्याच्या मनात नाटकाच्या सादरीकरणाचा आणि मानवी स्वभावाचं निराळ्या दृष्टीने परीक्षण करण्याचा अभ्यास जाणवतो. आणि मग सहजच म्हणावंसं वाटतं की प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट.

0: क्या बात है. ए, रामकथेवर आधारित असणारं भासाचं दुसरं नाटक आहे ना, त्याचं नाव अभिषेक. त्याचं कथानकच सुरू होतं ते सुग्रीव आणि राम यांच्या भेटीपासून. सुग्रीव, बिभीषण आणि शेवटी राम असे तिघांचे राज्याभिषेक या नाटकात दाखवलेत, म्हणून याचं नाव अगदी अन्वर्थक ठरतं.
1: प्रतिमा नाटकात जशा भासानी स्वतःच्या प्रतिभेने अनेक गोष्टी दाखवल्यात, तसं अभिषेक नाटकात फारसं काही नाहीये. रावणानी सीतेचं अपहरण केलेलं आहे आणि तिला परत आणण्याच्या विवंचनेत राम आहे. अशा स्थितीत पहिल्या अंकाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांना समजतं की वालीनी आपल्या धाकट्या भावाच्या म्हणजे सुग्रीवाच्या पत्नीला पळवून वालीनी किष्किंधेचं राज्यही बळकावलंय. पाठोपाठच राम लक्ष्मण आणि सुग्रीव यांची भेट झाली आणि त्या दोघांनी एकमेकाला मदत करण्याचं ठरवलंय.
0: रामाच्या सांगण्यावरून सुग्रीव वालीला द्वंद्वाचं आव्हान देतो आणि तारा वारंवार अडवत असतानाही वाली ते स्वीकारतो. प्रत्यक्ष द्वंद्व युद्धात सुग्रीव खाली पडतो. गमतीचा भाग असा की वालीला मारायचंय याची आठवण मारुती रामाला करून देतो.
1: रामानी वेध घेतलेला वाली मरणासन्न अवस्थेत पडतो आणि आपल्याला का मारलं असं विचारतो. त्यावर तू धाकट्या भावाच्या पत्नीशी म्हणजे एक प्रकारे सुनेशी संबंध जोडलास म्हणून मी तुला मारलं आणि तसाही तू एक प्राणी आहेस त्यामुळे मी तुझी शिकार केली अशी मखलाशी राम करतो. त्यावर आपला मृत्यू रामाच्या हातून होतोय यातच समाधान मानून वाली मृत्यू पावतो. त्यानंतर इतर विधींसह सुग्रीवाचा राज्याभिषेक होतो. यानंतर काही दिवसांनी सीतेचा ठाव ठिकाणा मिळाल्यावर मारुती हा सीतेला रामाचा संदेश देण्यासाठी लंकेत जातो. तो तिला भेटून संदेश देतो मात्र अंगठीसारखी कोणतीही वस्तू देत नाही. सीतेला समजवण्यासाठी रावण आलेला असतो, त्यालाही मारुती पाहून ठेवतो. सीता कुठे आहे हे पक्क समजल्यावर सुग्रीव आपल्या सैन्याला समुद्र पार करण्याची आज्ञा देतो. तितक्यात विभीषण येतो आणि रामाच्या गोटात सामील होतो. रामानी अस्त्राचा प्रयोग करून समुद्र हटवावा असं सुग्रीव सांगत असतानाच समुद्राचा देव वरुण हा तिथे प्रकट होतो आणि सैन्याला वाट करून देतो. नाटकाचा पाचवा अंक मात्र अनेक घडामोडींनी भरलेला आहे. सीतेला फसवण्यासाठी राम आणि लक्ष्मण यांच्या मस्तकांच्या प्रतिकृती घेऊन रावण सीतेकडे येत असताना त्याला एक अपशकुन होतो. लंकेची अधिष्ठात्री देवता त्याला सोडून जातीये असं दृश्य त्याला दिसतं. तरीही पुढे जाऊन तो सीतेला ती मस्तकं दाखवतो. सीता बेशुद्ध होते. ती शुद्धीवर आल्यावर रावण तिला आणखी खिजवत असतानाच इंद्रजित धारातीर्थी पडल्याची बातमी येते आणि मग रावण रामाशी लढायला सिद्ध होतो.
0: सहाव्या अंकाच्या सुरुवातीला राम आणि रावण यांच्या युद्धाचं दीर्घ वर्णन ते युद्ध पाहणाऱ्या तीन विद्याधरांच्या तोंडून ऐकायला मिळतं. रावणाच्या वधानंतर विभीषणाला लंकेचं राज्य मिळाल्याचंही तिथे सांगितलेलं आहे.
1: रामाला भेटायला आतुर झालेल्या सीतेला राम भेट देत नाही. सीता अग्निप्रवेशाची परवानगी मागते आणि तसा अग्निप्रवेश केल्यावर अग्निनं तिला सुखरूप ठेवल्याबद्दलची आणि तिच्या शुद्धतेची खात्री त्यानं दिल्याची हकीकत लक्ष्मण सांगतो.
0: हो ना,
1: किंबहुना सीता ही मनुष्य रूपातली लक्ष्मी आणि पर्यायाने राम हा मूर्तिमंत.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. सायंकाळचे 5 वाजतायत. अस्मिता वाहिनीची दुसरी सभा आता सुरू होत आहे. या सभेत सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. सभेच्या सुरुवातीला ऐकूयात काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. विकसित भारत 2047 या राष्ट्रीय उद्दिष्टापूर्वीच देश सिकलसेल अॅनिमिया या आजाराचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. ते आज मध्य प्रदेशात ओंकारेश्वर इथे आंतरराष्ट्रीय सिकलसेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. आदिवासी समुदायांमध्ये या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांचं आवाहनही राष्ट्रपतींनी यावेळी केलं. नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एस्ट्रोजन प्रेस या यंत्राची पायाभरणी आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आली. गेल्या वर्षात देशाचं संरक्षण उत्पादन विक्रमी 1,78,000 कोटी रुपयांहून अधिक झालं तर संरक्षण क्षेत्रातली निर्यात 40,000 कोटी रुपयांवर पोहोचली असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. राष्ट्रीय चाचणी केंद्राच्या सूक्ष्मजीवशास्त्रीय चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन आज मुंबईत केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झालं. या ठिकाणी बहुमजली निवासी संकुलाच्या प्रकल्पाचं भूमिपूजनही त्यांनी केलं. मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं द्यावेत, 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांनी हा संप पुकारला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 607 अंकांची घसरण झाली आणि तो 76,803 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 155 अंकांची घसरण नोंदवत 24,013 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 5:02 झाले. आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतवहार. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात मुंबईचा जावई या चित्रपटातील गदी माडगुळकर यांची रचना. गीताला संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी.

श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया जगाच्या पाठीवर या चित्रपटातील गीत आशा भोसले यांच्या स्वरात, ग.दि. माडगुळकर यांची रचना आणि सुधीर फडके यांचं संगीत.

श्रोते हो, या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, यानंतर ठीक सायंकाळी 5:10 आपण ऐकू शकाल भारत सरकारच्या श्रम मंत्रालयाच्या वतीने विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत आयोजित रोजगार मेळावा 2026 या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत विज्ञान भवन नवी दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमाचं थेट प्रसारण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो, स्वस्थ भारत कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत गर्भवती महिलांसाठी योग याविषयी डॉक्टर चारुलता रोजेकर देशमुख यांची मुलाखत. नमस्कार श्रोते हो, स्वस्थ भारत कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, आज आपण जाणून घेणार आहोत गर्भवती महिलांसाठी योग याविषयी. कारण गर्भवती महिलांसाठी योग हा अत्यंत फायदेशीर आहे, त्यामुळे पाठदुखी कमी होते, झोप सुधारते आणि प्रसूती वेदना सहन करण्याची ताकद वाढते. याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी आम्ही आमंत्रित केलं आहे डॉक्टर चारुलता रोजेकर देशमुख यांना. ह्या योगतज्ञ असून गेल्या 20 वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर इथं त्या गर्भवती महिलांसाठी गर्भसंस्कार केंद्र चालवत आहेत. हर्सुल कारागृहात महिलांना योग शिकवणाऱ्या त्या पहिल्या योगशिक्षिका आहेत. गर्भवतींची योगसाधना हे त्यांचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. राज्य पातळीवरील योग भूषण पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. डॉक्टर चारुलता, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: आज आपण बोलणार आहोत गर्भवती महिलांसाठी योग याविषयी. तर सगळ्यात पहिले मला हे जाणून घ्यायला आवडेल की गर्भवती महिलांसाठी योग का महत्वाचा आहे. बरं,
1: बऱ्याच वेळा असा प्रश्न विचारला जातो की आमच्या वेळेस तर काही गर्भसंस्कार नव्हते किंवा आमच्या वेळेस काही गर्भवतींनी योग करायचा असं काही नव्हतं, मग आत्ताच का निघालं? तर त्याच्या मागची कारण जी आहे, मुलींच्या लग्नाचं वाढतं वय. स्त्री सुशिक्षित झाली, सक्षम झाली, स्वावलंबी झाली आणि ती विचार करायला लागली की माझं बाळ कसं असेल, माझ्या बाळाची डेव्हलपमेंट कशी होत असेल. अति ज्ञानामुळेही बऱ्याच वेळा त्यांच्या मनामध्ये काही काहूर मास्त ताण निर्माण होतो आणि त्यांच्या समस्या वाढायला लागलेल्या आहेत. दुसरं म्हणजे सहजासहजी गर्भ राहणं हे देखील सध्याच्या परिस्थितीत कठीण झालेलं आहे. वाढतं वय, चिंता या मुलींच्या वाढत्या वय आणि एकंदरीतच कामाच्या ताणामुळे. पूर्वी ह्याची गरज नव्हती कारण की स्त्रीचं क्षेत्र मर्यादित होतं, पण आता तिला ऑफिसचं टार्गेट तेवढंच आहे, दिवसभर तिला 8 तास काम करावं लागते आणि गर्भवती आहे म्हणून तिला एक्सक्युजेस काहीही मिळत नाही आणि त्याच्यामुळे तिची तणावाची लेवल वाढते आणि मग अशा वेळेस औषधं घ्यावी लागतातच. आहारामध्ये बदल करावा लागतो. मनाचं तणावाचं व्यवस्थापन करण्यासाठी त्यांना योग साधना म्हणून करावी लागते. म्हणून मी सांगते की असं नाहीये की फक्त गर्भवतींनीच योग करायचा, तर तो पूर्ण 9 महिन्यापर्यंत त्यांनी आपल्या डिलिव्हरीपर्यंत तो जर भाग केला पूर्ण, योगासनं, प्राणायाम, मेडिटेशन, आम्ही ध्यान जे शिकवतो हे सगळं जर केलं तर पूर्ण 9 महिन्याचा काळ जो आहे तो त्या आनंदात घालवू शकतील. आणि म्हणून माझ्या प्रत्येक लेक्चरमध्ये माझं एक वाक्य असतं की प्रेग्नन्सी इज नॉट अ डिसीज, तो आजार नाहीये. दुसरं म्हणजे तुम्ही त्याला उत्सव म्हणून साजरा करा. तुम्ही त्या पिरियडमध्ये आनंद घ्या, आनंद द्या, म्हणजे तुमची बाळं चांगली होतील. आणि म्हणून भावी सुदृढ सशक्त पिढी निर्माण होण्यासाठी गर्भवतींनी 3 महिने कम्प्लीट झाले की योगासनं, प्राणायाम, ध्यान याचा अभ्यास सुरुवात करायची. तो तिच्या डिलिव्हरीपर्यंत तिने ते करणं गरजेचं आहे.
0: डॉक्टर, गर्भधारणेपासून ते प्रसूतीपर्यंत जे काही 9 महिन्याचा हा काळ असतो, ह्याचं टप्प्यांमध्ये काही विभाजन केलेलं आहे का बरं?
1: येस. गर्भधारणे झाल्यापासून पहिला जो टप्पा असतो त्याला आम्ही फर्स्ट ट्रायमिस्टर असं म्हणतो. हा पहिला टप्पा जो असतो ना, याला म्हटलं जातं डेलिकेट पिरियड. त्याच्यामध्ये ना आराम करणंच अपेक्षित आहे, दगदग करू नये. कारण याच्यामध्ये बाहेरची वस्तू आपल्या शरीरामध्ये, शरीराने तिला स्वीकारणं आणि शरीराने तिला ऍडजस्ट करणं हा पिरियड असतो. म्हणून पहिल्या 3 महिन्यांमध्ये मुलींना जास्त त्रास होतो, उलट्या होणं, मळमळ होणं, थकवा जाणं, सकाळी सकाळी चक्कर आल्यासारखं वाटणं, याला आम्ही मॉर्निंग सिकनेस म्हणतो. या मुलींना खूप जास्त प्रमाणात त्याचा त्रास होतो. म्हणून पहिले 3 महिने आपण मराठी लोक म्हणतो चोर चोळी, 3 महिने लपवून ठेवायची असते गोष्ट, बोलायचं नाही. कारण या 3 महिन्यामध्ये डेलिकेट पिरियड जो असतो याच्यामध्ये कधी कधी ब्लिडिंग होतं, कधी कधी ऍबॉर्शन होण्याची शक्यता असते. तर 3 महिने त्या मुलीचा तो गर्भ बाहेरची बॉडी आपल्या शरीराने ऍक्सेप्ट आणि ऍडजस्ट करणं याच्यासाठी वेळ लागतो. म्हणून पहिले 3 महिन्यामध्ये तो पहिला टप्पा असतो, हा जोखीमचा टप्पा असतो. त्याच्यानंतरचा दुसरा टप्पा जो असतो तो असतो 4th-7th महिन्यापर्यंत, त्याला आम्ही म्हणतो गोल्डन पिरियड. याच्यामध्ये ना सगळ्या काही चांगल्या गोष्टी असतात त्या करायच्या असतात. म्हणजे चांगलं वाचन करावं, गाणं म्हणावं, कला डेव्हलप

0: करावे. माणसाला दोन मेंदू असतात, तर राईट ब्रेन जो असतो, उजवा मेंदू असतो हा क्रिएटिव्ह असतो आणि डावा मेंदू हा प्लॅनिंगवाला असतो. या गोल्डन पिरियडमध्ये बाळाचे अवयव डेव्हलपत असतात. याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने चांगले म्हणजे नवीन विचार, नवी कल्पना, म्हणजे वाचन करणं चांगलं, गाणं म्हणणं, चित्रकला काढणं, चांगल्या गोष्टी ऐकणं, शिकवणं, शिकणं हे सगळ्या आपल्याला या पिरियडमध्ये करायचे असतात. याच्यामध्ये गणित सोडवणं हा एक पण महत्वाचा भाग सांगतो आम्ही. उलटे नंबर काउंट करायला सांगतो, 100 पासून 1 आकड्यापर्यंत उलटे नंबर काउंट करायचे, 100, 99, 1 पर्यंत. म्हणजे ही ब्रेन ऍक्टिव्हिटी असते. आणि गणित पाढेपाठ करणं हे सांगितलं जातं, म्हणजे दोन्ही मेंदूची कार्यक्षमता चांगली राहिली पाहिजे. म्हणून हा दुसरा जो टप्पा असतो ना, हा गोल्डन पिरियड असतो. याच्यामध्ये वाचन, चिंतन, मनन जे काय असतं ते सगळ्या गोष्टी करायच्या. आणि शेवटचा जो टप्पा असतो हा मॅच्युअर्ड असतो, म्हणजे त्याच्यामध्ये बाळाचं फक्त वजन वाढत असतं. 4th, 5th, 6th महिन्यात काय होतं, बाळाचे ऑर्गन्स डेव्हलप होत असतात हळूहळू, सगळे त्याची वाढ होत असते. एक्झॅक्टली प्राणायामाने काय फायदा होतो, तर आता मुलींची लाईफस्टाईल बदलली आहे. मॅक्झिमम मुली जे काम करतात ते खुर्चीवर बसून काम करतात, त्याच्यामुळे पोटाची हालचालच होते ज्या पोझिशनमध्ये बसलेल्या असतात. आणि त्याच्यामुळे आत्ताच्या मुलींमध्ये आम्ही साधारण जे बघतो की सुशिक्षित मुलगी असते, आर्थिक स्तरावरती तिथं सगळं चांगलं असतं, परंतु बाळाचं वजन कमी निघतं. म्हटलं तर वावगं ठरणार नाही, पण सिझेरियन आजकाल नॉर्मल झालंय, नॉर्मल डिलिव्हरी ॲबनॉर्मल झालेली आहे. हा फरक झालेला आहे, कारण स्त्रीच्या एकंदरीत जीवनशैलीमध्ये बरेचशी स्थित्यंतरं झालेली, बदल झालेले आहे, आणि त्याच्यामुळे या मुलींच्या शारीरिक हालचाली कमी झालेल्या आहेत. की खूप वेळा सासूबाई असं म्हणतात की तिला झाडू मारायला सांगा, झाडू पोचा. अरे आयुष्यात तिने आता हे केलंच नाहीये. आणि जेव्हा तुम्ही तिला म्हणाल की तू झाडू मार, फरशी पूस, मग तिला असं वाटायला लागले की ही आपल्याला काहीतरी शिक्षा आहे का प्रेग्नन्सी म्हणजे. त्याच्यामुळे त्याला तशाच प्रकारच्या काही आसनांचा समावेश करून आम्हाला ते ताण कमी करावे लागतात. मग असे हे 3 टप्पे असतात, की पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा. मग तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने मुलीची तयारी करायची असते, की तुला नॉर्मल डिलिव्हरीच्या दृष्टीने बॉडीचं प्रिपरेशन करण्यासाठी तुला काही वेगळ्या हालचाली कराव्या लागतात. त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये म्हणतो पेल्विक रिजनच्या एक्सरसाइज. तर मुली जमिनीवर बसणं सुटलंय आपलं, आणि त्याच्यामुळे नॉर्मल डिलिव्हरीचा प्रश्नच येत नाही. मग आपल्याला तसे काही आसनं शिकवावी लागतात. पण काय होतं ना, तुम्ही म्हटले की तू खाली बसूनच जेवली पाहिजे, तू खाली बसून फरशीत पुसली पाहिजे. फरशी पुसणं हे माझं काम नाही, त्याच्यासाठी बाई आहे. आणि त्याच्यामुळे ते काम जर तुम्ही तिला सांगितलं तर तिचा माइंड सेटअप आणखीन बिघडतो. त्याच्यामुळे तिला वेगळ्या वेनी आपल्याला हे सगळं सांगावं लागतं, आणि त्याच्यामुळे योग उपयुक्त ठरतो आपल्याला. योगा इज अ सायन्स ऑफ माइंड, म्हणजे योग तुमच्या मनाला शक्ती देतं, तुमची मानसिक तयारी करतं की मला या प्रवासाला सुखकर करायचं आहे, म्हणून आपल्याला योग शिकवायचा आहे. त्याचा खूप चांगला फायदा आम्हाला गर्भवतीमध्ये आढळतो.
1: मग गर्भधारणेदरम्यान योग करताना महिलांनी कोणती काळजी घेणं गरजेचं आहे?
0: जेव्हा गर्भवती आमच्याकडे योग वर्गाला येते तेव्हा सगळ्यात महत्वाचं जे असतं की तिची शारीरिक कंडिशन काय आहे. म्हणजे तिला जर बाळाच्या बाजूचं पाणी कमी असेल, किंवा वार तिची खाली, त्याला लो लाईन प्लॅसेंटा म्हणतो, असं काही जर कंडिशन असतील, तर अशा मुलींना आम्ही सांगतो की जास्त चालणं टाळा. आपल्याकडे मोठा मिसकन्सेप्ट आहे की मुलगी प्रेग्नंट राहिली की आपण काय म्हणतो की तुला खूप वॉकिंग करायचं आहे, तर चालणं या पिरियडमध्ये उलट अवॉइड करावं लागतं. मग 4th, 5th, 6th महिना जो असतो ना, त्याच्यामध्ये बाळाचे अवयव तयार होत असतात, अशा वेळेस चालणं टाळायचं आणि पायाखाली उशी घेऊन झोपायला सांगितलं जातं. त्याला आम्ही हेड लो पोझिशन म्हणतो. ती खूप महत्वाची पोझिशन असते की ज्याच्यामुळे तुमच्या पोटाच्या स्नायूंची ताकद वाढली जाते आणि तुम्हाला ब्लीडिंग वगैरे होऊ नये, अशा दृष्टीने ती महत्वाची असते. आता दुसरा महत्वाचा जो मुद्दा असतो ना, गाडी चालवणं, 2-व्हीलर चालवणं, 4-व्हीलर चालवणं, हे या पिरियडमध्ये तुमची फिजिकल कंडिशन काय आहे त्याच्यावर डिपेंड असतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 4th, 5th, 6th महिन्यामध्ये पोटाचा टोनअप चांगला यावा म्हणून दीर्घश्वसन किंवा प्राणायाम जास्त महत्वाचे असतात. आणि 7th, 8th, 9th महिन्यामध्ये आपल्याला फक्त नॉर्मल डिलिव्हरीच्या दृष्टीने काळजी घ्यावी लागते. तर काळजी घेण्यामध्ये आपल्याला फक्त एवढंच विचार करावा लागतो की अति परिश्रमही नको आणि एकदम बसणं पण नको, म्हणजे आपण ज्याला मराठीत म्हणतो ना की अति पोषण पण नको आणि कुपोषण पण नको, याच्या मधला मार्ग. गर्भवतींनी हरकत नाही 2-3 किलोमीटर रोज वॉकिंग करायला अजिबात हरकत नाही आहे, खाली बसून जेवण करायला हरकत नाही आहे, इतकं काळजी घेतात काही लोक. घरी कमोडच वापरले जातात तर ते नाही वापरले गेले पाहिजे. नॅचरल आपलं जे इंडियन लायट्रिन आहे ते यूज केले तर नॉर्मल डिलिव्हरीची शक्यता जास्त असते. पण कंडिशन आपलं आहे ह्याच्यामध्ये की जर तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर त्या गोष्टी चालत नाही. याच्यामध्ये तुमची डॉक्टर्स तुम्हाला जे औषधं देतात ती औषधं गोळ्या मात्र व्यवस्थित घेणं गरजेचं असतं.

0: असतं, जेणेकरून बाळाची वाढ व्यवस्थित होईल. आणि व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सच्या ज्या गोळ्या देतात त्या गोळ्या आपल्याला चालू ठेवाव्या लागतात. जे काही वॅक्सिन आपल्याला दिले जातात म्हणजे धनुर्वाताचे इंजेक्शन वगैरे, तुमची सोनोग्राफी करणं गरजेचं असतं. आहार खूप महत्वाचा असतो या पिरियडमध्ये. आपल्याला सगळ्या पद्धतीचा आहार घ्यायचा आहे. बदाम काजू हे तर बरेच लोक घेतात, परंतु आपला नॅचरल आहार जो आहे ना, की ज्याच्यामध्ये काकडी टमाटा बीट रोजच्या याच्यामध्ये गेले पाहिजे, जेणेकरून पोटाची हालचाल व्यवस्थित होऊन तुमचं पोट साफ झालं पाहिजे. भात वरण भाजीपोळी हा आपला जो भारतीय आहार आहे हा सगळ्यात चांगला आहार आहे. याच्यामध्ये जर मांसाहारी असतील तर मग त्याच्यामध्ये आपल्याला चिकन सूप आणि अंडे चालू शकतात. आठवड्यातनं तीनदा शेंग भाजी कुठली पण घ्यावी. हिरव्या भाज्या असतात त्या दररोजच्या आहारामध्ये आपल्याला पाहिजे.
1: डॉक्टर, गर्भधारणेदरम्यान प्रशिक्षित योग शिक्षकांचं मार्गदर्शन आवश्यक आहे का?
0: नाही, मी तर असं म्हणेल की डॉक्टर योग शिक्षक असावा. किमान गर्भवतींसाठी योग हा विषय हाताळताना त्याला किमान रिपोर्ट समजला पाहिजे, की आपल्याला काय सांगायचं आहे आणि काय सांगायचं नाही हे समजलं पाहिजे. कारण हा जोखमीचा क्लास आहे. याच्यामध्ये गर्भवतीच्या कंडिशननुसार त्याला सगळ्या पोझिशन्स आपल्याला सांगाव्या लागतात. त्याच्यामुळे तो योग शिक्षक प्रशिक्षित असावा हे खूप महत्वाचं आहे. आणि की डॉक्टर योग शिक्षक असेल तर फार चांगलं आहे. याच्यामध्ये असं असतं ना की प्रत्येक मुलीची कंडिशन वेगळी. कोणाच्या गर्भाच्या बाजूचं पाणी कमी असतं, कोणाची सर्व्हिक्स लेंथ म्हणजे गर्भाशयाचं मुख लहान असतं, कधी कधी जुळे असतात. अशा वेळेस आम्हाला त्या मुलीच्या शारीरिक कंडिशनवरनं वेगवेगळ्या प्रकारच्या आसनांना करू द्यावं लागतं आणि काही आसनं पूर्णपणे वर्ज्य करावी लागतात. पोटात जो दोन बाळ आहेत तर अशा वेळेस फक्त आम्ही डीप ब्रिदिंग नावाचा तर जास्त प्रकार शिकवतो. त्यांच्या प्रॉब्लेमनुसारच त्यांना तो योग शिकवता आला पाहिजे हे महत्वाचं आहे.
1: गर्भवती महिलांसाठी श्वसनाच्या व्यायामाचं काय महत्व सांगता येईल?
0: खूप महत्वाचं आहे. त्याला आम्ही आमच्या योगिक परिभाषेमध्ये कुंभक म्हणतो. ब्रीदला होल्ड करणं जमलं पाहिजे. त्याच्यामुळे पोटातलं श्वसन काय आहे, छातीतलं श्वसन काय आहे, पोटात श्वास कसा रोखायचा हे जर गर्भवतीला माहीत असेल तर तिची सुलभ प्रसूती होण्यासाठी मदत होते. आता हे वैज्ञानिक दृष्ट्या प्रूव्ह झालेलं आहे की बाळाला आईच्या हाताचा स्पर्श समजतो. आपलं मूल जेव्हा आईच्या हातात असतं ना ते शांत असतं बघ, आणि त्याला दुसरं कोणतरी घेतं की एक तर ते शू करतं नाही तर शी करतं नाही तर रडायला सुरुवात करतं. आता शू शी म्हणजे काय तर ते घाबरलंय, ती रिॲक्शन झालेली त्याला. आणि आईच्या हातात आलं की ते शांत बसतं, कारण 9 महिने आईने काही ना काही कारणामुळे पोटावरती हात ठेवलेला असतो आणि त्या हाताचा स्पर्श त्याला समजतो. म्हणून आम्ही ना दीर्घ श्वसन नावाचा एक प्रकार शिकवतो. पोटावरती हात ठेवायचा, श्वास घेताना पोट मोठं करायचं, श्वास सोडताना पोट आतल्या दिशेने जाईल असा एक आकडा मोजायचा. असं 20 चा 1 सेट सकाळी, 20 चा 1 सेट दुपारी, 20 चा 1 सेट रात्री. म्हणजे नॅचरली पोटावरती हात ठेवला की बाळाचं आणि तुमचं बॉन्डिंग चांगलं होतं. याला आम्ही म्हणतो गर्भसंवाद. जे पूर्ण 9 महिन्यामध्ये बाळाने काही ऐकलेलं असतं ते डिलिव्हरी झाल्यानंतर ते जर त्याला संगीत ऐकवलं तर बाळ शांत होतं. सायंटिफिकली प्रूव्ह आहे. याला म्हटलं जातं मूल गर्भातून बोलते ऐकायला शिका. म्हणजे योगामध्ये गर्भवतींसाठी योग सांगताना महत्वाचं टार्गेट काय असतं तर या मुलीची शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक स्थिती बॅलेन्स राहिली पाहिजे आणि ती फार महत्वाची असते. कारण मुलीच्या मनामध्ये सतत डोक्यात विचार चालू असतो, काय होईल, कसं होईल, मुलगा होईल का मुलगी होईल. आपल्या घरचे बरेच लोक फक्त एकच सांगत असतात की डिलिव्हरी म्हणजे दुसरा जन्म बरं का. आपल्याला फक्त धोक्याची सूचना दिली जाते पण धोका टाळायचा कसा हे कोणी सांगत नाही. त्याच्यामुळे या पिरियडमध्ये तणावाची स्थिती वाढते. आणि नेमकं जेव्हा तुम्ही योग करायला सुरुवात करतात तेव्हा काय होतं की ही तणावाची स्थिती कमी होण्यासाठी मदत होते. कशी होते तर आपल्या शरीरामध्ये काही हार्मोन्स असतात ज्याला एन्डॉर्फिन, डोपामिन, सिरॉटिनिन आणि ऑक्सिटोसिन म्हटलं जातं. हे आनंद लहरी म्हणतो आम्ही त्याला. या आनंद लहरी चांगल्या जागृत राहण्यासाठी आपल्याला काही प्राणायामाचे टेक्निक्स करावे लागतात. एकदम सिम्पल प्राणायाम असतात बघा, की उजवी नाकपुडी बंद करायची, डावीने लांब श्वास घेता, डावीने सोडायचा. आपण डावीने घेतलं की काय होतं, उजव्या मेंदूची कार्यक्षमता वाढते. उजव्या मेंदूचं कार्य काय आहे, आनंद निर्माण करणं, स्ट्रेस मॅनेज करणं. आणि डावीने श्वास घेतले की उजव्या मेंदूची कार्यक्षमता वाढते, उजवीने घेतले की डाव्या मेंदूची कार्यक्षमता. दोन्ही सीचे बघा, कॅल्क्युलेशन आणि क्रिएटिव्हिटी. एकाने गणित चांगलं राहतं आणि एकाने त्या गणिताचा स्ट्रेस कमी केला जातो. आणि

0: जेव्हा आपल्याला गर्भवतींसाठी योग शिकवायचा असतो, कारण जेव्हा एखाद्या मुलीला पूर्ण बेडरेस्ट दिलेली असते ना, तेव्हा तिची तणावाची पातळी जास्त वाढते. कारण झोपून राहिले की माणसाला विचाराशिवाय काहीच नसतं ना. मग अशा मुलींना 9 महिने पूर्ण आराम करूनही छोटं बाळ निघतं 1.5 किलोचं. म्हणून पूर्ण 9 महिन्यामध्ये मुलींनी ऍक्टिव्ह राहणं फार गरजेचं असतं. काही ना काही शारीरिक हालचाली या पिरियडमध्ये खूप महत्वाच्या असतात.
1: डॉक्टर चारुलता, मग अशा कोणत्या परिस्थितीत गर्भवती महिलांना योग थांबवणं गरजेचं असतं?
0: योग आम्हाला थांबावं लागतो की काही कारणामुळे जर तुमच्या गर्भाशयाच्या मुखाला टाका दिला, त्याला आम्ही सर्व्हायकल स्टिच असं म्हणतो, तो टाका दिला तर मग आम्ही योग थांबायला सांगतो. कधी कधी असं होतं की बाळाच्या बाजूचं पाणी कमी होतं, तेव्हा आम्ही योगासनं थांबायला सांगतो. परंतु डीप ब्रिदिंग नावाचा जो टेक्निक आहे, त्यांनी पाणी वाढल्याची अनेक उदाहरणे माझ्याकडे. कारण बाळाच्या बाजूचं पाणी कमी होणं आणि बायकांची मानसिक स्थिती याचा खूप जवळचा संबंध आहे. आपल्याकडे अजूनही असं एकही मेडिसिन नाहीये की ही गोळी घे आणि तुझा ताण कमी होईल आणि तुझ्या बाळाचं पाणी वाढेल. सगळ्यात महत्वाचं जे असतं ते म्हणजे पाण्याची लेवल वाढवण्यासाठी मुलींनी पोटावर हात ठेवून ऑक्सिजन इनहेलेशन कॅपॅसिटी वाढवणारा प्रकार आहे, त्याला डीप ब्रिदिंग किंवा दीर्घश्वसन म्हटलं जातं, ते केलं पाहिजे. त्याच्यामध्ये जर गडबड झाली तर मात्र पाण्याची लेवल कमी. माझं ऑब्झर्वेशन आहे श्रमजीवी वर्गामध्ये होत नाही पाणी कमी, कारण त्यांना माहितच नसतं ना, डॉक्टर जे सांगतील ते ऐकत असतात ते. बुद्धिजीवी वर्गामध्ये हा प्रॉब्लेम येतो पाणी कमी व्हायचं, खूप विचार करतात आणि प्रत्येक उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात त्यांची स्ट्रेस लेवल वाढते. या मुलींना सांगत असतो की तू जेवढी मनाने शांत राहशील तेवढं तुला रिझल्ट मिळते. योग हे शांतता निर्माण करण्याचं माध्यम आहे आणि म्हणून या पिरियडमध्ये योग साधना खूप महत्वाची, कारण सातत्य असेल तर परिणाम येतात. हे 4-5 महिने तुम्ही केलं ना तर तुम्ही एक जीव तयार करतात, एक पर्सनॅलिटी चांगली तयार करतात. आणि म्हणून मुलींना सांगते की पहिलं टार्गेट तुमचा बाळ आहे, तुम्ही आई बनणार आहात. कारण आई बनणं म्हणजे आत्मा आणि ईश्वर, तर तुझी खूप मोठी जबाबदारी आहे आणि म्हणून तू स्वतःसाठी या पिरियडमध्ये वेळ द्यायचा आहे. जर तुम्ही आत्ता वेळ दिला तर 100% मुलं शांत निघतात, तो योगाचा परिणाम असतो.
1: बऱ्याच गर्भवती महिलांमध्ये गर्भाच्या भोवतीचं पाणी कमी झालंय असं आपल्या ऐकण्यात येतं, तर मग हे गर्भाच्या भोवती असणारं पाणी कमी होण्याची कारणं काय सांगता येतील? बरं,
0: मी तुम्हाला म्हटलं ना अति तणाव हेच कारण आहे त्याच्या मागचं. कधी कधी आहारामधला भाग असतो, बऱ्याच मुली आंबट पदार्थ खातच नाही. व्हिटॅमिन सी म्हणजे आंबट पदार्थ खाल्ले ना तर बाळाचं पाणी मेंटेन राहतं. दुसरं म्हणजे काही कारणामुळे सतत मुलींमध्ये सायकोलॉजिकल चेंजेस होतात, मानसिक पातळीवरती खूप रडायला येतं, खूप चिडचिड होते, बोर होतं, नकारात्मक भाव बऱ्याच वेळा निर्माण होते, चिडचिडेपणा तर खूपच वाढतो आणि जर ते वाढलं तर मात्र बाळाचं पाणी कमी होतं. आणि म्हणून मेंटली पीसफुलनेस, मानसिक शांतीसाठी त्यांना स्वतःसाठी वेळ देऊन जर योगासन प्राणायाम मेडिटेशन केलं तर त्याचा फायदा चांगला होतो आणि नक्की पाण्याची पातळी वाढते. फक्त त्याच्यासाठी आपल्याला श्रद्धा, सातत्य आणि जे काही अभ्यास दिलेला असतो ते करणं गरजेचं असतं.
1: गर्भधारणेपासूनच योग करणं गरजेचं आहे का आणि प्रसूतीनंतरही योग महत्वाचा आहे का, काय सांगाल त्याबद्दल?
0: प्रसूतीपूर्व आणि प्रसूती पश्चात दोन्ही वेळेस आपल्याला योग साधनेचा उपयोग होतो की बाळाचं वजन चांगलं निघणं, बाळाच्या बाजूचं पाणी चांगलं असणं, बाळाला ब्लड सप्लाय चांगलं होणं, याच्यासाठी प्रसूतीपूर्व योग करावा. आणि प्रसूती पश्चात ज्या काही समस्या असतात त्याच्यामध्ये एक महत्वाची समस्या जी निर्माण होते ती म्हणजे जर सीझर झालेला असेल तर वेगळ्या समस्या येतात आणि ज्यांची नॉर्मल डिलिव्हरी होती त्यांच्यात वेगळ्या समस्या येतात. तर या समस्येमध्ये साधारणपणे युरिनवरचा कंट्रोल कमी होणं हा एक मोठा असतो, म्हणजे शिंक आली लघवी होते थोडीशी, हा एक कॉमन प्रॉब्लेम असतो. डिलिव्हरी नंतर पाठ दुखी, कंबर दुखी खूप जास्त प्रमाणात होते. पूर्वीचे लोक म्हणायचे बघा की तिथं वारं गेलं तिच्या अंगावरनं. सायकोलॉजिकली मानसिक पातळीवरती खूप मुली डिस्टर्ब होतात. म्हणून मग डिलिव्हरी नंतर पण म्हणजे प्रसूती पश्चात पण आम्हाला योग साधनेचे वर्ग घ्यावे लागतात, त्याचा खूप फायदा होतो. तर साधारणपणे असं असतं बघा की नॉर्मल डिलिव्हरी जर झाली तर आम्ही तुम्हाला 1 महिन्यानंतर बोलवतो आणि जर तुमचं सीझर झालेलं असेल तर 2 महिन्यानंतर बोलवतो. काही एक्सरसाइज, काही आसनं जी असतात ती महत्वाची असतात, पण याच्यामध्ये पण आसनांचा जो अभ्यासक्रम असतो तो सीमित असतो, त्यांना सगळं काही शिकवलं जात नाही. तसं प्रसूती पूर्व वेगळ्या आसनांचा संच असतो, प्रसूती पश्चात वेगळ्या आसनांचा संच असतो. त्याच्यानंतर पोट जास्त राहणं डिलिव्हरी नंतर हा एक खूप कॉमन असतो, त्याच्यामुळे

0: काही बंध नावाचे प्रकार असतात की ॲबडॉमिनल मसल म्हणजे पोटाच्या स्नायूंना थोडंसं आत ओढण्याची प्रक्रिया करणं हे याच्यामध्ये शिकवलं जातं, त्याचा खूप चांगला फायदा होतो. प्रसूतीपश्चात प्रसूतीपूर्व योगाभ्यास महत्त्वाचा आहे, परंतु गर्भधारणेपूर्वी देखील जर तुम्ही योग साधना केलेली असेल, तुम्ही योग करत असाल, तर साधारणपणे 14-15 वर्षी जेव्हा पिरियड चालू होतात मुलींना, तेव्हापासून जर मुलींनी सातत्याने योग केला तर PCOD PCOS ना तो एक अडथळा होतो प्रेग्नन्सीमधला. थायरॉइडचे पेशंट फार बघतो, डायबिटीस खूप जणींना होतो, याची सुरुवातच व्यायामाचा अभाव असल्यामुळे होते. मग योग आपल्याला शारीरिक आणि मानसिक बळकटी देण्यासाठी करायचा असतो, त्याच्यामुळे साधारणपणे तुमचे पिरियडचे प्रॉब्लेम जे असतात ना ते सॉल्व्ह करण्यासाठी पण आपल्याला आधीपासून जर योगासनं प्राणायाम केली तर गर्भधारणा पण अगदी सुरक्षितपणे होऊ शकते आणि जन्माला येणारं मूल पण सशक्त आणि सुदृढ भावी पिढी निर्माण होण्यासाठी मदत होऊ शकते.
1: डॉक्टर चारुलता, आता जाता जाता एक योग तज्ञ म्हणून आपल्या श्रोत्यांना काय संदेश द्याल?
0: जागतिक योग दिनाच्या निमित्ताने सगळ्या वयासाठी योग करणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे योग ही आपली जीवनशैली झाली पाहिजे. याच्यामध्ये सातत्य योग जर ठेवला तर तुमचं शरीर स्वस्थ, मन शांत राहण्यासाठी मदत होईल. आणि मला असं वाटतं की आधुनिक जगामध्ये स्वस्थ शरीर आणि शांत मन हीच मोठी देणगी आहे.
1: डॉक्टर चारुलता रोजेकर देशमुख, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना गर्भवती महिलांसाठी योग कसा आवश्यक आहे याबद्दल सविस्तर माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: गर्भवती महिलांसाठी योग याविषयी योगतज्ञ डॉक्टर चारुलता रोजेकर देशमुख यांची मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. बरेच श्रोते हो, स्वस्थ भारत कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो स्वस्थ भारत हा कार्यक्रम आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
2: श्रोते हो मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
3: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
2: अमृत कलश.
3: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
2: अंजली अनिल जक्कनवार
3: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
4: खुद्द आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो आम्ही असं केलं आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही. आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
3: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
2: तेव्हा ऐकायला विसरू नका
3: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश.
5: भरधाव वेगात वाहन चालवाल,
6: लाख मुलाचा जीव गमवाल,
5: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
6: जन्मभर सुखान प्रवास कराल. वाहन वेगानं चालवू नका,
5: जीव धोक्यात घालू नका,
6: अवजड सामान वाहू नका,
5: जीव धोक्यात घालू नका.
6: वाहन चालवताना अतिभार नको,
5: उगाच जीवाला घोर नको. सुरक्षितपणे वाहन चालवा,
6: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
5: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
6: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 7 वाजता थोड्याच वेळात प्रादेशिक बातमी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. त्याआधी एक संदेश.
7: यार कोई ऐसी लाइफ इंश्योरेंस पॉलिसी बताओ जिसमें कम प्रीमियम हो, बोनस भी अच्छा मिले और भरोसे वाला भी हो.
8: TLI है ना.
9: सरकारी कर्मचारी के साथ साथ सभी प्रोफेशनल ग्रेजुएट और डिप्लोमा होल्डर्स ले सकते हैं PLI पॉलिसी का फायदा और साथ में पोस्टल डिपार्टमेंट का भरोसा भी. अपने नजदीकी पोस्ट ऑफिस से आज ही संपर्क करें या लॉग इन करें indiapost.gov.in पर.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. लढाऊ विमानं क्षेपणास्त्र आणि इतर संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक असलेल्या हलक्या अॅल्युमिनियमची निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी आणि 60व्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही शिवसेनेचे मुंबईत मेळावे. चिन्हांकित पदपथावरून चालण्याचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार असल्याचा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं आज दिला. मोटार वाहनांच्या वाहतुकीपेक्षा चिन्हांकित पदपथावरून चालण्याच्या नागरिकांच्या अधिकाराला अधिक प्राधान्य दिलं जावं असं न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि एस चांदूरकर यांच्या पीठानं स्पष्ट केलं. एका रस्ते अपघातासंबंधी नुकसान भरपाईच्या खटल्यावर सुनावणी करताना न्यायालयानं सांगितलं की हा अधिकार राज्यघटनेच्या कलम 19(1)(ड) अन्वये मिळणाऱ्या मुक्त संचाराच्या अधिकाराचा आणि कलम 21 अन्वये जीवन आणि स्वातंत्र्यासह इतर मूलभूत अधिकारांचाच भाग आहे. त्यामुळे रस्त्यालगत पादचाऱ्यांसाठी चिन्हांकित आणि सुस्थितीत असलेले पदपथ उपलब्ध करून देणं हे संबंधित यंत्रणाचं कर्तव्य आहे असंही न्यायालयानं सांगितलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. ही भारतातल्या तरुणांना सक्षम करण्याच्या आणि रोजगारावर आधारित विकासाकरता पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेनं टाकलेलं एक महत्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेच्या आतापर्यंतच्या यशाबद्दल प्रधानमंत्री म्हणाले.
1: प्रधानमंत्री विकसित भारत योजना के सहयोग से अब तक करीब 70 लाख जॉब सृजित हुई है. करीब 20 लाख युवा अपनी पहली नौकरी के 6 महीने पूरे भी कर चुके हैं और आज इन्हीं में से करीब 10 लाख युवा साथियों को अपनी पहली नौकरी में 6 महीना पूरा करने पर इस योजना के तहत उसके लाभार्थ के नाते इंसेंटिव भी मिल चुका है. 2000 करोड़ रुपए से अधिक की राशि सीधे उनके बैंक खातों में पहुंची है.
0: प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे. ऑपरेशन सिंदूरच्या यशात स्वदेशी उपकरणांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्याचप्रमाणे हे अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस देशाला संरक्षण प्रणालीसह इतर धोरणात्मक उद्योगांसाठी भारताला स्वावलंबी बनवेल असा ठाम विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे. नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात आज 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी सिंह यांच्या हस्ते करण्यात आली त्यावेळी

0: बोलत होते. ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूची निर्मिती करेल. त्यामुळे महत्वाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुशन्सच्या आयातीवरचं अवलंबित्व कमी होऊन देशांतर्गत पुरवठा साखळी बळकट व्हायला मदत मिळेल. तसंच स्वदेशी उत्पादनांच्या माध्यमातून धोरणात्मक क्षेत्रांमधल्या भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सहाय्यक ठरेल, असं ते म्हणाले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या महत्वाच्या प्रकल्पामुळे अॅल्युमिनियम एक्सट्रुडेड घटकांच्या आयातीवरचं देशाचं अवलंबित्व कमी होऊन आत्मनिर्भर भारत संकल्पनेअंतर्गत स्वदेशी उत्पादनाला पाठबळ मिळणार आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
1: हमारी जो सरकार की कंपनी आहे, हमारी जो पीएसयूज आहे, ये नई नई टेक्नॉलॉजीज डेव्हलप कर रही है, एक दूसरे के साथ कोलॅबोरेट कर रही है, एक दूसरे को साथ में लेकर नई क्षमताएं तैयार कर रही है. मैं ऐसा मानता हूं कि ये भी नए भारत की तस्वीर आज हमारी रक्षा विभाग की पीएसयूज के माध्यम से हमको देखने को मिलती है, इसलिए उनको भी बहुत बहुत बधाई देता हूं.
0: या प्रकल्पामुळे नागपूरसह विदर्भातल्या संरक्षण निर्मिती परिसंस्थेला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय चाचणी केंद्राच्या सूक्ष्मजीवशास्त्रीय चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन आज मुंबईत केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झालं. या ठिकाणी बहुमजली निवासी संकुलाच्या प्रकल्पाचं भूमिपूजनही त्यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक सॅटेलाईट केंद्राचं आणि गाझियाबाद इथल्या राष्ट्रीय चाचणी केंद्रातल्या बूट चाचणी सुविधेचं उद्घाटन त्यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं. जागतिक परिस्थिती अस्थिर आणि जागतिक व्यवस्था कमकुवत झालेली असताना गुणवत्तेची खात्री देऊन भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यात या चाचणी सुविधा महत्वाची भूमिका बजावतील, असं प्रतिपादन जोशी यांनी यावेळी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेनेचा आज 60वा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनाचा कार्यक्रम शिवसेनेनं गोरेगाव नेस्को इथं, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं शिव इथल्या षण्मुखानंद सभागृहात आयोजित केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या माध्यमात प्रसारित होत आहेत. अशावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याची खबरदारी घेण्याची सूचना गुन्हे अन्वेषण विभागानं पोलीस उपायुक्तांना दिली आहे. मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं द्यावेत, 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांनी हा संप पुकारला आहे. या संपामुळे मुंबईतल्या 27 बेस्ट डेपोंमधून एकही बस बाहेर पडली नाही. या संपामुळे सकाळी आपापल्या कार्यालयाकडे निघालेल्या लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बेस्टच्या संपामुळे टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहन आधार घ्यावा लागला. बेस्ट संपामुळे मुंबईच्या मेट्रो सेवांवरही मोठा ताण आल्याचं दिसून आलं. बेस्ट उपक्रमाच्या 2766 बसेसपैकी केवळ 38 बसेस रस्त्यावर धावत असून 6 ठिकाणी कामगारांनी बसेसवर दगडफेक केल्यामुळे बसचं नुकसान झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेस्ट मालमत्तेचं नुकसान आणि वाहतुकीत व्यत्यय आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी 4 दिवसापासून बुलडाणा इथं सुरू केलेलं अन्नत्याग आंदोलन आज स्थगित केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून मंत्री गिरीश महाजन यांनी आज तुपकर यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांविषयी तात्काळ सकारात्मक विचार करून निर्णय घेऊ, असं आश्वासन दिलं. त्यानंतर महाजन यांच्या हस्ते फळांचा रस घेऊन तुपकर यांनी उपोषण सोडलं. मात्र आपली शेतकऱ्यांसाठीची लढाई यापुढेही सुरू राहील, काही कालावधीसाठी आंदोलन स्थगित केलं आहे, असं तुपकर यांनी सांगितलं. बुलडाणा जिल्ह्यात प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचं शोषण रोखण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी पोष कायद्याअंतर्गत तक्रार समित्यांची तातडीनं स्थापना करून केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व महिला भूमिक योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोचवावा, असे निर्देश राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दिल्या आहेत. त्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महिला सुरक्षा कायदे आणि विविध कल्याणकारी योजनांच्या

0: आढावा बैठकीत बोलत होत्या. नीट यूजी फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएनं एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. व्हॉट्सअप क्रमांक पुन्हा एका 7827980287. हवामान. गेल्या 24 तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि इतर संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक असलेल्या हलक्या अॅल्युमिनियम निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी आणि 60व्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही शिवसेनेचे मुंबईत मेळावे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 7:10 झाली आहेत.

श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व या विषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत। तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून।

प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप्सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 7:15 वाजलेत. आता वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, एका सशक्त देशाची ताकद असते तिथली तरुण पिढी. पण याच पिढीला जेव्हा अंमली पदार्थांचं ग्रहण लागतं तेव्हा फक्त एक आयुष्य नाही तर अख्खा देश अंधाराकडे वाटचाल करतो. पण या अंधाराला समूळ नष्ट करण्यासाठी भारत सरकारनं ड्रग्ज आणि नशामुक्त भारत अभियान अधिक तीव्र केलं आहे. अंमली पदार्थांचं सेवन आणि त्यामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम याविषयी समाजात जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 26 जूनला आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी आणि अवैध तस्करी विरोधी दिन साजरा केला जातो. याच निमित्तानं देशभरात 17 जून ते 26 जून या दरम्यान नशामुक्त भारत सप्ताह पाळला जात आहे. या सप्ताहाचा उद्देश एकच आहे, प्रत्येक घराला, प्रत्येक गावाला आणि संपूर्ण भारताला व्यसनमुक्त करणं. या पार्श्वभूमीवर आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात नशामुक्त भारत सप्ताहाचं महत्व आणि गरज या विषयावर तज्ज्ञांनी केलेलं मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, व्यसनाधीनता ही केवळ एका व्यक्तीची समस्या नाही तर त्यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं. पण आता वेळ बदलली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केलं आहे की अंमली पदार्थांची तस्करी आणि सेवनाविरुद्ध आपली झिरो टॉलरन्स म्हणजेच नशेविरोधात शून्य सहनशीलता ही सर्वात मोठी नीती आहे. 2047 पर्यंत संपूर्ण भारताला ड्रग्ज मुक्त बनवण्याचा हा राष्ट्रीय संकल्प आता आपला सगळ्यांचा संकल्प झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयानं नशामुक्त भारत अभियान सुरू केलं आहे. 17 जून ते 26 जून दरम्यान नशामुक्त भारत सप्ताह पाळला जात असून या वर्षीच्या सप्ताहाची मध्यवर्ती संकल्पना नशामुक्त भारत अभियान विकसित भारत की पहचान अशी आहे. या सप्ताहादरम्यान देशभरात जिल्हा प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अनेक जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देत आहेत राज्याच्या नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास.
1: महाराष्ट्र राज्याचे विविध विभाग, सामाजिक न्याय विभाग, शिक्षण विभाग, पोलीस विभाग, उत्पादन शुल्क विभाग, आरोग्य विभाग, या सगळ्या महिला बाल विकास विभाग, या सगळ्या विविध विभागांच्या माध्यमातून नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या सहयोगाने राज्यात जनजागृती, प्रतिबंध, समुपदेशन आणि पुनर्वसन यावर भर देणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. 26 जून हा अंमली पदार्थांच्या विरोधात एक वातावरण निर्माण करणारा दिवस असतो आणि या दिवसाच्या अनुषंगाने शाळा असतील, महाविद्यालय असतील, युवक मंडळे असतील, स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीची शपथ, जनजागृती रॅली, पथनाट्य, चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धा, सायकल रॅली, मॅरेथॉन, युवक संवाद, व्यसनमुक्ती कार्यशाळा आणि समुपदेशन शिबिरे अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. तसेच सोशल मीडिया मोहिमाही, तज्ज्ञांची व्याख्याने, व्यसनमुक्ती केंद्रांना भेटी, पालकांसाठी मार्गदर्शन सत्र आणि ग्रामसभांमधून आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध बैठकांमधून हे व्यसनमुक्तीचे संदेश देण्यात येत आहेत. या माध्यमातून विशेषतः युवकांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांच्या विषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. खरं म्हणजे नशाबंदी मंडळ एक वाक्य म्हणतं की डिमांड आहे म्हणून सप्लाय आहे. या वेळेला आपण डिमांड कशी बंद करू आणि या अंमली पदार्थांचे दुष्परिणाम कशा पद्धतीनं अंतिम माणसापर्यंत पोहोचू या माध्यमातून हे अशा प्रकारचे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. खरं म्हणजे व्यसनाधीनता केवळ व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडत नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या सामाजिक, आर्थिक आणि भावनिक जीवनांवरती गंभीर परिणाम करते. अनेक वेळा कुटुंबातील तणाव असतील, आर्थिक अडचणी असतील, कौटुंबिक हिंसा किंवा सामाजिक बहिष्कार यामागे व्यसन हे प्रमुख कारण असते. अंमली पदार्थांच्या विरोधात खरं म्हणजे कठोर कायदे आवश्यक आहेतच, ते आहेतच, परंतु केवळ कायद्याच्या भीतीने ही समस्या संपणार नाही. कुटुंबातील एखादी व्यक्ती व्यसनांच्या आहारी गेली असल्यास सर्वप्रथम त्याला दोष देण्याऐवजी समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे कुठल्याही प्रकारचा नशा करणारा व्यक्ती हा आपला शत्रू नाही, दुश्मन नाही, तो आजारी आहे आणि तो मानसिक आजारी आहे हे पहिलं आपण समजून घेतलं पाहिजे. कारण प्रत्येक व्यक्तीचं व्यसन करण्याची कारणं अगणित आहेत, त्यामुळे ती पहिली आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून रागावणे, अपमान करणे किंवा सामाजिक दबाव आणणे यामुळे परिस्थिती अधिक बिघडू शकते. म्हणून सुरुवातीला त्या व्यक्तीशी प्रेमाने संवाद साधावा लागेल. त्याला व्यसनांचे दुष्परिणाम माहीत नसतात असे नाही, पण त्याला थोडेसे वेगळ्या पद्धतीने समजावे लागतील. आणि आवश्यक असल्यास त्याला मानसोपचार तज्ञ आहे, समुपदेशक आहे किंवा व्यसनमुक्ती केंद्रांची आपल्याला मदत घ्यायला हवी. जितक्या लवकर त्याच्यावर उपचार सुरू होतील तितकेच त्यांच्या पुनर्वसनाचे यश वाढते. हा आमचा इतक्या वर्षीचा नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचा अनुभव आहे. खरं म्हणजे सामान्य नागरिकांनी आपल्या परिसरात व्यसन विरोधी जागृती करणं आवश्यक आहे. युवकांना सकारात्मक उपक्रमाकडे वळवणं, जर आपल्या विभागात काही संशयास्पद हालचाली तुम्हाला दिसल्या तर त्या प्रशासनाला माहिती देणं किंवा त्या विभागात काम करणाऱ्या व्यसनमुक्ती काम करणाऱ्या संस्था संघटनांपर्यंत ते पोहोचवणं, व्यसनमुक्त झालेल्या व्यक्तीला समाजात पुन्हा सन्मानाने उभा करण्यासाठी मदत करणं आवश्यक आहे. आजच्या काळात तरुणांमध्ये अंमली पदार्थाच्या वाढत्या वापरामागे अनेक सामाजिक आणि मानसिक कारणे आहेत. मित्रांचा दबाव असेल, सोशल मीडियाचा प्रभाव असेल, तणाव असेल, नैराश्य असेल, बेरोजगारी आहे, स्पर्धेचा तणाव आहे, कौटुंबिक संवादाचा अभाव आहे, एकटेपणा आहे, चुकीची संगत आहे, घरात होणारं आई वडिलांच्या नात्या संबंधांमध्ये होणारे घटस्फोट आहेत आणि बेरोजगारी ही अनेक कारणे आहेत. काही तरुण उत्सुकतेपोटी किंवा फॅशन म्हणून सुद्धा व्यसनाला सुरुवात करतात, परंतु नंतर त्याचे गंभीर व्यसनात रूपांतर होते. त्यामुळे मानसिक आरोग्य, भावनिक आधार आणि सकारात्मक जीवन कौशल्य विकसित करणं खरं म्हणजे जरुरी आहे. जर एखादा व्यक्ती ड्रग्सच्या बेकायदेशीर विक्री, साठवणूक किंवा तस्करी बाबत त्याला माहीत असेल तर त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा मग अंमली पदार्थ विरोधी पथक जे आहे आपलं, ज्याला आपण अँटी नार्कोटिक सेल म्हणतो, किंवा संबंधित शासकीय हेल्पलाईनवर किंवा संबंधित नशा बंदीवर काम करणाऱ्या सामाजिक संस्था ज्या सरकारने ज्यांना मान्यता दिलेली आहे अशा संस्थांच्या हेल्पलाईनवर त्यांना माहिती द्यावी. अनेक ठिकाणी माहिती देणाऱ्यांची ओळख ही गोपनीय ठेवण्यात येते आणि तशी व्यवस्था आहे. नागरिकांनी निर्भयपणे आणि जबाबदारीने माहिती दिल्यास अशा बेकायदेशीर साखळ्यांवर प्रभावीपणे कारवाई करणं हे प्रशासनाला अधिक सोपं होतं. आणि म्हणून यूज, मिसयूज, अब्यूज, डिपेंडन्सी आणि ॲडिक्शन याच्या 5 स्टेज आहेत व्यसनांच्या. यातून व्यक्तीला बाहेर काढायचं असेल आणि आपला महाराष्ट्र, आपला भारत जर व्यसनमुक्त करायचा असेल तर नशामुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी शासनाबरोबर, प्रशासनाबरोबर नागरिकांनी सामूहिक जबाबदारी उचलली पाहिजे.
0: श्रोते हो, नशेच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी सहानुभूतीपूर्वक आणि सकारात्मक संवादाची गरज असते. त्यांना दोष देण्याऐवजी त्यांच्या मानसिक स्थितीचा विचार करून त्यांच्या

0: उपचारांसोबत त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबांचं समुपदेशन करणं आवश्यक आहे. या संदर्भात अधिक मार्गदर्शन करत आहेत मुंबईच्या केएम रुग्णालयाच्या नशामुक्ती केंद्राच्या डॉक्टर शिल्पा आडारकर.
1: एखादी व्यक्ती नशेच्या किंवा व्यसनाच्या आहारी गेली आहे का हे कसं ओळखावं? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नशेचं प्रमाण हळूहळू वाढत गेलेलं आहे. आधी जेवढ्या प्रमाणात घेत होते ते आता वाढत गेलं आहे. आधी एक सिगरेट होती, आता 2, 4, 5, 10 किंवा त्याची वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी ही वाढत गेलेली आहे. कधीतरी घेत होते ते आता आठवड्यातनं एकदा, मग आठवड्यातनं एकदाच, आठवड्यातनं 2-3 वेळा आणि मग रोज, अशा प्रकारे वारंवारता ही वाढत जाते. आणि महत्वाचं आणखी एक लक्षण म्हणजे जर आता नशा घेतली नाही तर काही लक्षणं दिसतात ज्याला विथड्रॉल सिम्पटम्स असं म्हणतात. म्हणजे जर तंबाखू किंवा सिगरेट मिळाले नाही तर बेचैन होतं, कामात लक्ष लागत नाही, किंवा दारू प्यायली नाही तर झोप लागत नाही, किंवा हात कापतात, किंवा कधी कधी गोंधळायला होतं, काही कानात आवाज येतात, अशा प्रकारची विथड्रॉल सिम्पटम्स यायला लागली तर नक्कीच त्याला व्यसनाधीनतेचा आजार झाला आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि अर्थातच याचा परिणाम जीवनातल्या इतर गोष्टींवर व्हायला लागतो, म्हणजे अभ्यास किंवा कामावर परिणाम होतो, किंवा नातेसंबंधांवर परिणाम होतो, समाजातली जी प्रतिमा असते ती ढासळायला लागते, आर्थिक नुकसान व्हायला सुरुवात होते. मग समजावं की याला व्यसनाधीनतेचा आजार झाला आहे. व्यसनाधीनतेच्या आजाराचे जे उपचार असतात ते सुरू करताना सर्वप्रथम व्यसन बंद करावं लागतं. व्यसन बंद केल्यावर जे विथड्रॉवल सिम्पटम्स किंवा लक्षणं दिसतात त्याची जी ट्रीटमेंट किंवा उपचार असतात ते सर्वप्रथम केले जातात. त्यासाठी काही गोळ्या इंजेक्शन दिली जाते. हे उपचार ओपीडी बेसिस म्हणजे घरून येऊन जाऊनही करता येतात, आणि जर काही जास्त प्रमाणात सिरियस असं काही लक्षणं असतील किंवा जास्त दीर्घकालीन आजार आहे किंवा त्याचे काही दुष्परिणाम झालेले आहेत तर पेशंटला ऍडमिट करून म्हणजे भरती करूनही उपचार करता येतात. त्यानंतर जेव्हा ही विथड्रॉल सिम्पटम्स कमी होऊन पूर्णपणे बंद होतात त्यानंतर पेशंटचं मोटिवेशन म्हणजे व्यसन सोडण्याची जी इच्छा आहे ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. मग त्याच्यामध्ये मोटिवेशन एनहान्समेंट थेरपी, समुपदेशन किंवा काउन्सिलिंग, ग्रुप थेरपी म्हणजे एकत्र बसवून गटचर्चा, या प्रकारचे उपचार केले जातात. तसंच दीर्घकाळ घेण्यासाठीही काही औषधं असतात, क्रेविंग किंवा तल्लख कमी करण्यासाठी असतात, तीही दिली जातात. अशा प्रकारे व्यसनाधीनतेच्या आजाराचे उपचार केले जातात. उपचारानंतर जसे दीर्घकाळ घेण्यासाठी दिलेली गोळ्या औषधं असतात ती नियमितपणे घ्यावी लागतात, आणि डॉक्टरांबरोबर नियमित फॉलोअप करणंही गरजेचं असतं. जरी पेशंट चांगला आहे, आता नशा करत नाही, तरीही फॉलोअप करणं गरजेचं असतं. तसंच जीवनशैलीमध्येही काही बदल करावे लागतात, ज्याला आपण साध्या भाषेत पथ्य असं म्हणू शकतो. जशी आजारासाठी आपण पथ्य पाळतो तशी ही पथ्यही पाळावी लागतात. उदाहरणार्थ फ्रेंड सर्कल म्हणजे ज्या मित्रांमध्ये नशा केली जायची ते टाळणं, किंवा ज्या ठिकाणी नशा असू शकते अशा ठिकाणी जाणं, अशा समारंभात, पार्टीमध्ये किंवा बारमध्ये अशा ठिकाणी जाणं टाळणं, हे एक पथ्य आहे. सगळ्यात महत्वाचं पथ्य आहे की कामामध्ये गुंतून राहणं, त्यामुळे नियमित काम, एक रुटीन किंवा दिनचर्या बनवणं हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि पैशाचे व्यवहार टाळणं, कारण पैसे असणं हे अजून एक कारण होऊ शकतं व्यसन पुन्हा सुरू करण्याचं, त्यामुळे ते टाळणंही एक पथ्य आहे. आणि ही सगळी पथ्य जर पाळली तर आपण ट्रिगर्स म्हणजे ज्या गोष्टींमुळे पुन्हा व्यसनाकडे जाण्याची शक्यता आहे ते सगळं आपण टाळू शकतो. आणि त्याचबरोबर उपचार आणि फॉलोअपही सुरू ठेवावे लागतात. कुटुंबियांना मी असं सांगेन की व्यसनाधीनता हा एक आजार आहे, जितक्या लवकर आपण त्याची ट्रीटमेंट करू तितकं जास्त लवकर बरं होण्याची आणि त्यातून बाहेर येण्याची शक्यता आहे. पेशंटला रागावून, शिक्षा करून किंवा त्याला समजावून सांगून किंवा त्याचं लग्न करून किंवा त्याला जेवणामध्ये काहीतरी औषध घालून तो सुधारेल हा गैरसमज आहे. आपण ह्याला जर आजार समजलो तर आपोआपच आपला ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यांच्या घरात किशोरवयीन मुलं आहेत त्यांनी त्यांच्याशी संवाद साधणं फार गरजेचं आहे. त्यांच्याशी कनेक्टेड राहणं महत्वाचं आहे. घरातलं वातावरण सकारात्मक ठेवणं, त्यांची मित्रमंडळी कोण आहेत, त्यांचे छंद कोणते आहेत, ते इतर वेळेस विरंगुळा म्हणून काय करतात, या सगळ्यावर लक्ष

0: असणंही तितकंच गरजेचं आहे. ते केलं तर आपण हे सुरूच होऊ नये किंवा ह्याचा प्रतिबंध व्यसनाधीनतेचा करू शकतो.
1: श्रोते हो, भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाद्वारे नशामुक्त भारत अभियान राबवलं जातं. या अंतर्गत देशभरात अनेक मोफत व्यसनमुक्ती केंद्र चालवली जातात. तुम्ही कोणत्याही वेळी सरकारच्या राष्ट्रीय व्यसनमुक्ती हेल्पलाईन क्रमांक 1800 11 0031 वर कॉल करून मोफत आणि गोपनीय सल्ला मिळवू शकता. लक्षात ठेवा, तुमची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाते. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय प्रिया जाधव, निवेदन राजेश शिरभाते.

श्रोतेहो वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात. सायंकाळचे 7:30 वाजलेत. आता शेतकरी बांधवांसाठी प्रसारित करीत आहोत कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या माझ्यावर माझं शिवार या कार्यक्रमात मी सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 29 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 19 जून 2026. मंडळी, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज ऐकूयात पावसाळ्यात पशुधनाचे आरोग्य व्यवस्थापन. याविषयी डॉक्टर संजय मंडकमाले, निवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ, पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग, माजी प्राचार्य सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आता खरीप हंगामाची सुरुवात होणार आहे. आपण पावसाची वाट बघतच आहोत. या पावसाळ्यात आपल्या पशुधनाची कशी काळजी घ्यावी, त्यांचं आरोग्य कसं राखावं, त्यांचं व्यवस्थापन कसं करावं, याविषयीची माहिती आज आपल्या कार्यक्रमात आपण घेणार आहोत. ही माहिती आपल्याला देण्यासाठी आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आज आले आहेत डॉक्टर संजय मंडकमाले सर. डॉक्टर संजय मंडकमाले सर हे निवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग, त्याचप्रमाणे प्राचार्य म्हणून सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी देखील त्यांनी आपला कार्यभार सांभाळलेला आहे. डॉक्टर संजय मंडकमाले सर हे पशुसंगोपन पशुसंवर्धन या विषयात विशेष कार्य यांनी केलेलं आहे. यामध्ये फुले त्रिवेणी संकरित गायींची निर्मिती, पंढरपुरी म्हैस, दख्खन मेंढी तसंच संगमनेरी उस्मानाबादी शेळी यांचं जतन, यांचं संवर्धन यावर यांचं विशेष कार्य आहे. सर, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. नमस्कार.
3: खूप खूप धन्यवाद मॅडम.
2: तर पहिला प्रश्न असा आहे की पावसाळ्यात पशुधनाच्या आरोग्यावर नेमका कसा परिणाम होतो आणि पावसाळ्यात जनावरांमध्ये कोणकोणते आजार हे सर्वात जास्त आढळून येतात?
3: पावसाळ्यामध्ये जनावरांवरती होणारा मुख्य परिणाम

0: प्रामुख्यानं जिथे जास्त पावसाचा प्रदेश आहे म्हणजे आपला पुण्यातला मावळ भाग आहे की जिथे भरपूर पाऊस पडतो, तर अशा ठिकाणी विपरीत परिणाम पशुधनाच्या आरोग्यावर होत असतो. आणि मुळात पावसाळ्यात होणारा हवामानातला बदल म्हणजे हवामानामध्ये दमटपणा येतो, आर्द्रता वाढते आणि अति पावसामुळे सगळीकडे चिखल दलदल होते, तसंच नवीन गवत उगवून आलेलं असतं, नद्या ओढ्या नाले यांना गढूळ पाणी आलेलं असतं आणि या सर्वांचा परिणाम एक दूषित वातावरण म्हणजे आहार दूषित होतो, पाणी दूषित होतं, गोठे दूषित होतात आणि मग जनावरांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होतो.
1: बरोबर.
0: आता नेमका कशा कशावर परिणाम होतो, तर जनावरांमध्ये जीवाणूजन्य विषाणूजन्य आजार येऊ शकतात. जनावरांची विशेषतः खूर कूज ज्याला म्हणतात, पायाची खूर जे आहे ते जास्त ओले होऊन ते कुजतात, हा एक प्रामुख्याने येतो. पोटाचे विकार, श्वसनाचे विकार असे विविध आजार जनावरांवरती येतात, हा त्या जनावरांच्या आरोग्यावरती परिणाम होतो. आणि मग त्याचा दुष्परिणाम म्हणून जनावरांची दूध उत्पादन क्षमता घटणे, किंबहुना वासरांमध्ये मृत्यूचं प्रमाण वाढणे, किंवा शेळ्या असतील तर त्यांच्या करड्यांमधलं मृत्यूचं प्रमाण वाढणे, तर अशा घटना ह्या वारंवार घडत असतात.
1: बरोबर. पावसाळ्यामध्ये पशुधनात आपण बघतो की परजीवींचा जो संसर्ग आहे तो जास्त दिसतो, त्यामध्ये आहे कृमी, गोचिड किंवा उवा, तर यांचा संसर्ग टाळता येतो का आणि याच्यासाठी आपण काय काय व्यवस्था केली पाहिजे?
0: परजीवीमध्ये दोन प्रकारचे परजीवी आहेत, एक अंतर्गत परजीवी म्हणजे पोटातले जंतू आणि बाह्य परजीवी म्हणजे आपण जे सांगितलं की गोचिड, पिसवा, उवा, तर यांचा संसर्ग निश्चितपणे टाळता येतो. आता काही औषधं उपलब्ध झालेली आहेत की जी जनावरांच्या अंगावरही फवारायची असतात आणि गोठ्यात सुद्धा फवारायची असतात, तर अशा औषधांचा प्रामुख्यानं महिना दोन महिन्यातनं किंवा जेव्हा प्रादुर्भाव जाणवेल त्यावेळी किमान तीन दिवस सातत्यानं त्याचा वापर केला पाहिजे. आज नुसता फवारला आणि उद्या थांबला असं करून चालत नाही, कारण परत ते परजीवी परत त्या अंगावर येतात, तर हा वापर आपण केला पाहिजे. दुसरी गोष्ट की आपल्या देशी पद्धती आहेत म्हणजे त्यांच्याकडे खूप थोडी जनावर आहेत आणि मग त्यांना ही औषधं परवडत नाहीत बाहेर जाण्याची, किंवा त्यांच्याकडे फवारणीला पंप नाही, तर अशा लोकांनी ना तंबाखूचं पाणी करून ते जनावरांना त्यांनी धुतली तरी चालू शकते. जिथे गोचिडांचा प्रादुर्भाव आहे तर एक छोटासा उपाय आपला जो गावठीत आहे तो शेतकऱ्यांना सांगतो की मिठाचं संतृप्त द्रावण करायचं. मग संतृप्त द्रावण म्हणजे काय, तर पाणी उकळायला ठेवायचं, साधारण लिटर दोन लिटर जे काही आपल्याला आवश्यक असेल ते पाणी उकळायला ठेवायचं आणि त्या पाण्यामध्ये जाड मीठ हे सारखं टाकत राहायचं, जोपर्यंत ते मीठ विरघळतंय पाण्यातलं तोपर्यंत मीठ टाकायचं, ज्यावेळी मीठ विरघळायचं थांबेल त्यावेळी मीठ टाकणं थांबवायचं, हे झालं मिठाचं संतृप्त द्रावण. आणि ह्या द्रावणाने आपल्या जनावराचं अंग केसाच्या उलट्या दिशेने पुसायचं, म्हणजे मग जे काही गोचिड वगैरे आहेत विशेषतः काशेच्या किंवा दोन पायाच्या मध्ये गोचिड जास्त असतात, मानेजवळ असतात, कानाच्या पाठीमागे कानात गोचिड असतात, ते विशेष शेवटीच्या खाली असतात, तर या विशेष भागांकडे लक्ष देऊन हे संतृप्त द्रावणानं जनावर पुसायचं आणि हे द्रावण वाळलं रे वाळलं की जनावर धुवायचं, म्हणजे किमान अर्ध्या तासापर्यंत हे वाळतं जनावर आणि त्यानंतर ताबडतोब जनावर धुवायचं, नाहीतर मग जनावरांच्या अंगावरचे केस गळायला लागतात. त्यामुळे हा उपाय करताना शेतकरी म्हणून ही एक काळजी घ्यायची की हा उपाय खूप चांगला आहे, परंतु ही काळजी तुम्ही करा की अर्ध्या तासाच्या जनावर तुमचं
1: धुतलं गेलं पाहिजे. बरोबर, प्रभावी उपाय म्हणता येईल.
0: दुसरा एक उपाय आहे की आपल्या गोठ्यांमध्ये कोंबड्या सोडा, गावठी कोंबड्या ज्या असतात आपल्या, त्या गावठी कोंबड्या म्हणजे एक पूरक व्यवसाय तुम्हाला होऊन जाईल की ज्यांच्या ज्यांच्याकडे गायी आहेत, म्हशी आहेत, विशेष करून संकरित गायी आहेत, त्यांनी जर थोड्या प्रमाणात कोंबड्या त्याच्यात ठेवल्या तर या कोंबड्या परोपजीवी निर्मूलनाचं खूप चांगलं काम करतात, त्या गोचिड वेचून वेचून खातात आणि मग जनावरांच्या परोपजीवीचे नियंत्रण जे आहे ते होऊ
1: आपोआप होऊ शकतो. बरोबर, छान. आपले हे जे उपाय आहे नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांना आवडले असतील. पुढचा प्रश्न असा आहे सर की पावसाळ्यात जनावरांच्या आहारात आपण कोणता बदल केला पाहिजे?
0: हा महत्वाचा प्रश्न आहे की पावसाळ्यामध्ये जनावरांच्या आहारात जो बदल करायचा, तर आता आपल्याला जनावर दोन प्रकारचे आहेत, काही शेतकरी चारून जनावर पाळतात, काही जनावर जागेवर बांधून मग त्याला बाहेरचं जो आपला चारा आहे पिकवलेला तो घालतात, तर बाहेर जे चरायला नेतात त्या लोकांनी खूप काळजी घेणं आवश्यक आहे की जिथं मऊल उसलुसीत गवत आहे अशा ठिकाणी जास्त वेळ जनावर चरू देऊ नका. तुमची जी जनावर चारण्याची वेळ आहे ती कमी करा
1: बाहेर
0: चारण्याची, कारण नुकतंच गवत उगवून आलेलं असतं, या उगवलेल्या गवतामध्ये नायट्रेट्स मोठ्या प्रमाणात असतात आणि त्यांनी पोटफुगी होऊ शकते आणि पोटफुगीने जनावर दगावण्याची सुद्धा समस्या निर्माण होऊ शकतात. तसंच जे जनावर गोठ्यात बांधून चारा खाऊ घालतात त्यांनाही एक आहे की तुम्ही चारा कापून आणला रे आणला की लगेच जनावरांना खाऊ घालू नका, तो थोड्या वेळ ठेवा, तो थोडासा कोमेजू द्या, सुकू द्या, टवटवीत जो चारा आहे तो घालू नका, त्यातलं पाण्याचं प्रमाण कमी होऊ द्या.

0: आणि मग पाण्याचं प्रमाण कमी झालं की मग त्याची कुट्टी करून तो जनावरांना घाला. तिसरा एक बदल शेतकऱ्यांनी करायचा की हिरव्या चाऱ्याचं प्रमाण कमी करा. हिरवा चारा कमी प्रमाणात द्या, वाळलेला चारा जास्त प्रमाणात द्या. आणि हल्ली जो TMR म्हणजे सर्व मिश्रण एकत्र, म्हणजे आपण जसं भेळ खातो तसं जनावरांना हिरवा चारा वाळलेला चारा खाद्य असं एकत्र करून जर दिलं तर ते छान खातात जनावर आणि ते अंगी पण लागतं. तर असं ज्याला मी TMR म्हणतो की एकत्रित केलेला सर्व प्रकारचा चारा यामध्ये हिरव्या चाऱ्याचं प्रमाण कमी करा. विशेषतः द्विदल धान्य जे आहेत म्हणजे ज्याला आपण लसूण घास म्हणतो, बरसीम म्हणतो, तर अशा याच्यातलं पाण्याचं प्रमाण कमी करूनच तो एकत्रित करा आणि जनावरांना खाऊ घाला आणि वाळलेल्या चाऱ्याचं प्रमाण वाढवा. हा एक काळजी घ्यायची. दुसरा जे आपण विविध प्रकारच्या पेंडी जनावरांना खाऊ घालतो, म्हणजे सरकी पेंड असेल, सोयाबीन पेंड असेल, तुमची शेंगदाणा पेंड असेल, तर पावसाळ्यामध्ये या पेंडीला एक विशिष्ट प्रकारची बुरशी येते. जर का त्याच्यात हिरवट काळसर अशी तुम्हाला बुरशी कुठल्याही पेंडीवर दिसली तर अशा प्रकारची पेंड अजिबात जनावरांना घालू नका, त्याने विषबाधा होण्याची शक्यता. तर ही काळजी शेतकऱ्यांनी जनावरांना खाऊ घालताना घ्यायची आणि अशा प्रकारच्या पेंडी गोठ्यामध्ये साठवताना घ्यायची. या पेंडीला आर्द्रता जास्त लागणार नाही याची त्यांनी काळजी घ्यायची. ज्या शेतकरी बंधूंकडे वाळलेला चारा साठवलेला आहे त्यांनी साठवणुकीपूर्वी एक इथून पुढे काळजी घेतली पाहिजे की त्यामध्ये जाड मीठ टाका. तुम्ही जेव्हा तुम्ही पेंड्यावर पेंड्या रचता किंवा भुसा घेतला असेल तर भुसाच्या लेअर्स टाकता, तर या दोन लेअरमध्ये तुम्ही जर जाड मीठ टाकत राहिला तर बऱ्या प्रमाणात साठवणूक चांगली होते. या बुरशीची वाढ आहे ती कमी प्रमाणात होते. आणि अशी जर तुम्ही काळजी जनावरांच्या आहारामध्ये घेतली तर निश्चित पावसाळ्यात फायदा
1: होऊ शकतो. जसं आता आपण चाऱ्याविषयी सांगितलं तसंच पाण्याचा देखील त्याची गुणवत्ता आपली राखली गेली पाहिजे. जे जनावरांना पाणी आपण प्यायला देणार आहोत तर ही कशी राखली गेली पाहिजे? निश्चित
0: पाणी आपण म्हणजे याला जीवन म्हणतो आणि जसं ते जीवन आहे तसंच त्यामागे जंतू संसर्ग होणं सुद्धा खूप संयुक्तिक आहे. म्हणजे गढूळ पाणी झालेलं असतं, पाणी झालेलं असतं, तर पाणी शक्यतो निर्जंतुक करून तुम्ही द्या. निर्जंतुकीकरणाकडे पूर्वी पोटॅशियम परमँगनेट सांगितलं जायचं, पण आता पोटॅशियम परमँगनेट ऐवजी आपण क्लोरीनच्या गोळ्या किंवा क्लोरीनचं जे सोल्युशन येतं तर ते जर तुम्ही टाकलं पाण्यामध्ये तर ते निर्जंतुक होतं चांगल्या रीतीनं. तर अशा प्रकारची तुम्ही काळजी घ्या. दुसरं, पाण्याच्या ज्या टाक्या आहेत साठवलेल्या, हल्ली बहुधा सगळ्यांकडे प्लास्टिकच्या टाक्या आलेल्या आहेत, पण ज्यांच्याकडे सिमेंटच्या टाक्या आहेत त्या लोकांनी 15-20 दिवसातून एकदा त्या हौदाला आतनं चुना लावला पाहिजे. चुना लावला की जे पाणी शेवाळतं कडेला, भिंतीच्या कडेला शेवाळ येतं, तर ते शेवाळाचं प्रमाण कमी होतं. तर अशी पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत शेतकरी बंधूंनी निश्चितपणे काळजी घेतली पाहिजे.
1: सर, आता आपण म्हणतो की पावसाळा आला की त्यासोबत आजार देखील येतात, माणसांनाही येतात आणि जनावरांनाही दिसतातच, तर ही सुरुवात कशी होते, त्याची लक्षणं कोणती आहेत आणि शेतकऱ्यांनी ती कशी ओळखावी?
0: पावसाळ्यामध्ये जनावरांना विविध प्रकारचे आजार होतात. घशापासून सुरुवात करूया, तर घशांचा जो घटसर्प आहे तर तो जनावरांना पावसाळ्यामध्ये होण्याची दाट शक्यता असते. त्याच्यामध्ये घशामध्ये घरघर येणे, ताप 103-104 आसपास ताप येतो, डोळ्यातनं पाणी येतं, तर अशी लक्षणं दिसली की त्याबरोबर तो पशुवैद्यकाचा सल्ला घ्या. मनानं शेतकरी बंधूंनी कुठलाही औषधोपचार करू नका. जो कोणी पशुवैद्यक तुमच्याकडे आहे त्याला बोलवा, त्याच्या सल्ल्यानं त्याला औषधोपचार करा. आणि महत्वाचं म्हणजे रोगाला उपचार करण्यापेक्षा प्रतिबंध केलेला जास्त चांगला. आणि म्हणून या आजारांसाठी प्रतिबंधक लसीकरण जे आहे ते तुम्ही तातडीनं करून घ्या. घटसर्पासाठी लस आहे, ब्लॅक कॉटन म्हणजे फऱ्या याच्यासाठी पण लस आहे, लाळ्या खुरकूतसाठी लस आहे, शेळ्या मेंढ्यांमध्ये आंत्रविचार PPR ह्या महत्वाच्या लसी आहेत, याचं लसीकरण तुम्ही पावसाळ्यापूर्वी करून घेतलं पाहिजे. म्हणजे मग हे आजार आपल्याकडे येणारच नाहीत. मात्र आजार आल्यानंतर त्यांच्यावरती उपचार केले पाहिजे. तुम्हाला जसं मी सांगितलं की घशाचा घटसर्प होऊ शकतो, पोटफुगी हा वारंवार आजार येऊ शकतो. पोटफुगीमध्ये शेतकरी बंधूंनो की तात्पुरता तुम्ही उपाय म्हणून 500 ग्रॅम गोड तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये 30 mg टर्पेंटाईन ऑइल टाकायचं, नंतर 100 ग्रॅम सोडा आणि 5 ग्रॅम हिंग याचं मिश्रण करायचं आणि तेच जनावरांना पाजायचं. हे पाजत असताना एक काळजी घ्यायची की जनावरांना ठसका लागणार नाही. जर जनावराला ठसका लागला तर ते औषध पोटात जाण्याऐवजी त्याच्या फुफ्फुसात जाते हेच लक्ष. आणि म्हणून ही काळजी घ्यायची, औषध पाजताना निमुळच्या तोंडाची बाटली घ्या आणि त्या निमुळच्या तोंडाच्या बाटलीनं जे मिश्रण आहे हे आपल्या जनावरांना पाजा. जनावर जास्त फुगलेलं असेल, तुमच्याकडे आता गोड तेल सोडा टर्पेंटाईन ऑइल हे नसेल, तर एक साधारण 1 इंच जाडीची काठी 1 फूट लांबीची ती जनावरांच्या तोंडात घालायची, म्हणजे जसं घोड्याला आपण व्यसन किंवा गाईला व्यसन घालतो,

0: अशा प्रकारची व्यसन तयार करायची, ती काठी जनावरांच्या तोंडात, म्हणजे जनावरांचा आ झाला पाहिजे तोंडाचा, आणि मग जनावर असं आ करून त्याला फिरवा सारखं, त्याला पळवत राहा. तसं पळवत राहिलं की मग त्याच्या पोटात जो काही गॅस साठलेला आहे, वायू साठलेला आहे, तो बाहेर निघायला मदत होईल.
1: हा
0: एक साधारण उपचार, प्राथम उपचार आपण म्हणून सांगू. तर अशा प्रकारचा उपचार शेतकऱ्यांनी केला.
1: आणि त्यानंतर पशुवैद्यकाचा सल्ला घेणं,
0: पशुवैद्यकाचा सल्ला हा तातडीने असणं, आणि त्याप्रमाणे पशुवैद्यकाच्या सल्ला

0: चुकीचे आजार होऊ नयेत म्हणून आपल्याला ही प्रामुख्याने प्रथमोपचार पेटीत ठेवली पाहिजे आणि पशुवैद्यकाकडनं ती कशी वापरायची ही समजून घेऊन वापरली पाहिजे.
1: सर पुढचा प्रश्न असा आहे की दुग्धजन्य जे जनावरं आहेत त्यांचे पावसाळ्याच्या काळामध्ये विशेष काळजी घ्यावी लागते. त्यांचं दूध उत्पादन येण्यावर त्याचा परिणाम होतो, त्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो, तर दुधाळ जनावरांची कशी काळजी घ्यावी?
0: दुधाळ जनावरांची पहिली काळजी म्हणजे आहाराचं नियोजन. त्यांच्या आहारामध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं तसं वाळलेल्या चाऱ्याचं प्रमाण तुम्ही वाढवा, हिरव्या चाऱ्याचं प्रमाण कमी करा. दुसरं आहे की जी दुधाळ जनावरं आहेत त्यांना दूध काढल्या काढल्या खाली बसू देऊन किमान ती अर्धा तास उभी राहतील आणि जिथं तुम्ही दूध काढताय ती जागा स्वच्छ कोरडी ठेवा. कारण काय की दुधाळ जनावरांमध्ये मस्टायटिस, स्तनदाह ज्याला म्हणतो आपण, दगडी कास, तर हा आजार होण्याची खूप मोठी शक्यता असते. आणि हल्ली सगळ्यांकडे संकरित गायी आहे आणि ह्या संकरित गायी मस्टायटिस सारख्या आजाराला
1: लवकर
0: जास्त बळी पडतात आणि म्हणून शेतकऱ्यांनी ही काळजी घ्यायची की कास स्वच्छ राहिली पाहिजे. जिथं दूध काढताय तो गोठा स्वच्छ राहिला पाहिजे. जनावर स्वच्छ जागी बसलं पाहिजे कारण संकरित गायींना अत्यंत वाईट सवय असते, तिथं शेण आहे तिथं जाऊन त्या बसतात आपलं. म्हणून मी आधी सांगितलं की गोठा पहिला तुमचा स्वच्छ करा. पावसाळ्यापूर्वी कुठं छत गळत असतील, कुठे भिंती नवोल येत असतील, तर पहिलं ते दुरुस्त करून घ्या की अशा प्रकारे कुठे गडबड होता कामा नये आणि जनावरांचा गोठा पूर्ण स्वच्छ
1: असला पाहिजे. बरोबर. सर जेव्हा आपण जनावरांविषयी बोलतोय, आपल्या पशुधनाविषयी बोलतो, यामध्ये शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या सगळ्याच आल्या, तर कुक्कुटपालनामध्ये आपण पशुधनाची पावसाळ्यात विशेष कशी काळजी घ्यावी, त्याचप्रमाणे शेळ्या मेंढ्यांचा जो गोठा असतो त्याची देखील कशी काळजी घ्यावी, याविषयी आपण काय सांगाल?
0: कोंबड्यांच्या बाबतीत कोंबड्यांचे गोठे हे उबदार कसे राहत, तुम्ही बघितलं असेल पोल्ट्रीमध्ये बल्ब लावलेले असतात, तर हे बल्ब व्यवस्थित राहील, तिथे उष्णता उबदारपणा त्या गोठ्यांमध्ये राहील, ही काळजी घेतली पाहिजे. कोंबड्यांच्या खाद्यामध्ये जी मी सांगितली बुरशी, तर अशी बुरशी जाता कामा नये, ही एक काळजी आपण कोंबड्यांच्या बाबतीत घेतली पाहिजे. शेळ्या मेंढ्यांच्या बाबतीत लसीकरण अत्यंत ज्याला म्हणतो की आपण केलंच पाहिजे, विशेषतः अंत्रविषार आणि पीपीआर या दोन गोष्टींसाठी लसीकरण केलं पाहिजे. ज्या गाभण शेळ्या त्या विण्यापूर्वी 30 दिवस आधी सीडीटी किंवा अंत्रविषार दोन्हीपैकी एक लसीकरण तुम्ही करून घेतलं पाहिजे, म्हणजे करडांमध्ये येणारं जे मृत्यूचं प्रमाण आहे ते कमी होईल आपलं. तर महत्वाचं शेळ्या मेंढ्यांमध्ये लसीकरण हा एक
1: महत्वाची
0: सांभाळले पाहिजे.
1: मी आता तोच प्रश्न विचारणार होते पुढचा की लसीकरणाचं महत्व हे जे आहे हे कसं ओळखलं पाहिजे शेतकऱ्यांनी, आणि पावसाळ्यापूर्वी कोणत्या लसी देणं आवश्यक आहे, ठळकपणे आपण काय सांगाल याविषयी?
0: पावसाळ्यापूर्वी मी सांगितलं तुम्हाला की अंतर्विषार ईटी, नंतर HSBP म्हणजे ज्याला घटसर्प आणि फऱ्या याच्यासाठी लस घेतली पाहिजे, नंतर लाळ्या खुरकुतची लस सगळ्यांनी घेतली पाहिजे, विशेषतः धनुर्वाताची लस एक सगळ्या जनावरांना आपण दिली पाहिजे, आणि शेळ्या मेंढ्यांमध्ये पीपीआरची जी लस आहे ही दिलीच पाहिजे.
1: बरोबर.
0: तर ह्या महत्वाच्या लस आपण दिलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोठ्यांची जी स्वच्छता आहे, गोठ्यांची जमिनीची जी स्वच्छता आहे ही त्यांनी राखली पाहिजे. त्याच्यासाठी शेतकरी बंधूंना एक साधा उपाय सांगतो की तुमच्याकडे जे जे काही वाळलेलं गवत असेल किंवा चाऱ्याचा जो जो काही सुका भाग असेल तर रात्रीच्या वेळी तो सर्व गोठ्यात पसरून ठेवा, जनावरांना सुकल्या जागी बसण्याची सोय करा, आणि गोठ्यामध्ये चुनाची जी पावडर असते ती भुरभुरा.
1: बर.
0: ही चुन्याची पावडर भुरभुरली की गोठा कोरडा राहण्याला मदत होते, त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं चुन्याचा पाण्याबरोबर संपर्क आला तर उष्णता बाहेर पडते, उकळतं पाणी अक्षरशः, जर चुनखडी टाकली तुम्ही पाण्यात तर ह्या पाण्याचा संस्कार झाल्यावर जी उष्णता बाहेर पडते या उष्णतेमुळे पण जे जीवजंतू आहेत त्यांचं पण थोडं ज्याला आपण प्रतिबंध म्हणतो आपण, अशा प्रकारे या चुन्याच्या पावडरने
1: करू शकतो.
0: तर रात्रीच्या वेळी असं जनावरांना बेडिंग देणं हे फार महत्वाचं. हल्ली मॅट पण आलेले आहेत, ज्यांना शक्य आहेत त्यांनी मॅट टाकल्या पाहिजे. तरी बंधूंना मॅट वापरणाऱ्यांना पण मी एक काळजी घ्यायला सांगेल की मॅट आठवड्यातून एकदा वर उचलून बघा, कारण मी खूप गोठे असे बघितलेत की मॅट टाकलेले असते जनावर छान बसते, पण तुम्ही जर मॅट उचलली की त्याच्या खाली आळ्या चाळ्या असतात, कारण तुम्ही गोठा धुताना किंवा जे शेण मलमूत्र त्या मॅट खाली जातं ते तसंच राहतं, साफसफाई त्याची होत नाही आणि मग तो एक मोठा स्रोत संसर्गाचा. तर म्हणून मॅट वापरणाऱ्या शेतकऱ्यांनी आठवड्यात एकदा मॅट स्वच्छ, मॅट खालची जागा मॅट दोन्ही स्वच्छ धुतली गेली पाहिजे याची काळजी शेतकऱ्यांनी घेतली.
1: छान. गोठ्याची स्वच्छता महत्वाची, आपण सांगितलं तसं तिथे निर्जंतुकीकरण देखील नेहमी करणं अपेक्षित आहे. सर आपण जसं बघतो की हवामान बदल होतो आणि त्या हवामान बदलाचे परिणाम सगळीचकडे दिसून येतात, तर पशुधन व्यवस्थापनामध्ये आपण काय बदल केले पाहिजे? आणि आता आपण म्हणतोच आहे की हवामान बदलला की त्याची आव्हानं देखील बदलतात, तर ही कोणकोणती आव्हानं आहेत की जी आता आपल्याला सामोरे जायचं आहे त्यांना?
0: पशुधन हवामान बदल हा ज्यावेळी आपण शब्द वापरतो प्रामुख्यानं, तर या

0: मध्ये हीट ते झालं उष्णता हवामध्ये म्हणजे नेमकं बदल काय होतोय तर उष्णता तीव्र होत चाललेली आहे दिवसेंदिवस तुम्ही बघितलं तापमान तर ही तापमान वाढ आणि नंतर येणारा लगेचचा पावसाळा ह्याच्यामुळे स्ट्रेस ताण म्हणतो आपण वातावरणाचा ताण जनावरती होत असतो आणि हा ताण येऊ नये जनावरती म्हणून गोठ्यांची जी काळजी घेतली पाहिजे आता पावसाळा येऊ घातलेला आहे बरेचसे लोकांनी जी तयारी आहे तर गोठे मध्ये पाऊस कसा जाणार नाही हल्ली बरेच लोक मुक्त गोठा पद्धत वापरतात तर मुक्त गोठ्यामध्ये आच्छादन देणे पावसाळ्याच्या काळात जो मधला भाग आहे जो तुम्ही जनावरांना फिरण्यासाठी मोकळा ठेवलेला आहे जिथे जास्त पाऊस आहे त्या शेतकऱ्यांनी त्याला प्लॅस्टिकचं आच्छादन करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तुमचा गोठा खाली कोरडा राहील तर ही खूप गरजेची शेळ्या मेंढ्यांच्या बाबतीत सुद्धा ही काळजी घेतली पाहिजे शेळ्यांना अजिबात ओल चालत नाही म्हणून शेळ्यांना जिथे जिथे शक्य त्यांनी माचण करा माचण म्हणजे शेळ्यांना उंच जागा अशी वरती बसायला किंवा नाही तुमच्याकडे काही तर कॉट ठेवा सरळ आपल्या आणि त्या कॉटवर त्या शेळ्यांना बसू द्या म्हणजे ज्यांना शक्य आहे त्यांनी बांबू आणि इतर तुमच्याकडे सुवाबळ असतील किंवा इतर जी झाडं असतील त्यांनी उंच करून असं माचण तयार करा त्याच्यावर शेळ्या मेंढ्यांना बसता येईल तर ही काळजी निश्चितपणानं शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे
1: बरोबर
0: आणि वातावरण बदलाला अनुकूल होण्याची प्रक्रिया शरीर करत असत आता आपण बघितलं की उन्हाळा तीव्र होता तरी आपण सर्वाय होतोय त्याच्यातनं जातोय तसा जनावरांमध्येही सुद्धा ज्याला आम्ही अक्लमटायझेशन म्हणतो की ज्यांना वातावरणाशी समरस होण्याची क्षमता ही निसर्गाने दिलेली आहे पण ज्यावेळी अचानक बदल होतो त्यावेळी ती क्षमता थोडीशी थांबते किंवा तिला अपुरी पडते आणि म्हणून त्याला पूरक आपण त्याला हे दिलं पाहिजे त्याच्यामध्ये आहार नियोजन सुद्धा थोडंसं केलं पाहिजे त्या आहारामध्ये क्षार मिश्रणाचा वापर हा केला पाहिजे हा आहाराच्या दृष्टीने केला पाहिजे आणि गोठ्यांमधलं स्वच्छता आणि आच्छादन पावसाळ्याच्या दृष्टीने ह्या दोन गोष्टी केल्या
1: छान सर एक प्रश्न असा येतो की पावसाळ्यामध्ये जनावरांना जंतांचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात दिसून येतो तर त्याची लक्षणं कोणती आहेत त्यावरचा उपचार काय केला पाहिजे आणि त्याचा दुष्परिणाम पशुधनावर काय दिसून येतो
0: खूप छान प्रश्न तुम्ही विचारला जंताचा जो प्रादुर्भाव आहे तर याची लक्षणं फार उशिरा दिसायला लागतात जेव्हा प्रादुर्भाव अत्यंत जास्त प्रमाणात वाढतो त्यावेळी मग जनावरांचे डोळ्यांची लाली कमी होणे याची खाली अशक्तपणा येणं जनावरांची केस ताट उभी राहणं ही लक्षणं पहिली जनावरांची दिसतात पण हा फार उशिरा लक्षणं दिसायला लागतात म्हणून नित्यनियमानं जंत निर्मूलन करून घेणं हे खूप संयुक्तिक उपचाराची गोष्ट आहे पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांना मी हे सांगेल की जिथं जिथं पाणथळ जागा आहे जिथं जिथं गोगलगाई फिरतायत अशा ठिकाणी तुमची जनावरं चरायला नेऊ नका विशेषतः ओलसर जागा आहेत झाडांच्या खालीची जागा आहे इथे गोगलगाईंचा प्रादुर्भाव असतो आणि हा गोगलगाईंचा प्रादुर्भाव ओळखायचा कसा तर ज्यावेळी तुम्ही सकाळी ऊन पडल्यावरती चराऊ आपलं रान बघाल तुम्हाला दिसेल की असे चमकदार पट्टे दिसतील की जे गोगलगाई फिरल्यामुळे तयार झालेले असतात तर असे जे पट्टे आहेत अशा ठिकाणी आपली जनावरं चरायला नेऊ नका कारण जंतामध्ये लिव्हर फ्लू सारखा जो आहे त्याचा प्रसार होण्याचं माध्यम या गोगलगाईच्या मार्फत जास्त होतो तर जे विविध कृमी आहेत म्हणजे पट्टेरी कृमी आहेत गोल कृमी आहेत चपटे कृमी आहेत तर या कृमींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जंत निर्मूलन हा सगळ्यात सोयीस्कर मार्ग आणि दुसरा त्याला एक गावठी ज्याला आपण म्हणू किंवा आम्ही त्याला इंडिजिनस टेक्नॉलॉजी ITK म्हणतो आम्ही त्याला तर असं तंत्र म्हणजे जनावरांच्या आहारामध्ये लिंबाच्या पाल्याचा वापर करा गाई म्हशींना थोडा द्या दुभत्या जनावरांना लिंबाचा पाला थोडा द्या नाही तर त्याचा दुधात अंश जातो असतो तो थोडासा तर हात कमी द्या पण शेळ्या मेंढ्या आणि जी बिनदुभती जनावर आहेत त्यांना भरपूर लिंबाचा पाला खाऊ घाला हा सुद्धा एक जंत निर्मूलनाचं चांगलं कार्य हा करू शकतो
1: बरोबर या सगळ्या उपचारांमुळे जंत निर्मूलन होऊ शकतं आणि काही
0: आणि दुसरे एक औषधोपचार जे आहेत विविध जंतनाशक औषधं आहेत तर ही औषधं देताना एक काळजी घ्यायची स्वतःच्या मनानं औषधं द्यायची नाही पशुवैद्यकाच्या सल्ल्याने औषध द्या आणि एकच एक औषध वारंवार देऊ नका आता ह्यावेळी एक औषध दिलं तर 2-3 महिन्यांनी दुसरं औषध द्या पूर्वी जे दंत निर्मूलनाचा आम्ही जी शेड्यूल होतो आम्ही 1-6 महिन्यातनं सांगायचो नंतर 4 महिन्यातनं सांगायला लागलो आज जंतांचा प्रादुर्भाव इतका मोठ्या प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे की दर महिन्याने की दंत निर्मूलन करावं किंवा काय असा विचार येतो परंतु दर 3 महिन्यानं किमान तर तुम्ही जंत निर्मूलन हे करून घेतलंच पाहिजे आणि हे मनाने न करता पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं केलं पाहिजे यावेळी तुम्ही काय औषध दिलं हे पशुवैद्यकाला सांगा की मागच्या वेळी मी हे औषध दिले म्हणजे तो तुम्हाला दुसरं औषध बदलून देईल ही एक काळजी जंत निर्मूलनात शेतकरी बंधूंनी घेतली
1: पाहिजे, म्हणजे अदलून बदलून औषधांचा वापर केला पाहिजे आणि तोही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतला पाहिजे. यानंतरचा प्रश्न असा आहे सर की पावसाळ्यामध्ये जनावरांची जी खुरं आहेत या खुरांना आजार होण्याची एक शक्यता जास्त असते, तर खुरांची काळजी कशी घेतली पाहिजे पावसाळ्यामध्ये?
0: होतं काय की पावसाळ्यामध्ये जनावर बाहेर फिरतात, गोठा ओला असतो, बाहेरची जमीन सुद्धा ओली असते आणि या ओलेपणामुळे जनावरांची खुरं मऊ होतात. मऊ होऊन या खुरात जखमा, मग त्याला खडा टोचला की खुरांना जखमा लगेच होतात. तर या खुरांमध्ये ज्याला आसडी आपण म्हणतो, आळ्या पडणं, तर ही गोष्ट होण्याची शक्यता असते. तर म्हणून ही जनावरांची खुरं स्वच्छ ठेवणं ही एक पावसाळ्यातली महत्वाची बाब आहे. आणि मग नियमितपणे पोटॅशियम परमँगनेटच्या पाण्याने किंवा सोडियम हायपोक्लोराईड वापरून ही खुरं धुतली गेली पाहिजे. नियमितपणे ही खुरं आपण धुतली पाहिजे. त्याच्यासाठी जे आहे पोटॅशियम परमँगनेट 1 ग्रॅम 100 मिलिलिटर पाण्यात असं मिसळून या पाण्याने जनावरांची खुरं आतून बाहेरून धुवा. खुरावरती वरण पाणी घातल्यासारखं करू नका, तर खालच्या बाजूने सुद्धा आणि खुरांच्या मधली जागा सुद्धा ही स्वच्छ करा. तसंच दुसरं, जर जास्त प्रमाणात तुम्हाला कूज दिसून येत असेल तर मोरचूद, कॉपर सल्फेट आपण ज्याला म्हणतो, की मोरचूदा 3 ते 5 ग्रॅम 100 मिलिलिटर पाण्यामध्ये विरघळून त्या पाण्याने नियमितपणे जनावरांची खुरं धुवा, म्हणजे ही खुर कूज तुम्हाला टाळण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर जनावर जिथे जास्त वेळ उभं राहतात ती जागा कोरडी ठेवा. आणि आधीच मी तुम्हाला जर सांगितलं की तिथे चुना भरभरा किंवा वाळलेलं गवत तिथे ठेवा, म्हणजे मग जनावरांना खुरं जास्त भिजणार नाही, ती मऊ पडणार नाही आणि मग खुरकूज होणार नाही, जनावरांच्या खुरामध्ये जखमा होणार नाही. तर ही काळजी निश्चितपणे खुरांच्या बाबतीत आपण
1: घेतली पाहिजे. सर, आपण कार्यक्रमाच्या शेवटी आलो आहोत. एक शेवटचा प्रश्न असा आहे की आपल्या शेतकरी बांधवांना किंवा जे पशुपालक आहेत तर यांना आपण जाता जाता काय संदेश द्याल जेणेकरून येणारा जो पावसाळा आहे तो पावसाळा आपल्या पशुधनासाठी अतिशय सुकर होईल, काय संदेश द्याल आपण?
0: शेतकरी बंधूंना पावसाळा सुकर होण्यासाठी मी आधीच सांगितले आजार येण्यापेक्षा प्रतिबंध बरा, म्हणून पावसाळ्यापूर्वी जी जी लसीकरण सांगितली ती पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं पुन्हा पहिल्यांदा लसीकरण करून घ्या. नंतर तुमचे गोठे पहिले स्वच्छ आणि पाऊस जाणार नाहीत असे तयार करून घ्या. ज्यांच्याकडे मुक्त गोठा आहे त्यांनी मधली जी जागा तुम्ही मुक्त फिरण्यासाठी ठेवली त्याच्यावरती आच्छादन प्लॅस्टिकच्या हल्ली मोठे मोठे तावदानं येत आहेत, ते प्लॅस्टिकचे तात्पुरते आवदान बसून घ्या. नंतर गोठ्यांची जमिनीची स्वच्छता ठेवा. जनावरांची स्वतःची स्वच्छता, जनावरांच्या कासेची निगा, मागच्या सगळ्याच बाजूची निगा, म्हणजे मांडी, कास, बाहेरचं मायांग, शेपटी, हे सगळं स्वच्छ कसं राहील याची एक काळजी घ्या. जनावरांच्या आहार नियोजनामध्ये जनावरांचा चारण्याचा काळ कमी करा, जनावरांना लुसलुशीत गवत जास्त प्रमाणात खाऊ देऊ नका. जे काही तुम्ही वर्ण गवत देतात ते थोडस हिरवं गवत सुकवून जनावरांना खाऊ घाला. परोपजीवी निर्मूलन आपण जे म्हणतोय की माशा गुच्छीड यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जर तुम्ही गोठ्यामध्ये संध्याकाळच्या वेळी धूर करा, म्हणजे डास माशा ज्या होतात तर तुम्ही लिंबाच्या पाल्याचा, कडुलिंबाच्या पाल्याचा जर धूर केला तर त्याने डाशा आणि माशा ज्या आहेत त्यांचं नियंत्रण बऱ्यापैकी होतं आणि मग त्यामुळे येणारे जे आजार आहेत ते सुद्धा आपले कमी होतील. तर ही जी आहे मुख्य प्रामुख्याने स्वच्छता आणि लसीकरण या दोन गोष्टी शेतकरी बंधूंनी पाळल्या पाहिजेत आणि आपले जनावर स्वस्थ कसं राहील याची काळजी घेतली पाहिजे.
1: तर या सगळ्याच उपाययोजनांचा आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच फायदा होईल. डॉक्टर संजय मंडकमाले सर, आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि पावसाळ्यात पशुधनाचं आरोग्य व्यवस्थापन कसं छान करता येईल याविषयीची माहिती अतिशय चांगल्या शब्दामध्ये आपण मांडली. या माहितीचा आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करते. आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम. शेतकरी बंधूंना नमस्कार, धन्यवाद.
2: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात पावसाळ्यात पशुधनाचे आरोग्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संजय मंडकमाले, निवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग, माजी प्राचार्य सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
3: मंडळी, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. आता एक आठवण जाता जाता उद्याच्या कार्यक्रमांचे, उद्या सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी या कार्यक्रमात समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. आणि संध्याकाळी 7:30 माझा वार माझा शिवार या कार्यक्रमात कारभारेन या सदरात दर्शना दामले यांची मुलाखत. बरे तर मंडळी, या कार्यक्रमापुरता मी आपला निरोप घेते. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: माझावर माझा शिवार हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून रात्रीचे 8 वाजले.
1: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल्निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
2: श्रोतेहो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद. गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.

0: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्त्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्त्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
1: अंजली अनिल जक्कनवार
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
3: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.

0: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.

0: श्रोते हो, रात्रीचे 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार. वाहनांपेक्षा पादचाऱ्यांच्या अधिकारांना प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गातल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही. आणि राज्य सरकारचे 2023 विविध कृषी पुरस्कार जाहीर. चिन्हांकित पदपथावरून चालण्याचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार असल्याचं महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. मोटार वाहनांच्या वाहतुकीपेक्षा चिन्हांकित पदपथावरून चालण्याच्या नागरिकांच्या अधिकाराला अधिक प्राधान्य दिलं जावं असं न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि एस चांदूरकर यांच्या पीठानं स्पष्ट केलं. एका रस्ते अपघातासंबंधी नुकसान भरपाईच्या खटल्यावर सुनावणी करताना न्यायालयानं सांगितलं की हा अधिकार राज्यघटनेच्या कलम 19(1)(ड) अन्वये मिळणाऱ्या मुक्त संचाराच्या अधिकाराचा आणि कलम 21 अन्वये जीवन आणि स्वातंत्र्यासह इतर मूलभूत अधिकारांचा भाग आहे. त्यामुळे रस्त्यालगत पादचाऱ्यांसाठी चिन्हांकित आणि सुस्थितीत असलेले पदपथ उपलब्ध करून देणं हे संबंधित यंत्रणांचं कर्तव्य आहे असंही न्यायालयानं सांगितलं. बँका, कर्ज पुनर्निर्धारण कंपन्या आणि कर्जदार यांच्यात मोठं संगनमत आहे, त्यामुळे कर्जवसुलीसाठी फारसे प्रयत्न होत नाही आणि करदात्यांच्या पैशांचा गैरवापर होत असल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या एका बँकेनं 1,537 कोटींचं कर्ज दिलं होतं. ते थकीत राहिल्यानंतर कर्ज पुनर्निर्धारण कंपन्यांच्या माध्यमातून केवळ 73.5 कोटी रुपये बँकेला मिळाले. या प्रकरणातल्या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं हे मत नोंदवलं. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेला नोटीस बजावली आहे. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ही भारतातील तरुणांना सक्षम करण्याच्या आणि रोजगारावर आधारित विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेच्या आतापर्यंतच्या यशाबद्दल प्रधानमंत्री म्हणाले,
2: प्रधानमंत्री विकसित भारत योजना के सहयोग से अब तक करीब 70 लाख जॉब सृजित हुई है. करीब 20 लाख युवा अपनी पहली नौकरी के 6 महीने पूरे भी कर चुके हैं और आज इन्हीं में से करीब 10 लाख युवा साथियों को अपनी पहली नौकरी में 6 महीना पूरा करने पर इस योजना के तहत उसके लाभार्थ के नाते इंसेंटिव भी मिल चुका है. 2,000 करोड़ रुपए से अधिक की राशि सीधे उनके बैंक खातों में पहुंची है.
1: प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा 2 भागात ही योजना राबवली जाणार आहे. ऑपरेशन सिंदूरच्या यशात स्वदेशी उपकरणांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्याचप्रमाणे ही अॅल्युमिनियम एस्ट्रुजन प्रेस देशाला संरक्षण प्रणालीसह इतर धोरणात्मक उद्योगांसाठी भारताला स्वावलंबी बनवेल असा ठाम विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात आज 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एस्ट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी सिंह यांच्या हस्ते करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या

0: आणि मजबूत धातूची निर्मिती करेल. त्यामुळे महत्त्वाच्या ॲल्युमिनियम एक्स्ट्रुजन आयातीवरचं अवलंबित्व कमी होऊन देशांतर्गत पुरवठा साखळी बळकट व्हायला मदत मिळेल. तसंच स्वदेशी उत्पादनांच्या माध्यमातून धोरणात्मक क्षेत्रामधल्या भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सहाय्यक ठरेल, असं प्रतिपादनही सिंह यांनी यावेळी केलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सीमा शुल्क निर्यात आयात सुविधा केंद्राच्या सिंगल विंडो सुविधेचं उद्घाटन आज मुंबईत सिब्स इथल्या वाणिज्य आणि उद्योग तसंच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जतीन प्रसाद यांच्या हस्ते झालं. नवीन कस्टम्स सुविधा केंद्रामुळे प्रक्रिया सुलभ होतील, व्यवहाराचा वेळ कमी होईल आणि एकाच छताखाली अखंडपणे सेवा मिळतील. यामुळे व्यवसाय सुलभता वाढेल आणि निर्यातदारांना विकास आणि स्पर्धाक्षमतेवर लक्ष केंद्रित करणे शक्य होईल, असं त्यांनी नमूद केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. यामुळे विद्यार्थ्यांवरचा कागदपत्रांची पूर्तता करण्याचा ताण कमी होईल, अर्ज प्रक्रिया अधिक सोपी होईल आणि शिष्यवृत्तीचा लाभ घेणं अधिक सोपं होईल, असं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयानं म्हटलं आहे. नीट UG फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTNA एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्ल्यू व्हॅरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. नीट UGCची फेरपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 21 जूनच्या परीक्षेसाठी आपलं हॉल तिकीट याआधी डाउनलोड केलं आहे त्यांना पुन्हा ते डाउनलोड करण्याची गरज नसल्याचंही संस्थेनं म्हटलं आहे. 3 मे रोजीच्या परीक्षेसाठीचं डाउनलोड केलेलं हॉल तिकीट या परीक्षेला चालणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. महाराष्ट्र शासनानं आज 2023च्या विविध कृषी पुरस्कारांच्या मानकऱ्यांची नावं जाहीर केली. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातले डॉक्टर संजय ज्ञानदेव पाटील यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार मिळाला आहे. वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातले शरद धुरी, नाशिक जिल्ह्यातले बाळासाहेब देवरे, सोलापूर जिल्ह्यातले शिवानंद शिंगडगाव, सातारा जिल्ह्यातले गणपत पार्टे, जालना जिल्ह्यातले अभयकुमार काळुंके आणि वाशिम जिल्ह्यातले हेमंत देशमुख यांना जाहीर झाला आहे. तर जिजामाता कृषीभूषण पुरस्कार ठाणे जिल्ह्यातल्या दर्शना दामले, नाशिक जिल्ह्यातल्या भावना निकम, अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रद्धा ढवण आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या अरुंधती पाटील यांना मिळाला आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून सर्व मुद्द्यांवर समन्वयातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं. बेस्ट कृती समितीच्या प्रतिनिधींसोबत मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात आगामी पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत अंतिम तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. महाव्यवस्थापक स्तरावर पूर्ण करता येण्याजोग्या मागण्या या आठवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज रात्री वॉशिंग्टनमध्ये सिएटल स्टेडियमवर ड गटात अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12:30 हा सामना सुरू होईल. दोन्ही संघांनी आपापले सुरुवातीचे सामने जिंकले आहेत. अमेरिकेनं पॅराग्वेवर 4-1 तर ऑस्ट्रेलियानं तुर्कीवर 2-0 असा विजय मिळवला. राऊंड ऑफ 32 आपलं स्थान निश्चित करण्यासाठी आज दोन्ही संघ आणखी एक विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील. आज सकाळी ग्वाडलझार स्टेडियमवर झालेल्या अ गटातल्या सामन्यात दक्षिण कोरियाचा 1-0 असा पराभव करून मेक्सिको यावेळी राऊंड ऑफ 32 पात्र ठरणारा पहिला देश ठरला आहे. दुसऱ्या एका सामन्यात कॅनडानं घरच्या मैदानावर झालेल्या ब गटातल्या लढतीत कतारवर 6-0 असा दणदणीत विजय नोंदवला. ब गटातच काल रात्री अमेरिकेतील लॉस एंजलिस स्टेडियमवर झालेल्या सामन्यात स्वित्झर्लंडनं बोस्निया हर्जेगोविनाचा 4-1 असा पराभव केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार. वाहनांपेक्षा पादचाऱ्यांच्या अधिकारांना प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रूपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गातल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही. आणि राज्य सरकारचे 2023 विविध कृषी पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, रात्रीचे 8:15 वाजलेत. लोकसंगीताचा कार्यक्रम आता सादर करीत आहोत. कार्यक्रमात ऐकूया गिरीधर श्रीराम बावने आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं हे लोकगीत.

गिरीधर श्रीराम बावने आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं हे गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

रात्रीची 8:30 वाजलेत. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अबोली गद्रे यांच्या आवाजात सुरेश भट यांची रचना.

श्रोते हो, भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात भावधारा। कार्यक्रमात शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरात हे गीत।

0: आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरात ही देशभक्तीपर रचना आपण ऐकलीत आणि श्रोते हो या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.

प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी.

श्रोते हो, रात्रीचे 10 वाजलेत. नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात ऐकूया विदुषी कमल भोंडे यांनी गायलेला राग जय जयवंती. विलंबित ख्याल झपतालात निबद्ध असून बोल आहेत कौन सोतन लगाई प्रीत. द्रुत ख्याल तीन तालात निबद्ध असून बोल आहेत एरी बिरहन करत काहे. त्यांना तबला साथ केली आहे संदेश पोपटकर यांनी आणि हार्मोनियम साथ आहे श्रीकांत पिसे यांची. ऐकूया विदुषी कमल भोंडे यांनी गायलेला राग जय जयवंती.

0: विदुषी कमल भोंडे यांनी गायलेला राग जय जयवंती आपण ऐकला. त्यांना तबला साथ केली होती संदेश पोपटकर यांनी आणि हार्मोनियम साथ होती श्रीकांत पिसे यांची. ही नागपूर केंद्राची निर्मिती होती. श्रोतेहो, शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, योग ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी.
2: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग कसा उपयोगी पडतो ही सांगणारी नाटिका मन वढाय वढाय.
1: उद्यापासून नियमितपणे आपण आपल्या उत्तम आरोग्यासाठी आणि मनशांतीसाठी योगासन आणि प्राणायाम करणार आहोत नित्य नियमाने.
2: हीच प्रसन्नतेची गोळी आपल्याला दररोज नियमितपणे घ्यायची आहे. काय मग, प्रॉमिस करा?
3: येस, प्रॉमिस.
1: अवश्य ऐका जागतिक योग दिनानिमित्त विशेष नाटिका मन वढाय वढाय.
2: रविवार दिनांक 21 जूनला सकाळी 10 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
4: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.

श्रोते हो, रात्रीचे 10:30 वाजतात. नादब्रह्मांतर्गत ऐकूया आणखीन एक शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूया प्रतिमा टिळक यांनी गायलेला राग नंद. विलंबित ख्याल 3 तालात निबद्ध असून बोल आहेत ढुंडो बारे सैया. द्रुत ख्याल 3 तालात निबद्ध असून बोल आहेत पायल मोरी बाजे झनन झननन. तबला साथ केली आहे पंडित राजेंद्र अंतरकर यांनी आणि हार्मोनियम साथ आहे अतुल फडके यांची. ऐकूया प्रतिमा टिळक यांनी गायलेला राग नंद.

0: नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलत प्रतिमा टिळक यांनी गायलेला राग नंद. त्यांना तबल्याची साथ पंडित राजेंद्र अंतरकर आणि हार्मोनियम साथ अतुल फडके यांनी केली होती. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीडा व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
2: श्रोते हो, योग ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी.
3: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग कसा उपयोगी पडतो ही सांगणारी नाटिका मन वढाय वढाय.
2: उद्यापासून नियमितपणे आपण आपल्या उत्तम आरोग्यासाठी आणि मनशांतीसाठी योगासन आणि प्राणायाम करणार आहोत नित्य नियमाने.
3: हीच प्रसन्नतेची गोळी आपल्याला दररोज नियमितपणे घ्यायची आहे. काय मग, प्रॉमिस करा.
2: अवश्य ऐका जागतिक योग दिनानिमित्त विशेष नाटिका मन वढाय वढाय.
3: रविवार दिनांक 21 जून सकाळी 10 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

11:11 होत आहेत. जाणून घेऊया कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश अंशतः ढगाळ होतं, तसंच हलक्या पावसाची नोंद झाली. कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज दोन्ही ठिकाणी 35 अंश सेल्सिअस, किमान तापमान कुलाबा आणि सांताक्रूज दोन्ही ठिकाणी 29 अंश सेल्सिअस नोंदलं गेलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथे 61, सांताक्रूज इथे 66% नोंदली गेली. पावसाची नोंद कुलाबा इथे 2.4 मिलीमीटर इतकी झाली. हवामानाचा अंदाज येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. सायंकाळी किंवा रात्रीच्या सुमारास हलक्या पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. कमाल तापमान 35 किमान 29 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील असा अंदाज आहे. मच्छीमार बांधवांसाठी सूचना, येत्या 48 तासात कर्नाटक, केरळम, लक्षद्वीप तसंच सोमालिया किनारपट्टीलगत, त्याचबरोबर कोमोरिन क्षेत्रात मन्नारचे आखात आणि दक्षिण पश्चिम अरबी समुद्राच्या काही भागात ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. हा वेग 65 किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. मच्छीमार बांधवांनी या भागात जाऊ नये असा इशारा त्यांना देण्यात आला आहे. आपण ऐकत होतात कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. रात्रीचे 11:13:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं हे गीत. संगीतकार श्रीनिवास खडे.

श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं कवी ग्रेस यांचं गीत आपण ऐकलं सुरेश वाडकर यांच्या स्वरात. यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात सलील कुलकर्णी यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं संदीप खरे यांचंही गीत.

या गाण्याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

रात्रीचे 11:30 वाजलेत. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. श्रोते हो, वेळ झाली आहे नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाची. या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहात नयन घोष यांचं सतारवादन. राग आहे झिंझोटी. विलंबित गत 3 तालात, द्रुतगत 3/2 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ योगेश सामसी यांची. ऐकूया नयन घोष यांचं सतारवादन, राग झिंझोटी.

0: नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलेत नयन घोष यांचं सतारवादन. राग होता झिंझोटी, त्यांना तबल्याची साथ योगेश सामसी यांनी केली होती. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. मध्यरात्री 12 वाजता आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या संग्रहातून.
1: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्त्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्त्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
2: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
3: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
2: अमृत कलश.
3: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
2: अंजली अनिल जक्कनवार
3: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
4: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
3: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
2: तेव्हा ऐकायला विसरू नका
3: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश.
0: AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी मध्यरात्रीचे 12 वाजलेत प्रसारित करत आहोत आकाशवाणीच्या संग्रहातून.
5: मधुगीतांच्या हिंदोळ्यावर

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: अस्सल ठुमरी पद्धतीची मराठी गाणी आठवायची तर अर्थातच पुन्हा एकदा आपल्याला श्रीकांत ठाकरेंच्याच कॉन्ट्रीब्युशनचा विचार करावा लागतो. मागे एकदा तू म्हणाला होतास की संगीतकाराला गायकाची निवड करतानाच त्याचं निम्म यश ठरलेलं असतं. मला वाटतं त्यावेळी आपण सचिनदेव बर्मन यांच्या गायकांच्या निवडीबद्दल बोलत होतो आणि गाणं तर इथं मराठी करायचं आहे आणखी त्याची जी ठेवण आहे ही सगळी मात्र वेगळ्या पद्धतीची आहे, जी पूर्वी मराठीत नव्हती, अमराठी अशी आहे. अर्थात याच ठिकाणी नेमकं श्रीकांत ठाकरेंचं वेगळं पण आपल्या लक्षात येतं.
2: तेही झालं आणि काय आहे, शोभा गुरटू यांनी अनेक मराठी गाणी गायलेली आहेत आणि त्यापैकी अनेक गाणी श्रीकांत ठाकरे यांनी स्वरबद्ध केलेली आहेत. म्हणजे एखाद दुसरं वसंत देसाईनी किंवा राम कदमानी गाऊन घेतलेलं असलं तर ते चित्रपटासाठी आहे, पण प्रायव्हेट गाणी जी मोठ्या प्रमाणामध्ये केली ती शोभा गुरटूंच्या आवाजामध्ये श्रीकांत ठाकरेंनीच केलेली आहेत. आणि मी मागेही म्हणलेलं होतं की उमाकांत काणेकर आणि वंदना विटणकर यांच्या जोडीनी श्रीकांत ठाकरे यांनी अनेक रचना केलेल्या आहेत, त्यापैकीच एक रचना आपण निवडलेली आहे. वंदना विटणकर यांचीच रचना आपण ऐकूया. त्यांनीच छेडिले
1: दारी उभी मी होते.

0: अनुराधा पौडवाल यांचं एक गाणं आपण मागच्या भागामध्ये देखील ऐकलं होतं, त्यावेळी मला वाटतं तू अभिमान चित्रपटाच्या वेळेचा उल्लेख देखील केला होतास की एस डी बर्मन कडे त्यावेळी हे स्वतः अरुण पौडवाल सहाय्यक म्हणून होते, आणखी अनुराधांना त्याच्यामध्ये संधी मिळाली. अनुराधा पौडवाल यांनी श्रीधर फडके, प्रभाकर जोग, विश्वनाथ मोरे यांच्याबरोबर अनेक काम केले. ते त्यांचे प्रमुख संगीतकार होते असं आपण म्हणूया. अतिशय लोकप्रिय झालेलं एका सिरियलचं शीर्षक गीत बंदिनी मी बंदिनी हे देखील अनुराधा पौडवाल यांचंच होतं. रसिका मी कैसे गाऊ गीत किंवा रजनीगंधा जीवनी या देखील गाणी त्यांचीच आहेत.
1: आजच्या कार्यक्रमामध्ये आपण हेच गाणं निवडलेलं आहे, रजनीगंधा जीवनी या बहरुनी आली. शांताराम नांदगावकर यांची ही गीतरचना आहे आणि याचे संगीतकार आहेत अनिल अरुण. आणि एवढी ओरिजिनल चांगली गाणी गाणारी गायिका वर्षांकडे का वळली हा मला आजही प्रश्न पडलाय. इतकी मराठी चांगली गाणी त्यांच्या आवाजामध्ये आहेत, तर अशीच गाणी जर त्या गात राहिल्या असतं तर मराठीचं फार मोठं त्यांचं योगदान ठरलं असतं. असो, आपण जी रचना निवडलेली आहे ती रजनीगंधा जीवनी या बहरून आली ही

0: श्रोते हो, यानंतर आपण जे गाणं ऐकणार आहोत ते रामदास कामत यांनी म्हणलेलं गाणं आहे. मला वाटतं या गाण्याचे गीतकार जे आहेत ते वामनराव देशपांडे आहेत, त्यांची संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं. पैकी वामनराव देशपांडेंच्याबद्दल
1: वामनराव देशपांडेंच्याबद्दल माहिती मिळत नाही, पण मी मागेही एकदा म्हणलेलं होतं की श्रीनिवास खळे यांनी 100 अधिक गीतकारांची गाणी कंपोज केलेली आहेत, त्यापैकीच हे एक गीतकार वामन देशपांडे असावेत. आणि रामदास कामत यांनी वीणा चिटको यांच्या संगीतामध्ये काही गाणी गायलेली होती, त्यापैकी एक दोन गाणी आपण या आधी कार्यक्रमामध्ये ऐकवलेली आहेत. आणि आज मी मुद्दा मी खळे यांची रचना निवडलेली आहे, कारण हेही गाणं फार क्वचितच ऐकायला मिळतं. आकाशी फुलला ही रचना आपण ऐकूया वामन देशपांडे यांची रामदास कामत यांच्या आवाजात.

0: कुमार गंधर्व यांनी गायलेली आणि लोकप्रिय झालेली काही भावगीतं आपण यापूर्वी देखील श्रोत्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहेत. आज देखील आपण कुमारांचं एक तसं क्वचित ऐकायला मिळणारं एक भावगीत श्रोत्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आणि मला वाटतं कुमार गंधर्वांनीच याचं हे केलेलं असणं, संगीत केलेलं
1: असणं. याचं संगीत कुमार गंधर्वांचं आहे. आणि मागे एकदा प्राध्यापक श्रीराम पुजारी यांच्यावर गप्पा मारताना पुजारी सर म्हणाले होते की रचना निवडण्यामध्ये कुमार अतिशय पारंगत होते. आणि आपण बघितलं असेल की या आधीच्या दोन रचना ज्या आपण ऐकवल्या त्या कवी अनिल यांच्या होत्या. आणि त्यानंतर त्यांनी एक जी रेकॉर्ड काढली ती राजा बढे यांनी लिहिलेल्या दोन गाण्यांची होती. आणि आज जी आपण रचना निवडलेली आहे ती राजा बढे यांची आहे. आणि मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या कार्यक्रमातनं आपण राजा बढेंची अनेक गाणी ऐकवलेली आहेत. ज्योत्स्ना भोळे, माणिक वर्मा, लता मंगेशकर, वाटवे, आशा भोसले यांनी गायलेली राजा बढेंची गाणी आपण ऐकली. आणि आज जी रचना आपण निवडलेली आहे ती कुमार गंधर्व यांनी गायलेली आहे. आणि ही रचनासुद्धा फार क्वचित ऐकायला मिळते. वेडा तर काय गोडी कोणा कशी कळावी ही गझल सदृश अशीच रचना आहे जी कुमार गंधर्व यांनी गायलेली आणि स्वरबद्ध केलेली आहे.

0: शोभा गोरुटे यांच्या गाण्यांचा खास अंदाज होता, आणखी त्याचा नेमका उपयोग श्रीकांत ठाकरे यांनी करून घेतलेला. मागेही आपण काही गाणी ऐकलेली आहेत. त्यांनीचं छेडिले ग दारी उभी मी होते हे आपण आत्ताच ऐकलं देखील. वास्तविक पाहता मराठीत हा प्रकार नाही. बैठकी गायकी मराठीत जी आली ती फक्त लावणीच होती, अर्थात लावणी देखील नंतर फडावर गेली, आणखी त्याचं स्वरूप खूप बदलत गेलं. हा मुद्दा थोडासा वेगळा आहे. पण आता या लावणीला ठुमरीची समांतर म्हणायचं का नाही हा थोडासा अभ्यासकांचा विषय आहे. आपण त्याच्या खोलात शिरायला नको. आता आपण जे गाणं ऐकणार आहोत ते मगाशी तू उल्लेख केला त्या उमाकांत कणेकरांचं गाणं आहे. पण उमाकांत कणेकरांनी या गाण्यामध्ये उर्दू शब्द मात्र जसेच्या तसे वापरलेले दिसतात. काही
1: त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला श्रीकांत ठाकरे यांनी उमाकांत कणेकरांना बोलवून घेतलं आणि म्हणाले की वा मी एक उर्दू ओळ देतो आणि त्याच्यावरनं तुम्ही गाणं करा मराठीमध्ये,
0: बर,
1: त्याप्रमाणे त्यांनी एक शेर दिला आणि तो शेर ऐकून मराठीमध्ये त्यांनी हे गाणं केलेलं आहे, पाहुनी जादूभरी मुस्कान.
0: पण काहीही असलं तरी मला असं वाटतं की हे गाणं फक्त शोभा गुरटूचंच गाणं आहे, त्या प्रश्नच नाही. म्हणजे
1: नाही ते तर आहेच, आणि शोभा गुरटू यांच्याबद्दल पुन्हा आपण नंतर बोलणार आहोत, त्यावेळेला मी बोलेनच. कारण त्यांचं गाणं म्हणजे प्रत्यक्ष पाहणं आणि गाणं ऐकणं हे काय असतं आपण त्याच्याबद्दल नंतर बोलूयात. पण आता ही रचना ऐकूया, पाहुनी जादूभरी मुस्कान, याचे श्रीकांत ठाकरे संगीतकार आहेत.

0: श्रोते हो, यानंतर या कार्यक्रमातील अखेरचं गाणं आपण ऐकणार आहोत. या गाण्यात एक सहज लज्जा आपण अनुभवणार आहोत. अर्थातच यात पुरेपूर असं मराठीपणच आहे. शब्द आहेत आरती प्रभू यांचे. मराठी भावगीत किती अंगाने आपल्या दैनंदिनीत भिनलेलं आहे त्याचा प्रत्यंतर आपल्याला नक्कीच या गाण्यातून येईल. या आजच्या कार्यक्रमातलं अखेरचं गाणं हृदयनाथ मंगेशकर संगीत.
1: हृदयनाथांचं संगीत आहे, आरती प्रभू यांची ही रचना आहे. आणि आरती प्रभूंच्या कवितांचा हृदयनाथाने अभ्यास केला आणि त्यातनं काही कविता निवडून त्या आशा भोसले, लता मंगेशकर, महेंद्र कपूर यांच्या आवाजामध्ये त्यांनी स्वरबद्ध केलेल्या आहेत. आणि आणखी एक वैशिष्ट्य सांगायचं आरती प्रभू किंवा चिंतरम खानोलकरांच्या बद्दलचं, तर आपल्या सोलापुरातील प्राध्यापक नरेंद्र कुंटे यांनी चिंतरम खानोलकर
0: PhD केलेली
1: आणि अर्थात आरती प्रभू यांच्या वाङ्मयावरती PhD केलेली आहे.
0: अगदी.
1: तर लता मंगेशकरांच्या आवाजातील आज जी रचना आपण निवडलेली आहे ती नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गीत, आणि ह्या गीताबरोबरच आजच्या कार्यक्रमाची सांगता आपण करणार.
0: आणि मला वाटतं आपण श्रोत्यांना असंही आवाहन करू की आपल्याला हे कार्यक्रम कसे मिळतात त्याच्या प्रतिक्रिया आकाशवाणीकडे जरूर पाठवा.
1: नाही पण मी बघितलं अनेक श्रोते गाठ पडतात, कार्यक्रम चांगला आहे,
0: पत्र लिहित नाहीत
1: असं सांगतात पण पत्र लिहित नाहीत. ते अर्थातच अनेक लोकांच्या पर्यंत आपले प्रोग्राम पोहोचले हे निश्चितच सिद्ध होतंय. त्यामुळे पण थोडंसं पत्र लिहायला काही हरकत नाही असं मला वाटतं. श्रोत्यांनी नोंद घेऊन पत्र आवर्जून लिहावीत किंवा SMS वरती कळवावा आकाशवाणीकडं, अशी मी आपल्या सर्व श्रोत्यांना विनंती करतो. आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता आपण करूयात. नमस्कार.
0: नमस्कार.

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: आकाशवाणीच्या संग्रहातून या कार्यक्रमांतर्गत आपण ऐकत होतात मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या कार्यक्रम मालिकेचा भाग साठावा. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. मध्यरात्रीचे 12:34 होत आहेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. श्रोते हो, या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहात संसार या चित्रपटातल्या जगदीश खेबुडकर यांचं हे गीत. स्वर आहे लता मंगेशकर यांचा, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं, लता मंगेशकर यांच्या स्वरात चित्रपट संसार. यानंतर आपण ऐकणार आहात उषा मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं मुरलीधर गोडे यांचं हे गीत, चित्रपट बन्या बापू.

त्यात आपण ऐकत होतात सुधीर मोघे यांची ही रचना. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर. चित्रपट हा खेळ सावल्यांचा. मध्यरात्रीचे 12:47 आणि 35 सेकंद झाली आहेत. आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

0: नव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणारे जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास
1: दारी सात जन्मासाठी बांधली गोरी
0: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने. नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही.

सुहास मुंडे यांचं गीत आपण ऐकलं, अन्वेषा दत्ता गुप्ता आणि ओंकार स्वरूप यांच्या स्वरात चित्रपट बबन. यानंतर ऐकूया श्रेया घोषाल आणि सहकारी यांच्या स्वरात अजय अतुल यांचं हे गीत. संगीतकार सुद्धा अजय अतुल, चित्रपट सैराट.

शाहीर रामानंद उगले आणि सहकारी यांच्या स्वरात आपण ऐकत होतात भानुमती साबळे यांचं हे गीत. संगीतकार अजय अतुल, चित्रपट महाराष्ट्र शाहीर. आणि याबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो, मध्यरात्रीचा 1 वाजलाय. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत आदित्य खांडवे यांचं गायन. राग आहे मालकंस. विलंबित बंदिश तिलवाडा तालात आणि त्याचा तराणा 3 तालात निबद्ध आहे. त्याचे बोल आहेत दया करो अब तुम श्रीरामजी. त्यांना तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी आणि हार्मोनियम साथ सुधांशु घारपुरे यांची. ऐकूया आदित्य खांडवे यांचं गायन, राग मालकंस.

संदीप खरे यांची आणखी एक रचना पण ऐकलीत. संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांच्या स्वरात संगीतकार सलील कुलकर्णी. आणि या गाण्याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. पहाटेचे 3:30 वाजलेत. ऐकूया मिश्र संगीत.

पंडित रघुनंदन पणशीकर आणि अनुराधा कुबेर यांच्या स्वरातले हे भक्तिगीत ऐकूया. गीतकार आणि संगीतकार डॉक्टर सुनील काळे.

मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून पहाटे 4 वाजता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म.

ए आय आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनी, पहाटेचे 4 वाजलेत. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अब्दुल हफीज हमीद खान यांचं सतारवादन प्रसारित करत आहोत. राग आहे चारुकेशी, विलंबित आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ निलेश जाधव यांची. ऐकूया अब्दुल हाफिज हमीद खान यांचं सतारवादन, राग चारुकेशी.

0: आत्ताच आपण ऐकलत अब्दुल हाफिज हमीद खान यांचं सतारवादन. राग होता चारुकेशी, त्यांना तबल्याची साथ निलेश जाधव यांनी केली होती. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. कार्यक्रम सुरू आहे नाद ब्रह्म.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
1: अंजली अनिल जक्कनवार
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
3: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही. आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
4: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची

AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी, पहाटेचे 4:30 वाजलेत. आपण ऐकत आहात नादब्रह्म. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया बागेश्री साने यांनी गायलेला राग अहिर भैरव. विलंबित बंदिश 1 तालात निबद्ध आहे. त्याचे बोल आहेत तेरो जिया सुख पाये. द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. त्याचे बोल आहेत अलबेला साजन आयो. त्यांना तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी आणि हार्मोनियम साथ सुप्रिया जोशी यांची. ऐकूया बागेश्री साने यांचं गायन राग अहिर भैरव.

0: नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलत बागेश्री साने यांनी गायलेला राग अहिर भैरव. त्यांना तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी आणि हार्मोनियम साथ सुप्रिया जोशी यांनी केली होती. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो, पहाटे 5:30 वाजता आपण ऐकू शकाल सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. त्यापूर्वी 5:05 वाजता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.
1: श्रोतेहो, योग ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी.
2: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग कसा उपयोगी पडतो ही सांगणारी नाटिका मन वढाय वढाय.
1: उद्यापासून नियमितपणे आपण आपल्या उत्तम आरोग्यासाठी आणि मनशांतीसाठी योगासन आणि प्राणायाम करणार आहोत नित्य नियमाने.
2: हीच प्रसन्नतेची गोळी आपल्याला दररोज नियमितपणे घ्यायची आहे. काय मग, प्रॉमिस करा?
3: येस, प्रॉमिस.
1: अवश्य ऐका जागतिक योग दिनानिमित्त विशेष नाटिका मन वढाय वढाय.
2: रविवार दिनांक 21 जूनला सकाळी 10 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
4: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी 12:12 कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
0: AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. 5:05 गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं या मंगल पहाटे सहर्ष स्वागत. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कट्यार काळजात घुसली या चित्रपटातलं शंकर एहसान लॉय यांनी संगीतबद्ध केलेलं मंदार चोळकर यांचं हे गीत. स्वर आहे शंकर महादेवन यांचा.

0: सुधीर फडके, उत्तरा केळकर आणि सहकारी यांच्या स्वरात आपण ऐकत होतात सुधीर मोघे यांचं हे भक्तिगीत. संगीतकार सुधीर फडके, चित्रपट धाकटी सून. यानंतर आपण ऐकणार आहात महेंद्र कपूर आणि सहकारी यांनी गायलेलं दादा कोंडके यांचं हे भक्तिगीत. संगीतकार राम लक्ष्मण, चित्रपट तुमचं आमचं जमलं.
1: हे अंजनीचा सुता तुला रामा

दादा कोंडके यांचं भक्तिगीत आपण ऐकलत, महेंद्र कपूर आणि सहकारी यांच्या स्वरात. चित्रपट तुमचं आमचं जमलं. पहाटेचे 5:16 झाली आहेत. आपण ऐकत आहात गीत बहार आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

बाजीरावाचा बेटा या चित्रपटातल्या जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलंत. गायक आणि संगीतकार सुधीर फडके. यानंतर ऐकूया लता मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं वसंत बापट यांचं हे गीत. चित्रपट उंबरठा. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलत आराम हराम आहे या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं हे गीत. गायक आणि संगीतकार सुधीर फडके.